श्रोते हो नमस्कार, सुप्रभात. 262.47 मीटर्स अर्थात 1143 किलोहर्ट्स या मध्यम लहरी वाहिनीवर, तसंच 101.5 मेगाहर्ट्स या FM वाहिनीवर आणि न्यूज ऑन AIR या लाईव्ह मोबाईल ॲपवर आकाशवाणीचं हे रत्नागिरी केंद्र आहे. आज बुधवार, भारतीय सौर दिनांक 27 ज्येष्ठ शके 1948 अर्थात 17 जून 2026. सकाळचे 5:58 आणि 37 सेकंद झालेत. पहिल्या प्रसारण सभेत मी सुनेत्रा रेमणे आपलं मनपूर्वक स्वागत करते. सभेला प्रारंभ करूया मंगलध्वनीनं.

लता मंगेशकर, पंडितराव नगरकर आणि सहकलाकार यांनी गायलेली पारंपरिक भूपाळी आपण ऐकलीत. संगीत होतं वसंत देसाई यांचं.

गजानन वाटवे यांनी गायलेला संत एकनाथ महाराज यांचा अभंग आपण ऐकलात. श्रोतेहो, मंगल प्रभात हा भक्तिसंगीताचा कार्यक्रम आपण ऐकताय आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून.

0: समूह स्वरातले सूर्यकांत खांडेकर यांची रचना आपण ऐकलीत. श्रोतेहो, राम कदम यांनी संगीतबद्ध केलेल्या या रचनेबरोबरच मंगल प्रभात हा भक्ती संगीताचा कार्यक्रम आता समाप्त होतोय. हा कार्यक्रम प्रसारित झाला आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून. 6:40 झालेत. आता कृषीवाणी कार्यक्रमामध्ये ऐकूया पीक वाढीसाठी जीवाणू खतांचा वापर याविषयीची माहिती. माहितीचं वाचन केलंय गायत्री भरणकर यांनी.
1: नमस्कार मंडळी. मंडळी, पीक व्यवस्थापनामध्ये नत्र स्थिरीकरण, स्फुरत विरघळवणारे, पालाश उपलब्ध करून देणाऱ्या जीवाणू खतांचा असा वापर फायदेशीर ठरतो. जीवाणू खतांच्या वापरामुळे पिकाला विविध अन्नद्रव्य जसं नत्र, स्फुरत, पालाश, सूक्ष्मद्रव्य यांची नैसर्गिकरित्या सुलभपणे उपलब्धता होते. रासायनिक खतांचा वापर मर्यादित ठेवून उत्पादन खर्चामध्ये बचत करणं शक्य आहे. जमिनीमध्ये इतर सूक्ष्मजीवांचं प्रमाण वाढवून जमिनीचं जैविक संतुलन आपण राखू शकतो. पीक वाढीसाठी आवश्यक असलेली इतर जैवरसायनं जसं वृद्धी संप्रेरके, अमिनो आम्लाचे प्रकार आणि अन्य जैवरसायनं उपलब्ध होतात. पिकाची नैसर्गिक प्रतिकार शक्ती वाढते. जमिनीचे जैव, भौतिक आणि रासायनिक गुणधर्म टिकवून ठेवता येतात. बदलत्या परिस्थितीत दुबार किंवा तिबार पिकं घेण्याकडे शेतकऱ्यांचा कल वाढतो आहे. मात्र अनेकदा रासायनिक खतांच्या अतिवापरामुळे जमिनीची उत्पादकता कमी होते. याचं एक प्रमुख कारण म्हणजे जमिनीत नैसर्गिकरित्या वाढणाऱ्या उपकारक सूक्ष्मजीवांची संख्या रासायनिक खतांमुळे, तणनाशकांमुळे कमी होत आहे. ज्या पिकांची पुनर्लागवड केली जाते अशा पिकांमध्ये बीज प्रक्रियेऐवजी किंवा बीज प्रक्रियेबरोबरच रोपांची मुळं पुनर्लागवडीपूर्वी अर्धा तास जीवाणू खताच्या द्रावणामध्ये बुडवून ठेवावीत. यासाठी 1 किलो किंवा 1 लिटर जीवाणू खत 50 ते 100 लिटर पाण्यामध्ये मिसळून प्रक्रियेसाठी वापरावं. भात, नागली, वांगीवर्गीय पिकं, कोबीवर्गीय पिकं यासाठी ही पद्धत परिणामकारक आहे. शाकीय पद्धतीनं लागवड होणाऱ्या पिकांच्या बेण्यास जीवाणू खतांची प्रक्रिया करणं गरजेचं ठरतं. यासाठी 500 लिटर पाण्यामध्ये 1 ते 2 किलो जीवाणू खत मिसळून या द्रावणात बेणं अर्धा तास बुडवून ठेवावं आणि मग लागवड करावी. आलं, हळद, कंद पिकं, फुलपिकं यासाठी ही पद्धत

परिणामकारक ठरते. द्रवरूप जीवाणू खतं पीक वाढीच्या विविध अवस्थेमध्ये देण्यासाठी ठिबक संचाद्वारे ती द्यावीत. यामध्ये आवश्यकतेनुसार वेगवेगळ्या प्रकारची द्रवरूप जीवाणू खतं सुलभतेनं ठिबक सिंचनाद्वारे सिंचनाच्या वेळी देता येतात. यासाठी 1 लिटर जीवाणू खत 1 एकर क्षेत्रासाठी वापरण्यात यावं. भाजीपाला पिकं तसंच बागायती पिकं आणि नगदी पिकं यासाठी ही पद्धत फायदेशीर ठरते. विविध फळझाडं भाजीपाला पिकं यांची रोपवाटिका करताना लागवड माध्यमांमार्फत जीवाणू खतं देता येतात. 400 ते 500 किलो माती, शेणखत, गांडूळ खत यामध्ये 2 किलो किंवा 2 लिटर जीवाणू खत चांगल्या प्रकारे मिसळून रोपवाटिका बनवण्यासाठी वापरावं. आंबा, काजू, नारळ, सुपारी अशी आणि अन्य फळपिकं त्याचप्रमाणे फुलझाडांसाठी ही पद्धत परिणामकारक ठरते. बहुवार्षीय फळपिकांना जीवाणू खतांचा वापर करायचा झाल्यास दरवर्षी सेंद्रिय खतं द्यायच्या वेळेलाच सेंद्रिय खतामध्ये प्रति झाड 50 ते 100 ग्रॅम जीवाणू खत मिसळून हे मिश्रण फळझाडांच्या मुळाभोवती चरा

0: नारळ, सुपारी अशी आणि अन्य फळपिकं, त्याचप्रमाणे फुलझाडांसाठी ही पद्धत परिणामकारक ठरते. बहुवार्षीय फळपिकांना जीवाणू खतांचा वापर करायचा झाल्यास दरवर्षी सेंद्रिय खतं द्यायच्या वेळेलाच सेंद्रिय खतामध्ये प्रतिझाड 50 ते 100 ग्रॅम जीवाणू खत मिसळून हे मिश्रण फळझाडांच्या मुळाभोवती चरामध्ये द्यावं. नारळ, सुपारी, केळी, चिकू अशा आणि अन्य फळांसाठी ही पद्धत परिणामकारक आहे. तर मंडळी, अशा प्रकारे पीक व्यवस्थापनामध्ये निकोप पिकाच्या वाढीसाठी जीवाणू खतांचा वापर करून पीक वाढीला फायदा मिळवून घेणं हे आता आवश्यक झालेलं आहे. बरं आहे तर मंडळी, पुन्हा भेटूया पुढल्या कृषीवाणीमध्ये. नमस्कार.
1: कृषीवाणी कार्यक्रमात पीक वाढीसाठी जीवाणू खतांचा वापर याविषयीची माहिती आपण ऐकलीत. माहितीचं वाचन केलं होतं गायत्री भरणकर यांनी. श्रोतेहो, कृषीवाणी कार्यक्रम आम्ही पुन्हा प्रसारित करू 2:02. हा कार्यक्रम आपण ऐकत होतात आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून.

0: श्रोतेहो, यानंतर 6:45 आरोग्यम धनसंपदा आणि 6:50 परिसर हे दोन्ही कार्यक्रम आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून प्रसारित होतील. आम्ही ते आता सहक्षेपित करणार आहोत. प्रथम 6:45 आरोग्यम धनसंपदा.
1: कार्यक्रम थोड्याच वेळात. आकाशवाणी मुंबई, आता ऐकूया आरोग्यम धनसंपदा आणि त्यानंतर परिसर.

0: आकाशवाणी जळगाव केंद्र निर्मित आरोग्यम धनसंपदा कार्यक्रमात निरोगी वृद्धत्वासाठी योग याविषयीची माहिती आपण ऐकणार आहात. तज्ज्ञ योग शिक्षक प्राध्यापक अविनाश कुमावत.
1: श्रोते नमस्कार. यावर्षी आपण 12वा आंतरराष्ट्रीय योग दिन निरोगी वार्धक्यासाठी योग योगा फॉर हेल्थ एजिंग या संकल्पनेवर साजरा करीत आहोत. जागतिक आरोग्य संघटनेने आरोग्याची संकल्पना विशद करताना आरोग्य म्हणजे शारीरिक मानसिक सामाजिक आणि आध्यात्मिक परिपूर्णता अथवा संपूर्ण सुस्थिती होय आनंद होय केवळ रोगांचा अभाव म्हणजे आरोग्य नव्हे. आजच्या आधुनिक काळात संपत्तीत वाढ होत आहे. ऐशारामाचं जीवन आपण जगत आहोत. परिश्रम मजुरी मेहनत यांचे प्रमाण कमी झालेले आहे. तसेच आजची जीवनशैली आहार विहार यात आमूलाग्र बदल झाल्याने आपण 40 आलेल्यातच पाहतोय की मेदवृद्धी मधुमेहाचे प्रमाण वाढले आहे. वाढत्या वयाबरोबर अनेक प्रकारचे रोग निर्माण झालेले आहेत. यात प्रामुख्याने रक्तदाबाचे कमी किंवा अधिक प्रमाण, हृदयरोग, कॅन्सर, संधिवात, सांधेदुखी, मानसिक विकार, विसरभुळेपणा, मलबद्धता, आम्लपित्त यांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे वार्धक्य वृद्धत्व धोक्यात आले आहे. मनुष्य शरीर हे एक अलौकिक मंदिर असल्याने ते स्वच्छ सुंदर मजबूत टिकाऊ ठेवणे आवश्यक आहे. तसेच या शरीराचे संवर्धन संगोपन करणे महत्त्वाचे आहे. याकरिता दररोज योग करणे अत्यावश्यक आहे. योग म्हणजेच आचरण होय. यात आहार विहार विचार आणि व्यवहार होय. योग आपण पाहतो की काही जण फक्त आसन आणि प्राणायाम किंवा व्यायाम करतात मात्र आहार विहाराकडे लक्षच देत नाही. त्यामुळे साहजिकच शरीराच्या समस्या जोर धरत आहे. निसर्गाच्या नियमांचे पालन केल्यास रोज आपल्या शरीराकरता योगद्वारे वेळ दिल्यास निश्चितच आपले वार्धक्य मजेत आनंदात आणि आरोग्यदायी जाईल. काहींना असे वाटते की वृद्धावस्था एक अटळ अवस्था आहे. या अवस्थेत आजारांच्या समस्या येणारच आणि एक दिवस जायचेच आहे असा विचार करतात. मात्र आपल्याला अकाली वृद्धत्व येणार नाही याकरिता आपण योगाद्वारे निश्चितच प्रयत्न करू शकतो. आसन प्राणायामाच्या मदतीने विविध प्रकारांनी स्नायूंची हालचाल आकुंचन प्रसरण शिथिलीकरणाने आरोग्य सुदृढ होते. आयुष्यभर निरोगी राहण्याची शक्ती आसनांमुळे प्राप्त होते. आसने अनेक प्रकारचे आहे मात्र आपले वय शरीर शक्ती आणि प्रकृतीला अनुरूप अशीच आसने आपण या वयात करणे योग्य ठरते. आसन प्राणायामाबरोबरच ध्यान धारणा केल्यास निश्चितच मनाला शांती मिळते. शारीरिक मानसिक रोग दूर होतात. वृद्धावस्थेत कोशिकांची निर्माण क्षमता जी असते ती मंदावलेली असते. प्राणायामांच्या मदतीने श्वासाचे

0: संतुलन साधले जाते. ऍसिडिटी आम्लपित्त या आजारावर आपण बघितलं तर कपालभाती भस्त्रिका प्राणायाम, तसेच आसनांमध्ये पचिमोत्तासन, वक्रासन, त्रिकोणासन, उड्डयनबन याद्वारे आपण त्याच्यावर मात करू शकतो. मधुमेहामध्ये आपण अनुलोम विलोम प्राणायामाबरोबरच उड्डयनबंध, त्यानंतर आसनांमध्ये सर्वांगासन, मंडुकासन, वज्रासन, सुप्त वज्रासन हे आसन करून आपण याच्यावर मात करू शकतो. मलबद्धता, कॉन्स्टिपेशन आपण ज्याला म्हणतो हे बऱ्याच जणांमध्ये आढळून येतं. याकरता भस्त्रिका प्राणायामाबरोबर उड्डयनबंध, त्रिकोणासन, वक्रासन, पचिमोत्तासन, त्याचबरोबर नवली क्रिया सुद्धा केल्यास निश्चितच फायद्याचं ठरेल. लठ्ठपणा आपल्याला जर कमी करायचा असेल तर भस्त्रिका प्राणायामाबरोबर उज्जयी, कपालभाती, उड्डयनबंध, सर्वांगासन, वज्रासन, धनुरासन, पश्चिमोत्तासन हे करू शकतो. अर्धांगवायू पॅरालिसिस आलेल्यांना अनुलोम विलोम प्राणायाम, नाडीशोधन प्राणायाम महत्वाचे ठरते. मूत्रपिंड विकारात अनुलोम विलोम, नाडीशोधन, उड्डयनबंध, भुजंगासन, धनुरासन हे महत्वाचे ठरते. चिंता, मनोदार दौर्बल्य, डिप्रेशनकरिता नाडीशोधन, भ्रामरी, सूर्यभेदन प्राणायामाबरोबर वक्रासन सुद्धा महत्वाचे ठरते. याबरोबरच सर्व आजारांकरिता हास्यासन, धारणा आणि ध्यान केल्यास निश्चितच अकाली वृद्धत्व आपण टाळू शकतो आणि आपण योगाद्वारे निरोगी जीवन आनंदाने जगू शकतो. नमस्कार.
1: निरोगी वृद्धत्वासाठी योग याविषयीची माहिती आपण ऐकलीत आजच्या आरोग्यम धनसंपदा कार्यक्रमात. तज्ञ योग शिक्षक प्राध्यापक अविनाश कुमावत, कार्यक्रमाचे सादरकर्ते नरेंद्र कुमार ठाकूर, निर्मिती आकाशवाणी जळगाव केंद्राची.

0: श्रोतेहो नमस्कार. आकाशवाणी जळगाव निर्मित परिसर या कार्यक्रमात आपल्या सर्वांचं स्वागत. श्रोतेहो, आजच्या कार्यक्रमात पावसाळा आणि पर्यावरणीय बदल याविषयी जितेंद्र जोशी यांनी दिलेली माहिती ऐकूया. कार्यक्रमाचे सादरकर्ते विजय भुयार.
1: श्रोतेहो नमस्कार. श्रोतेहो, भारत हा मान्सून म्हणजेच मोसमी पावसावर अवलंबून असलेला देश आहे. भारताच्या भौगोलिक वैशिष्ट्यांमुळे आणि पृथ्वीवरील स्थानामुळे भारतात 3 ऋतू आहेत, उन्हाळा, पावसाळा आणि हिवाळा. भारतात मान्सून पाऊस पडतो कारण उन्हाळ्यात समुद्राच्या तुलनेत जमीन जास्त तापते, त्यामुळे जमिनीवर हवेचा दाब कमी होतो. समुद्रावरील तापमान जमिनीच्या तुलनेत कमी असल्यामुळे समुद्राकडे हवेचा दाब वाढतो, त्यामुळे आर्द्रतायुक्त वारे समुद्राकडून भारताकडे येतात. हे नैऋत्य मान्सून वारे म्हणून ओळखले जातात. हे वारे हिंदी महासागर आणि अरबी समुद्रातून बाष्पयुक्त आर्द्रता घेऊन येतात, त्यामुळे पावसाची निर्मिती होते. मान्सून हा शब्द अरबी भाषेतील मौसिम या शब्दापासून आला आहे. अरबी भाषेत त्याचा अर्थ ऋतू किंवा हंगाम असा आहे. ऋतूनुसार दिशा बदलणाऱ्या वाऱ्यांना मान्सून असे म्हणतात. भारतात साधारणतः 1 जून पर्यंत मान्सून केरळमध्ये दाखल होतो आणि हळूहळू संपूर्ण देशात पसरतो. मान्सून पावसावर भारताची शेती, उद्योग आणि सामान्य जनतेचे जीवन अवलंबून आहे. आपल्या देशात फेब्रुवारी, मार्च, एप्रिल आणि मे या महिन्यात उन्हाळा ऋतू असतो. होळी हा सण येऊन गेला की हळूहळू उन्हाळा आपला प्रभाव वाढवू लागतो. हिवाळ्याच्या 4 महिन्यांच्या थंडीनंतर उन्हाळा हा ऋतू सुरू झाला की वातावरणात उष्णता जाणवू लागते. मे महिन्यात तर उन्हामुळे कंटाळलेला प्रत्येक जीव पावसाची आतुरतेने वाट पाहत असतो. आपल्या देशात मोसमी पावसाचे म्हणजेच पावसाळ्या ऋतूचे जून, जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबर हे 4 महिने आहेत. काही वेळेस एप्रिल मे महिन्यात वाळिवाचा पाऊस पडतो. मे महिन्याच्या कडक उन्हानंतर जूनमध्ये पावसाळा ऋतूला सुरुवात होते. पण अलीकडे काही वर्षात जूनमध्ये सुद्धा पाऊस पडत नाही असे चित्र पाहायस मिळत आहे. यावर्षी तर तापमानाने उच्चांक गाठला आहे. या वाढत्या तापमानाचा आपल्या आरोग्यावर, आपल्या जीवनशैलीवर विपरीत परिणाम होतो. यावर्षी तर भारतातल्या काही ठिकाणी तब्बल 47 ते 48 डिग्री सेल्सिअस पर्यंत तापमान होते. ही खूप चिंताजनक गोष्ट आहे. ग्लोबल वॉर्मिंग म्हणजे जागतिक तापमान वाढ ही पर्यावरणीय समस्या आहे आणि ती भारतासारख्या विषुववृत्तीय देशांमध्ये प्रकर्षाने जाणवत आहे. तापमान वाढ झाल्यामुळे उष्माघाताच्या बळींची संख्या वाढत आहे आणि या सर्व समस्यांवर मात करण्यासाठी तापमान वाढ थांबवली पाहिजे. आणि तापमान वाढ थांबवण्यासाठी आपले खरेखुरे साथीदार, पर्यावरणाचे शिलेदार म्हणजे वृक्ष. मग आपल्याला आठवण

0: होते पर्यावरण जपण्याची, मग आठवण होते झाडे लावली पाहिजेत, प्रदूषण टाळलं पाहिजे. पण एकदा जूनच्या शेवटी पावसाळ्याला सुरुवात झाली की आपण आपल्याच कामकाजात मग्न होतो आणि केलेला संकल्प विसरून आपल्या कामाला लागतो. आपल्या मूलभूत गरजांची पूर्तता ही पूर्णपणे पर्यावरणातून होत असते, निसर्गातून होत असते हे आपल्याला माहीत असून सुद्धा पर्यावरण संवर्धनाकरिता आपल्याकडून कोणतेच प्रयत्न होताना दिसत नाही. उलट पर्यावरणातील उपलब्ध घटकांचा वापर आपण आपल्या हव्यासापोटी करीत आहोत. मानवाच्या या स्वार्थी वृत्तीमुळे पर्यावरणाचे संतुलन मोठ्या प्रमाणावर बिघडत चालले असून त्याबाबत वेळीच जागरूकता न झाल्याने येणाऱ्या काळात गंभीर समस्यांना सामोरे जावे लागेल, यामध्ये कोणतीही दुमत नाही. मानव इतर सजीवांपेक्षा बुद्धिमान असला तरी तो सुद्धा पर्यावरणाचाच एक घटक आहे हे विसरता कामा नये. याबद्दल अधिक माहिती उद्याच्या भागात जाणून घेऊया. नमस्कार
1: श्रोते हो, आताच आपण परिसर या कार्यक्रमात पावसाळा आणि पर्यावरणीय बदल याविषयी जितेंद्र जोशी यांनी दिलेल्या माहितीचा भाग पहिला ऐकला. या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते विजय भुयार. ही आकाशवाणीच्या सुवर्ण महोत्सवी जळगाव केंद्राची निर्मिती होती.
2: आरोग्यम धनसंपदा आणि परिसर हे कार्यक्रम मुंबई केंद्रावरून प्रसारित झाले. आम्ही ते सहक्षेपित केले. आम्ही बोलत आहोत आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून. सकाळचे 6:55 झालेत. श्रोते हो, आता रूपरेषा आज दिवसभरात प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमांची. या रूपरेषेनंतर लगेचच म्हणजे 7 गोष्टीतून दृष्टी हा प्रायोजित कार्यक्रम. 7:20 आपण ऐकाल दिनविशेष. 7:25 दिलखुलास हा प्रायोजित कार्यक्रम मुंबई केंद्रावरून प्रसारित होईल. आम्ही तो सहक्षेपित करू. 7:40 प्लॅनेट फर्निचरचा प्रायोजित कार्यक्रम. 7:45 आपण ऐकाल भावधारा हा भावगीतांचा कार्यक्रम. सकाळी 8:40 गोपाळ गणेश आगरकर स्मृती दिनानिमित्त समन्वित कार्यक्रम आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून प्रसारित होईल. आम्ही तो सहक्षेपित करू. सकाळी 9 लखलख चंदेरी हा हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम. 9:30 इंद्रधनुष्य या कार्यक्रमात सांज सोबत या सेवाभावी संस्थेचे कार्यकर्ते संजय सुर्वे यांच्याशी सोनाली सावंत यांनी साधलेला संवाद ऐकाल. कार्यक्रमाचे सादरकर्ते आहेत विवेक वानखडे. 10:00 मराठी चित्रपट संगीत. 10:30 NCERTचा प्रायोजित कार्यक्रम उमंग. 11:05 आपण ऐकाल कार्यक्रम गाता रहे मेरा दिल. श्रोतेहो, मुंबई केंद्रावरून प्रसारित होणारे कार्यक्रम असे आहेत. 12:00 महिलांसाठीचा कार्यक्रम वनिता मंडळ. 1:05 गीतबहार. 1:40 पुणे जिल्ह्याचं वार्तापत्र. 1:45 ऐसी अक्षरे रसिके हा कार्यक्रम. 2:05 आरोग्यम धनसंपदा आणि 2:10 परिसर या कार्यक्रमांचं पुनःप्रसारण. 2:30 नादब्रह्म हा शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम. यामध्ये रागेश्री कुलकर्णी यांनी गायलेला राग शुद्ध सारंग प्रसारित होईल. श्रोते हो, हे सर्व कार्यक्रम आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून प्रसारित होतील. आम्ही ते सहक्षेपित करू. दरम्यान 2:00 कृषीवाणी कार्यक्रमाचं पुनःप्रसारण आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून. श्रोते हो, दुसऱ्या सभेत 5:02 गीतसंध्या या कार्यक्रमात ऐकाल मराठी चित्रपट संगीत. 5:30 युववाणी हा युवक दोस्तांसाठीचा कार्यक्रम. यामध्ये स्टेट ट्यून या सदरात 18 या वीरांगना महाराणी लक्ष्मीबाई यांच्या पुण्यतिथीच्या अनुषंगानं विशेष कार्यक्रम शौर्याची अमरगाथा. लेखन आणि निवेदन गायत्री सुतार यांचं. हा कार्यक्रम मुंबई केंद्रावरून प्रसारित होईल. आम्ही तो सहक्षेपित करणार आहोत. 6:10 ऐकाल कार्यक्रम गीतबहार. श्रोते हो, आज 6:30 ICC T20 महिला विश्वचषक स्पर्धा 2026 अंतर्गत भारत आणि नेदरलँड संघादरम्यान हेडिंग्ले स्टेडियम लीड्स इथं खेळल्या जाणाऱ्या क्रिकेट सामन्याचं प्रत्यक्ष धावतं वर्णन आकाशवाणीच्या दिल्ली केंद्रावरून प्रसारित होईल. आम्ही ते सह

प्रक्षेपित करणार आहोत. हे धावतं वर्णन रेडिओ सेटवर आपण ऐकू शकता. आणि आमचे नित्याचे कार्यक्रम न्यूज ऑन AIR या लाईव्ह मोबाईल ॲपवरून प्रसारित होतील. ते याप्रमाणे आहेत. संध्याकाळी 6:30 आम्ही सांगू कार्यक्रमांची रूपरेषा. 6:35 लोकसंगीत. 7:15 वृत्तविशेष हा कार्यक्रम मुंबई केंद्रावरून प्रसारित होईल. आम्ही तो सहक्षेपित करू. 7:30 आमचं घर आमचं शेत या कार्यक्रमात पावसाळ्यातील दुधाळ जनावरांचं व्यवस्थापन याविषयी डॉक्टर आनंद हणमंते यांची ऋचा गद्रे यांनी घेतलेली मुलाखत ऐकाल. रात्री 7:15 नाट्यसंगीत. 9:15 स्पॉटलाईट आणि 9:30 चर्चा का विषय है हे कार्यक्रम आकाशवाणीच्या दिल्ली केंद्रावरून प्रसारित होतील. आम्ही ते सहक्षेपित करू. 10:00 कार्यक्रम रजनीगंधा. 10:30 नादब्रह्म या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमामध्ये प्रसाद गुळवणी यांनी गायलेला राग विहंग आम्ही प्रसारित करणार आहोत. शिवाय सर्व बातमीपत्रं नेहमीच्याच वेळेत प्रसारित होतील. आम्ही ती सहक्षेपित करू. तर श्रोतेहो, ही होती रूपरेषा आज दिवसभरात प्रसारित होणाऱ्या आमच्या विविध कार्यक्रमांची.

0: वारणा श्रीखंड चीज पनीर वारणाची दर्जेदार उत्पादने सर्वत्र उपलब्ध।
1: अभी प्रमोशन की पार्टी कब दे रहे हो?
2: अरे जब तुम कहो तब, लेकिन एक शर्त पर, पार्टी होगी तुम्हारे घर पर।
1: क्यों?
2: तेरे डाइनिंग टेबल से उठने का मन ही नहीं करता। क्या लुक, क्या कंफर्ट, क्या डिजाइन और क्या क्वालिटी है यार, कहाँ से लिया?
3: प्लैनेट फर्नीचर से। प्लैनेट का सबसे बड़ा शोरूम है कोल्हापुर में। बेस्ट क्वालिटी, लॉट्स ऑफ वैरायटी और ब्रांड की गारंटी। प्लैनेट फर्नीचर, तोप संभापुर कोल्हापुर। कॉन्टैक्ट 9689911240।
4: श्रोते हो, आता ऐकूया गोष्टीतून दृष्टी हा प्रायोजित कार्यक्रम।
5: या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत इन्फिगो आय केअर हॉस्पिटल। कार्यक्रम गोष्टीतून दृष्टी।
6: तुमच्या डोळ्यांनी हे सुंदर जग कोणत्याही त्रासाविना बघता यावं म्हणून इन्फिगो आय केअर हॉस्पिटल सज्ज आहे सर्व अद्ययावत सुविधांनी।
7: अत्याधुनिक तंत्रज्ञान, शंकर नेत्रालयाचे सुपर स्पेशालिटी डॉक्टर्स, कुशल तंत्रज्ञ,
6: डोळ्यांची जलद तपासणी आणि वेळेची बचत,
8: प्रत्येकाच्या मनापर्यंत पोहोचलेलं डोळ्यांचं हॉस्पिटल इन्फिगो आय केअर हॉस्पिटल, सर्व्हिस स्टॉप रत्नागिरी।
9: महाराष्ट्रातील सर्वात मोठं नेटवर्क असलेलं डोळ्यांचं हॉस्पिटल इन्फिगो आय केअर हॉस्पिटल, दृष्टी जपणारी माणसं।
10: नमस्कार श्रोते, मी डॉक्टर श्रीधर ठाकूर। आपण असं ऐकलं की टाटांचा प्रवास एका सावध माणसापासून महत्त्वाकांक्षी माणसाकडे कसा परावर्तित झाला, कसा बदलला। रतन टाटा असं म्हणाले की मी धोका पत्करणारा माणूस आहे। खरं म्हणजे काही काही वेळेला मी धोका पत्करला असेलही माझ्या काळामध्ये, कारकिर्दीत, परंतु जसे वेडे लोक बेधडक धोका पत्करतात तसा तो काही नव्हता। किंवा अगदी भित्री लोक असतात, ती घाबरत घाबरत एखादी गोष्ट करतात, तसाही हा व्यवहार केलेला नव्हता। अर्थात कसं असतं की या सगळ्या गोष्टीकडे आपण कुठल्या कोनातून त्याकडे बघतो हे त्याच्यावरती अवलंबून असतं। पण रतन टाटा असं पुढे असंही म्हणाले की मी कधीही अंधारात उडी मारली नाही। म्हणजे काही अत्यंत यशस्वी उद्योगपती ज्या अर्थानं काही वेळेला जुगार खेळले तसा कुठलाही जुगाराचा व्यवहार मी कुठल्याही डीलमध्ये कधीच केला नाही। या तर्कशास्त्राने जर त्यांच्याकडे पाहिलं तर आणि समाजाच्या दृष्टीनं रतन टाटांनी केलेली मूर्ख साहसं असे प्रत्यक्षातले निर्णय होते जे केवळ मनात अचानक आलेल्या विचारांवर किंवा इन्स्टिंक्टवर आपण म्हणतो अंतप्रेरणा त्याच्यावरती अवलंबून नव्हते, तर त्याच्यामागे काहीतरी सुनियोजित विचार होता, निश्चितता होती, त्याच्यामागे आत्मविश्वास होता। अर्थात हे सगळं काही सर्वगुणसंपन्न आहे असं नाही, प्रत्येक व्यक्ती काही वेळेला चुकते आणि व्यक्तिशः रतन टाटा आणि एकूणच टाटा उद्योग समूह असेल यांना अनेक वेळेला देशामध्ये वेगवेगळ्या वादंगांना सामोरं जावं लागलं। टाटा स्टीलनं लार्सन अँड टुब्रोशी नंतर

0: भागीदारी केली. ओरिसामध्ये एक धामरा नावाचं गाव आहे, तिथे एक बंदर बांधायचं काम हाती घेतलं. परंतु हा प्रकल्प दोन प्रोटेक्टेड झोनच्या, सिक्युअर झोनच्या परिसरात येतो, आणि त्याच्यामधली एक जागा अशी आहे की तिथे ऑलिव्ह रिडले नावाची कासवं येतात, ती अंडी घालायला येतात. आणि दुसऱ्या बाजूची जागा अशी आहे की तिथं पाणथळ प्रदेशामधली वनं आहेत. तेव्हा हा प्रकल्पामध्ये पुनर्विचार करायला लागला. त्याचबरोबर ती टांझानिया देश आपल्याला माहिती असेल आफ्रिकेचा, तिथेसुद्धा अशी एक खाण त्यांना ताब्यात घ्यायची होती, तिथे पण अशीच टीका झाली. आणि त्यामुळे, कारण तिथे ती जर खाण घेतली असती तर तिथल्या फ्लेमिंगो पक्ष्यांना धोका पोहोचणार होता. तेव्हा अशा विषयामध्ये टाटाने अत्यंत सावध धोरण स्वीकारलं आणि अगदी शांतपणानं आपली वाटचाल सुरू ठेवली.
1: आपण ऐकलात कार्यक्रम गोष्टीतून दृष्टी. या कार्यक्रमाचे प्रायोजक होते इन्फिगो आय केअर हॉस्पिटल. गोष्टीतून दृष्टी हा प्रायोजित कार्यक्रम प्रसारित झाला आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून.

0: श्रोतेहो, 17 जून रोजी सकाळी 9:30 वाजता इंद्रधनुष्य या कार्यक्रमात ऐकूया निराधारांना मदत करणाऱ्या सांज सोबत या संस्थेचे कार्यकर्ते संजय सुर्वे यांच्याशी सोनाली सावंत यांनी साधलेला संवाद.
1: आम्ही ज्या वेळेला किराणा साहित्य घेऊन जातो, दिवाळी सणाचं फराळ घेऊन जातो, त्यावेळेला जे त्यांनी लांबून आम्हाला पाहिलं आलं असतं आणि त्यांच्या आमच्या हातात असलेली पिशवी, आमच्या हातात असलेलं काही सामान बघितल्यानंतर, त्यापेक्षाही माझं कोणीतरी नातेवाईक या घरामध्ये येतंय ह्याने त्यांचे डोळे पानवलेले असतात.
0: तेव्हा अवश्य ऐका कार्यक्रम इंद्रधनुष्य 17 जून रोजी सकाळी 9:30 वाजता. सादर करते विवेक वानखडे.

0: ऐकत रहा सातत्यानं 262.47 मीटर्स अर्थात 1143 किलोहर्ट्स या मध्यम लहरी वाहिनीवर.
1: ज्ञान आणि मनोरंजन घेऊन येते प्रत्येक घरी आकाशवाणी रत्नागिरी
0: 101.5 मेगाहर्ट्स या FM वाहिनीवर आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर जगात सर्वत्र.

श्रोतेहो, सकाळचे 7:07 झालेत. आता काही क्षणातच म्हणजे 7:10 प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून प्रसारित होतील. आम्ही त्या सहक्षेपित करणार आहोत.

आपण ऐकत आहात आकाशवाणीचं पुणे केंद्र. यानंतर थोड्याच वेळात म्हणजे ठीक 7:10 प्रसारित करीत आहोत प्रादेशिक बातम्या.

0: शास्त्रीय संगीतातले राग त्यांचा भाव आणि त्याचा आपल्या शारीरिक आणि मानसिक स्तरावर कसा संबंध आहे, आपल्यामध्ये असलेली ऊर्जा केंद्र आणि स्वर यांचा संबंध मी अनुभवायला लागले. या दररोजच्या अनुभवामुळे माझा अभ्यासही वाढायला लागला, त्यातली माझी गोडी वाढायला लागली आणि त्याची खोली हळूहळू समजून घेण्याचा मी अजूनही प्रयत्न करत.
1: श्रोतेहो, जागतिक योग दिन आणि जागतिक संगीत दिनाच्या अनुषंगानं 17 जूनला वनिता मंडळ कार्यक्रमात दुपारी 12 वाजता अवश्य ऐका ध्यान संगीत आणि चक्र उपचार पद्धती याविषयी सुप्रसिद्ध गायिका धनश्री कुलकर्णी यांची यशश्री पुणेकर यांनी

0: लेली मुलाखत महाराष्ट्रातील सर्व केंद्रांवर.
1: माता भगिनींच्या जीवनाला पंख नवे पंखांना नाते नवे हे ब्रीद कोथरूडच्या वस्त्यांवर पोहोचवणारे एक संवेदनशील व्यक्तिमत्व राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री माननीय श्री चंद्रकांत दादा पाटील यांनी साकारलेल्या मानसी प्रेरणा या संस्थेच्या संचालिका मुग्धा भागवत यांची समीरा गुजर आणि राजा माने यांनी घेतलेली मुलाखत अवश्य पहा.
2: दूरदर्शन प्रस्तुत राजा माने आणि मंदा माने कृत जय हो ही मालिका गुरुवार दिनांक 18 जून रोजी रात्री 8 वाजता आणि शुक्रवार दिनांक 19 जून रोजी दुपारी 2 वाजता मुंबई दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवर अवश्य पहा.
3: सतारीचे बोल असोत
0: की मंजुळ बासरे,
3: शततारांची संतूर असो
0: की मंगल सनई,
3: लावण्यमयी लावणी असो की भजनी ठेका, आकाशवाणी अवश्य ऐका. आकाशवाणी आपल्या बरोबर प्रत्येक क्षणी.
0: आकाशवाणी आपल्या बरोबर प्रत्येक क्षणी. श्रोते हो, सकाळचे 7:10 होत आहेत. ऐकूयात प्रादेशिक बातम्या.
4: आकाशवाणी पुणे, संध्या खान प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. G7 परिषदेत नवीन भागीदारी आणि आंतरराष्ट्रीय एकजुटीच्या पुनर्स्थापनेवर भारताची महत्वाच्या देशांसोबत चर्चा. आज पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची भेट. महाराष्ट्र पोलीस दलाच्या आधुनिकीकरणासाठी 733 कोटी रुपयांच्या खर्चाला केंद्राची मान्यता. महाराष्ट्र ग्रामीण पेयजल धोरणाला राज्य मंत्रिमंडळाची मंजुरी. महिला बचत गटांना 1 हेक्टर शासकीय जमीन 5 वर्षांसाठी भाडेतत्वावर देण्याचा राज्य सरकारचा निर्णय. रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव आज पुणे दौऱ्यावर, पुणे साईनगर शिर्डी एक्सप्रेस रेल्वेला हिरवा झेंडा दाखवणार. आणि डॉक्टरांच्या चिठ्ठीशिवाय खोकल्याच्या औषध विक्रीवर बंदी. आता सविस्तर बातम्या. फ्रान्समधील एव्हियन शहरात सुरू असलेल्या 52व्या G7 परिषदेत जगभरातील प्रमुख देशांचे नेते महत्वाच्या आंतरराष्ट्रीय आव्हानांवर चर्चा करत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल G7 शिखर परिषदेत नवीन भागीदारी आणि आंतरराष्ट्रीय एकजुटीची पुनर्स्थापना या विषयावरील सत्राला संबोधित केलं. या सत्रादरम्यान पंतप्रधानांनी आंतरराष्ट्रीय भागीदारी निर्माण करण्यासाठी परस्पर विश्वास महत्वाचा असल्याच्या मुद्द्यावर जोर दिला. भारतानं नेहमीच मानवतेला प्रथम प्राधान्य देण्याचा दृष्टिकोन स्वीकारला आहे, असंही त्यांनी सांगितलं. भारताची आंतरराष्ट्रीय भागीदारीची दृष्टी वसुधैव कुटुंबकम या कालातीत सूत्रावर आधारित आहे, असंही त्यांनी सांगितलं. या दौऱ्यात पंतप्रधान मोदी यांनी कॅनडा आणि ब्रिटनच्या पंतप्रधानांशी तसंच संयुक्त अरब अमिरातीच्या अध्यक्षांशी द्विपक्षीय चर्चा केली. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याबरोबर आज बैठक नियोजित आहे. G7 देशांनी भारतासह अनेक भागीदार देशांच्या सहकार्यानं जागतिक आरोग्य आणि विकास सहकार्य मजबूत करण्यासाठी अनेक उपक्रमांची घोषणा केली. इबोलाच्या दुर्मिळ प्रकारावरील लस निदान आणि उपचारांच्या विकासासाठी पाठिंबा आणि कर्करोगाविरुद्धच्या जागतिक लढ्याला गती देण्याच्या आपल्या वचनबद्धतेचा G7 देशांनी पुनरुच्चार केला. महाराष्ट्र पोलीस दलाच्या आधुनिकीकरणासाठी केंद्र सरकारनं 733 कोटी 28 लाख रुपये खर्चाच्या योजनेला मंजुरी दिली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल समाज माध्यमावरून ही माहिती दिली. या योजनेअंतर्गत 60% निधी केंद्र सरकार आणि 40% निधी राज्य सरकार उपलब्ध करून देणार आहे. महाराष्ट्र पोलीस दल अधिक आधुनिक सक्षम आणि तंत्रज्ञान सज्ज होण्यास या निधीमुळे मदत होणार आहे. मुख्यमंत्री फडणवीस यांनी या निर्णयाबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचे आभार मानले. राज्याच्या ग्रामीण भागातल्या पिण्याच्या पाण्याच्या टंचाईवर प्रभावी आणि कायमस्वरूपी उपाययोजनांवर भर देणाऱ्या महाराष्ट्र ग्रामीण पेयजल धोरणाला

0: काल झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता देण्यात आली. विविध योजनांचं एकत्रीकरण करून हे धोरण राबवलं जाणार आहे. स्वच्छ निर्जंतुक पाण्याचा पुरवठा व्हावा यासाठीचं नियोजन या धोरणात आहे. विकसित भारत जी रामजी कायद्याच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी महाराष्ट्र रोजगार हमी अधिनियमात बदल करणारा अध्यादेश जारी करायलाही मंत्रिमंडळानं काल मान्यता दिली. याशिवाय ड्रोन आणि तत्सम उपकरणांच्या निर्मितीच्या धोरणालाही मान्यता देण्यात आली. राज्यातील महिला बचत गटांना रोजगाराच्या नव्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निर्देशानुसार राज्याच्या महसूल विभागानं महत्वपूर्ण निर्णय घेतला आहे. त्यानुसार प्रत्येक पात्र महिला बचत गटाला 5 वर्षांच्या भाडेतत्वावर 1 हेक्टर म्हणजे 2.5 एकर शासकीय जमीन उपलब्ध करून दिली जाणार आहे. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी काल नागपूरमध्ये ही माहिती दिली. या योजनेअंतर्गत बचत गटांना चारा लागवड, बांबू लागवड आणि चराऊ जमीन विकासासाठी 1 लाख रुपयांचं अनुदान देखील दिलं जाणार आहे. केंद्रीय माहिती आणि प्रसारण तसंच रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव आज 1 दिवसाच्या पुणे दौऱ्यावर येणार आहेत. पुणे आणि साईनगर शिर्डी दरम्यान आजपासून सुरू होणाऱ्या थेट दैनंदिन रेल्वे सेवेला वैष्णव पुणे रेल्वे स्थानकावरून हिरवा झेंडा दाखवणार आहेत. पुणे अहिल्यानगर आणि साईनगर शिर्डी परिसरातील प्रवासी, विद्यार्थी, व्यावसायिक तसंच साईबाबांच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांसाठी ही रेल्वे सेवा महत्वपूर्ण ठरणार आहे. आजच्या पुणे दौऱ्यात अश्विनी वैष्णव हडपसर रेल्वे स्थानकालाही भेट देणार आहेत. तत्पूर्वी ते रांजणगाव इथं जबिल कंपनी, इकोबॉक्स इंडस्ट्रीयल पार्क आणि रांजणगाव गणपती MIDCला भेट देणार आहेत. जबिल कंपनीत सुरू होणाऱ्या अत्याधुनिक इलेक्ट्रॉनिक उत्पादन केंद्राचं यावेळी उद्घाटन होणार आहे. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित राहणार आहेत. हे प्रादेशिक बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. केंद्र सरकारनं देशभरातील औषध विक्रीच्या नियमांमध्ये महत्वपूर्ण सुधारणा करत लहान गावांमध्ये कफ सिरप विक्रीसाठी उपलब्ध असलेली विशेष सवलत रद्द केली आहे. आता डॉक्टरच्या चिठ्ठीशिवाय खोकल्याच्या औषधासह कोणत्याही प्रकारच्या सिरपची थेट विक्री करता येणार नाही. कफ सिरपच्या वापरावर अधिक प्रभावी देखरेख ठेवणे, संभाव्य गैरवापराला आळा घालणे आणि सार्वजनिक आरोग्य आणि सुरक्षेला बळकटी देणे हा या निर्णयामागील प्रमुख उद्देश असल्याचं केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयानं स्पष्ट केलं आहे. सागरी परिसंस्थेच्या संतुलनात समुद्री कासवांची भूमिका अत्यंत महत्वाची असते. याबद्दल जनजागृतीसाठी 16 जूनला जागतिक समुद्री कासव दिन साजरा केला जातो. ऑलिव्ह रिडले हा यातला एक महत्वाचा प्रकार असून या कासवांच्या संवर्धनात रत्नागिरी जिल्ह्यानं उल्लेखनीय कामगिरी केली आहे. यंदाच्या हंगामात रत्नागिरी जिल्ह्यातून सर्वाधिक पिल्लं समुद्रात सोडण्यात आली. याविषयी अधिक माहिती आमच्या प्रतिनिधीकडून.
1: यंदाच्या हंगामात कोकणातल्या 56 किनाऱ्यांवर ऑलिव्ह रिडले कासवांच्या 1724 घरट्यांची नोंद झाली. त्यातून 1,08,596 पिल्लांना यशस्वीरित्या समुद्रात सोडण्यात आलं. रत्नागिरी जिल्ह्यात सर्वाधिक 964 घरटी नोंदवली गेली आणि त्यातून सर्वाधिक 54,277 पिल्लं समुद्रात सोडण्यात आली. रायगड जिल्ह्यात 22 घरट्यांमधून 1,044 तर सिंधुदुर्ग जिल्ह्यात 738 घरट्यांमधून 53,325 पिल्लं समुद्रात सोडण्यात आली. यंदा रत्नागिरीतल्या वेळणेश्वर, वरवडे, नेवरे, ढोकमळे, पूर्णगड, सालदुरे अशा काही किनाऱ्यांवर कासवांची घरटी प्रथमच आढळली. ऑलिव्ह रिडले कासव वन्यजीव कायद्यानुसार संरक्षित प्राणी आहे. हे कासव मच्छीमारांच्या जाळ्यात सापडल्यास जाळं कापून त्यांना जीवदान देण्याकरिता कांदळवन कक्षाकडून नुकसान भरपाई दिली जाते. जखमी कासवांवर उपचारांसाठी किनारपट्टीवर उपचार केंद्रही उभारण्यात आली आहेत. रत्नागिरी जिल्ह्यात गेल्या अनेक वर्षांपासून कासव महोत्सवासारखे उपक्रम प्रभावीपणे राबवले जात आहेत. कासव मित्र, ग्रामस्थ, मच्छीमार, स्वयंसेवी संस्था आणि वन विभागाचा कांदळवन कक्ष यांच्या एकत्रित प्रयत्नांमधून हे यश प्राप्त झालंय. आकाशवाणी बातम्यांसाठी अनिकेत कोणकर, रत्नागिरी.
0: येत्या 21 जून रोजी होणाऱ्या नीट UG फेरपरीक्षेच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारनं 22 तारखेपर्यंत देशात टेलिग्राम या सोशल मीडिया वेबसाईटच्या वापरावर निर्बंध लादले आहेत. आगामी परीक्षेचा पेपर विकण्याचा दावा करणारे बनावट आणि फसवे संदेश या ऍपवर झळकत आहेत. त्यामुळे NTA अर्थात राष्ट्रीय चाचणी संस्थेनं टेलिग्रामवर निर्बंध लादण्याची शिफारस केली होती. आगामी नीट UG परीक्षेचा पेपर फुटलेला नसून कुणीही या आमिषांना बळी पडू नये असं NTA यापूर्वीच स्पष्ट केलं आहे. दरम्यान नीट UG फेरपरीक्षेच्या पार्श्वभूमीवर लातूर जिल्हा प्रशासनानं व्यापक

0: तयारी केली आहे. परीक्षा केंद्रांच्या परिसरात प्रतिबंधात्मक आदेश लागू करण्यात आले आहेत. राष्ट्रीय चाचणी संस्थेतर्फे जिल्ह्यातील 26 केंद्रांवर ही परीक्षा होणार आहे. विद्यार्थी आणि पालकांच्या मदतीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयात विशेष नियंत्रण कक्ष स्थापन करण्यात आला आहे. हवामान. जूनच्या पहिल्या 15 आठवड्यात राज्यात सरासरीच्या केवळ 26% पाऊस झाला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी पेरणीची घाई करू नये असा सल्ला राज्य सरकारनं दिला आहे. मान्सूनला झालेला विलंब आणि धरणातील घटता पाणी साठा याबाबत राज्य मंत्रिमंडळाच्या कालच्या बैठकीत चिंता व्यक्त करण्यात आली. उपलब्ध पाण्याचा काटकसरीनं वापर करावा असं आवाहन राज्य सरकारनं केलं आहे. दरम्यान येत्या 2 दिवसात विदर्भात काही ठिकाणी तर कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. विदर्भात तुरळक ठिकाणी उष्णतेची लाट येण्याची शक्यता आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. G7 परिषदेत नवीन भागीदारी आणि आंतरराष्ट्रीय एकजुटीच्या पुनर्स्थापनेवर भारताची महत्वाच्या देशांसोबत चर्चा. आज पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची भेट. महाराष्ट्र पोलीस दलाच्या आधुनिकीकरणासाठी 733 कोटी रुपयांच्या खर्चाला केंद्राची मान्यता. महाराष्ट्र ग्रामीण पेयजल धोरणाला राज्य मंत्रिमंडळाची मंजुरी. महिला बचत गटांना 1 हेक्टर शासकीय जमीन 5 वर्षांसाठी भाडेतत्वावर देण्याचा राज्य सरकारचा निर्णय. रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव आज पुणे दौऱ्यावर. पुणे साईनगर शिर्डी एक्सप्रेस रेल्वेला हिरवा झेंडा दाखवणार. आणि डॉक्टरांच्या चिठ्ठीशिवाय खोकल्याच्या औषध विक्रीवर बंदी. आकाशवाणी पुणे केंद्रावरचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: 1143 kHz या मध्यम लहरी वाहिनीवर तसंच 101.5 MHz या FM वाहिनीवर आणि न्यूज ऑन AIR या लाईव्ह मोबाईल ॲपवर श्रोतेहो आपण ऐकताय आकाशवाणीचं रत्नागिरी केंद्र रेडिओ सखी सुनेत्रा रेमणेसोबत. सकाळचे 7:20 आणि 38 सेकंद झालेत. आमची यानंतरची उद्घोषणा काही क्षणातच.

17 जून 1928 समाजसुधारक गोपबंधुदास तथा उत्कलमणी यांचं निधन झालं होतं. चित्रपट निर्माते दिग्दर्शक शरद पिळगावकर यांचं निधन झालं होतं 17 जून 1983.

श्रोते हो, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे माजी सरसंघचालक बाळासाहेब देवरस यांचा आज स्मृतिदिन आहे. तसंच सामाजिक कार्यकर्त्या इंदुमती पारीख यांचासुद्धा आज स्मृतिदिन आहे. आजचे दिनविशेष आत्ताच आपण ऐकलेत.

0: आकाशवाणीच्या ध्वनिलहरी करती जीवनाला समृद्ध, कारण जगभरात आता लाभले आकाशवाणी रत्नागिरी केंद्राचं सानिध्य।
1: तेव्हा ऐकत रहा आकाशवाणी रत्नागिरी केंद्र 262.47 अर्थात 1143 kHz या मध्यम लहरी वाहिनीवर,
2: तसंच 101.5 MHz या FM वाहिनीवर आणि न्यूज ऑन AIR या लाईव्ह मोबाईल ॲपवर।

श्रोते हो, सकाळचे 7:25 होत आहेत. आता दिलखुलास हा प्रायोजित कार्यक्रम आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून प्रसारित होईल. आम्ही तो सहक्षेपित करत आहोत.

करत आहेत यानंतरचा कार्यक्रम थोड्याच वेळात. आम्ही ही आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून बोलत आहोत. आपण ऐकणार आहोत प्रायोजित कार्यक्रम दिलखुलास.

0: श्रोते हो नमस्कार. माहिती आणि जनसंपर्क महासंचालनालयाच्या दिलखुलास कार्यक्रमामध्ये मी सुषमा जाधव आपलं मनापासून स्वागत करते. श्रोते हो, बदलत्या हवामानामुळे किंवा पावसाच्या अनियमिततेमुळे मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांना त्याचा तोटा सहन करावा लागतोय. बदलत्या हवामानाचा सगळ्यात मोठा परिणाम पाहिला तर तो शेती क्षेत्रावर होतोय. पाण्याची कमतरता, जमिनीतील घटणारी सुपीकता, रासायनिक खतांचा वाढता वापर, या सगळ्याच गोष्टींचा अभ्यास करून कशा पद्धतीनं शेतकऱ्यांनी आधुनिकता आणि यांत्रिकीकरण याच्या सहाय्यानं बदलत्या हवामानाशी जुळवून घेऊन आपण उत्पादन वाढवून शेती केली पाहिजे, यासाठी नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प हा अतिशय महत्वपूर्ण ठरतोय. राज्यातल्या 21 जिल्ह्यांमध्ये हा उपक्रम मोठ्या प्रमाणात सुरू असून त्याचा लाभ शेतकरी घेत आहेत. या उपक्रमातून कशा पद्धतीनं आणखीन मोठ्या प्रमाणात शेतकरी लाभ घेऊ शकतात आणि यात कोणकोणत्या वेगवेगळ्या योजना, वेगवेगळे उपक्रम राबवले जात आहेत, याच विषयी आजच्या कार्यक्रमामध्ये आपण जाणून घेतोय आणि ही माहिती आपल्याला देत आहेत या प्रकल्पाचे
1: तत्कालीन
0: कृषी विद्या तथा मृदा विज्ञान विशेषज्ञ माननीय श्री विजय कोळीकर सर. सर नमस्कार.
2: नमस्कार.
0: दिलखुलास कार्यक्रमामध्ये आपलं मनापासून स्वागत. बदलत्या हवामानाच्या पार्श्वभूमीवर आपण पुढील 10 वर्षांचा विचार केला तर महाराष्ट्राच्या शेतीमध्ये कोणते बदल अपेक्षित आहेत?
2: ह्यामध्ये हवामान बदलाच्या अनुषंगाने मी इथं सांगतो की आपल्या राज्याचं हवामान अनुकूलन धोरण आणि आराखडा तयार केलेला आहे. 2017 तयार केला पहिला त्याचं म्हणून आपण व्हर्जन, त्या सुधारणा करून 2023 पुन्हा प्रकाशित केलेलं आहे. त्या धोरणामध्ये असं दिसून आलेलं आहे की प्रथमतः असं केले विश्लेषण केलेलं आहे राज्याचं हवामान पुढे कसं राहील. तर 2030, 2050, 2070 इथंपर्यंत राज्यामध्ये कशा प्रकारचं हवामान बदलेल याचं एक विस्तृतपणे असं आकलन त्यामध्ये अंदाज अनुमान केलेले आहेत. आणि याला आधार फार महत्त्वाचा आहे की जे जागतिक अशा प्रकारच्या संशोधन संस्थांनी निर्माण केलेले मॉडेल्स आहेत त्याच्या आधारे हे केलेलं आहे. आणि त्यावर असं दिसून येत आहे की पुढच्या ह्या काही काळामध्ये पहिली गोष्ट काय होणार की तापमानामध्ये 1-1.5 डिग्री आणखी वाढ होणार आहे.

म्हणजे सध्या आपली वाढ झालीच आहे 1.5 डिग्रीपर्यंत, आणखी ती वाढेल आणि साधारणपणे ती मग 2.5 डिग्री जर वाढ झाली तर त्याचा एक मोठा फटका आपल्या पिकांना आणि शेतीला होऊ शकतो. दुसरा यामध्ये असा त्या अनुमान आहे की पावसाचं एकूण प्रमाण वाढणार आहे, 10 ते 26% वाढ ह्या प्रमाणामध्ये होऊ शकते असं अनुमान त्या ठिकाणी सांगितलं गेलेलं आहे. तिसरं अनुमान फारच महत्त्वाचं आहे शेतीसाठी, ते म्हणजे पावसाचे खंडाचे दिवस वाढणार आहेत. एकूण पाऊस जर वाढला असला तरी तो सलगपणे आणि समान प्रमाण पडेल का, काही शाश्वती नाही. त्यामुळे अचानक पडेल जास्त पडेल आणि मध्ये खंड घेईल, तो पुन्हा मग तो टंचाई निर्माण करू शकतो. मग ही अशी विपरीत परिस्थिती पुढच्या काळामधली आहे. आणि असे मधून मधून येल निनोचे प्रमाण हे आहेच आहे, म्हणजे येल निनो आहे आपण ऐकतोय आज, परंतु येल निनोची सुरुवात म्हणजे ज्याचा अधिकृतपणे येल निनो सांगितला गेला होणार आहे अशा प्रकारचा सागरी हवामानातला बदल, तो 1878 साली साजरा गेला. 1878 मध्ये पहिला येल निनोचा प्रकार सांगितला गेला. आजपर्यंत 17 वेळेला येल निनोची परिस्थिती जगभरामध्ये निर्माण झालेली आहे. याचा अर्थ असा आहे की पुढे ती होणारच आहे. हे सगळे बदल आपल्या राज्यापुढे आहेत, हे एक मोठं हवामान बदलाचं संकट आपल्याला दिसतच आहे. मग याचा अर्थ असा आहे का की ती समस्या तात्पुरती आहे का? नाही आहे. त्यामुळे ही दुर्गामी परिणाम करणारी समस्या आहे. मग आम्हाला त्यासाठी दुर्गामी परिणाम करणाऱ्या समस्येला दुर्गामी विचार करावा लागेल, तेव्हा तात्पुरती मलमपट्टी करून चालणार नाही. म्हणून आज शेतकऱ्यांनी आणि विशेषतः की आज जो युवक आहे, जो ज्याच्या हातामध्ये ज्या खांद्यावर पूर्णपणे देशाचं आणि 1900 सगळ्या क्षेत्राची धुरा आहे, त्याने हा विचार केला पाहिजे आहे की तंत्रज्ञानाचा वापर करून आणि नवीन नवीन ज्ञानाचा वापर करून कशाप्रकारे ह्या हवामान बदलाला आपण सक्षमपणे तोंड देऊ शकतो. त्यांना तोंड देणं गरजेचं आहे, पण फाईट कशी करायची आहे जुळवून घेऊन फाईट करायला लागेल आम्हाला. आपण विरुद्ध जाऊ शकत नाही आहे, कारण निसर्गाची ताकद प्रचंड मोठी आहे. तर जुळवून घेत घेत आम्हाला जायचंच पुढं असेल तर आम्हाला या ठिकाणी हवामानाला जुळवून घेणं तंत्रज्ञानाचा वापर केला पाहिजे आहे. जे आपण चर्चा आतापर्यंत केली आहे हा त्यातला एक पहिला भाग आहे. याच्यामध्ये अनेक प्रकारे बारकावे आपण जर बघितले, पीकनिहाय, जमीननिहाय, का प्रत्येक जमीन वेगळी आहे, माती वेगळी आहे, पिकं वेगळी आहे, हवामान त्या त्या भागातलं वेगळंपण आहे. कारण राज्यामध्ये आपल्या अनेक प्रकारचे हवामान जे कृषी हवामानाचे विभाग आहेत, त्यामुळे प्रत्येक ठिकाणी जमीन आणि हवामान वेगळं होतं, पाण्याची परिस्थिती वेगळी आहे. त्यामुळे आत्ताच्या आपण जेएनजी म्हणू आपण ज्याला, की ज्यांच्यामध्ये चांगल्या प्रकारचे एक टेक्नॉलॉजी वापर करण्याचं प्रचंड चांगलं कौशल्य आहे, आणि त्याबरोबर हे कौशल्य जर ते वापरलं गेलं, जसे की आता आजकाल आपण हॅकॅथॉन माध्यमातून देखील बरेच नवीन नवीन स्टार्टअप पुढे येत आहेत, त्या स्टार्टअप देखील काही नवीन टेक्नॉलॉजी वापरत आहेत. पण या सगळ्याचं एक बघणं गरजेचं आहे, हे तुकड्यातुकड्यामध्ये काम न होता पूर्णपणे ह्या युवक शक्तीनं जर ह्या शेतीच्या प्रश्नांचा समग्रपणे अभ्यास केला आणि त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये बदल करण्याची जी गरज आहे ती जर शोधून काढली, तर पायाभूत बदलापासून मध्यम बदलापर्यंत आणि मग काही लघु बदल म्हणजे पटकन करण्यासारखे बदल असतील, त्या छोटे छोटे असतील, हे सगळे असे मांडले गेले पाहिजे आणि त्याच्यावर काम होणं गरजेचं आहे. आणि मग हे काम करण्यासाठी म्हणून जसं की शासनाचा भाग मोठाच आहेच आहे, त्याबरोबरच कृषी विद्यापीठ आणि संशोधन केंद्रांचं संस्थान देखील मोठं योगदान यामध्ये आहे. आज आपण ह्या माध्यमातून मी सांगाल या ठिकाणी आपला आनंद वाटेल की हे कृषी विद्यापीठाबरोबर आपण IIT नंतर या प्रकारचे नॅशनल ब्युरो ICAR संस्था, नॅशनल ब्युरो ऑफ सॉइल सायन्स वगैरे, याबरोबर इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स बेंगलोर, अशा मोठ्या मोठ्या संस्थांना ह्या एकत्र आणलेलं आहे की जे पुढच्या काळाचा विचार करून काही नवीन टेक्नॉलॉजी डेव्हलप करू शकतात, विकसित करू शकतात शेतकऱ्यांसाठी आहे. त्यामुळे मग हे युवकांच्या पुढे हे मोठं स्वप्न असणं गरजेचं आहे की आमच्या ह्या एकूणच असणाऱ्या शेती पद्धतीमध्ये आमूलाग्र बदलाची गरज तर आहेच, पण ते बदल करताना अशा प्रकारे लहान मध्यम आणि दीर्घकालीन टिकणारे बदल करायचे असतील तर शेतीमध्ये सुरुवात कशी करायची आहे, कोणतं शास्त्र वापरलं पाहिजे आहे, विज्ञान आधारित शेती करण्याची कशी गरज निर्माण झालेली आहे, अगदी म्हणजे साध्या साध्या गोष्टीपासून, म्हणजे 1 एकराच्या माझ्या शेतीमध्ये माझी जमिनीचा प्रकार आहे कसा, पोत कसा आहे, खोली किती आहे आणि त्या ठिकाणी त्याचं पाणी धरण क्षमता किती आहे, त्यामध्ये त्याचं pH किती आहे, त्याच्यामध्ये सेंद्रिय गर्भ किती आहे, हे सगळा अभ्यास करण्यापासून ते मग त्यामध्ये असणारे बियाणं पिकं आणि मग पुढच्या लागवड पद्धती आणि मग त्यामध्ये असणाऱ्या पाणी देण्याच्या पद्धती, हे सगळं एकत्रपणे विचार जर केला आणि मग ह्यानंतर शेवटी येतो म्हणजे मूल्य साखळी, तयार झालेल्या मालाला योग्य बाजारपेठेपर्यंत पोहोचवणं, मिळवून देणं, ते योग्य वेळेला त्याचं विक्री करणं, यासाठीची एक मूल्य साखळी तयार करण्याची गरज आहे की जे की आजच्या युवकांना हे सहज शक्य आहे, कारण आज ग्लोबल बाजारपेठ तयार झालेली आहे, त्याचा अभ्यास लोकांकडे असणं आवश्यक आहे. तो अभ्यास आपण जर घेतला तर आपल्याला याही प्रकारे एक चांगल्या प्रकारची मूल्य साखळी निर्माण करू शकतो. याच्यामध्ये ट्रेसिबिलिटीचं एक चांगलं
तंत्र नवीन पुढे आणलेलं आहे ते म्हणजे की ग्राहकाला कळलं पाहिजे की हे

0: मी जे आज खातो आहे माल, हा हा माल कोणाच्या शेतामधून आलेला आहे, त्यावरून तो ग्राहक ठरवतो की अरे हो या भागात आहे म्हणजे हा चांगला असणार आहे, किंवा या लोकांनी केला म्हणजे हा चांगला असणार आहे, ही गॅरंटी त्याला मिळते, विश्वास बसतो त्यामध्ये आहे. त्यामुळे हे जे मोठं गोष्ट स्टेबिलिटी सारख्या गोष्टी ज्या आहेत ना, ह्या सर्व आज युवकांपुढे मोठ्या संधी आहे याच्यामध्ये आहे. म्हणजे आव्हानं जेवढी आपण म्हणतो आहे तितकं संधी देखील निर्माण झालेल्या आहेत. त्यामुळे आपल्याला आज या नवीन बदलत्या हवामान काळामधल्या शेतीमध्ये ही जी बदलती आव्हानं आहेत याला एक संधी म्हणून आपण वापर जर केला तर त्या संधीचं निश्चितपणे उपयोग शेतकऱ्यांना तर होणारच आहे, पण पुढचा शेतकरी म्हणजे आजचा तरुण हा आपण विचार केला पाहिजे.
1: आणि युवक येतात सर शेतीकडे पण वळत आहेत, पण प्रमाण आणि शास्त्रशुद्ध पद्धतीनं शेती करण्याकडे त्यांनी जोर दिला पाहिजे, तर त्यासाठी काय मार्गदर्शन तुम्ही त्यांना सांगा?
0: यासाठी म्हणून प्रथम तसा अभ्यास केला पाहिजे. जसं मग हे म्हटलं तुम्हाला की त्यांनी आज म्हणजे सोशल मीडियाचा प्रचंड वापर होतो आहे, पण त्या वापरामध्ये अधिकृतपणे जे काही ज्ञान आहे ते जर त्यांनी घेतलं आणि ते अधिकृत ज्ञानाचा वापर जर करू शकले तर आज त्याचा निश्चितपणे चांगला उपयोग होणार आहे, पहिली गोष्ट आहे त्यामध्ये. दुसरी गोष्ट यामध्ये आहे की जे संशोधन झालेलं ते आज फक्त आपलंच विद्यापीठ काम करतं असं नाही ना, आज देशामध्ये अनेक विद्यापीठ आहेत, राज्य जगामध्ये अनेक विद्यापीठ आहेत, तिथं काम चालू असतं, ते त्यांनी त्यातून शोधून काढावं आणि त्याचा देखील आपला किती उपयोग होऊ शकतो हे पाहिलं पाहिजे आहे. हे करत असताना आय टीचं जे काही नवीन नवीन क्षेत्र तयार झालेली आहेत, मग त्यामध्ये जसं की एआयचा वापर तर आपण पाहिलाच आहे आता, मग एआय मशीन लर्निंग जसं आहे तसं या ठिकाणी जिओ स्पेशल इंजिन्स तयार करणं आहे, त्या माध्यमातून नेमकं ठिकाणं कोणत्या कुठे काय होतं आहे, म्हणजे आज शेताच्या जे काही लोकेशन्स आहेत म्हणून आपण त्यामध्ये त्या भागामध्ये कशा गोष्टी घडतात आहेत, म्हणजे याचं आपण अशा प्रकारे चांगलं म्हणजे स्थळ परत्वे काय बदल होऊ शकतो यासाठी जिओ स्पेशल इंजिन फार महत्त्वाचे होणार आहेत, मग तो रेटा. आणि शिवाय आपल्या देशानं सोडलेले जे सॅटेलाईट्स आहेत ते सगळ्या सॅटेलाईट्समध्ये अनेक सॅटेलाईट्स आपल्या शेतीच्या निर्णय घेण्याकरता उपयोगी माहिती देणारे आहेत, मग तसे जे काही सॅटेलाईट्स आहेत त्याचा ज्ञानाचा वापर या ठिकाणी करून घेणं गरजेचं आहे. स्पेक्ट्रल सिग्नेचर्स या ठिकाणी तयार झाले, नवीन नवीन प्रकारचं रिमोट सेन्सिंगचं तंत्रज्ञान आहे ते आपल्याला आणता येईल यामध्ये. म्हणजे युवकांच्या समोर म्हणजे प्रचंड अशा प्रकार म्हणतो ना की संधी आहेत की जे ते माध्यमं दिली आहेत अशी, मग ही माध्यमं वापर करण्यासाठी त्यांनी हे ज्ञानाचा बरोबर राहिला पाहिजे आहे आणि त्याच्यातून आपल्याला एक चांगलं शोधून घेतलं पाहिजे की नेमकं मी यातलं काय करू शकतो. हे करताना काळजी घेण्याची गरज अशी आहे की आपला शेतकऱ्याची जी काही क्रयशक्ती आहे ती कमी आहे, ती क्रयशक्तीचा विचार करून त्याला तंत्रज्ञान दिलं गेलं पाहिजे आहे, ना की आधुनिक तंत्रज्ञानाच्या नावाखाली त्याची पिळवणूक करणं गरजेचं आहे. ते फार होते बऱ्याच ठिकाणी आणि म्हणून आपल्या या ठिकाणी त्याच्याकडे त्याला झेपेल कमीत कमी खर्चामधले काही ठिकाणी खर्च न होऊ देणारे परंतु अत्याधुनिक तंत्र आणली गेली पाहिजे आहेत. जसं आता महाविस्तार AI आहे हे शेतकऱ्याला डाउनलोड करायचं फक्त प्लेस्टोअरला, एकही पैसा खर्च नाहीये, पण त्याला बसल्या ठिकाणी त्याच्या पूर्ण माहिती मिळायला सुरू झाली की नाही आज
1: हो ना.
0: मग अशा प्रकारे आपल्याला डेव्हलपमेंट केली पाहिजे की जी शेतकऱ्याला खर्चात टाकणार नाहीये पण ज्ञानामध्ये मात्र भर टाकेल आणि शेती करण्यासाठी ती उपयोग पडू शकेल. म्हणजे युवकांचं हे मोठं योगदान होऊ शकतं जे पूर्ण समाजालाच अशा म्हणलं विचार केला तर या ठिकाणी त्यावर ती फार मोठी गोष्ट आहे.
1: तर श्रोते हो, निश्चितच नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प हा आजच्या काळातील शेतीसाठी अत्यंत आवश्यक आणि दूरदृष्टी असलेला उपक्रम ठरतोय, कारण हा प्रकल्प केवळ उत्पादन वाढवण्यापुरता मर्यादित नसून जमिनीचं आरोग्य टिकवणं, पाण्याचा योग्य वापर, नैसर्गिक साधनसंपत्तीचं संवर्धन आणि शेतकऱ्यांचं आर्थिक सक्षमीकरण यावर भर देतोय. विशेष म्हणजे हवामान बदलाच्या संकटातही शेतकरी सक्षम राहावा, आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून कमी खर्चात अधिक उत्पादन घ्यावं आणि शेती फायदेशीर व्हावी यासाठी या प्रकल्पाची मोठी भूमिका आहे. आजच्या या विशेष संवादातून शेतकऱ्यांसाठी शासनाच्या विविध योजना, मृदा व्यवस्थापनाचं महत्व, शाश्वत शेतीचा मार्ग याबाबत अत्यंत मोलाची माहिती मिळाली आणि ही संपूर्ण विस्तृत माहिती आपल्याला लाभली आणि दिली ती नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पाचे तत्कालीन कृषी विद्या तथा मृदा विज्ञान विशेषज्ञ माननीय श्री विजय कोळेकर सर यांनी. सर, तुम्ही इथे आलात आणि एवढं मुलाचं मार्गदर्शन केलं, अतिशय महत्वपूर्ण माहिती दिली, त्याबद्दल आपले मनापासून आभार. तर श्रोते हो, पुन्हा भेटूया दिलखुलास कार्यक्रमाच्या पुढील भागात एक नवा विषय घेऊन एका नव्या मान्यवरांसोबत. तोपर्यंत मी सुषमा जाधव आपला निरोप घेते. नमस्कार.

दिलखुलास हा प्रायोजित कार्यक्रम आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून प्रसारित झाला. आम्ही तो सहक्षेपित केला. आम्ही बोलत आहोत आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून.

0: श्रोतेहो, सकाळचे 7:40 झालेत. आता प्लॅनेट फर्निचरचा प्रायोजित कार्यक्रम फर्निचर विषयी सर्व काही.
1: सूचना: ह्या कार्यक्रमात तज्ञांनी व्यक्त केलेले विचार हे पूर्णतः व्यक्तिगत आहेत. रेडिओ चॅनल आणि ऍड एजन्सी तज्ञांच्या विचारांशी सहमत असतीलच असं नाही.
2: अभी प्रमोशन की पार्टी कब दे रहे हो?
3: अरे जब तुमका हो तब, लेकिन एक शर्त पर, पार्टी होगी तुम्हारे घर पर.
2: क्यों?
3: तेरे डाइनिंग टेबल से उठने का मन ही नहीं करता. क्या लुक, क्या कम्फर्ट, क्या डिजाइन और क्या क्वालिटी है यार. कहाँ से लिया?
4: प्लैनेट फर्नीचर से. प्लैनेट का सबसे बड़ा शोरूम है कोल्हापुर में. बेस्ट क्वालिटी, लॉट्स ऑफ वैरायटी और ब्रांड की गारंटी. प्लैनेट फर्नीचर, टोप संभापुर, कोल्हापुर. कॉन्टैक्ट 9689911240.
5: नमस्कार श्रोते हो, प्लैनेट फर्नीचर प्रस्तुत फर्नीचर विषय सर्व काही या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं स्वागत. प्लैनेट फर्नीचर चे कुलदीप जाधव सर आपल्या बरोबर आहेत. नमस्कार सर.
6: नमस्ते.
5: खरं तर प्लैनेट हा स्वतःच एक ब्रँड आहे. वर्षानुवर्ष साताऱ्यामध्ये तर आपण काम केलेलंच आहे, पण आता आपण एक्सपान्शन करून कोल्हापूरमध्ये सुद्धा गेलेलो आहोत. पुण्यामध्ये सुद्धा आपली शोरूम आहे. असं सगळं असताना सुद्धा प्लॅनेटनी ब्रँड इन ब्रँड काम करण्याचा निर्णय घेतला, म्हणजेच दुसऱ्या ब्रँड बरोबर प्लॅनेट असोसिएटेड आहे. यामागचं कारण काय आणि कुठल्या कुठल्या ब्रँड बरोबर आपण असोसिएटेड आहोत?
6: आता याच्यामध्ये कसं होतं की आपलं एकतर बिझनेस मॉडेल असं आहे की आमचे शोरूम्स आहेत ते मोठे शोरूम्स आहेत. ऑलमोस्ट सातारा शोरूम बघाल तर 50,000 square feet आहे. पुण्याचं पण ऑलमोस्ट तेवढंच आहे. कोल्हापूरचं आपलं साधारण 25,000 square feet आहे. तर एवढ्या मोठ्या व्हॉल्युमला काम करताना प्रत्येक गोष्ट मीच देईन आणि मीच करीन असं होत नाही. मग त्याच्यामध्ये आपण काय केलं की कस्टमरला फ्रीडम ठेवली, की कस्टमरला चॉईस असली पाहिजे. त्यांनी आलं फक्त मी बनवतोय म्हणून माझ्याकडचंच घेतलं पाहिजे असं नाही राहिलं पाहिजे. त्याला त्याची चॉईसची फ्रीडम असली पाहिजे. त्यांनी आल्यानंतर बाबा त्यांना प्लॅनेट कोणावर काम करते तर बाबा गोदरेज बरोबर करतंय, त्याच्यानंतर कुका बरोबर करते इंटरनॅशनल मध्ये, त्याच्यानंतर तुमचं मॅट्रेस मध्ये बघायला जाल तर सेंचुरी बरोबर करते, फोम मध्ये सेंचुरी बरोबर करते. तर ही आज ब्रँड बरोबर जाण्याचा पर्पज हाच आहे की प्रत्येकाची आपली स्वतःची स्पेशालिटी आहे. ती स्पेशालिटी आपण आपल्या कस्टमरला कशी अवेलेबल करून देता येईल, मग याच्यासाठी आपण काम करून त्यांच्यावर असोसिएट झालेलो आहे. एनी हाऊ काय की प्लॅनेट काय विचार करते की माझा जो कस्टमर आहे त्याला त्याचा बेनिफिट कसा होईल.
5: बरोबर.
6: रादर की आता समजून झाला मी माझं प्रोडक्ट विकतो तर नक्कीच मला मार्जिन त्यामध्ये जास्त आहे, मी ब्रँडचं विकताना मला मार्जिन कमी मिळतंय, पण आम्ही तो विचार त्याच्यामध्ये करत नाही. आम्ही कस्टमरचा बेनिफिट कसा होईल. आता काही गोष्टी कस्टमरला गोदरेजच्या आवडतील, काही गोष्टी कुकाच्या आवडतील, त्याच्यावर सपोर्टिंग आपल्या गोष्टी आवडतील, तर असं कंबाईनली त्याला पॅकेज करता येईल आणि एका ठिकाणी वन स्टॉप सोल्युशन त्याला मिळेल.
5: म्हणूनच श्रोते हो, एकाच छताखाली वेगवेगळ्या ब्रँडचं फर्निचर तुम्हाला बघायला मिळणार आहे. तेव्हा फर्निचरच्या भरपूर व्हरायटीसाठी, उत्तम क्वालिटीसाठी आणि ब्रँडेड फर्निचरसाठी सुद्धा तुम्ही संपर्क करू शकता प्लॅनेट फर्निचरला, ओल्ड MIDC सातारा, टोप संभापूर कोल्हापूर आणि हांडेवाडी चौक पुणे इथे. संपर्क 9156770703, 9156770703, 9156777703. कुलदीप सर, जसं तुम्ही आता म्हणालात की आम्हाला मार्जिन कमी असतं पण तरी आम्ही हा ब्रँड घेतो कारण ग्राहकांचा फायदा व्हावा, पण मग यामध्ये ग्राहकांचा फायदा काय? कारण एखाद्या ब्रँड कडनं डायरेक्ट एखादी गोष्ट घेणं आणि एखाद्या डिस्ट्रीब्युटर कडनं ती गोष्ट घेणं, याच्यामध्ये नक्कीच दरामध्ये तफावत असू शकते ना?
6: दरामधली तफावत तुम्हाला 100% नाही मिळणार.
5: बरं,
6: तुम्हाला कुठे ब्रँड स्टोअर मध्ये गेलं, माय स्टोअर मध्ये आलं, आपल्या प्लॅनेटच्या स्टोअर मध्ये आलं तर तुम्हाला प्राइसिंग सेम मिळेल किंवा त्याच्यापेक्षा कमी मिळेल. आता त्यात आमचं इन्व्हॉल्वमेंट कशी राहते की आम्ही ब्रँड बरोबर टाईप करताना आम्ही क्वांटिटीचं टाईप करतो. एखादा इंडिव्हिज्युअल स्टोअरचं त्याचा सेल

0: मी दाखवतो, पण आमचा सेल जास्त राहतो, त्यामुळे तो प्राइस बेनिफिट आम्ही घेऊ शकतो आणि त्या प्राइस बेनिफिटचा कस्टमरला बेनिफिट देऊ शकतो. परचेसची क्वांटिटी आमची ह्यूज असल्यामुळे आम्ही तो प्राइस बेनिफिट घेऊन काम करतो. त्यामुळे प्राइसच्या बाबतीत तुम्ही कसले हेजिटेशन ठेवू नका. आणि सेकंडरी काय होतं की तुम्ही कुठल्याही ब्रँडचं शोरूम घ्या, त्यांची शोरूमची साईज छोट्या आहेत आणि तिथं गेल्यानंतर तुम्हाला सगळ्याच गोष्टी सिलेक्ट होतील असं नाहीये. तुम्ही आमच्याकडे स्टोर लावा तर तुम्हाला नंबर ऑफ गोष्टी दिसतात, मग त्यातून तुमचं सिलेक्शन कम्फर्टेबल होऊन जातं. आणि तुम्हाला समजा त्यांची एक आवडली, दुसऱ्या कोणाची आवडली, माझी एक आवडली, तर असं कंबाईंडली सोल्युशन तुम्हाला मिळून जातं.
1: म्हणूनच श्रोते हो, सर्व प्रकारच्या फर्निचरच्या व्हरायटीसाठी, उत्तम ब्रँडसाठी तुम्ही देखील संपर्क करू शकता प्लॅनेट फर्निचरला. व्हिजिट करू शकता ओल्ड MIDC सातारा, टोप संभापूर कोल्हापूर आणि हांडेवाडी चौक पुणे इथे. संपर्क 9156770703, 9156770703, 9156777703. पुन्हा भेटूयात प्लॅनेट फर्निचर प्रस्तुत फर्निचर विषयी सर्व काही या कार्यक्रमात कुलदीप जाधव यांच्यासह. तोपर्यंत नमस्कार.
0: नमस्ते.
2: अभी प्रमोशन की पार्टी कब दे रहे हो?
3: अरे जब तुम कहो तब, लेकिन एक शर्त पर, पार्टी होगी तुम्हारे घर पर.

0: अपर्णा संत यांनी गायलेलं आणि संगीतबद्ध केलेलं शांता शेळके यांचं गीत आपण ऐकलं.
1: श्रोते हो, 17 जून रोजी सकाळी 9:30 इंद्रधनुष्य या कार्यक्रमात ऐकूया निराधारांना मदत करणाऱ्या सांज सोबत या संस्थेचे कार्यकर्ते संजय सुर्वे यांच्याशी सोनाली सावंत यांनी साधलेला संवाद.
2: आम्ही ज्या वेळेला किराणा साहित्य घेऊन जातो, दिवाळी सणाचं फराळ घेऊन जातो, त्यावेळेला जे त्यांनी लांबून आम्हाला पाहिलं असतं आणि त्यांच्या आमच्या हातात असलेली पिशवी, आमच्या हातात असलेलं काही सामान बघितल्यानंतर त्यापेक्षाही माझं कोणीतरी नातेवाईक या घरामध्ये येतंय ह्याने त्यांचे डोळे पानवलेले असतात.
1: तेव्हा अवश्य ऐका कार्यक्रम इंद्रधनुष्य 17 जून रोजी 9:30 सादर करते विवेक वानखडे.

0: आकाशवाणीचं पुणे केंद्र. सकाळचे 8:30 झाली आहेत. प्रसारित करीत आहोत मराठीतून राष्ट्रीय बातमीपत्र.
1: आकाशवाणी दीपा भंडारे आपल्याला बातम्या देत आहे. ठळक बातम्या. फ्रान्समध्ये सुरू असलेल्या G7 शिखर परिषदेत आंतरराष्ट्रीय भागीदारी निर्माण करण्यासाठी परस्पर विश्वास महत्वाचा असल्याच्या मुद्द्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा भर. विविध देशांच्या राष्ट्रप्रमुखांशी चर्चा. यमुना नदीच्या जीर्णोद्धारासाठी तयार करण्यात आलेल्या किशाऊ बान योजनेला 6 राज्यांची मंजुरी. येत्या 21 जून रोजी होणाऱ्या नीट पुनर्परीक्षेच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थी आणि पालकांना कोणत्याही अफवांवर विश्वास न ठेवण्याचं राष्ट्रीय परीक्षा मंडळाचं आवाहन. केंद्रीय माहिती आणि प्रसारण आणि रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव आज एक दिवसाच्या पुणे दौऱ्यावर. आणि 20 षटकांच्या महिला क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत आज भारतीय महिला संघाचा सामना नेदरलँड संघाशी होणार. आता सविस्तर बातम्या. फ्रान्समधील एव्हियन शहरात सुरू असलेल्या 52व्या G7 शिखर परिषदेत जगभरातील प्रमुख देशांचे नेते महत्वाच्या आंतरराष्ट्रीय आव्हानांवर चर्चा करत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी G7 शिखर परिषदेत नवीन भागीदारी आणि आंतरराष्ट्रीय एकजुटीची पुनर्स्थापना या विषयावरील सत्राला संबोधित केला. या सत्रादरम्यान पंतप्रधानांनी आंतरराष्ट्रीय भागीदारी निर्माण करण्यासाठी परस्पर विश्वास महत्वाचा असल्याच्या मुद्द्यावर जोर दिला. भारतानं नेहमीच मानवतेला प्रथम प्राधान्य देण्याचा दृष्टिकोन स्वीकारला असून आंतरराष्ट्रीय सौर आघाडी, आपत्ती प्रतिरोधक पायाभूत सुविधांसाठी आघाडी, जागतिक जैव इंधन आघाडी, मिशन लाईफ आणि एक पेड माके नाम मोहीम यांसारख्या भारताच्या नेतृत्वाखालील उपक्रमांमध्ये हे दिसून येतं अशी माहिती मोदी यांनी दिली. भारताची आंतरराष्ट्रीय भागीदारीची दृष्टी वसुधैव कुटुंबकम या कालातीत सूत्रावर आधारित आहे. या सर्वसमावेशक दृष्टिकोनामुळेच जगाच्या विविध भागात नैसर्गिक आपत्ती कोसळल्या तेव्हा भारतानं सर्वप्रथम प्रतिसाद दिला आहे असंही पंतप्रधान म्हणाले. आंतरराष्ट्रीय कायद्याचा अनादर हा आंतरराष्ट्रीय एकता निर्माण करण्यातील सर्वात मोठा अडथळा असून त्यावर प्राधान्यानं लक्ष देणं आवश्यक आहे यावर मोदी यांनी यावेळी जोर दिला. या दौऱ्यात पंतप्रधान मोदी यांनी कॅनडा आणि ब्रिटनच्या पंतप्रधानांशी तसंच संयुक्त अरब अमिरातीच्या अध्यक्षांशी द्विपक्षीय चर्चा केली. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याबरोबरही त्यांची बैठक झाली. G7 देशांनी भारतासह अनेक भागीदार देशांच्या सहकार्यानं जागतिक आरोग्य आणि विकास सहकार्य मजबूत करण्यासाठी अनेक उपक्रमांची घोषणा केली. काँगो आणि युगांडामध्ये पुन्हा उद्भवणाऱ्या इबोलाच्या उद्रेकाला समन्वित आंतरराष्ट्रीय प्रतिसाद देण्याचं आवाहन त्यांनी केलं. भारत, इजिप्त, केनिया आणि दक्षिण कोरिया यांनी संपर्क शोध, सीमेवरील टेहाळणी आणि सामुदायिक सहभाग यांसारख्या विषयांवरील उपाययोजनांच्या आवाहनामध्ये सहभाग घेतला. यावेळी G7 देशांच्या नेत्यांनी इबोलाच्या दुर्मिळ प्रकारावरील लस, निदान आणि उपचारांच्या विकासासाठी पाठिंबा आणि कर्करोगाविरुद्धच्या जागतिक लढ्याला गती देण्याच्या आपल्या वचनबद्धतेचा पुनरुच्चार केला.

केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल यांनी काल फ्रान्समधील उद्योगपती, मुख्य कार्यकारी अधिकारी, गुंतवणूकदार आणि नवोन्मेषकांना मोठ्या प्रमाणात नवोन्मेष करून एक उज्ज्वल आणि शाश्वत भविष्य घडवण्यासाठी भारतासोबत भागीदारी करण्याचं आवाहन केलं. फ्रान्समधील नीस इथं भारत इनोव्हेट्स 2026 परिषदेच्या समारोप समारंभात गोयल बोलत होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांचं प्रेरणादायी नेतृत्व आणि त्यांची दूरदृष्टी तसंच भारत फ्रान्स नवोन्मेष वर्ष 2026 खऱ्या अर्थाने परिवर्तनकारी मंचाची सुरुवात झाली आहे असंही गोयल यांनी सांगितलं. हे राष्ट्रीय बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. उत्तर भारतातील महत्वपूर्ण मानल्या जाणाऱ्या यमुना नदीच्या जीर्णोद्धारासाठी तयार करण्यात आलेल्या किशाऊ बान योजनेला 6 राज्यांनी सहमती दर्शवली आहे. यामध्ये हिमाचल प्रदेश, दिल्ली, उत्तर प्रदेश, उत्तराखंड, हरियाणा आणि राजस्थान या राज्यांचा समावेश आहे. काल केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या अध्यक्षतेखाली नवी दिल्लीत झालेल्या बैठकीत हा निर्णय झाला. यामुळे यमुना नदीच्या शुद्धीकरण कार्यक्रमाला चालना मिळणार आहे. या 6 राज्यांमध्ये या किशाऊ योजनेच्या करारावर हस्ताक्षर झाल्यानंतर त्याला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी घेण्यात येईल असं गृह मंत्रालयानं याबाबत जारी केलेल्या निवेदनात म्हटलं आहे. या योजनेसाठीचा 90% खर्च केंद्र सरकार आणि 10% खर्च 6 राज्य मिळून करणार आहेत. या किशाऊ बान योजनेद्वारे हिमाचल प्रदेशला मिळणारं यमुनेचं पाणी दिल्ली आणि राजस्थानलाही देण्यात येणार आहे. येत्या 21 जून रोजी होणाऱ्या नीट पुनर्परीक्षेच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रीय परीक्षा मंडळानं या परीक्षेला बसणाऱ्या विद्यार्थी आणि पालकांना सतर्कता बाळगण्याचं आणि कोणत्याही अफवांवर विश्वास न ठेवण्याचं आवाहन केलं आहे. याबाबत एनटीएच्या वतीनं समाज माध्यमावर प्रसिद्ध करण्यात आलेल्या संदेशात म्हटलं आहे की सध्या टेलिग्रामवर विविध चॅनल्सच्या माध्यमातून आगामी नीट परीक्षेची प्रश्नपत्रिका उपलब्ध करून देण्यासाठी 14,000 ते 25,000 रुपयांची मागणी केली जात आहे. त्याला विद्यार्थी आणि पालक बळी पडण्याची शक्यता आहे. अशा प्रकारे नीट पुनर्परीक्षेची कोणतीही प्रश्नपत्रिका अजिबात फुटली नसल्याचं राष्ट्रीय परीक्षा मंडळानं स्पष्ट केलं आहे. दरम्यान केंद्र सरकारनं 22 तारखेपर्यंत देशात टेलिग्राम या सोशल मीडिया वेबसाईटच्या वापरावर निर्बंध लादले आहेत. केंद्रीय माहिती आणि प्रसारण तसंच रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव आज एक दिवसाच्या पुणे दौऱ्यावर आहेत. पुणे आणि साईनगर शिर्डी दरम्यानची पहिली थेट दैनंदिन रेल्वे सेवा आजपासून सुरू होत आहे. अश्विनी वैष्णव पुणे रेल्वे स्थानकांवरून या रेल्वेगाडीला हिरवा झेंडा दाखवणार आहेत. पुणे, अहिल्यानगर आणि साईनगर शिर्डी परिसरातील प्रवासी, विद्यार्थी, व्यावसायिक तसंच साईबाबांच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांसाठी ही रेल्वेसेवा महत्वपूर्ण ठरणार आहे. आजच्या पुणे दौऱ्यात अश्विनी वैष्णव हडपसर रेल्वे स्थानकालाही भेट देणार आहेत. तत्पूर्वी ते रांजणगाव इथं जबील कंपनी, इकोबॉक्स इंडस्ट्रीयल पार्क आणि रांजणगाव गणपती एमआयडीसीला भेट देणार आहेत. जबील कंपनीत सुरू होणाऱ्या अत्याधुनिक इलेक्ट्रॉनिक उत्पादन केंद्राचं उद्घाटन त्यांच्या हस्ते होणार असून यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित राहणार आहेत. महाराष्ट्र पोलीस दलाच्या आधुनिकीकरणासाठी केंद्र सरकारनं 733,28,00,000 रुपये खर्चाच्या योजनेला मंजुरी दिली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल समाज माध्यमावरून ही माहिती दिली. या योजनेअंतर्गत 60% निधी केंद्र सरकार आणि 40% निधी राज्य सरकार उपलब्ध करून देणार आहे. महाराष्ट्र पोलीस दल अधिक आधुनिक, सक्षम आणि तंत्रज्ञान सज्ज होण्यास या निधीमुळे मदत होणार आहे. मुख्यमंत्री फडणवीस यांनी या निर्णयाबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचे आभार मानले आहेत. पुरुषांच्या क्रिकेटमध्ये भारत आणि अफगाणिस्तान दरम्यान 3 एकदिवसीय क्रिकेट सामन्यांच्या मालिकेतला दुसरा सामना आज लखनौ इथं खेळला जाणार आहे. दुपारी 1:30 हा सामना सुरू होईल. फिफा विश्वकप फुटबॉल स्पर्धेत न्यू जर्सी इथं काल अ गटात फ्रान्स संघानं सेनेगल संघाचा 3-1 पराभव केला. 20 षटकांच्या महिला क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत आज भारतीय महिला संघाचा सामना नेदरलँड संघाशी होणार आहे.

0: ब्रिटनमधील लीड्स मैदानावर भारतीय प्रमाण वेळेनुसार आज संध्याकाळी 7 वाजता हा सामना होईल. यापूर्वीच्या सामन्यामध्ये भारतीय महिला संघानं पाकिस्तान संघाचा 64 धावांनी पराभव केला होता. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. फ्रान्समध्ये सुरू असलेल्या G7 शिखर परिषदेत आंतरराष्ट्रीय भागीदारी निर्माण करण्यासाठी परस्पर विश्वास महत्वाचा असल्याच्या मुद्द्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा भर. विविध देशांच्या राष्ट्रप्रमुखांशी चर्चा. यमुना नदीच्या जीर्णोद्धारासाठी तयार करण्यात आलेल्या किशाऊ बान योजनेला 6 राज्यांची मंजुरी. येत्या 21 जून रोजी होणाऱ्या नीट पुनर्परीक्षेच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थी आणि पालकांना कोणत्याही अफवांवर विश्वास न ठेवण्याचं राष्ट्रीय परीक्षा मंडळाचं आवाहन. केंद्रीय माहिती आणि प्रसारण तसंच रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव आज 1 दिवसाच्या पुणे दौऱ्यावर. आणि 20 षटकांच्या महिला क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत आज भारतीय महिला संघाचा सामना नेदरलँड संघाशी होणार. याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: आमचा यानंतरचा कार्यक्रम थोड्याच वेळात. आकाशवाणी
2: सुधारककार गोपाळ गणेश आगरकरांच्या स्मृतिदिनानिमित्त सादर करत आहोत विशेष समन्वित कार्यक्रम आगरकर आणि त्यांची प्रासंगिकता. निर्मिती आकाशवाणी सांगली केंद्राची.
3: नमस्कार श्रोते हो. आधुनिक महाराष्ट्राला घडवण्यामध्ये अनेक जणांचे हातभार लागलेले आहेत आणि आज म्हणजे 17 जून रोजी ज्यांचा स्मृतिदिन आहे अशा गोपाळ गणेश आगरकरांनी तर महाराष्ट्राच्या वैचारिक मशागतीत अत्यंत महत्वाची भूमिका निभावली आहे. त्यांच्या विचारांच्या प्रासंगिकतेबद्दल आपण आज काहीसा संवाद करणार आहोत. आजच्या काळात गोपाळ गणेश आगरकर हे आपल्याला प्रासंगिक आहेत असं वाटतं. आजचं आपल्या सभोवतालचं सामाजिक वैचारिक धार्मिक शैक्षणिक असं सगळ्या प्रकारचं वातावरण पाहता अजूनही गोपाळ गणेश आगरकरांचे विचार आपल्या समाजाला दिशादर्शक आणि मार्गदर्शक आहेत. त्यांनी जवळपास 125 वर्षापूर्वी समाजातील समस्यांविषयी केलेलं चिंतन अजूनही खूप महत्वाचं आहे. बालविवाहासारखे सामाजिक प्रश्न तर अजूनही सुटलेले नाहीत. ह्या प्रश्नांविषयी 19व्या शतकातच त्यांनी विचार मांडलेले होते. यामुळेच अजूनही आगरकर हे प्रासंगिक आहेत.
4: अलीकडच्या काळात महाराष्ट्राच्या अनेक भागांमध्ये अजूनही बालविवाह होतात याविषयी बरीच चर्चा वर्तमानपत्रांमध्ये झाली होती. त्यातून आपणास असे दिसते की अजूनही बालविवाह ही समस्या सुटलेली नाही. त्यामुळेच 19व्या शतकात आगरकरांनी या बालविवाहाविषयी काही मते मांडली होती आणि बालविवाह ही समस्या सोडवण्यासाठी त्यांनी कोणते उपाय सुचवले होते हे आपण समजून घेऊयात. 19व्या शतकात बालविवाह ही मोठी समस्या होती. या समस्येमुळे मुलांच्या आणि मुलींच्या शरीरावर तर त्याचा परिणाम होतोच, मात्र त्यापेक्षा मोठा परिणाम हा समाजावर आणि राष्ट्रावर होतो अशी आगरकरांची भूमिका होती. तरुण सुशिक्षितास विज्ञापना या लेखामध्ये आगरकरांनी तरुणांना उद्देशून काही गोष्टी सांगितल्या आहेत. ते लेखात लिहितात की
5: सर्व सुशिक्षित तरुणांनी महाराष्ट्र बालविवाह निषेधक नावाची मंडळी स्थापावी अशी आमची सूचना आहे. आज जे अशा मंडळीचे सभासद होण्यास तयार असतील त्यांनी एकत्र जमून आम्ही आपल्या मुलीचे आपल्या मुलांचे व ज्या मुलींचे व मुलांचे पालकत्व आमच्याकडे येईल त्यांचे अल्पवयात विवाह करणार नाही अशा शपथा घ्याव्या. जो अशा मंडळीचा सभासद झाला त्याने तीत नवीन तरुण लोक आणण्याचा होईल तितका प्रयत्न केला पाहिजे.
4: आगरकरांच्या मते शाळेत कॉलेजात आणि विद्यापीठात शिक्षण घेणाऱ्या मुलामुलींनी यात पुढाकार घेतला आणि स्वतः बालविवाहाविषयी ठोस भूमिका घेऊन काम केले तर बालविवाहांचे निर्मूलन होणे शक्य आहे. आजही आपण ही गोष्ट आपल्या शाळा आणि कॉलेजातील मुलामुलींनी ठरवले तर निश्चित करू शकतात. बालविवाह अल्पवयीन मातांच्या समस्या आपल्या समाजामध्ये वाढत आहेत ही भयानक गोष्ट आहे.
3: आगरकर शिक्षणाकडे बदलाचे साधन म्हणून पाहत होते. शाळा कॉलेजातील मुलामुलींनी ठरवलं तर ते बदल घडवू शकतात असा विश्वास आगरकरांना होता. म्हणूनच मुलामुलींच्या शिक्षणाकडे आगरकर कसे पाहत होते हेही पाहणं उद्बोधक ठरतं. आगरकरांच्या जीवनात शिक्षणाला अत्यंत महत्व होतं. मुलांइतकीच मुलींच्या शिक्षणाची आवश्यकता

0: या लेखामध्ये आगरकरांनी मुलींच्या शिक्षणाचं महत्व सांगितलं आहे. ते लिहितात,
1: लहान मुलाच्या शिक्षणाबद्दल सरकारने जितकी सक्ती केली पाहिजे तितकी मुलींच्या शिक्षणाबद्दलही केली पाहिजे, किंबहुना मुलींच्या शिक्षणाबद्दल थोडीशी अधिक केली पाहिजे.
0: समाजात मुलांना शिकवलं जातं, मात्र मुलींच्या शिक्षणाला विरोध होता, म्हणूनच मुलींच्या शिक्षणाला शासनानं पाठिंबा दिला पाहिजे अशी त्यांची भूमिका होती. त्या काळी स्त्रियांना पुरुषांसारखं शिक्षण द्यावं का किंवा कोणत्या प्रकारचं शिक्षण द्यावं यावर

0: भूमिका घेत स्त्री पुरुषांना एकच शिक्षण द्यावं व तेही एकत्र द्यावं असा लेख लिहून स्त्री पुरुषांच्या एकत्रित समान शिक्षणाचा पुरस्कार केलेला होता. मुलामुलींसाठी एकाच प्रकारचं शिक्षण असावं, त्यामध्ये कोणताही भेदभाव नसावा अशी त्यांची भूमिका होती. अशा गोष्टी केल्या तर स्त्री पुरुषांमध्ये समता स्थापित होऊ शकते अशी त्यांची धारणा होती.
1: यातून असं दिसतं की त्यांचं स्त्रियांच्या मुलींच्या शिक्षणाकडे विशेष लक्ष होतं. स्त्री शिक्षणाविषयी त्यांनी अजून इतर काही मुद्दे मांडले. शासनाने मुलींच्या शिक्षणाकडे विशेष लक्ष दिलं पाहिजे याची आपण चर्चा केलीच आहे. प्राथमिक शिक्षणासोबत उच्च शिक्षणही स्त्रियांनी घेतले पाहिजे, सोबत वेगवेगळे धंदे शिक्षणही त्यांना आले पाहिजे असे त्यांनी म्हटले आहे. मात्र या सगळ्यांमध्ये सामाजिक जुनाट चालीरीती अडथळा बनतात. म्हणूनच त्यांनी एका लेखात पुढील प्रकारचा प्रश्न उपस्थित केला आहे. ते लिहितात,
2: अल्पवयात प्राप्त झालेली गृहस्थता किंवा पितृता विद्यार्थीपणास केवळ विघातक होत नाही असा पुष्कळांना अनुभव आहे. पण जर 13व्या किंवा 14व्या वर्षापासून मुलीच्या पाठीमागे गर्भारपण, बालंतपण व अपत्य संगोपन ही लचांडे लागली तर तिने हायस्कुलात किंवा कॉलेजात जावे कसे? आणि मॅट्रिक्युलेशनची, BA ची, LM ची, LLB ची परीक्षा द्यावी कशी?
1: स्त्रियांच्या उच्च शिक्षणाचा प्रश्न आणि विवाहाचा प्रश्न हे कसे एकमेकांशी जोडलेले आहेत याविषयी त्यांनी म्हटले आहे की
2: स्त्रियास वरिष्ठ प्रतीचे शिक्षण द्यावे किंवा नाही या प्रश्नाचे उत्तर देण्यापूर्वी त्यांचा विवाह काल वाढवण्यास तयार होणार किंवा नाही याचे उत्तर देण्यास तयार झाले पाहिजे.
1: अजूनही आपल्या समाजात उच्च शिक्षण घेणाऱ्या मुलींना कुटुंबीय, नातेवाईक आणि शेजारी पाजारी मंडळींकडून विवाह संबंधी टोमणे मारले जातात. खूप झाले शिक्षण, आता संसाराचे पहा, वय निघून चाललंय, अशा अनेक गोष्टी अजूनही मुलींना सहन कराव्या लागतात. आगरकरांनी 19व्या शतकात विवाह हा मुलींच्या शिक्षणातील अडथळा आहे त्यामुळे त्यासंबंधी चर्चा केल्याशिवाय मुलींच्या शिक्षणाची चर्चा करता येणार नाही अशी भूमिका घेतली होती. स्त्रियास वरिष्ठ प्रतीचे शिक्षण द्यावे किंवा नाही या लेखात भविष्यात कोणते बदल घडणार आहेत याविषयी त्यांनी लिहिले आहे की
2: ज्याप्रमाणे प्रत्येक मुलास व मुलीस आई बापानी किंवा बापाने प्राथमिक शिक्षण दिले पाहिजे असे अलीकडे लोकमत सर्वत्र झाले आहे, त्याचप्रमाणे स्त्रियांनी व पुरुषांनी पाहिजे तो धंदा स्वतंत्रपणे करावा, पाहिजे ती विद्या हवी तितकी संपादावी, पाहिजे त्या परीक्षा द्याव्या आणि पदव्या मिळवाव्या आणि पाहिजे तेव्हा लग्ने करून हवा तसा संसार करावा अशी मोकळीक कालांतराने सर्वांस मिळणार आहे.
1: याचाच अर्थ असा आहे की स्त्री पुरुषांनी स्वतंत्रपणे धंदा करावा, खूप सारे शिक्षण घ्यावे आणि आपल्या आवडीने लग्न करावे असे आगरकरांना वाटत होते आणि या सगळ्या गोष्टींना त्यांचा पाठिंबा होता. आजच्या समकालीन परिस्थितीला अनुकूल भूमिका जवळपास 125 वर्षांपूर्वी आगरकरांनी घेतली होती.
0: स्त्री पुरुषांना समान शिक्षण द्यावं, त्यांनी समान काम करावीत अशी त्यांची भूमिका दिसते. यामुळेच ते स्त्री पुरुष समानता मानत होते असंही दिसतं. तर आगरकरांची स्त्री पुरुष समानतेची कल्पना कशी होती हे जाणून घेऊया. स्त्री पुरुष संबंध आणि समता याविषयी आगरकरांनी मूलगामी चिंतन केलेलं होतं. त्यांच्या लिखाणात या गोष्टी दिसतात. स्त्रियांना पुरुषांच्या सोबत शिक्षण दिलं तर मुलांना खेळवण्याचे, लुगडी धुण्याचे, भांडी घासण्याचे, स्वयंपाक करण्याचे आणि दळणकंडण करण्याची कामं पुरुषांना करावी लागतील असा आरोप स्त्री पुरुष एकत्र शिक्षणाला विरोध करणारे लोक करत होते. त्यावर आगरकरांचे म्हणणे होते की
2: असली कामे स्त्रियांनीच करावी असा काही ईश्वरी नियम नाही.
0: स्त्रियांची कामे आणि पुरुषांची कामे असा जो समाजात भेदभाव केला जातो तो आगरकरांना मान्य नव्हता. तथाकथित जी स्त्रियांची कामे म्हटली जातात ती पुरुषांनी केली तर काहीही फरक पडत नाही, तसंच जी कामे पुरुषांची आहेत ती स्त्रियाही करू शकतात. या अशा प्रकारच्या मांडणीमुळं आगरकर हे समाजातील पारंपरिक पितृसत्ताक धारणांची चिकित्सा करत होते आणि स्त्रियाही पुरुषांच्या सारख्याच सगळ्याच क्षेत्रात कामं करू शकतात असं काहीसं 19व्या शतकात ते म्हणू पाहत होते. आज 21व्या शतकात आधुनिक समाजात स्त्री पुरुष बहुतेक सगळीच कामे करत आहेत. स्त्री पुरुष समता विषयक मांडणी आगरकरांनी केली आहे, मात्र त्यासोबत त्यांना याचीही जाणीव होती की समाजात पुरुषी वर्चस्व आहे, त्यामुळं त्यांच्या लिखाणात पुरुषी वर्चस्वाची चिकित्सा सुद्धा आहे. गरोदरपणा आणि बाळंतपण हे पुरुष

0: त्यांच्या जीवनात असतं तर त्यांना स्त्रियांचं दुःख कळलं असतं असंही आगरकर म्हणतात. स्त्रियांमध्ये विद्येचा प्रसार झाल्यावर त्यांना आपलं हित कशात आहे हे नक्की लक्षात येईल आणि म्हणूनच पुरुषांना आपला जुलूम सोडून द्यावा लागेल. तसंच विवाहाच्या वेळी स्त्री पुरुषांची संमती जितकी आवश्यक आहे तितकीच वैवाहिक जीवनातही ती दिसली पाहिजे, तेव्हाच स्त्रियांची आपत्ती टळेल. हे सगळं घडवून आणायचं असेल तर आगरकर म्हणतात की
1: एकच उपाय आहे, तो हा की सध्या ज्या प्रकारचे शिक्षण पुरुषास मिळत आहे त्याच प्रकारचे शिक्षण स्त्रियास मुबलक मिळाले पाहिजे.
0: आगरकरांनी आपल्या लिखाणात स्त्रियांवर पुरुषांनी वर्चस्व स्थापन केले आणि पुरुष स्त्री संबंध हा स्वामी सेवक संबंध बनवला आहे असंही म्हटलंय आणि या दोन्ही गोष्टी स्त्री पुरुष समानतेमध्ये अडथळा आहेत. समाजात स्त्रियांच्या क्षमतेविषयी आणि बुद्धिमत्तेविषयी पुरुषी पूर्वग्रह असतात. हे पूर्वग्रह स्त्रियांना कमी समजतात. 21व्या शतकातही या गोष्टी संपूर्ण संपलेल्या नाहीत. अजूनही मुलींना आणि स्त्रियांना कमी समजलं जातं, त्यामुळे मुलींचं नाव नकोशी असं ठेवलं जातं. यामुळेच आगरकरांनी स्त्री कमी आणि पुरुष श्रेष्ठ अशा समजुतींवर टीका करताना लिहिलं आहे की
1: पुरुषांच्या मेंदूपेक्षा स्त्रियांचा मेंदू सरासरीने कमी वजनाचा आहे आणि स्त्री पुरुषांमधील कामाची वाटणी त्यांच्या मेंदूच्या वजनावर अवलंबून असावी हे योग्य आहे असे जरी मानले तरी साऱ्या पुरुषांचे मेंदू साऱ्या स्त्रियांच्या मेंदूपेक्षा अधिक जड आहेत असे प्रतिपादनाचे धारिष्ट अत्यंत अधिकार लोलूप पुरुषास देखील करता येणार नाही. अनेक स्त्रियांचे मेंदू अनेक पुरुषांच्या मेंदूहून जड भरतील यात संशय नाही. तेव्हा मेंदूच्या मुद्द्यावरच स्त्रियांनी अमुक कामे करावी आणि पुरुषांनी अमुक कामे करावी असा निर्बंध करणे शुद्ध अन्याय आणि क्रूरपणा आहे. त्याला जे काम साधेल त्याने ते काम करावे अशी प्रत्येकास मोकळीक देण्यात ते करणाऱ्या अथवा करणारीचा आणि जगाचा फायदा आहे. सध्या पुष्कळ स्त्रियांच्या बुद्धिमत्तेची विनाकारण नासाडी होत आहे.
0: पुरुषी पूर्वग्रह दृष्टिकोनामुळे समाजात स्त्री पुरुष समता निर्माण होत नाही. अजूनही आपल्या देशात स्त्रियांकडे बघण्याचा अनेकांचा दृष्टिकोन जुनाट आहे, तो बदलला पाहिजे. यासाठी आगरकरांचे हे विचार दिशादर्शक आणि मार्गदर्शक आहेत. पुनर्विवाह करणाऱ्या व्यक्तीच्या भूमिकेकडे आगरकरांचा दृष्टिकोन पाहणं महत्वाचं आहे. आगरकरांच्या मते पुनर्विवाह करणाऱ्या व्यक्तीनं लोक काय म्हणतील याचा विचार करण्याची गरज नाही. या संदर्भात त्यांनी अत्यंत स्पष्ट आणि कणखर विचार मांडले आहेत. पुनर्विवाह करण्याचा निर्णय बुद्धिप्रामाण्यवाद आणि वैयक्तिक निर्णय याच्याशी संबंधित आहे. पुनर्विवाह करणाऱ्याला तो विवाह योग्य वाटला आणि त्याच्या बुद्धीला तो प्रकार पटला म्हणूनच त्याने तो निर्णय घेतलेला असतो. समाजाचा छळ आणि बहिष्कार हे या निर्णयासोबतच येतात. हा निर्णय घेताना समाजात त्याला लोकांची मदत मिळणार नाही, उलट त्याच्यावर बहिष्कार टाकला जाणार आहे आणि त्याला अनेक प्रकारचा छळ सोसावा लागणार आहे हे पूर्णपणे स्पष्ट असतं. बुद्धी प्रामाण्यवाद मानणारे आगरकर याकडे अज्ञानातून जन्मलेल्या रूढी असं म्हणून पाहत असत.
1: जातीभेद, विवाह विधी, गणगोत वगैरे प्रकार ईश्वराने निर्माण केलेले नसून ते केवळ माणसांच्या अज्ञानातून जन्माला आलेले आहे. हे ज्यांना मनापासून पटलेले आहे त्यांनी लोकांची खुशामत का करावी किंवा शास्त्राधाराच्या पाठिंब्यासाठी व्यर्थ धडपड तरी का करावी
0: असा आगरकरांचा रोकडा सवाल होता. जो माणूस असा ठाम विचार करून पुनर्विवाहाचा निर्णय घेण्यास निघतो त्याला समाजानं जर थोडीशी जरी मदत केली असती तर त्यानेही समाजाची पर्वा केली असती. त्यामुळे त्याने समाजाची पर्वा न करणं हे साहजिक आहे. जो समाज विवेकावर आधारलेल्या कृतीस साफ नकार देतो आणि शास्त्राधाराचा बागुलबुवा उभा करतो अशा समाजात आपल्या कृतीमुळे फूट पडेल की काय याची काळजी वाहण्याची कोणतीही जबाबदारी त्या सुधारकावर किंवा निर्णय घेणाऱ्या त्या व्यक्तीवर राहत नाही असं आगरकरांचं ठाम प्रतिपादन होतं. समाजातील फुटीची जबाबदारी त्याची मुळीच नाही हे देखील त्यांचं ठाम मत होतं. सुधारक साप्ताहिक काढण्यामागची आगरकरांची मुख्य भूमिका काय होती आणि तत्कालीन महाराष्ट्राच्या स्थितीवर त्यांनी कशा प्रकारे प्रकाश टाकला हे जाणून घेणं औचित्याचं ठरेल. आगरकरांच्या मते केवळ राजकीय प्रश्नांचा विचार करून चालणार नव्हतं, त्याआधी आपल्या समाजातील दुष्ट रूढी, परंपरा प्रियता, अज्ञान, दैववाद, जातीभेद, अंधश्रद्धा, स्त्रीचा छळवाद आणि शिक्षण यासारख्या अत्यंत गंभीर सामाजिक प्रश्नांची जाहीर चर्चा होणं आवश्यक आहे असं त्यांना वाटत असे. सुधारक साप्ताहिक सुरू करण्यामागे आगरकरांची एक निश्चित आणि ठोस सामाजिक भूमिका होती. आगरकरांनी ज्या काळात या प्रश्नांवर निर्भयपणे लिहायला सुरुवात केली

0: त्या काळातील महाराष्ट्र अत्यंत जुनाट विचारांना चिकटून राहणारा होता. हा समाज आपल्या वास्तव जीवनाकडे पूर्णपणे पाठ फिरवून बसलेला होता आणि केवळ पारलौकिक जीवनाची परलोकाची काळजी घेण्यातच स्वतःला धन्य मानत होता. इंग्रजांच्या आगमनामुळे भारतात नव्या विद्या, नवी भाषा आणि नवे विज्ञान आले होते. या सर्व गोष्टींचा प्रभाव आपली सामाजिक व्यवस्था आणि आर्थिक अवस्था किती हीन आणि खालच्या दर्जाची आहे हे स्पष्ट करणारा होता. एखादा प्रखर प्रकाश ज्योत थेट डोळ्यांवर पडल्यानंतर जी अवस्था होते तशीच काहीशी स्थिती या नव्या ज्ञानामुळे भारतीय समाजाची झालेली होती. तरीही समाजाचे डोळे उघडत नव्हते. आगरकरांना या सुप्त समाजाला जागं करायचं होतं. त्यांना मनोरंजनाचं साधन बनायचं नव्हतं. मूठभरांच्या प्रश्नांची चविष्ट चर्चा करायची नव्हती किंवा धर्माभिमानाचा आव आणून पुराणांचा चिखल चिवडीत बसायचं नव्हतं. कारण आगरकर हे अव्वल दर्जाचे प्रबोधनकार होते. आपल्या विवेकाला अनुसरून इष्ट वाटेल ते लिहिणारच अशी त्यांची ठाम प्रतिज्ञा होती. त्यांनी समाज जीवनाच्या मंदिरातील जुनाट व निर्जीव मूल्यांवर प्रहार सुरू केले. त्यांचे हे विचार आज आपल्या पुढे निबंध संग्रह भाग 1, 2 आणि 3 या स्वरूपात उपलब्ध आहेत, ज्यांना तत्वज्ञान, तर्क, विवेक आणि वैज्ञानिकतेचा भक्कम आधार आहे. आगरकरांच्या जीवनविषयक धारणेला आक्षेप घेत समाजकंटकांकडून त्यांच्या व्यक्तिगत जीवनात त्यांना विविध प्रकारच्या छळाला सामोरे जावे लागले. जनसामान्यांचे जीवन सर्वांगाने सुंदर व्हावं, आनंदी व्हावं हाच आगरकरांच्या लेखनाचा मुख्य ध्यास होता. त्यांची जीवनविषयक धारणा आणि त्यांना सोसावा लागलेला छळ खरंच असहनीय असा होता. आगरकर भोगवादी नव्हते. व्यक्ती स्वातंत्र्याचा पुरस्कार करताना त्यांनी समाजाला जुनाट रूढींच्या शृंखला तोडण्याचा आदेश दिला. मात्र हे करताना व्यक्तीने स्वैराचाराचा अवलंब करून समाज जीवन धोक्यात आणता कामा नये असा स्पष्ट इशाराही त्यांनी दिलेला होता. व्यक्ती स्वातंत्र्याचा आग्रह धरताना समाजाची सुखसमृद्धी वाढावी अशी त्यांची इच्छा होती. समाजाच्या वाढलेल्या संपत्तीत सर्वांना समान वाटा मिळाला पाहिजे आणि इतरांच्या सुखासाठी स्वतःच्या सुखाचा त्याग करता आला पाहिजे ही आगरकरांची उदात्त जीवनविषयक धारणा होती. त्यांचे व्यक्तिगत जीवनही याच तत्वानुसार होतं. जन्मावर आधारित असलेल्या जातीव्यवस्थेमुळे आणि तिचा पुरस्कार करणाऱ्या धर्मसंस्थेमुळे बहुसंख्य लोकांच्या जीवनाचा विकास खुंटला आहे. म्हणूनच आगरकरांनी या दोन्ही व्यवस्थांचा तीव्र धिक्कार केला आणि सुधारकात यावर सातत्यानं लिहिलं. आगरकरांचे हे पुरोगामी विचार आजच्या कार्यकर्त्यांना आपले वाटत असले तरी अशी आपुलकी त्यांना त्यांच्या हयातीत लाभली नाही. त्यांच्या क्रांतिकारी विचारांमुळे जुनाट विचारांची मंडळी पेटून उठली आणि त्यांनी आगरकरांशी कट्टर वैर धरलं. संधी मिळेल तिथे त्यांनी आगरकरांवर टीका, निंदा आणि शिव्यांचा वर्षाव केला. व्यक्तिगत आयुष्याबाबत अत्यंत असभ्य उद्गार काढले. इतकेच नव्हे तर आगरकर जिवंत असतानाच त्यांची प्रेतयात्रा काढण्याचा असभ्य प्रकार काही तत्कालीन तथाकथित सभ्य पुणेकरांनी केला. आगरकरांनी स्वतःच्या व्यक्तिगत जीवनाबद्दल फारसं काही लिहून ठेवलेलं नाही. त्यांच्यावर लिहिलेल्या चरित्र ग्रंथातही प्रामुख्याने पत्रकार आणि सुधारककार आगरकर म्हणूनच त्यांचं विश्लेषण आढळतं. आगरकरांनी आपल्या संपूर्ण जीवनात विवेकवादी विचार मांडून समाजातील जुन्या आणि वाईट चालीरीतींची चिकित्सा केली. त्यामुळेच समाजात नव्या प्रकाशवाटा निर्माण झाल्या. आजही अशा अनेक गोष्टी आहेत की ज्या आपण आगरकरांच्या आदर्श जीवनाकडून शिकू शकतो.
1: सुधारककार गोपाळ गणेश आगरकरांच्या स्मृतिदिनानिमित्त विशेष समन्वित कार्यक्रम आपण ऐकला. आगरकर आणि त्यांची प्रासंगिकता, लेखन देवकुमार अहिरे, सहभाग दीपाली गडदे, संदीप दोरुगडे आणि श्रीनिवास जरंडीकर, सादर करते मुक्सित मुजावर. ही आकाशवाणी सांगली केंद्राची निर्मिती होती.
2: हा समन्वित कार्यक्रम प्रसारित करण्यात आला आकाशवाणी मुंबई अस्मिता वाहिनीवरून.
3: गोपाळ गणेश आगरकर स्मृती दिनानिमित्तचा समन्वित कार्यक्रम आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून प्रसारित झाला. आम्ही तो सहक्षेपित केला. आम्ही बोलत आहोत आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून.

1143 kHz या मध्यम लहरी वाहिनीवर तसंच 101.5 MHz या FM वाहिनीवर आणि न्यूज ऑन AIR या लाईव्ह मोबाईल ॲपवर श्रोते हो आपण ऐकताय आकाशवाणीचं रत्नागिरी केंद्र रेडिओ सखी सुनेत्रा रेमणेसोबत. सकाळचे 9 वाजलेत. आता लखलख चंदेरी हा हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम प्रसारित करत आहोत.

सोना मोहपात्रा यांनी गायलेलं मुन्ना धीमन यांचं गीत आपण ऐकलं. संगीत होतं राम संपथ यांचं, चित्रपट होता फुकरे.

0: आशिकी 2 या चित्रपटासाठी जीत गांगुली यांनी संगीतबद्ध केलेलं संजय मासूम यांचं गीत आपण ऐकलं. गायक कलाकार होते मुस्तफा जाहीद.
1: तुम्हाला माहित आहे का, केंद्र सरकारने लहान उद्योजकांसाठी 40 लाख कोटी रुपयांपेक्षा जास्त मूल्याचे तारण मुक्त मुद्रा कर्ज उपलब्ध करून दिले आहे. ही रक्कम कुवेत सारख्या देशाच्या सकल देशांतर्गत उत्पादनाच्या जवळपास 3 पट इतकी आहे.
2: करोडो छोटे उद्यमियों को मुद्रा योजना से लोन मिला. उन्हें आज महसूस होता है कि डेमोक्रेसी कैन डिलीवर.
1: 12 वर्षे विश्वासाची, विकासाची, जन कल्याणाची.

0: श्रुती हो जब तक है जान या चित्रपटासाठी ए आर रहमान यांनी संगीतबद्ध केलेलं गुलजार यांचं गीत आपण ऐकलं. हे गीत गायलं होतं जावेद अली आणि शक्तिश्री गोपालन यांनी. लखलख चंदेरी हा हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आपण ऐकताय आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून.
1: तुम्हाला माहीत आहे का, ईशान्य भारत जो कधी काळी दूरचा वाटत होता तो गेल्या 12 वर्षात आपल्या हृदयाच्या खूप जवळ आला आहे. ईशान्य भारतातील राष्ट्रीय महामार्गाची लांबी वाढून 16,200 किलोमीटर वर पोहोचली आहे. सिक्कीम आणि अरुणाचल प्रदेशाला पहिल्यांदाच हवाई दळणवळणाची जोडणी मिळाली आहे. आता ईशान्य भारतासोबतचे अंतर कमी झाले आहे.
2: नॉर्थ ईस्ट अब दूर नहीं रहा, नॉर्थ ईस्ट अब दिल के भी पास है, दिल्ली के भी पास है.
1: 12 वर्षे विश्वासाची, विकासाची, जनकल्याणाची.

0: श्रेया घोषाल यांनी गायलेलं विशाल दादलानी यांचं गीत आपण ऐकलं. कहानी या चित्रपटासाठी या गीताला संगीत दिलं होतं विशाल शेखर यांनी.
1: श्रोते हो, 17 जून रोजी सकाळी 9:30 वाजता इंद्रधनुष्य या कार्यक्रमात ऐकूया निराधारांना मदत करणाऱ्या सांज सोबत या संस्थेचे कार्यकर्ते संजय सुर्वे यांच्याशी सोनाली सावंत यांनी साधलेला संवाद.
2: आम्ही ज्या वेळेला किराणा साहित्य घेऊन जातो, दिवाळी सणाचं फराळ घेऊन जातो, त्यावेळेला जे त्यांनी लांबून आम्हाला पाहिलं असतं आणि त्यांच्या आमच्या हातात असलेली पिशवी, आमच्या हातात असलेलं काही सामान बघितल्यानंतर त्यापेक्षाही माझं

0: कोणीतरी नातेवाईक या घरामध्ये येतंय ह्याने त्यांचे डोळे पानवलेले असतात.
1: तेव्हा अवश्य ऐका कार्यक्रम इंद्रधनुष्य 17 जून रोजी सकाळी 9:30 वाजता. सादर करते विवेक वानखडे.

नंदिनी श्रीकर आणि अरिजित सिंग यांच्या युगुलस्वरातलं कुमार यांचं गीत आपण ऐकलं. संगीत होतं विशाल शेखर यांचं आणि चित्रपट होता शांघाई. लखलख चंदेरी हा हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम प्रसारित झाला आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून.

श्रोते हो आता इंद्रधनुष्य या कार्यक्रमात ऐकूया सांज सोबत या सेवाभावी संस्थेचे कार्यकर्ते संजय सुर्वे यांच्याशी सोनाली सावंत यांनी साधलेला संवाद. सादर करते आहेत विवेक वानखडे.

0: नमस्कार नमस्कार श्रोते हो, आकाशवाणीच्या इंद्रधनुष्य या कार्यक्रमात तुम्हा सर्वांचं मी सोनाली सावंत मनपूर्वक स्वागत करते. श्रोते हो, समाजात अशी काही माणसं असतात जी कोणत्याही प्रसिद्धीची अपेक्षा न ठेवता नात्यांनी दूर गेलेल्या माणसांना मायेचा हात देतात. वृद्धापकाळात जेव्हा आपली माणसंही कधी दूर जातात तेव्हा काही संवेदनशील हात त्यांच्या आयुष्याला नवी उभारी देतात. चिपळूण परिसरातल्या दुर्गम भागात राहणाऱ्या निराधार वृद्धांसाठी गेली 9 वर्ष सातत्याने निस्वार्थपणे कार्य करणारी सांजसोबत ही अशीच एक संस्था. केवळ अन्नधान्य किंवा आर्थिक मदत नव्हे तर सण उत्सव हे सगळं काही साजरं करण्यापासून ते या वृद्धांचं आजारपण, त्यांच्या डोळ्यांच्या शस्त्रक्रिया आणि अगदी मृत्यूपश्चात अंत्यसंस्कारांपर्यंत माणुसकीची साथ देणारी ही संस्था आज अनेकांचं जणू कुटुंब बनली आहे. याच कार्यामागची प्रेरणा आणि इतक्या वर्षांचा अनुभव जाणून घेण्यासाठी आज आपण आपल्या आकाशवाणीच्या स्टुडिओत आमंत्रित केलं आहे सांजसोबत संस्थेचे कार्यकर्ते संजय सुर्वे यांना. सर, इंद्रधनुष्य या कार्यक्रमात आकाशवाणीच्या स्टुडिओमध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत. नमस्कार.
1: नमस्कार.
0: मला सांगा, निराधारांना मदतीचा हात देणाऱ्या सांजसोबत या विचाराचा जन्म नेमका कसा झाला?
1: सांजसोबत या विचारांचा जन्म होण्यासाठी एक घटना कारणीभूत ठरली. 9 वर्षापूर्वी चिपळूण येथील एक संवेदनशील व्यक्तिमत्व जे आमच्या संस्थेचे मार्गदर्शक आहेत, कार्याध्यक्ष आहेत, पराग वडके, आपल्या घराकडे जात असताना एक रस्त्याच्या कडेला एक 70 वर्षापेक्षा जास्त वय असलेली आणि शरीराला पोक असलेली एक आजी काठीच्या आधाराने रस्त्याच्या कडेने चालली होती. त्यांनी थांबून आजीला विचारलं, आजी तुला कुठे जायचं आहे, मी सोडतो. तर त्या आजीने आपला रस्ता दाखवला आणि त्यानुसार त्यांनी तिला घरी सोडलं. आजीने त्यावेळेला तिचा दैनंदिन नित्यक्रम सांगितला की गेली 10 वर्षापेक्षा अधिक काळ मी माझं स्वतःचा उदरनिर्वाहासाठी निराधार असल्याने हा भांडीकुंडी करण्याचा काम करते. सकाळी 3 किलोमीटर शहरामध्ये जाते आणि संध्याकाळी पुन्हा चालत येते. या दरम्यान मी 4 घरांमध्ये धुनी भांड्याचं काम करते. मला 1000 रुपये महिन्याकाठी मिळतात आणि दिवसभर मी ज्या ज्या घरांमध्ये असते त्या त्या घरामधून मला खाणं पिणं चहा ह्या गोष्टीची पूर्तता होते. तिचं हे दिनक्रम वय बघता पराग वडके यांनी याबद्दल चिंतन केले की चिपळूणमध्ये अशा किती आजी शहरामध्ये येऊन आपल्या उदरनिर्वाहासाठी अशा पद्धतीने जगत असतील. अशा निराधार आजींच्या पाठीशी उभं राहिलं पाहिजे, आपल्याला शक्य होईल ती मदत केली पाहिजे असा विचार त्यांच्या मनात आला. त्यांनी ह्या प्रकाराची सोशल मीडियावरती भावनिक पोस्ट टाकली आणि आपल्या समविचारी मंडळींना आवाहन केले की आपण अशा वृद्धांसाठी काहीतरी करण्याचा विचार करूया. आणि त्या विचारांपूरसाठी एक बैठक घेण्यात आली चिपळूणला. त्या बैठकीच्या मध्ये सांजसोबत ची विचारांचा जन्म झाला.
0: खऱ्या अर्थाने नावाप्रमाणेच ही सांजसोबत आज कार्य करते. सांजसोबतचं हे कार्य तुमचं सुरू झालं आणि मग हे काम करत असताना तुम्ही निराधार व्यक्तींकडे जास्त लक्ष दिलं. मग निराधारांसाठीच आपण कार्य करावं असं तुम्हाला का वाटलं?
1: या प्रसंगातून एक गोष्ट आमच्या समोर आली प्रकर्षाने की

0: आजीच्या घरापर्यंत जाणं गरजेचं आहे. आजी असो आजोबा असो दे की घराबाहेर न पडता त्यांच्या घरी जाऊन त्यांना कशा पद्धतीने मदत करता येईल अशा पद्धतीचा विचार या पहिल्या बैठकीतून आला. सुरुवातीच्या काळामध्ये 600 ते 700 रुपयाचा किराणा साहित्य देऊन त्यांची महिन्यातून एकदा जाऊन विचारपूस करायची आणि असे आजी आजोबांची निवड कशा पद्धतीने करायची हा एक विचार झाला आणि त्यानंतर तो कालांतराने 1000 रुपयाचा किराणा माल देण्यापर्यंत गेला. यथावकाश त्याच्यामध्ये आजी आजोबांच्या जीवनामध्ये काय कमी आहे याची चर्चा घडू लागली आणि मग पुढच्या काही गोष्टी घडत गेल्या.
1: गेली 9 वर्ष सातत्याने तुम्हीही निस्वार्थ भावनेने या आजी आजोबांची सेवा करताय, तर हा 9 वर्षांचा प्रवास तुमचा कसा घडलाय त्याच्याबद्दल सांगाल का?
0: 9 वर्षाच्या प्रवासामध्ये सोशल मीडियामध्ये आम्ही ज्या ज्या आजींकडे भेट द्यायचो कुणीतरी आम्हाला सुचवायचं की तुम्ही हा उपक्रम हातामध्ये घेतलाय तर आमच्या शेजारी आमच्या गल्लीमध्ये आमच्या वाडीमध्ये अशा पद्धतीचे निराधार आजी आहे तिच्याकडे कोण बघत नाही आहे, तर तुम्ही संस्थेच्या उपक्रमाप्रमाणे त्यांच्याकडे लक्ष द्या. मग आम्ही त्या ठिकाणी जायला लागलो. त्यांची जी एकूण परिस्थिती आहे ती सोशल मीडियाच्या माध्यमातून आपल्या व्हॉट्सअप ग्रुपच्या माध्यमातून सर्वांसमोर ठेवायला लागलो. मग त्यानुसार काही दानशूर मंडळी पुढे आले. मग अशा पद्धतीने पटापट लोकांनी 2 आजींचा खर्च उचलला, कुणी 3 आजींचा उचलला, काही लोकांनी परदेशातून वार्षिक रक्कम द्यायला सुरुवात केली. आम्ही महिन्याला 100 रुपयेपासून रक्कम ही स्वीकारली आणि त्याच्यामध्ये सामान्य घटकाला सुद्धा समाजसेवा करण्याची संधी उपलब्ध करून दिली.
1: इच्छा मनात असेल तर तिथे रक्कम किती आहे हे महत्वाचं नाहीये, तो दानतेचा हात जो आहे तो पुढे येणं हे गरजेचं आहे. आतापर्यंत साधारण किती वृद्धांना तुम्ही मदत केली?
0: आमच्या पहिल्या 2 वर्षातच आम्ही 100 पेक्षा जास्त आजी आजोबांपर्यंत पोहोचलेलो होतो. त्यानंतर कोरोनाचा कालावधी आला आणि आजी आजोबांपर्यंत पोहोचण्यासाठी आम्हाला बंधनं आली, तरीसुद्धा आम्ही प्रशासनाला विनंती करून ते काम आम्ही पूर्ण केलं. आमच्याकडे जे लाभार्थी येतात ते वयाच्या 70 नंतर आमच्याकडे येतात, त्यामुळे त्यांचं यथावकाश त्यांचं वयोमानानुसार निधन झालं आणि हळूहळू ती संख्या 9 वर्षामध्ये आता 85 ते 87 पर्यंत आहे.
1: तरीही 85 लोकांपर्यंत तुम्ही आतापर्यंत पोहोचताय. दुर्गम भागातले वृद्ध जे असतात तर त्यांच्यापर्यंत पोहोचण्याची किंवा त्यांना शोधण्याची तुमची प्रक्रिया कशी असते?
0: गावागावामधून ज्या वेळेला हे सोशल मीडियामध्ये वृत्तपत्रामधून किंवा आम्ही ज्या वेळेला एका गावामध्ये एखाद्या वृद्धाला आम्ही पिशवी घेऊन गेलो आणि त्याची सेवा करायला लागलो, त्याच्यापर्यंत पोहोचताना त्याची चर्चा घडू लागली चिपळूण तालुक्यामध्ये. मग कुणी सरपंच असतो, कोण लोकप्रतिनिधी असतो, तो अशा निराधार आजी आजोबांची नावं सुचवतो. नावं सुचवल्यानंतर आम्ही आमच्या संस्थेचे पदाधिकारी 3 जणांची टीम त्या ठिकाणी जाते. त्या आजीच्या अनुषंगाने मिळालेली माहिती आहे ती खरी आहे काय त्याची खात्री करतो. रेशन कार्ड, आधार कार्ड हे सगळं त्यांचं घेतो. त्यांची वस्तुस्थिती संस्थेच्या निकषात बसली की आम्ही त्या आजींना किराणा माल देण्यास सुरुवात करतो आणि त्याच वेळेला त्या गावातल्या एखाद्या वितरण कार्यकर्त्याला तयार करतो की सांसोबतच्या कार्यामध्ये सामील हो. मुळामध्ये हे निराधार 70 वर्षाच्या पुढचे व्यक्ती आमच्याशी कनेक्टेड आहेत, तर ते पावसामधून किंवा कोणत्याही वेळेला हे स्वतःहून प्रवास करू शकत नाहीत, म्हणून आम्ही त्यांच्या घरी प्रत्येक वितरण कार्यकर्ता गेली 9 वर्ष जातोय तो कोणताही पेट्रोलचा खर्च प्रवास खर्च घेत नाही, संस्थेचं काम हे स्वखर्चाने करतो आणि दानशूर मंडळींनी संस्थेत पाठवलेल्या पैशाने ते चालतं.
1: तुम्ही केवळ किराणाच पोहोचवत नाहीये तर आपल्या वर्षभरात जे काही सण असतात तर त्या सणांचाही आनंद त्यांना उपभोगता येईल या सगळ्या निराधार वृद्ध मंडळींना, त्यासाठीही काम करता, त्याच्याबद्दल थोडं सांगा ना.
0: दरवर्षी येणारे सण 70 वर्ष त्यांनी पाहिलेले असतात. 70 वर्षानंतर त्यांचे ज्यावेळी शरीर चालत नाही आणि त्यांच्या जीवनाची जबाबदारी कोण घेत नाही आणि त्यामुळे आम्ही होळीला त्यांच्या घरी जाऊन पुरणपोळ्या देणं, दिवाळीचा सण आला तर कोणी म्हणतं चकलीची 100 पाकिटं मी देणार, कोणी सांगतं मी माझ्याकडून करंजी देणार आणि फराळाचं पूर्ण बॉक्स तयार होतो. आणि कुणीतरी चिपळूणचा व्यापारी म्हणून जातो माझ्याकडून कपडे न्या, कुणीतरी म्हणतो माझ्याकडून साडी न्या. हे कपडे आणि फराळाचं साहित्य घेऊन आम्ही आदल्या दिवशी त्यांच्याकडे पोचलेलो असतो की जेणेकरून दुसऱ्या दिवशी ज्या वेळेला सगळीकडे फटाके वाजतील आणि दिवाळी सुरू होईल त्यावेळेला हे आजोबा नटलेल्या अवस्थेत असत.
1: वा, खरंच खूप छान कल्पना आहे ही. चिपळूण मधल्या कोणत्या कोणत्या भागातले हे निराधार वृद्ध आहेत जरा सांगाल का?
0: चिपळूण मधील अगदी जर आपण गुहागर पासून बघितलं तर गुहागरला सुद्धा एक आमचे लाभार्थी आहेत. आरवलीच्या बाजूला सुद्धा लाभार्थी

0: आहेत, त्या रत्नागिरी रोडवरती खरवते गाव आहे तिथले आहेत. पुन्हा दसपटीच्या भागातले अतिशय दुर्गम भाग जिथे तिवरे धरण आहे, त्या तिवरे गावापर्यंत सुद्धा आमचे लाभार्थी आहेत. तिवऱ्याच्या वरती तिवडी म्हणजे मिनी महाबळेश्वर म्हणतात चिपळूण तालुक्यातील त्याला, त्या तिवडी गावामध्ये सुद्धा आहेत. आणि कोणताही ऋतू असला आणि कितीही अडचणी असल्या तरी एखादा दिवस पुढे मागे, पण दर महिन्याच्या दुसऱ्या शनिवार रविवारी हे त्यांच्याकडे पोचलेलं असतं.
1: ही ठरलेली गोष्ट आहे आणि हे काहीही अडचण आली तर ती पूर्ण होतच असते.
0: होतच असते.
1: तुम्ही गेली 9 वर्ष हे काम करताय, एका छोट्याशा घटनेतना तुमच्यासारखे समविचारी लोक एकत्र आले आणि त्याच्यातून सांजासोबतचा हा जन्म झाला आणि 9 वर्ष तुम्ही काम करताय, तर तुमच्या आठवणीतला एखादा असा प्रसंग आहे का की काहीतरी असं घडलंय तुमच्या हातना आणि त्याच्यामुळे त्या वृद्धाच्या चेहऱ्यावर अतिशय आनंद निर्माण झाला?
0: आता ज्या वेळेला आम्ही सांजसोबतच्या वितरण प्रक्रियेमध्ये आम्ही सहभागी झालो आणि तिथून आमची सुरुवात झाली की हे कष्टाचं काम असेल ते करायला मी तयार आहे म्हणून, पत्रकारितेच्यामुळे दीर्घकाळ पत्रकारितेत राहिल्यामुळे माझ्याकडे बराच जनसंपर्क असायचा आणि माझ्याकडे काही असं काम आलेलं आहे जे मी करू शकतो, त्या माध्यमातून माझ्याकडे दसपट्टी विभाग आणि चिपळूणच्या पूर्व विभागातील ज्या ज्या आजी आजोबांकडे मला जाता आलं आणि त्यांची नावं पहिल्यांदा इन्क्लूड करता आली, पहिल्या 100 ज्यांच्या ज्यांच्या घरामध्ये ते किराणा साहित्य पोचलं, त्यांचे सगळे नातेवाईक, त्यांच्या गावातील मंडळी ह्या गोष्टीचं नेहमी आवर्जून गावामध्ये गेल्यानंतर वेगळं कौतुक करतात. पूर्वी पत्रकार हा बातमीशी निगडीत असायचा, प्रसंग घडला तर तो जायचा, परंतु मी तर या किराणा साहित्य देण्याच्या निमित्ताने या गावांमध्ये गेली 9 वर्ष प्रत्येक वेळेला जातो आहे. आम्ही ज्या वेळेला किराणा साहित्य घेऊन जातो, दिवाळी सणाचं फराळ घेऊन जातो, त्यावेळेला जे त्यांनी लांबून आम्हाला पाहिलं आलं असतं आणि त्यांच्या आमच्या हातात असलेली पिशवी, आमच्या हातात असलेलं काही सामान बघितल्यानंतर, त्यापेक्षाही माझं कोणीतरी नातेवाईक या घरामध्ये येतंय ह्याने त्यांचे डोळे पानवलेले असतात आणि गेल्या गेल्या आपला हात हातात घेऊन त्या हाताचा मुका घेणं, डोक्यावरती हात फिरवणं, अशा पद्धतीची त्यांची थरथरत्या हाताने कृती असते. अनेक दानशूर व्यक्तींच्या पर्यंत ते पोचणार असत.
1: म्हणजे असे अनेक आजी आजोबा आहेत की ज्यांच्याकडे तुम्ही गेल्यानंतर त्यांच्या चेहऱ्यावरचं जे समाधान दिसतं तो प्रत्येक क्षण तुमच्यासाठी आनंददायी असतो.
0: तो माध्यम प्रतिनिधी म्हणून आम्ही असतो ना, तर आम्ही वितरण कार्यकर्ते आम्ही स्वतःला खूप भाग्यवान समजतो की ती जी दान देणारी व्यक्ती आहे ती संस्थेवरती विश्वास ठेवते.
1: बरोबर.
0: आणि तो विश्वास सार्थ ठरायला आम्ही जातो आणि डोक्यावरती आमच्या हात पडतो. त्या आजी आजोबांना ती दान देणारी व्यक्ती माहिती नसते. ते दानशूर व्यक्तीला नियती त्यांच्या पत्रात माप टाकणार आहे, परंतु आशीर्वादाचा हात मात्र आमच्या डोक्यावर पडत असतो.
1: या सर्व निराधार व्यक्तींना, या वृद्धांना तुम्ही किराणा साहित्य देता, त्यांच्याबरोबर सण साजरे करता, त्यांच्या आरोग्याच्या समस्याही असू शकतात, मग त्याच्यासाठी पण तुम्ही काम करता का?
0: त्यासाठी सुद्धा काम करतो, परंतु त्यांचे 70 पुढचं वय म्हणजे कुणाचं 80 आहे, कुणाचं 82 आहे, तर आम्ही या त्यांच्या वेगवेगळ्या व्याधींबद्दल डॉक्टरांशी चर्चा करतो, त्यांची वैद्यकीय तपासणी घेतो. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार आम्हाला ते लक्षात येतं की त्यांची इंजेक्शनला नससुद्धा सापडत नाही, औषधांना त्यांचं शरीर प्रतिसाद देईल अशी काही शक्यता नाही, त्यांच्या अंगात रक्त किती आहे त्याच्यापासून सुरुवात असते. मग आम्ही त्यांचे कुठे ढोपर दुखलं, कुठे पाठदुखी झाली, कुठे ताप भरला, कुठे त्यांचे आणखीन काही छोटे प्रॉब्लेम आले तर ते आम्ही वितरण करायला जातो, त्यावेळेला ते सांगतात. मग आम्ही त्यांना बाजारामधून मिळणाऱ्या काही वेदनाशामक गोष्टी ज्या डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार त्यांच्यापर्यंत देतो. हे संस्था अशा पद्धतीने त्यांच्या बेसिक आरोग्यावरती काळजी घेते. 80 ते 83 वर्ष वय झालेल्या आजीने हट्ट धरला की मला डोळ्याने दिसत नाही आणि मला तर बघायचंच आहे. मग त्या तिच्या हट्टापायी आम्ही तिला चिपळूणला नेऊन त्या ठिकाणी तिचं ऑपरेशन केलं. 21 दिवस तिच्या डोळ्यामध्ये औषध घालण्याची जबाबदारी होती, पथ्याचा विषय होता. मग आम्ही चिपळूणलाच, आमचे संस्थेचे दुसरे कार्यकर्ते आहेत जे 65 वर्षापेक्षा वयाने जास्त आहेत, त्यांनी त्या आजीला आपल्या घरी नेलं आणि चिपळूणला 21 दिवस त्यांचं कुटुंबीय ड्रॉप टाकत होतं आणि तिचे 21 दिवस पूर्ण झाल्यानंतर तिला घरी सोडण्यात आलं. अशा पद्धतीने इच्छाशक्ती असलेल्या आजी आजोबांना आम्ही अशा पद्धतीने मदत करण्याची तयारी असते. या सर्व आम्ही जे आजी आजोबांपर्यंत पोहोचतो आणि आजी आजोबांची सेवा करतो त्याकरिता आजी आजोबांकडून

0: एकही रुपया आम्ही स्वीकारत नाही.
1: सुर्वे साहेब, चिपळूणमध्ये काही वर्षांपूर्वी मोठ्या प्रमाणावर पूरस्थिती निर्माण झाली होती आणि त्याच्यात बऱ्याच जणांचं नुकसान झालं. मग त्या काळात तुम्ही हे काम सुरू ठेवलं होतं का?
0: महापूर चिपळूणला आला होता तो 3 ते 4 दिवस ते पाणी शहरामध्ये साठून राहिलं होतं. खूप लोकांना त्याचा त्रास झाला. चिपळूण शहरामध्ये कार्य करणारे आमचे संस्थेचे सर्व वितरण कार्यकर्ते असतील, पदाधिकारी असतील, त्यांच्या समोरसुद्धा आव्हान होतं. पण उर्वरित भागातून काम करणाऱ्या कार्यकर्त्यांनी महिन्यातून एकदा वितरण व्यवस्था सांभाळायची असते, त्या पद्धतीनं त्यांनी एखादा दिवस पुढे मागे ॲडजस्ट करून आजी आजोबांना वेळेमध्ये सगळं किराणा साहित्य पोचवण्याचं कार्य केलेलं आहे. ग्रामीण भागामध्ये अनेक वर्ष पत्रकारितेचं काम करत असताना माझ्याकडे माहिती मिळाली की दसपटीतल्या तिवरे धरण भागातून जोरात ढगफुटीने जो पाण्याचा प्रवाह आला त्याच्यामध्ये गाणे खडपली MIDC लगत असलेल्या एका धनगराचं कुटुंब पूर्ण उद्ध्वस्त झालं. त्याची गुरं, वासरं, कोंबड्या, बक्

0: मध्ये अनेक वर्ष पत्रकारितेचं काम करत असताना माझ्याकडे माहिती मिळाली की दसपटीतल्या तिवरे धरण भागातून जोरात ढगफुटीने जो पाण्याचा प्रवाह आला त्याच्यामध्ये गाणे खडपली MIDC लगत असलेल्या एका धनगराचं कुटुंब पूर्ण उद्ध्वस्त झालं. त्याची गुरं वासरं कोंबड्या बकऱ्या जे जे काही त्यानं पशुधन कमवलं होतं ते सगळं त्या ठिकाणी त्याच्या नजरेसमोर वाहून गेलं. घरामध्ये त्याची पत्नी होती ती घरातलं कुठलं सामान वाचवण्याच्या दृष्टीने धावपळ करत असताना पेटलेल्या चुलीवरती पडली आणि पूर्णपणे तिची पाठ भाजली. अशी आजी आणि आजोबा एका झाडाखाली बसलेले होते आणि मी त्या ठिकाणी माहिती घेण्याकरता पोचलो. उद्ध्वस्त होणं म्हणजे काय असतं की सगळंच्या सगळं आपलं डोळ्यासमोर गेलं आणि इतक्या शरीरावर सुद्धा वेदना देऊन गेलं हे खूप माझ्यासाठी माझ्या मनाला वेदनादायी होतं. मग त्यावेळेला आता तातडीची मदत त्यांना लागणार होती. त्यांना दवाखाना करायचा होता. त्यांना त्यांचं पूर्ण लवकरात लवकर उभं करणं होतं. चिपळूणमध्ये एवढी गंभीर परिस्थिती आहे तर ग्रामीण भागापर्यंत पोहोचणार कोण अशा पद्धतीचा प्रश्न माझ्या मनाला पडला. मग मी सोशल मीडियामध्ये त्याची मुलाखत घेतली आणि त्या वेदना बघून महाराष्ट्रातल्या संवेदनशील मनानं इतकी जाग आली की त्यांनी फेसबुकवरती माझा नंबर घेतला. माझ्या पोस्टवरती मेसेज करून माझा नंबर घेतला आणि अहोरात्र मला त्या कालावधीमध्ये फोन यायला लागले आणि त्यांनी आम्हाला कुणी 500 कुणी 1000 कुणी 2000 असे मला दिवसाला 5000 7000 8000 असे पैसे माझ्या अकाउंटला यायला लागले. आणि ती व्यक्ती नाशिकमधील असायची. कोल्हापूर सांगली IT क्षेत्रात काम करणाऱ्या अनेकांनी पुण्यातून पैसे पाठवले. तर हे पैसे गोळा झाल्यानंतर मी त्या धनगराकडे जायचो आणि धनगराच्या हातामध्ये पैसे द्यायचो आणि त्या यादी आणि पत्ता वाचून दाखवतो आणि हे सगळं वाचा तुम्ही आणि व्हिडिओ कॉल करायचो आणि त्या व्यक्तींना तुमची मदत ह्यांच्याजवळ हे पोचलेली आहे असं मी त्या ठिकाणी त्यांना समाधान द्यायचो की तुमचे पैसे तिथे पोचले. लोकांनी 45,000 रुपये पाठवलेले होते. सगळेचे सगळे पैसे त्यांना पोच झाले.
1: अतिशय पारदर्शक पद्धतीने तुम्ही ही मदत लोकांपर्यंत पोहोचवली आणि ज्यांनी ज्यांनी ती मदत केली त्यांनाही ती तुम्ही व्हिडिओच्या माध्यमातून दाखवलेली आहे. निश्चितच हे कौतुकास्पद असं कार्य आहे. सुर्वे सर, सांजासोबत ही मुख्यतः निराधारांसाठी काम करणारी संस्था आहे आणि तिचे तुम्ही प्रतिनिधी आहात. अत्यंत निस्वार्थ भावनेने ही मदत आत्तापर्यंत तुम्ही सगळेच जण करता आहात. पूरपरिस्थिती ही अशी होती की तिथे केवळ निराधारच नाही तर अन्य लोकही त्या पुरामध्ये भरडली गेली, त्यांचंही नुकसान झालं. मग सांजासोबतच्या माध्यमातून त्या लोकांनाही तुम्ही काही मदत केलीत का?
0: आम्ही सांजसोबतच्या कार्यप्रणालीवर विश्वास ठेवून काही जणांनी आर्थिक मदत संस्थेच्या पूरग्रस्तांच्या मदतीसाठी असं लिहून त्यांनी या ठिकाणी सांजसोबतच्या अकाउंटला पाठवलं. त्या पैसे योग्य आणि गरजू लोकांपर्यंत पोचावे अशी सरळ भावना सर्वांची होती. मग आमची त्यावेळेला मीटिंग झाली आणि त्यावेळेला आम्ही ठरवलं की या ठिकाणी सर्वसामान्य घटकाचा सर्वे करायचा. त्याचं प्रत्यक्ष हानी काय झालेली आहे, ज्याचं पोट हातावरती आहे असे शिलाई मशीनवाले, झेरॉक्सवाले, DTP वाले, पानटपरीवाले, भेळवाले, पुन्हा गृहिणींचे पूरक उद्योग अशा लोकांना आम्ही केंद्रस्थानी मानलं आणि त्यांच्याकडे जाऊन तुमची काय काय हानी झाली त्यांच्या हाताला तात्काळ बळ मिळणं ही खूप गरजेची बाब होती. शासनाची मदत येईल किंवा दुसरी कुणीतरी मदत करेल, तुमचा संसार उभा राहील, पण ते तुमच्या हातातनं उत्पन्नाचं साधन जे गेलेलं आहे. एखाद्याची रिक्षा तर पूर्ण वाहून गेलेली होती, गटारात पडलेली होती. त्या रिक्षाचं काम तातडीने जर झालं तर तो त्या रिक्षावरती पैसे कमावू शकणार होता. तसंच काम सगळ्या कारागिरांचं असतं. तर आम्ही त्यांच्याकडे जाऊन सर्वे केला, त्यांचा धंदा अधिकृत होता का, ते इथले आधार कार्ड धारक आहेत का, रेशन कार्ड धारक आहेत का याची माहिती घेतली, त्याची यादी बनवली. यादी बनवल्यानंतर आलेले पैसे त्यांच्या कुणाला 10,000 कुणाला 5,000 कुणाला 15 असे त्यांच्या गरजेनुसार आम्ही धनादेशाद्वारे वितरित केले आणि त्या वितरित केल्यानंतर एक महिनाभरामध्ये त्या संस्थेचा आलेल्या पूरग्रस्त निधीचा हिशोब देणारी आमची संस्था ही सगळ्यात पहिली संस्था ठरली.
1: निराधारांसाठी काम करताना तुम्ही त्यांच्या मृत्यूपश्चात जे अंत्यसंस्कार असतात त्यासाठीही मदत करता, त्याच्याबद्दल थोडं सांगाल का?
0: आम्ही एकदा त्या आजी आजोबांना आमचं म्हणून स्वीकारलं तर जे हयात होते तोपर्यंत आम्ही जर त्यांचं कर्तव्य केलेलं आहे तर त्यांचं निधन झाल्यानंतर ते कुटुंबियांच्या कर्तव्यामध्ये आमचा संस्थेचा सहभाग असणं

0: हे स्वाभाविक आहे. कुंड्या नातेवाईकांना त्यांच्या शेवटच्या या संस्काराच्या वेळेला काही मदत व्हावी म्हणून आमच्या संस्थेकडून ती रचना केलेली आहे. आमची आजी गेली अशा भावनेने आमचे प्रतिनिधी त्या ठिकाणी अग्निसंस्काराला जातात आणि ते नातेवाईक जो कार्य करतो त्याच्या हातात ते पैसे देऊन येतात.
1: अच्छा, जिवंत असतानाही त्या व्यक्तींना तुमची मदत पोहोचत असतेच, मात्र त्या व्यक्तीच्या मृत्यूपश्चातही सांजासोबत त्यांच्यासोबत असते. खरंच कोणतीही साथ ही अर्ध्यावर सोडून चालत नाही. तो जो प्रवास हातात हात घेतला तर तो शेवटापर्यंत ठेवणं हे गरजेचं असतं, तेही तितकंच महत्त्वाचं असतं. आणि तशाच पद्धतीने आज तुम्ही सगळे जे कार्यकर्ते आहात ते काम करताय, निश्चितच कौतुकास्पद आहे. मला सांगा, हे जे सगळं काही तुम्ही सामाजिक कार्य करता, तर याच्यामध्ये तुम्हा सर्वांच्या कुटुंबियांची मदत तुम्हाला कशी मिळते?
0: आता 9 वर्ष आमचा जो प्रवास असतो तो कुटुंबियांचा सपोर्ट असल्याशिवाय होत नाही. आपल्याला ह्याच्यामध्ये काही घेणं देणं नाही आहे अशी भावना आमच्या घरामध्ये असूच शकणार नाही आहे, कारण घरातला कुणीतरी सदस्य मी बरोबर येऊ का विचारतच असतो. आमच्याकडे वितरण कार्यकर्त्यांमध्ये 65 वर्ष क्रॉस केलेले व्यक्ती 2 आहेत, अशोक भुसकुटे आणि अभय आंतरकर. हे 80 वर्ष क्रॉस केलेल्या व्यक्तींची सेवा करायला ज्यावेळेला जातात त्यावेळेला ते नातवंडांना बरोबर घेऊन जातात, आपल्या नातवंडांना बरोबर घेऊन जातात. आणि जो आशीर्वाद द्यायचा आहे तो आता मी सुद्धा वृद्ध झालेलो आहे तुझ्यासारखाच, ह्या नातवंडाला आशीर्वाद दे तो दीर्घकाळ टिकेल, अशा पद्धतीनं ते आजीला सांगण्यात येतं. ते आजी त्या नातवंडांना माझी नातवंड म्हणून जवळ घेते आणि जे प्रेम देते ते प्रेम त्या मुलांच्या मनामध्ये ठसा करून बसतं. आणि 9 वर्षाच्या कालावधीमध्ये ज्या मुलांना आम्ही सांसोबतच्या प्रवाहामध्ये आणलं ती मुलं आज नोकरीला लागून सांसोबतला मदत करतात.
1: खरंच ही खूप महत्त्वाची गोष्ट आहे की तुम्ही सर्वजण काम करता आहातच, मात्र तुमच्या पुढची पिढी जी आहे ती देखील या कामामध्ये कशी सहभागी होईल किंवा त्यांच्यावर या मदतीचे संस्कार कसे होतील याकडेही तुमचा कटाक्ष असतो. आता आपण या मुलाखतीच्या शेवटच्या टप्प्यावर आलो आहोत. मला सांगा, आजच्या तरुणांनी या सामाजिक कार्यामध्ये सहभागी व्हावं असं तुम्हाला का वाटतं?
0: आता हे तर आपल्याला सर्वश्रुत आहे की तरुणांच्या सहभागाशिवाय भविष्यामध्ये कुठल्याही सामाजिक कार्याची वाटचाल सुरू राहू शकत नाही, त्यामुळे तरुणांचा सहभाग आवश्यक आहे असं आम्ही ज्यावेळेला सांगतो त्यावेळेला आता सोशल मीडियामध्ये गुंतलेली मुलं प्रतिसाद कमी जरी असला तरी ज्यावेळेला आम्ही त्यांना बोलवतो त्यावेळेला वितरण कार्यकर्त्यांची टीम आणि त्यांचे कुटुंबीय एवढ्या लोकांना तरी आम्ही या सामाजिक कार्याच्या प्रक्रियेत आणू शकलेलो आहे, त्याचं निश्चितपणे आम्हाला गर्व आहे.
1: तरुणांनी पण या कामात येणं गरजेचं आहे.
0: मधल्या काळामध्ये आम्ही DBJ कॉलेज चिपळूण येथे आमच्या संस्थेला त्यांनी त्यांच्या समाजसेवाच्या विभागाने आमच्या संस्थेची कार्यप्रणाली जाणून घेऊन काही काळ DBJ कॉलेजच्या विद्यार्थ्यांना वितरण कार्य पद्धतीमध्ये सामावून घेतलं होतं.
1: आता आपण झटपट फेरी जशी असते तशी एका शब्दात किंवा एका वाक्यात तुम्ही मला उत्तर द्या. तुमच्या मनात कायम घर करून राहिलेली एखादी आजी आजोबा.
0: एक आजी आहे जी आपल्या आयुष्यामध्ये 20 वर्षाहून अधिक काळ चिपळूणवरून पायवारी करून पंढरपूरला जायची, आता पोक आलेल्या अवस्थेत असते, परंतु सदाबहार आजी आणि स्वागताला सज्ज आजी म्हणून लीलाबाई घाणेकर.
1: सेवा कार्यातला तुम्हाला मोठा पुरस्कार कोणता वाटतो?
0: पुल देशपांडे स्मृती पुरस्कार जो रत्नागिरीला देण्यात आला.
1: माणुसकी म्हणजे तुमच्या लेखी काय आहे?
0: दुसऱ्याची वेदना पाहिल्यानंतर जो माणूस पुढे होतो आणि त्यावेळेस समोरच्या वेदनेची तीव्रता कमी करण्यासाठी कृतिशील काही करतो ती माणुसकी.
1: आणि समाजाला एक संदेश काय द्याल?
0: समाजाला संदेश कुणाला दाखवण्यासाठी काही करू नका, सर्वांनाच या जगाचा निरोप घ्यायचा आहे तर प्रत्येकानं हे ठरवावं की गंजून जायचं की झिजून.
1: गंजून जायचं की झिजून जायचं हा खूप महत्त्वाचा संदेश आहे, कारण काहीही न करता जागेवर पडल्या पडल्या लोखंडाला गंज लागते आणि चंदनाचं खोड असतं ते रोज सहाणेवर उगाळलं जातं आणि त्याचा टिळा देवाला लावला जातो. आपल्या माणसाचंही असंच आहे. आपण नेमक्या काय करायचं आहे, आपल्या हातनं काय घडलं पाहिजे हे प्रत्येकाने आपल्या सतसत विवेकबुद्धीला विचारून तिला स्मरून ठरवलं पाहिजे. श्रोते हो, माणुसकी खरोखरच अजूनही जिवंत आहे याचाच प्रत्यय सांजसोबतकडे बघितल्यानंतर येतो. वृद्धांना केवळ मदतीचाच हात नाही तर आपलेपणाची ऊब

देणारं हे कार्य समाजासाठी निश्चितच स्फूर्तीदायी आहे. आणि श्रोते हो, आपल्या आजूबाजूला एखादा निराधार वृद्ध असेल तर त्याला किमान दोन प्रेमाचे शब्द आणि थोडासा वेळ आपण जरूर देऊया, कारण कधीकधी औषधांपेक्षाही मायेचा स्पर्श हा अधिक परिणामकारक असतो. सुर्वेसाहेब, आज आपण वेळ काढलात, आमच्या आकाशवाणीच्या स्टुडिओत आलात आणि या संवेदनशील कार्याची माहिती आमच्या श्रोत्यांपर्यंत पोहोचवलीत, त्याबद्दल मी आकाशवाणी परिवारातर्फे तुमचे मनपूर्वक आभार मानते. खूप खूप धन्यवाद.

श्रोते हो, आकाशवाणीच्या इंद्रधनुष्य या कार्यक्रमात आज आपल्या भेटीला आले होते सांजसोबत या संस्थेचे कार्यकर्ते संजय सुर्वे. त्यांच्याशी संवाद साधला सोनाली सावंत यांनी. या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते विवेक वानखडे.

श्रोते हो इंद्रधनुष्य या कार्यक्रमात सांझ सोबत या सेवाभावी संस्थेचे कार्यकर्ते संजय सुर्वे यांच्याशी सोनाली सावंत यांनी साधलेला संवाद आत्ताच आपण ऐकलात. कार्यक्रमाचे सादरकर्ते होते विवेक वानखडे. इंद्रधनुष्य हा कार्यक्रम प्रसारित झाला आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून.

0: श्रोतेहो इंद्रधनुष्य या कार्यक्रमात शुक्रवारी 19 जूनला सकाळी 9:30 आपण ऐकणार आहात ज्ञानभाषा ते करिअर भाषा संस्कृतच्या नव्या वाटा या विषयावरती डॉक्टर कल्पना आठले यांच्याशी रोहित देव यांनी केलेली बातचीत.
1: या वर्षीपासून म्हणजे 26-27 या शैक्षणिक वर्षापासून केंद्रीय संस्कृत विद्यापीठाला बीटेक अभ्यासक्रमाला मंजुरी मिळालेली आहे.
0: बरं.
1: AI आणि डाटा सायन्स या विषयातलं बीटेक तिथे करता येणार आहे विद्यार्थ्यांना. त्यांना नेहमीच्याच प्रोसेसमधून जायचं आहे, म्हणजे त्याच्यासाठी आवश्यक असलेली परीक्षा देऊन या कोर्सला त्यांना प्रवेश घेता येणार आहे. आणि तसंच आयुर्वेद आणि संस्कृत याची सांगड तर निश्चितपणे आपल्याला माहिती आहे. आयुर्वेद गुरुकुलम अशी एक संकल्पना आहे आणि त्यामध्ये 10वीनंतर या विद्यार्थ्यांनी 2 वर्षाचा प्री आयुर्वेद कोर्स करायचा आहे की ज्याच्यामुळे त्यांची नीटसाठी तयारी होणार आहे. त्यामुळे नीट उत्तीर्ण केल्यानंतर त्यांना ह्या BAMS मध्ये प्रवेश मिळून संस्कृत शिकलेल्या विद्यार्थ्यांना आयुर्वेदाचं वैद्य होता येणार आहे.
0: तेव्हा अवश्य ऐका शुक्रवारी 19 जूनला सकाळी 9:30 कार्यक्रम इंद्रधनुष्य 1143 kHz या मध्यम लहरी वाहिनीवर 101.5 MHz या FM वाहिनीवर आणि न्यूज ऑन AIR या लाईव्ह मोबाईल ॲपवरून जगात सर्वत्र. या कार्यक्रमाचे सादरकर्ते विवेक वानखडे.

आम्ही बोलत आहोत आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून. श्रोते हो, सकाळचे 10 वाजलेत. आता आनंद घेऊया मराठी चित्रपट संगीताचा.

0: आशा भोसले आणि सुरेश वाडकर यांच्या युगुलस्वरातलं शांताराम नांदगावकर यांचं गीत आपण ऐकलं. संगीत होतं अनिल मोहिले यांचं, चित्रपट चंबू गपाळे.
1: कमी वेळा जास्त नफा,
2: बस एका क्लिकवर कमाले.
3: अनोळखी लिंक्स

0: सुशीला या चित्रपटासाठी राम कदम यांनी संगीतबद्ध केलेलं जगदीश खेबुडकर यांचं गीत आपण ऐकलं. मुख्य स्वर होता उषा मंगेशकर यांचा.
1: तुम्हाला माहित आहे का, केंद्र सरकारने लहान उद्योजकांसाठी 40 लाख कोटी रुपयांपेक्षा जास्त मूल्याचे तारणमुक्त मुद्रा कर्ज उपलब्ध करून दिले आहे. ही रक्कम कुवेत सारख्या देशाच्या सकल देशांतर्गत उत्पादनाच्या जवळपास 3 पट इतकी आहे.
2: करोडो छोटे उद्यमियों को मुद्रा योजना से लोन मिला, उन्हें आज महसूस होता है कि डेमोक्रेसी

विनय मांडके आणि दिलराज कौर यांच्या युगुलस्वरातलं प्रवीण दवणे यांचं गीत आपण ऐकलं. रंगत संगत या चित्रपटासाठी या गीताला संगीत होतं अशोक पत्की यांचं. श्रोते हो, आता ऐकूया एक महत्त्वाचं निवेदन. जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय रत्नागिरी यांच्याकडून हे निवेदन आलेलं आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील तसंच शेजारील जिल्ह्यातील लगतच्या तालुक्यांमधून बॉम्बे इंजिनिअरिंग ग्रुप तसंच इतर कोरमधून सेवानिवृत्त झालेले माजी सैनिक विधवा, वीरपत्नी, वीरमाता, वीरपिता आणि त्यांच्या अवलंबितांसाठी जिल्हास्तरीय संपर्क अभियान आयोजित करण्यात येत आहे. हे अभियान रेकॉर्ड ऑफिस बॉम्बे इंजिनिअरिंग ग्रुप खडकी पुणे इथले अधिकारी आणि कर्मचारी यांच्या उपस्थितीत रविवार दिनांक 21 जून 2026 रोजी सकाळी 9 ते संध्याकाळी 5 वाजेपर्यंत पाटीदार भवन चिपळूण इथं आयोजित करण्यात येणार आहे. या अभियानादरम्यान मेडिकल कॅम्प आणि डेंटल कॅम्पची सुविधा उपलब्ध करून देण्यात येत आहे. सकाळी

चहा आणि नाश्ता तसंच दुपारच्या जेवणाची व्यवस्थासुद्धा करण्यात आलेली आहे. या कार्यक्रमामध्ये नवीन पेन्शन योजना, माजी सैनिक कल्याणकारी योजना याबाबत माहिती, तसंच माजी सैनिक आणि त्यांच्या अवलंबितांच्या वैयक्तिक पेन्शन आणि कागदपत्रांसंबंधित अडचणी किंवा प्रलंबित समस्यांचं निवारण करण्यात येणार आहे. तरी सर्व माजी सैनिक आणि संबंधित लाभार्थ्यांनी या कार्यक्रमाला जास्तीत जास्त संख्येनं उपस्थित राहून आपल्या समस्या आणि अडचणी मांडून त्यांचं निराकरण करून घ्यावं अशी विनंती करण्यात येते. जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय रत्नागिरी यांच्याकडून आलेलं निवेदन आत्ताच आपण ऐकलं. श्रोतेहो, मराठी चित्रपट संगीताचा आनंद आपण घेताय आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून.

दरोडेखोर या चित्रपटातलं प्रभाकर जोग यांनी संगीतबद्ध केलेलं शांताराम नांदगावकर यांचं गीत आपण ऐकलं. हे गीत गायलं होतं आशा भोसले यांनी.

किशोर कुमार यांच्या मुख्य स्वरातलं सुधीर नांदोडे यांचं गीत आपण ऐकलं. संगीत होतं अनिल मोहिते यांचं. श्रोतेहो, खोळात खोळ या चित्रपटातल्या या गीताबरोबरच मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आता समाप्त होतोय. हा कार्यक्रम प्रसारित झाला आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून.

0: कोकण म्हणजे सुंदर निसर्ग,
1: हिरवीगार वनराई,
0: खळाळत वाहणाऱ्या नद्या आणि नाले,
1: अफाट अथांग पसरलेला समुद्र
0: आणि या सगळ्या बरोबर अजून एक वैशिष्ट्य म्हणजे इथली खवय्येगिरी,
1: अर्थात कोकणातल्या पदार्थकृती,
0: कोकणची खाद्य संस्कृती।
1: दर गुरुवारी सकाळी 8:40
0: सादर करते विवेक वानखडे।

0: श्रोतेहो, आपण ऐकताय आकाशवाणीचं रत्नागिरी केंद्र, रेडिओ सखी सुनेत्रा रेमणेसोबत
1: विशेष कार्यक्रम इन्फिगो प्रस्तुत गोष्टीतून दृष्टी, रोज सकाळी 7 वाजता आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून इन्फिगो, दृष्टी जपणारी माणसं।
0: श्रोतेहो, आता ऐकूया NCERTचा प्रायोजित कार्यक्रम उमंग।

च्या कार्यक्रमात आपण ऐकणार आहोत विविध अभिनेत्रींवर चित्रित झालेली लोकप्रिय गाणी. श्रोते हो, तेजाब चित्रपटातलं अतिशय लोकप्रिय आणि आयकॉनिक गाणं, ज्या गाण्यामुळे अभिनेत्री माधुरी दीक्षित यांना लोकप्रियता मिळाली. बॉलिवूडच्या इतिहासातील उत्तम डान्सपैकी हे एक गाणं आहे. या गाण्यासाठी गायिका अलका याज्ञिक यांना सर्वोत्कृष्ट पार्श्वगायिका म्हणून पुरस्कार मिळाला, तर नृत्य दिग्दर्शनासाठी सरोज खान यांना फिल्मफेअर पुरस्कार मिळाला. श्रोते हो, तेव्हापासूनच रसिकांवर माधुरी दीक्षित यांची मोहिनी पडली.

अलका याज्ञिक आणि सहकलाकार यांनी गायलेलं जावेद अख्तर यांचं गीत आपण ऐकलं. संगीत होतं लक्ष्मीकांत प्यारेलाल यांचं आणि चित्रपट होता तेजाब. श्रोते हो, बॉलिवूडमधलं अत्यंत लोकप्रिय असणारं मिस्टर इंडिया या चित्रपटातलं गाणं, जे श्रीदेवी यांचं उत्कृष्ट नृत्य आणि कविता कृष्णमूर्ती यांचा दमदार आवाज यामुळे फार गाजलं. या गाण्याच्या सुरुवातीला येणारे अस्सी तुस्सी, लस्सी पिस्सी, मोंबासा हे शब्द संगीतकार आणि गीतकारांनी सहजच गाण्यांची लय वाढवण्यासाठी जोडले, जे नंतर तुफान लोकप्रिय ठरले. श्रोते हो, आणि हवा हवाई हे टोपणनाव श्रीदेवी यांना आपसुकत जोडलं गेलं.

मिस्टर इंडिया या चित्रपटासाठी लक्ष्मीकांत प्यारेलाल यांनी संगीतबद्ध केलेलं जावेद अख्तर यांचं गीत आपण ऐकलं. मुख्य स्वर होता कविता कृष्णमूर्ती यांचा. श्रोते हो, आता जे गाणं आपण ऐकणार आहोत ते आहे शोले चित्रपटातलं हेमा मालिनी यांच्यावर चित्रित झालेलं. या गाण्यातला हेमा मालिनी यांचा अभिनय आणि नृत्याविष्कार आजही संस्मरणीय आहे. हेमा मालिनी यांची बसंती तुम्हालाही आठवते ना? चला तर मग तेच गाणं ऐकूया.

लता मंगेशकर यांनी गायलेलं आनंद बक्षी यांचं गीत आपण ऐकलं. संगीत होतं राहुल देव बर्मन यांचं आणि चित्रपट होता शोले. श्रोते हो, दिलवाले दुल्हनिया ले जाएंगे या चित्रपटातलं काजोल यांच्यावर चित्रित झालेलं गाणं तरुणाईत खूपच लोकप्रिय आहे. आनंद बक्षी यांचे साधे पण अर्थपूर्ण शब्द खूपच सुंदर आहेत. तरुण मुलीच्या भावनांचं उत्तम वर्णन, स्वप्नातल्या राजकुमाराविषयीची तिची उत्सुकता या गाण्यामधून आपल्याला जाणवते.

दिलवाले दुल्हनिया ले जाएंगे या चित्रपटासाठी लता मंगेशकर यांनी गायलेलं आनंद बक्षी यांचं गीत आपण ऐकलं. संगीत होतं जतीन ललित यांचं. श्रोते हो, गाता रहे मेरा दिल हा कार्यक्रम आपण ऐकताय रेडिओ सखी सुनेत्रा रेमणेसोबत आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून. श्रोते हो, हम दिल दे चुके सनम या चित्रपटातलं ऐश्वर्या रॉय यांच्या अप्रतिम नृत्यामुळे प्रसिद्ध झालेलं गाणं आता आपण ऐकणार आहोत, जे गाणं राजस्थानी लोकगीत आहे.

कविता कृष्णमूर्ती, करसन सरगथिया आणि सहकलाकार यांनी गायलेलं मेहबूब यांचं गीत आपण ऐकलं. संगीत होतं इस्माईल दरबार यांचं. चित्रपट होता हम दिल दे चुके सनम. श्रोते हो, कभी खुशी कभी गम या चित्रपटातलं अत्यंत लोकप्रिय आणि सदाबहार गाणं म्हणजे बोले चुडिया. भारतीय विवाह सोहळ्यात या गाण्याला उत्साहानं वाजवलं जातं. अनेक दिग्गज गायकांनी गायलेल्या या गाण्याचा आनंद आता आपण घेऊया. हे गाणं उत्कृष्ट संगीतासाठी, करीना कपूर यांच्या नृत्यासाठी आणि उत्तम शब्दांसाठी खूप लोकप्रिय झालं आहे.

कविता सुब्रमण्यम, अलका याज्ञिक, अमित कुमार, उदित नारायण आणि सोनू निगम यांनी गायलेलं समीर यांचं गीत आपण ऐकलं. संगीत होतं जतीन ललित यांचं आणि चित्रपट होता कभी खुशी कभी गम. श्रोते हो, माधुरी दीक्षित आणि ऐश्वर्या राय यांच्या नृत्याचा सुंदर मिलाफ असलेलं गाणं आता ऐकूया. चित्रपट आहे देवदास.

यांचं आणि चित्रपट होता कभी खुशी कभी गम। श्रोते हो, माधुरी दीक्षित आणि ऐश्वर्या राय यांच्या नृत्याचा सुंदर मिलाफ असलेलं गाणं आता ऐकूया। चित्रपट आहे देवदास।

देवदास या चित्रपटासाठी नुसरत बद्र यांनी संगीतबद्ध केलेलं इस्माईल दरबार यांचं गीत आपण ऐकलं. हे गीत गायलं होतं कविता सुब्रमण्यम आणि श्रेया घोषाल यांनी. श्रोते हो, धूम 3 चित्रपटातलं कमली हे कॅटरीना कैफ यांच्या आधुनिक आणि उत्कृष्ट नृत्य कौशल्यावर चित्रित झालेलं गाणं, जे बॉलिवूडमधलं आयकॉनिक डान्सपैकी एक गाणं आहे. गाण्याच्या सुरुवातीच्या ओळी पंजाबी आणि हिंदीच्या सुंदर मिलाफामुळे खूपच आकर्षक वाटतात. चला तर मग त्याच गाण्याचा आनंद घेऊया.

सुनिधी चौहान यांनी गायलेलं अमिताभ भट्टाचार्य यांचं गीत आपण ऐकलं. संगीत होतं प्रीतम यांचं आणि चित्रपट होता धूम 3. बरं तर श्रोते हो, आता मात्र गाता रहे मेरा दिल या कार्यक्रमामधून निरोप घ्यायची वेळ झाले. पण आजचा कार्यक्रम तुम्हाला कसा वाटला ते मात्र नक्की कळवा आमच्या 94035 73485 या नंबरवर. परत भेट आहेच, तोपर्यंत मी सुनेत्रा रेमणे आपला निरोप घेते. नमस्कार.

गाता रहे मेरा दिल हा कार्यक्रम प्रसारित झाला आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून. श्रोतेहो, पहिल्या प्रसारण सभेतून मी रेडिओ सखी सुनेत्रा रेमणे आता आपला निरोप घेते. यानंतर दुपारी 12 वाजल्यापासून आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून प्रसारित होणारे कार्यक्रम आम्ही आता सहक्षेपित करणार आहोत. प्रथम दुपारी 12 वाजता महिलांसाठीचा कार्यक्रम वनिता मंडळ.

0: दुपारचे 12 वाजत आहेत. आता थोड्याच वेळात वनिता मंडळाचा कार्यक्रम. ही पुणे केंद्राची निर्मिती आहे.
1: आज या कार्यक्रमात ऐकूयात जागतिक संगीत दिनाच्या अनुषंगानं ध्यान संगीत आणि चक्र संगीतोपचार याविषयी गायिका धनश्री कुलकर्णी यांची मुलाखत. सूत्रसंचालन यशश्री पुणेकर तर सादरकर्ते आहेत निलिमा पटवर्धन. प्रसारित करत आहोत वनिता मंडळ आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून.

0: नमस्कार मैत्रिणींनो, वनिता मंडळ कार्यक्रमात मी यशस्वी तुमचं मनपूर्वक स्वागत करते. सख्यांनो, 21 जून हा जागतिक संगीत दिन आहे. भारतीय शास्त्रीय संगीत जगात एकमेव अद्वितीय आहे. आपल्या शास्त्रीय संगीताची हजारो वर्षांची परंपरा आहे. याच शास्त्रीय संगीतावर आधारित लाखो बंदिशी, नाट्यगीतं, भावगीतं आणि चित्रपट गीतांनी आपलं भावविश्व समृद्ध केलंय. जीवनाच्या प्रत्येक टप्प्यावर संगीत आपल्या सोबत असतंच. हे संगीत आपल्याला आनंद तर देतच, पण आपल्याला शांतता आणि समाधानही मिळवून देतं. म्हणजेच संगीत आपल्यासाठी उपचाराचंही काम करतं. काय आहे हा संगीत उपचार, त्याचा आपल्या जीवनावर कसा परिणाम होतो, हे आपण जाणून घ्यायचा आज प्रयत्न करणार आहोत. आणि त्यासाठी आज आपल्या स्टुडिओत आपण निमंत्रित केलं आहे सुप्रसिद्ध गायिका आणि संगीतोपचार तज्ज्ञ धनश्री कुलकर्णी यांना. नमस्कार धनश्री.
1: नमस्कार.
0: सख्यानो, मुलाखतीला

0: सुरुवात करण्याआधी मी धनश्रीची थोडक्यात ओळख करून देते. धनश्री कुलकर्णी यांनी शास्त्रीय संगीतामध्ये एम ए ही पदवी प्राप्त केलेली आहे. सुगम संगीताचा डिप्लोमाही त्यांनी केलेला आहे. संगीताचं आणि संगीतोपचाराचं प्रशिक्षण त्या देत असतात. संगीतोपचारही त्या देत असतात. तर आता जाणून घेऊया संगीत आणि संगीतोपचाराचा आपल्या आयुष्यावरती काय परिणाम होतो. धनश्री, तुझं सुरुवातीचं संगीताचं शिक्षण कुठे झालं?
1: पहिलं म्हणजे जागतिक संगीत दिवस आणि जागतिक योग दिवस यानिमित्त सर्व श्रोत्यांना माझा मनपूर्वक नमस्कार. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वर गुरुर्साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. याप्रमाणे आपण जन्म घेतो तेव्हापासूनच श्वास हा आपला गुरु आहे. कारण श्वास हा स्थिरता आपल्याला आत्ताच्या क्षणाची जाणीव करून देणारा असा आहे. आणि तो जन्माला आल्यावरच पहिला श्वास आपल्याला हे शिकवतो. त्यामुळे श्वास हा गुरु आहे. आणि मग नंतर आई वडील, माझे आई सुनीता नांदूरकर आणि वडील मोरेश्वर नांदूरकर हे पहिले माझे गुरु. त्यांनी जो मार्ग मला दाखवला आयुष्याचा, त्या मार्गामध्ये गायन कलेमध्ये त्यांनी घातल्यानंतर पहिले माझे गुरु पंडित चंद्रशेखर देशपांडे, शोभा अभ्यंकर, त्यानंतर सुप्रसिद्ध गायिका आशा खडीलकर असे मला खूप मोठे गुरु लाभले. हे माझं खूप मोठं भाग्य आहे.
0: खरंय.
1: भारतीय शास्त्रीय संगीतात मी एम ए ही पदवी घेतली आणि SNDT तून लाईट म्युझिकमध्ये डिप्लोमाही केला. सुगम संगीताचं शिक्षण मी यशवंत देव यांच्याकडून घेतलं. त्यामुळे माझा हा मार्ग आजचा अत्यंत आनंददायी आणि समाधानकारक असा झालेला आहे. का तर गुरु मला इतके दिग्गज लाभले यामुळे माझा हा प्रवास अत्यंत सुखकारक होतोय.
0: खरंय. कुठल्याही गोष्टीसाठी योग्य गुरु लाभणं हे खरंच महत्वाचं आहे. आणि शिष्य आपल्या आकलनाप्रमाणे किंवा बुद्धिमत्तेप्रमाणे त्यांच्याकडनं घेतच असतो. पण त्याच्यातच स्वतःचा काही विचार घालून त्याच मिळालेल्या विद्येचा अजून उपयोग करण्याचाही प्रयत्न शिष्य करत असतो. त्याचप्रमाणे तू म्युझिक थेरपीकडे वळलीस असं म्हणायला हरकत नाही.
1: हा नक्कीच. म्हणजे मी गात होतेच गाणं, जसं एम ए केलं त्याच्यानंतर अनाहत म्युझिक ॲटेलियर या संस्थेच्या अंतर्गत मी गायनाचं शिक्षण देणं सुरू केलं. हे चालू असताना माझे आध्यात्मिक गुरु नरेंद्र साठे काका यांची भेट झाली आणि त्यांनी गायन या विषयाकडे बघण्याचा दृष्टिकोन मला दिला. शास्त्रीय संगीतातले राग, त्यांचा भाव आणि त्याचा आपल्या शारीरिक आणि मानसिक स्तरावर कसा संबंध आहे हे हळूहळू गाता गाता त्यांनी विविध अंगांनी मला दाखवून दिलं. आणि हे करत असताना आपल्यामध्ये असलेली ऊर्जा केंद्र आणि स्वर यांचा संबंध मी अनुभवायला लागले. या दररोजच्या अनुभवामुळे माझा अभ्यासही वाढायला लागला, त्यातली माझी गोडी वाढायला लागली आणि त्याची खोली हळूहळू समजून घेण्याचा मी अजूनही प्रयत्न करते.
0: हो, म्हणजे स्वानुभवातूनच तू त्या विषयाकडे ओढली गेलीस असं म्हणायला हरकत नाही. पण मग म्युझिक थेरपी म्हणजे काय नेमकं?
1: आता पहिलं आपण थेरपी म्हणजे काय हे समजून घ्या. तो कुठलाही औषध किंवा सर्जरीशिवाय जे आजार बरे करतात त्याला आपण थेरपी म्हणतो. तसं म्युझिक थेरपी म्हणजे काय? तर कुठलं तरी विशिष्ट गाणं ऐकलंय, विशिष्ट सुरामध्ये किंवा रागामध्ये आपण ऐकतोय, तर ती म्युझिक थेरपी. मग त्याला अलीकडे रागचक्र म्हणजे समयचक्र असतं, त्यानुसार पण त्याची मांडणी करून त्यानुसार रागांचा रोगांवर होणारा परिणाम अशा पद्धतीने सुद्धा याचा उपयोग करून घेतोय. पण मी जो विषय अभ्यासते आहे किंवा ज्याचा उपयोग होतो आहे ते आहे चक्र संगीत उपचार पद्धती. तर यामध्ये सातही स्वरांच्या साह्याने सात चक्रांचं स्पंदन होतं आणि ते स्पंदन आपल्याला जाणवतं.
0: अच्छा.
1: किंवा ते स्पंदन आपल्या शरीरामध्ये कुठल्या पॉइंटवर कशा प्रकारे जाणवत आहे आणि त्याचा मी जसं म्हणलं मगाशी तसं शारीरिक आणि मानसिक स्तरावर परिणाम होतो हा आपल्याला हळूहळू अनुभवायला येतो. मग त्याला आपल्याला ते ऐकताना पण होतं आणि गाताना तर निश्चितच जास्ती प्रमाणात होतं.
0: बरं, पण मग ही चक्र

0: थेरपी कोणासाठी आहे?
1: ही सर्व आपण अगदी लहान मुलांपासून, म्हणजे सध्याचा माझा एक उद्देश असा चाललाय की लहान मुलांच्या शाळेमध्ये सुद्धा हा विषय घ्यावा आणि अगदी मोठ्यांपर्यंत, म्हणजे अगदी लहान मुलांपासून ते वयोवृद्धांपर्यंत हा विषय समजून घ्यायला पाहिजे. ऍक्च्युली आपल्यामध्ये या सगळ्या गोष्टी आहेत, फक्त त्याचा सजगतेने उपयोग कसा करायचा आहे हे यामध्ये आपण अनुभवू शकतो.
0: अच्छा, चक्र थेरपी आपण देतो किंवा घेतो स्वत, तर ह्याच्यासाठी नेमकं काय करायला लागतं?
1: आधी पहिली चक्र आपल्यामध्ये ऊर्जा पॉइंट किंवा ऊर्जा केंद्र जी आहेत ती म्हणजे आपण बसतो त्या ठिकाणी पाठीच्या कण्याच्या शेवटच्या भागात मूलाधार चक्र आहे, त्याच्या पुढे ओटीपोटाच्या ठिकाणी स्वाधिष्ठान चक्र आहे, पुढे आहे मणिपूर चक्र, असंच वरती हृदयावर अनाहत चक्र, कंठामध्ये विशुद्ध चक्र, दोन भुवयांच्या मध्ये आज्ञा चक्र आणि आपल्या टाळूच्या वर सहस्त्रार चक्र.
0: अच्छा,
1: अशा आपल्या शरीरामध्ये त्याची स्थानं ठरलेली आहेत. मग असेच आपले स्वर पण आहेत, सारे ग म प ध नी. तर या प्रत्येक चक्राला, प्रत्येक स्वराचं स्पंदन जेव्हा आपल्याला अनुभवता येतं तेव्हा या थेरपीचा आपण उपयोग करून घेऊ शकतो. मग ते सहजतेने येईल का करता? तर तसं नाही आहे, म्हणजे तुम्हाला त्याचा अभ्यास करावाच लागतो. पण आपण दररोजच्या या रुटीन जीवनात सुद्धा याचा उपयोग कसा करून घेता येईल यासाठी अभ्यास, पण तो खूप मोठा अभ्यास किंवा त्याचा आता मी अगदी काय रोज साधनेला बसू, कुठे बसू असे कुठलेही नियम नाही आहेत. कारण ही जी चक्र संगीत उपचार पद्धती आहे ही कोणीही घेऊ शकतं, कोणीही करू शकतं, त्याला वयाचं बंधन नाही आहे. आपण बघ म्हणतो की घरात शुभ बोलणाऱ्या किंवा वास्तू तथास्तू म्हणत असते, तर या सगळ्या काय आहेत? या स्पंदनाच्याच गोष्टी आहेत. मग यामध्ये चक्र संगीत उपचार पद्धतीमध्ये पंचतत्व, आपल्या तीन प्रकृती वात पित्त कफ प्रकृती, मुद्रा, बीज मंत्र, त्याच्यावरचे श्लोक, कारण प्रत्येक चक्राला देवता पण आहे, कारण आपल्याला समोर एक लागतं काही साधनेसाठी, ती प्रत्येक देवता पण आहे कारण ती आपल्याला त्याच्यासाठी शक्तीच देते, ती देवता. अशा सगळ्या बाजूनी आणि आपण रोज करत असलेले, मी जसं आत्ता म्हणलं श्वास हा गुरु आहे, तसं श्वास, मी असं म्हणते की श्वास आपण घेतो तो गुरु कसा? तर श्वास आपण घेतोय म्हणजे वर्तमानात जगतोय, आणि श्वास घेतोय त्याच्याबरोबर जी गोष्ट आहे ती स्वीकारण्याची तयारी अशा पद्धतीने श्वासाकडे बघावं. आणि उच्छ्वास म्हणजे श्वास सोडताना ज्या आपल्याला गोष्टी ऐकायच्या नाही आहेत, ज्याच्याकडे लक्ष द्यायचं नाही आहेत, त्या आपल्या उच्छ्वासाबरोबर सोडून द्याव्यात. म्हणजे त्याचा गुरु म्हणून कसं तो आपल्याला मार्गदर्शन करू शकतो, तर अशा पद्धतीने आपण आपल्यालाच मार्गदर्शन करू शकतो.
0: बरोबर.
1: म्हणून कुठल्याही वयासाठी ही चक्र संगीत उपचार पद्धती उपयोगी आहे.
0: यासाठी शास्त्रीय संगीताचं ज्ञान असणं गरजेचं आहे का?
1: नाही, यासाठी काही शास्त्रीय संगीत आलं पाहिजे, समजलं पाहिजे. आता जसं मगाशी मी म्हणलं तसं रागांचा रोगांवर होणारा परिणाम अशी म्युझिक थेरपी आहे. मग इथे आपल्याला तेच राग, म्हणजे चक्र हे आपण आपल्या रुटीनमध्ये पण चक्र असतं, आपण सकाळी उठतो, ब्रश करतो, मग चहा घेतो, मग ब्रेकफास्ट करतो, हे जसं आपलं रुटीन आहे तसं रागांचा समय चक्र आहे, की सकाळचे राग, दुपारचे राग, संध्याकाळचे राग, रात्रीचे राग, मग हे राग समय चक्र आणि आपलं दिनमान याचं जेव्हा बॅलन्सिंग करा तर ती झाली म्युझिक थेरपी. पण राग ऐकून मला जर तो राग समजत नाहीये काय त्यामध्ये ऐकू, तर यामध्ये असं आहे की त्या रागाचा जो महत्वाचा आम्ही भारतीय शास्त्रीय संगीतातला त्याला वादी स्वर असं म्हणतो, तर त्या रागातला वादी स्वर की जो आपल्या प्रत्येक चक्राला स्पंदन करत असतो. पण मग मूलाधारासाठी श्याम कल्याण, स्वाधिष्ठान चक्रासाठी वृंदावनी सारंग, का तर श्याम कल्याण मध्ये सा हा महत्वाचा म्हणजे वादी स्वर आहे.

0: ते प्रत्येक वादीस्वर त्या त्या चक्रावर स्पंदन करतात, त्या रागाचा असा परिणाम होतो.
1: अच्छा.
0: म्हणून आता जर मला कळत नाहीये त्यातला राग, कळत नाहीये वादीस्वर, कळत नाहीये, तर मी काय ऐकायचंय, तर ते राग वादन जास्ती करून ऐकावं असं आम्ही म्हणतो वोकलपेक्षा. कारण त्याचा जो स्पंदनांचा परिणाम आहे तो शब्दही नाही.
1: बरोबर.
0: म्हणजे विदाऊट तुम्ही वर्डिंग जेव्हा ऐकाल ते स्वर, तेव्हा नक्की तो संवाद साधतो.
1: शब्दात न आला तर तो शब्दाच्या अर्थाकडे लक्ष जाऊ शकतं, आणि शब्दाशिवाय आला तर त्या स्वराच्या स्पंदनांकडे लक्ष जाऊन त्याचा परिणाम होऊ शकतो. वा. प्रत्येक चक्राचा आपल्या शरीरावर कसा काय परिणाम होतो, कुठल्या कुठल्या चक्राचा कसा कसा परिणाम होतो?
0: हा, जसं मी म्हणलं तसं आपण मूलाधार चक्र म्हणजे ही 7 चक्र आहेत, तर याच्यामध्ये प्रत्येक चक्र आपल्या शरीरामध्ये बॅलन्सिंग म्हणजे बॅलन्स राहायला पाहिजे. ते कमी पण नकोय आणि जास्ती पण नकोय. तर ते बॅलन्स राहण्यासाठी मूलाधार चक्र काय करतं, तर स्थिरता आणतं, म्हणजे सा हा स्वर. आणि मग हा नुसता आत्ता जे आपण मी म्हणलं म्युझिक थेरपी असते, मग ते राग ऐका आणि रोगां त्या रागांचा रोगांवर परिणाम होतो, तर इथे होईल का नाही अशी शंकाच नाहीये. कारण याचा उल्लेख ऐतरेय उपनिषदामध्ये आहे. तर त्यामध्ये काय आहे, तर याचा डायरेक्ट स्पंदन आपल्याला शरीरामध्ये जे जाणवतात, जसं मी आत्ता म्हणलं की स्थिरता आहे मूलाधार चक्राचं काम काय आपल्या शरीरामध्ये, तर स्थिरता. मग ती शारीरिक, मानसिक, आर्थिक, सामाजिक सगळ्या स्तरावर येते. मग त्यासाठी श्याम कल्याण असा राग आहे. राग भरपूर आहेत सावादी असलेले, पण त्यातले काही ठराविक असे निवडलेले आहेत. म्हणून नुसता रागांचा रोगांवर परिणाम होतो असं नाही, तर आपण त्या स्थानावर लक्ष केंद्रित करून तो राग ऐकला तर याचा 100% परिणाम होतो.

0: बाकीच्या चक्रांचा कसा कसा परिणाम होतो?
1: प्रत्येक चक्राचा आपल्या शरीरावर होणारा परिणाम आहे. जसं मूलाधार चक्र स्थिरता, मग ती मानसिक, शारीरिक, आर्थिक, सामाजिक, तसं स्वाधिष्ठान चक्र हे निर्मिती क्षमता वाढवतं, म्हणजे नवनिर्मिती किंवा उत्साहवर्धक असं आहे. मग मणिपूर चक्राचा आपल्या शरीरामध्ये काय उपयोग होतो? तर तो तर अत्यंत महत्त्वाचा असं चक्र आहे, त्याला नाभी चक्र असं पण म्हणतात, त्याला पोटातला मेंदू असं पण म्हणतो, कारण सर्वांवर नियंत्रण आणणारं मणिपूर चक्र आहे. तसं पुढे अनाहत चक्र, की जे आनंद वाढवतं, म्हणजे तुमचा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम कोण करत असेल तर अनाहत चक्र. विशुद्ध चक्र काय? तर वाणीवर ताबा मिळवतं, म्हणजे आपल्याला बोलण्याने आपण मन एकतर दुखवतो तरी किंवा जिंकतो तरी, त्यामुळे विशुद्ध. म्हणून प्रत्येक चक्रच आपल्या शरीरावर परिणाम वेगवेगळा जाणवतो त्याचा. आज्ञाचक्राचा बॅलन्स असेल किंवा आपल्याला आज्ञाचक्राचा आपल्या शरीरावर होणारा परिणाम, तर चांगल्या वाईट गोष्टी आधीच आपल्या लक्षात येतात की मी हे करणं योग्य आहे का नाही आहे, हे आपल्याला आज्ञाचक्र परिणामकारक आहे. तसं सहस्रार चक्र, की इथे मला असं सांगावंसं वाटतं की जे हरिपाठामध्ये आहे की कापुराच्या वाती उजळल्या ज्योती, ठाईचं समाप्ती झाली जैसी, म्हणजे ज्ञानेश्वरांनी हे सांगून ठेवलंय की आपण प्रत्येक गोष्टीत अडकत असतो, याला एक कमळाचंच, प्रत्येकाचं सिम्बॉल इथे चक्राचं तू बघशील तर कमळाचंच उदाहरण दिलेलं आहे. कारण कमळच हे का, दुसरं कुठलं तरी फूल का नाही घेतलं त्याला, किंवा अजून कुठलं सिम्बॉल का नाही घेतलं, तर कमळाच्या पाकळ्या बघ, जेव्हा उमलतं तेव्हा ते कुठेही एकमेकात पाकळ्या अडकत नाही आणि उमलतं, आणि बंद होतं तेव्हा कुठेही ते असं एकमेकात अडकलंय असं न होता बंद होतं. म्हणजे ही जी अटॅचमेंट डिटॅचमेंट आहे,
2: अच्छा,
1: तर तशा प्रकारे सहस्रार आपल्या आयुष्यात, आपल्या शरीरामध्ये तशा पद्धतीने काम करतं.
2: अच्छा, आणि मग ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला साध्य करायच्या असतील तर प्रत्येक चक्रावरती काम करायला हवं, आणि त्या प्रत्येक चक्रावरती काम करण्याकरता म्हणून आपण संगीताचा उपचार घेणार आहोत असं आहे. हे खूप छान पद्धती आहे, पण स्थिरता आपल्या मनाला नसते. म्हणजे आपण म्हणतो की एखादं संगीत ऐकू, पण तेव्हा आपल्या मनामध्ये हजारो विचार येऊ शकतात, तर ते संगीत तेवढ्या परिणामकारकतेने आपण ऐकलं पाहिजे, तर त्यासाठी काय करावं लागेल?
1: हा, मग याला मी ध्यान संगीत असा जो योग दिवस पण आहे आणि संगीत दिवस पण आहे, तर अशा निमित्ताने मला उलट ध्यान संगीताचं महत्व आपल्या आयुष्यात खूप आहे. आपण काय म्हणतो, ध्यान क्रियेला बसूया, तर ध्यान ही क्रिया नसून ते निष्क्रिय होणं आहे. म्हणजे जिथे आपण निष्क्रिय होतो म्हणजे ध्यान करायला बसत नाही, ध्यान लागावं लागतं.
2: बरोबर.
1: पण मग ते काय आपण म्हणतो की चला मी ध्यानाला बसले, किंवा अलीकडचा शब्द, किंवा अलीकडे मेडिटेशनचे क्लासेस असतात. तर हे ध्यान लागणं हे महत्वाची गोष्ट आहे. म्हणजे निष्क्रिय म्हणजे आपण विचार बंद होणं, तर आपलं फक्त श्वासावर लक्ष केंद्रित जेव्हा करता येतं किंवा श्वासावर लक्ष ठेवून आपण जेव्हा कुठलेही विचार न करता श्वासाच्या लईकडे लक्ष देतो तेव्हा ध्यान लागणं आपण त्याला म्हणतो.
2: बरोबर, बरोबर. पण मग हे ध्यान लागता येणं आवश्यक आहे का चक्र थेरपीसाठी?
1: नक्कीच. म्हणजे आधी तुमची बैठक, मग ती मी मगाशी म्हणलं तसं कुठलाही नियम नाही आहे की बैठक म्हणल्यावर आपण काय म्हणतो, चला बसायचंय, मग मला आसन घालायचंय, मग मला आसनावर बसायचंय, मग माझी ती सातची वेळ आहे बरं का मेडिटेशनची, मग कोणी आवाज करू नका, शांतता पाहिजे. तर तिथे आपण जेव्हा अशा पद्धतीने बसतो तेव्हा विचारांचा कोलाहल जास्ती वाढतो.
2: हो, खरंय. म्हणजे आपण ह्या सगळ्या काय म्हणतात नियम पाळून आपण ध्यान करायला गेलो तर ते नक्कीच लागत नाही.

0: तर उलट म्हणून याला कुठलेही नियम नकोत. नियमाशिवाय हे तुम्ही करू शकता. म्हणजे कसं, तर बैठक ही मानसिक पाहिजे. म्हणजे मंडईसारख्या ठिकाणी पण तुमचं ध्यान लागलं पाहिजे.
1: हो खरं.
0: म्हणजे काय, तर आता यासाठी मी ध्यान आणि संगीत म्हणते. तर संगीत म्हणजे कुठला तरी गाणं ऐकणं किंवा भजन लावून ठेवणं आणि मग त्यामध्ये माझं ध्यान लागलं असं म्हणणं, तर असा तो विषय नाही. तर जे आत्ता मी इथे चालू ठेवले आपण बोलायला सुरुवात केल्यापासून बारीक तानपुरा हा ऐकू येत असे, तर हल्ली सहजही कोणाकडे तानपुरा ऍप डाउनलोड करता येतं. हा तानपुरा घरात चालू ठेवणं, मी थोडक्यात सांगते की तुम्ही आजपासूनच सुरुवात करा की ध्यान संगीत हे करायला आपण सुरुवात करूया. कारण खूप सोपं आणि सहज आहे आणि स्वतःहून कधी पण करता येतो. आता याच्यामध्ये आपल्याला स्वर ऐकूयात आणि चार स्वर ऐकू येतात. जसं मी आत्ता आधी चक्र आपल्या शरीरातली ऊर्जा केंद्र सांगितली, विशुद्ध चक्र म्हणजे कंठ आपल्या गळ्यामध्ये, प हे विशुद्ध चक्राच्या ठिकाणी आणि सा हे मूलाधाराच्या म्हणजे स्थिरतेकडे आहे. तर प सा सा सा याच्यावरच आपण जेव्हा श्वासाची लय समान करतो, श्वासाची लय जेव्हा या प सा सा सा ऐकून तुम्ही हळूहळू ती सवय होते आपल्याला, ते ऐकून ऐकून आपल्याला जेव्हा सवय होते तेव्हा ते प सा सा सा आहेत हे ऐकू यायला लागतं आणि मग त्याची स्पंदनं तुम्हाला शरीरामध्ये जाणवायला लागतात. का तर तुम्ही श्वासाची लय पण त्याच्याशी समान करता. तर यामध्ये आपण प सा सा सा हे सातत्याने रोज तानपुरा ऐकून ऐकून आपल्याला ती सवय लागते आणि मग आपण ध्यानाला बसलो की या नादाशी आपण एकरूप होतो. आपल्याला एकरूप व्हायला आपण ओमची फ्रेम तरी लावतो. ओमची फ्रेम आपण मेडिटेशनच्या रूममध्ये वातावरण निर्मितीसाठी लावतो की माझी ती रूम यासाठी आहे किंवा मला त्या ओमकडे बघून माझं ध्यान एकाग्र व्हावं, एकचित्त व्हावं. पण हे ध्यान म्हणजे काय आहे, तर मन आहे.
1: बरोबर.
0: की आपण अवयव दाखवू शकतो, हात इथे आहेत, पाय इथे, डोळे इथे, नाक इथे आहे, पण मन दाखवू शकतो
1: नाही.
0: आणि जे दिसत नाही तेच आपल्याला एकाग्र करायचंय.
1: हो
0: मग ही किती अवघड गोष्ट
1: आहे.
0: तर हे मन एकाग्र करताना, म्हणजे मन म्हणजे कुठे आहे, तर माझा आता हात दुखतोय तर मन हातात आहे, डोकं दुखत आहे तर मन डोक्यात आहे, तसं

0: तेच आपल्याला एकाग्र करायचंय.
1: हो
0: मग ही किती अवघड गोष्ट
1: आहे.
0: तर हे मन एकाग्र करताना, म्हणजे मन म्हणजे कुठे आहे, तर माझा आता हात दुखतोय तर मन हातात आहे, डोकं दुखतंय तर मन डोक्यात आहे, तसं आत्ता मी लक्ष केंद्रित केलंय श्वासावर तर तिथे माझं मन एकाग्र करायचंय. तर मन हे एकाग्र केल्यानंतर प्राणायामातले प्रत्येक प्रकार आपण या पद्धतीने करायचे, म्हणजे अनुलोम विलोम करताना याच लयीमध्ये, आणि हा नाद त्याला सहकार्यासाठी असतो. मग त्याची अनुलोम विलोम आहे, कपालभाती आहे, भ्रामरी आहे, ओंकाराचे विविध पद्धतीने आपण ओंकार घेतो. आणि सर्वात महत्वाची गोष्ट की

0: जो मी तानपुरा लावला आहे हा युनिवर्सचा स्वर आहे. म्हणजे असाच मी कुठलाही स्वर लावलाय असं नाहीये. तर काय, तर हा पंचतत्वातला स्वर आहे आणि हा प्रूव्ह झालेला आहे की जे हर्ड्स नासानी सांगितले तर हर्ड जेव्हा मॅच केले तेव्हा भारतीय शास्त्रीय संगीतातला हा पांढरी पाच हा स्वर आला. जसं मी म्हणलं चक्र साधना आणि ध्यान संगीत या दोन्ही गोष्टी आधी तुम्ही बैठकीसाठी किंवा स्थिरतेसाठी ध्यान संगीत आणि चक्र साधनेसाठी या ध्यान संगीताचा होणारा उपयोग या दोन्ही गोष्टी तुम्हाला हळूहळू अनुभव यायला लागेल. आणि सगळ्यात याचं महत्वाचं उदाहरण म्हणजे आता मी जिथे बसली आहे आकाशवाणी इथे काय करतो आम्ही 101 हे स्टेशन लागलं म्हणजे काय इथली स्पंदनं माझ्या इथे मॅच झाली म्हणून मला ते क्लिअर ऐकूया. हेच आपण जेव्हा प्रवासात जातो तेव्हा मी पुण्यातून साताऱ्यात एंटर होत असताना किंवा कोल्हापूरमध्ये एंटर होत असताना ही स्पंदनं पुढे मागे होतात म्हणून ते क्लिअर ऐकू येत नाही. इतकं सोपं आहे की ती स्पंदनं आपल्याशी जुळवून घेण्यासाठी म्हणून इथे पंचतत्व याचा पण आपल्यावर होणारा परिणाम आहे. आणि हे सगळं आपल्याला ध्यान संगीतामुळे चक्र संगीत साधनही सोपी होते.
1: बर, पण मग ह्या आपल्या शरीरावरती त्याचा परिणाम होतो असं आपण मगापासून म्हणतो आहोत आणि या शरीरातली चक्र आपण म्हणतो आहोत, पण ही चक्र काही मुळात अस्तित्वात नाही आहेत. म्हणजे चक्र असं दाखवू शकत नाही की पण हे चक्र आहे, ते त्याचं स्थान आहे. पण मग पूर्ण तुम्हाला शारीरिक रचनेचा अभ्यास करावा लागतो का याच्यासाठी चक्र थेरपीसाठी?
0: नक्की, म्हणजे मी तरी केला. हा, माझ्याकडे एक डॉक्टर ज्या एनाटॉमी स्पेशालिस्ट आहेत कुंडलकर मॅडम, त्या नरेंद्र साठे काका माझे गुरु त्यांच्याकडे आल्या होत्या आणि त्यांनी विचारलं की मला हे ऍक्च्युअल माहिती हो पण त्याचा परिणाम कसा करून घ्यायचा हे नाही माहिती. म्हणजे मला शरीरामध्ये ती चक्र कुठे आहेत, कशी काम करतात, आपण त्याच्या पाकळ्यांचा पण उच्चार म्हणतो. म्हणजे बीज मंत्र जसं मी म्हणलं प्रत्येक चक्रावर त्या त्या मंत्राचा, जसं मूलाधारासाठी लम हे अक्षर काम करतं, बाराखडीतलेच आपले सगळे उच्चार आहेत पण प्रत्येक चक्रासाठी वेगवेगळा मंत्रातला उच्चार आहे की जो परिणाम साधतो. तसं त्यांनी विचारलं की कसा काय हा परिणाम साधेल, तर त्यांनी मला बीजे मेडिकल कॉलेजला नेलं आणि तिथे ज्या बॉडीवर त्या त्या अवयवाचं जसं डिसेक्शन होऊन करत असतात अभ्यास तिथले विद्यार्थी, तसा मी तो अभ्यास की ओके इथे स्थान आहे आणि ऍक्च्युअल तिथे पाकळ्या म्हणजे प्लेक्सस की जे त्याला आपल्याला त्या त्या स्थानाला आपल्याला काय म्हणू आपण त्याचा अनुभव देत असतील असा मला तो विचार तिथे जाणवला आणि त्याचं त्यानंतर तर जास्ती मला त्याचा अनुभव यायला लागला. पण असं नाहीये की प्रत्येकाला हे शक्य होईल असं नाही, त्यामुळे एनाटॉमी विषय समजून घेतला तर चांगलंच आहे. आणि काकांनी अशा नोट्स तयार केल्यात की शरीराचं त्याच्यामध्ये स्थान कुठे आहे, त्याचं सायन्स दृष्ट्या कसं महत्व आहे. नुसतं असं नाहीये की हे उपनिषदामध्ये लिहिलंय म्हणून आहे, तर याचा आपल्या ऋषीमुनींनी पूर्वसुरींनी याचा अभ्यास केलेला होता म्हणून हे ही उपचार पद्धती निर्माण झाली.
1: म्हणजे त्यांनी वेगवेगळ्या लोकांवरती ह्याचे करून बघितले प्रयोग आणि त्यातनं मग हा निष्कर्ष काढला की या गोष्टीचा इथे परिणाम होऊ शकतो. आणि मग जसं आपण म्हणतो की शरीरावर परिणाम होतो आणि त्याच्यासाठी आपण शरीराचा अभ्यास, मग मानसिक स्थितीवर पण परिणाम होतो, तर मग मानसिक स्थितीचाही मानसशास्त्राचाही अभ्यास करावा लागतो.
0: म्हणजे डिप्रेशन या विषयावर खूप आत्ताचा अलीकडचा खूप मोठा विषय येतो की अगदी लहान लहान मुलं पण म्हणतात मला डिप्रेशनच आलंय की अभ्यास होत नाहीये. म्हणजे डिप्रेशन हा ऍक्च्युअली खरं तर खूप मोठा शब्द आहे. म्हणजे तुमचं मन मनाचं खच्चीकरण जर तुम्हाला एवढ्या लहान वयापासून मनावर याचा होणारा परिणाम, जास्ती ऍक्टिव्ह पण नाही पाहिजे हे चक्र आणि डिऍक्टिव्ह म्हणजे कमी पण नाही पाहिजे, तर बॅलन्स असलं पाहिजे. म्हणजे मन आपल्या ताब्यात येऊ शकतं.
1: अच्छा,
0: आता हे जे मानसिक आपण म्हणतोय त्रास की जो प्रत्येक क्षणाला प्रत्येक व्यक्तीला आणि प्रत्येक व्यक्तीमुळे होतो.

0: हे आधी खूप जाणून घेतलं पाहिजे की मन आपल्या जर ताब्यात असेल, म्हणजे आपण जसं बॅलन्स राहूया, तर ते कसं राहायचं, तर हे ध्यानसंगीत आणि चक्रसाधनेने शक्य होतं. आणि मग आपण आपल्याला अनुभवायला लागतो की मी बॅलन्स राहू शकते की नाही, का तर मी हा अभ्यास करते किंवा मी याबद्दल सजग झालीये की मला काय करायला पाहिजे. आपण कुठल्याही गोष्टीसाठी दुसऱ्याला दोष देतो, त्याच्यामुळे हे घडलं, त्याच्यामुळे ते घडलं, तर माझ्यामुळेच या गोष्टी घडत आहेत. कारण तो जरी बोलला तरी त्याचा माझ्यावर कितपत परिणाम करून घ्यायचा आहे हे आपल्याला या चक्रसाधनेमुळे जमायला लागतं.
1: अच्छा,
0: त्यामुळे आजारांवर काम तर होतच, आणि कसा आपण त्या आजारापर्यंत पोहोचणार नाही म्हणून म्हणलं डिप्रेशन, तर मनाचं कच्चीकरण, मग ते सगळ्या बाजूनी, म्हणजे आधी माझ्यामध्ये काय प्लस गोष्टी आहेत या पण कळल्या पाहिजेत, आणि त्या आपल्या स्वतःपेक्षा जास्ती कोणाला नाही समजत, आणि माझ्यामध्ये काय कमी आहे हे पण कळलं पाहिजे. प्रत्येक व्यक्तीनुरूप प्रत्येकामध्ये काही ना काही कमी जास्ती गोष्टी असतात. तर स्वार्थ इथे शब्द खूप मी वेगळ्या अर्थाने म्हणते, म्हणजे माझे गुरु म्हणतात की स्वतःचा अर्थ समजणं म्हणजे स्वार्थ आहे. स्वतःचा अर्थ म्हणजे काय, कमी गोष्टी कुठल्या आहेत, ज्या कमी आहेत त्या आपण चांगल्या पद्धतीने वाढवल्या पाहिजेत, म्हणजे दुसऱ्याकडे बघून आपण चांगलं ते घेता आलं पाहिजे, आणि दुसऱ्याकडे जर कमी असेल तर त्याला कमी लेखण्यापेक्षा आपल्यामध्ये ते जास्ती असेल तर ते बॅलन्स करता आलं पाहिजे, त्याच्यावर आपल्याला अहंकार नाही वाढला पाहिजे. तर हे सगळं चक्रसाधनेमुळे शक्य होत.
1: म्हणजे सत्सद विवेक बुद्धी तुमची जागृत करण्याचं काम पण हे चक्र करतात
0: नक्की
1: थोडक्यात. म्हणूनच मला असं वाटतं की हा खरंच सगळ्यांसाठीच उपचार पद्धती ही आहे. मग या लहान मुलांना हे शिकवताना त्याला काय, कारण त्यांना हे सगळं काहीच कळणार नाही ध्यान कसं लावायचं, कारण ती इतकी चंचल असतात म्हणजे शरीराने पण मनाने पण, आणि त्यांची तेवढी आकलन शक्ती पण नसते, मग त्यांना ह्या उपचार पद्धती कसं सांगता येईल किंवा त्यांना कशी देता येईल.
0: नक्कीच, म्हणजे मी हा प्रयत्न करत असते की प सा सा सा जसं मगाशी मी म्हणलं तसं, प हा आपल्या वाणी म्हणजे कंठावर जे काम करतो तर ते बॅलन्स, म्हणजे आता लहान मुलांना काही आपल्याला आधी मुळात एका ठिकाणी बसवणं हेच अवघड गोष्ट असते, तर त्यांना आपल्याला हे ऐक, याच्यातनं हा स्वर ऐकू येतोय का, किंवा हे काय वाजतंय, आणि मी त्याच्याबरोबर मेट्रोनम लावते का, तर श्वासाची लय पण
1: बरोबर,
0: मग त्या प्रत्येक बीट बरोबर तुमची श्वासाची लय होते का, यामध्ये ते गुंगून जातात, यामध्ये ते एकरूप होऊन जातात. मग इथे मी जसं म्हणलं तसं कंठ चक्र म्हणजे विशुद्ध चक्र हे खूप, मग ते कुठल्याही वयातलं असू दे तर ते खूप काम करतं. म्हणजे कसं, तर परा पश्यंती मध्यमा आणि वैखरी, तर जिथे काहीच चालू नाही आहे निष्क्रिय आहे ही परावाणी आहे, जिथे पश्यंती आहे काहीतरी दिसतंय, मग हे आपल्याला दिसणं जे आहे तर त्याच्यावर आपल्या आतमध्ये काहीतरी सुरू होत, चांगलं असू दे वाईट असू दे
1: बरोबर.
0: मग पुढे आहे मध्यमा, की काहीतरी मला त्या ज्या जे दिसलंय त्याच्यावर माझं काहीतरी पॉझिटिव्ह किंवा निगेटिव्ह म्हणणं आहे, पण मग इथे आपली ती सत्सद विवेक बुद्धी वापरून माझ्या वैखरीतून योग्यतेच येईल
1: बरोबर.
0: मग हे काम आपल्या ध्यानसंगीतामध्ये घडतं, म्हणजे हे सगळं आतमध्ये चालू असतं, पण हे निष्क्रिय लेवलला होणं हे महत्वाचं आहे. लहान मुलांमध्ये जर त्याच वेळेला घडलं, त्याच वयामध्ये घडायला लागलं, तर त्याचा उपयोग त्यांना हळूहळू जसे मोठे होतात तेव्हा त्यांच्यातला हा सगळा, म्हणजे एक योग्य पद्धतीने विचार करण्याची त्यांना सवय लागते. आणि याच्यावर मी नेहमी सांगते की गायत्री मंत्र खूप चांगला काम करतो, की या स्वरामध्ये तुम्ही पांढरी पाच या स्वरामध्ये जेव्हा तुम्ही गायत्री मंत्राचा उच्चार कराल, मग तो लहान मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत तो तुम्ही कराल, तेव्हा तो ऊर्जा देतो आपल्याला. मग ती ऊर्जा आपण करत असलेल्या कामासाठी, आपण करत असलेल्या विचारांसाठी, आणि मग विचारच असे झाले की ते काम योग्य पद्धतीने आणि त्याला मिळणारी ऊर्जा पण योग्य पद्धतीने मिळते. मग आपल्यामध्येच ऊर्जा केंद्र जे आहेत त्यालाही ती योग्य पद्धतीने ऊर्जा मिळत जाते.
1: या ऊर्जेवरनच मला

0: की वाढत्या वयामध्ये मुलांच्या अंगात अतिशय ऊर्जा असते, त्यांना योग्य प्रवाहात आणणं किंवा योग्य दिशा देणं हे पण या ध्यानसंगीतांनी आणि चक्र थेरपीनी शक्य होत असेल.
1: म्हणून अलीकडे माझ्याकडे अनेक जण पेरेंट्स येतात की तो जरा एका जागी बसत नाही म्हणून त्याला गाणं तरी शिकवते किंवा एका जागी बसत नाही म्हणून एखादं वाद्य तरी शिकवते. तर यापेक्षा त्याला एका जागी बसण्यापेक्षा आवड लागावी असं जर म्हणून त्याला शिकवलं तर तो जास्ती पटकन बसेल.
0: खरं
1: म्हणून ही दिशा देणं फार महत्वाचं आहे की आपण काय मुलांशी बोलतोय किंवा बोलण्याचा त्यांच्यावर काय परिणाम होतो.
0: बरोबर आहे, बरोबर आहे. आणि ह्याच्याच पुढचा भाग म्हणजे तरुणांसाठी आपण म्हणूया की इतकी प्रलोभनं बाहेर आहेत, त्यांना नुसती प्रलोभनच आहेत असं नाहीये, म्हणजे ते व्यसनांच्या दृष्टीने जातात किंवा बाकीच्या प्रलोभनांना बळी पडतात हेही नाहीये, पण त्यांना ताणतणावही तेवढेच आहेत. कारण का शिक्षण घेताना ताणतणाव आहे, नोकरीच्या ठिकाणी आहे, जगात स्पर्धा इतकी आहे की त्या स्पर्धेत टिकून राहण्यासाठी त्यांना ताणतणाव आहे. पण त्यांच्यासाठी हे चक्र थेरपी कशी उपयोगी पडते?
1: खूप उपयोगी पडते. म्हणजे आता मला असे कॉल येत असतात, आयटी मधला जॉब करते पण मला गाणं पण शिकायचं आहे, खूप आवड आहे पण माझा जॉबचं काहीच टायमिंग नाहीये, त्यामुळे मला फक्त संडे रिकाम आहे. मग संडेला तुम्ही तुमच्या आवडीचा छंद जोपासा, पण मला करता येत नाहीये याचं दुःख जे तेवढे बाकीचे 6 दिवस आहे आणि 7व्या दिवशी तुमच्या आवडीचं तुम्ही काम करताय, तर ते पण काम तेवढ्याच आवडीने झालं पाहिजे.
0: बरोबर,
1: परिस्थिती आहे ती स्वीकारण्याची तयारी आपल्याला चक्र साधना त्या मनाची शक्ती वाढवतं. किंवा म्हणून मग एक नेहमी शब्द वापरते की अध्यात्माकडे वळलं पाहिजे.
0: बरोबर,
1: तर काय तुझं म्हणजे आता हे वय का अध्यात्माकडे वळण्याचं? तर ऍक्च्युली लहानपणापासूनच अध्यात्माकडे वळलं पाहिजे. कारण अध्यात्माची व्याख्या अशी म्हणते मी, भूतकाळाचा विचार नाही, भविष्यकाळाचा विचार नाही, फक्त वर्तमानात जगता आलं पाहिजे म्हणजे अध्यात्म आहे. अशा प्रकारे जर रोजचा दिवस बघायला लागलो तर कुठलंही वय, मग तरुण मुलं असू देत, वयोवृद्धांचा तोच प्रश्न आहे. ते अनेक ठिकाणी मला ओल्ड एज होम मध्ये बोलवतात की यांचे प्रश्न खूप आहेत. कारण आता त्यांचे पालक म्हणजे त्यांची मुलं जी आहेत ते त्यांचे पालक आहेत आणि त्या पालकांनी वेळ नाही म्हणून तिथे ठेवलेले.
0: बरोबर,
1: तर याचं ते दुःख करतात आणि म्हणून आजार वाढतात.

0: महिलांसाठीचा कार्यक्रम आहे, तर सर्व वयोगटातल्या महिलांना हे कसं उपयोगी पडेल? कारण प्रत्येक वयोगटात महिलांना एक वेगळ्या प्रकारचं टेन्शन्सना तोंड द्यावं लागतं. म्हणजे घरात आपण म्हणतो तसं की मुलांची काळजी आहे, घरातल्या ज्येष्ठांची काळजी आहे, नवऱ्याचं करिअर आणि त्याचं स्वास्थ्य त्यांना बघायचं आहे, बरोबरीने स्वतःचं स्वास्थ्य बघायचं आहे, मानसिक शारीरिक काय असेल ते. बाहेर गेल्यावरती ऑफिसेसचे ताण आहेत, कामाचे आहेत, बाहेरच्या ऑफिसेसमध्ये होणाऱ्या इतर त्रासांनाही त्यांना तोंड द्यायचं आहे. तर या सगळ्या गोष्टींना त्यांना तोंड द्यायला ही थेरपी कशी उपयोगी पडते? म्हणजे मानसिक बळ वाढवण्याकरता हे कसं आपल्याला उपयोगी पडेल?
1: नक्कीच, मी म्हणलं तसं इथे स्त्री असो वा पुरुष, म्हणजे स्त्रियांसाठी काय, तर स्त्री ही अशी असते की ती कोणाची तरी आई असते, कोणाची तरी सून असते, कोणाची तरी बायको, म्हणजे बायकोचा रोल पण असतो, म्हणजे अशी प्रत्येक रोलमधनं ती जात असते. मग त्यावेळेला या सगळ्या आजच्या धावपळीच्या आणि जगात तिला बाहेर पडून काम पण करावं लागत असतं. मग याच्यातनं काय होतं की पिढ्यांचा पण यामध्ये गोष्ट असते की तुमच्या वेळेला नव्हतं असं, आता आमच्या वेळेला असं करायला लागतं. म्हणजे यांनी काय होतं तर विसंवाद वाढायला लागतात.
0: बरोबर,
1: घरामध्ये मग ते स्त्री स्त्री मधले असू दे किंवा पुरुष स्त्री मधले असू दे, तर यासाठी घरातली स्पंदनं, मी म्हणलं मग अशी तसं घरात वास्तू तथास्तू म्हणत असते, तर हे विसंवाद टाळून आपण सुसंवाद आणू शकतो. म्हणजे काय होतं तर घरातली स्त्री जेव्हा या साधनेमध्ये येते किंवा ही साधना करायला लागते, तेव्हा या सगळ्या स्तरावर ती अत्यंत बॅलन्स पद्धतीने हे करू शकते. म्हणजे मी नेहमी सांगते, मग ती ओळखीची असू दे नसू दे, मी सांगते की अगं ना मी तुला ही लिंक देते, हा रविशंकरांचा चारुकेशी घरात लावून ठेवतो. चारुकेशी रागाने काय होणार आहे? राग अगं मला कळत नाही, नाही कळला तरी चालेल, पण त्याची जी स्पंदनं घरामध्ये होणार आहेत तुला हळूहळू लक्षात येईल की त्या चारुकेशी रागामुळे घरातलं वातावरण बदलत आहे. मग काही जण तुला म्हणतील की काय ते सकाळपासून लावून ठेवलंय, तर अगदी सगळ्यांच्या कानामध्ये गेलंच पाहिजे, मला ते समोर बसून ऐकलंच पाहिजे, असे कुठलेही त्याला नियम नाही आहेत. म्हणजे तुम्ही घरात कोणी लावून ठेवा आणि त्याची स्पंदनं घरात उमटू दे, तर त्यांनी सुद्धा तुम्हाला जो फरक पडायला लागेल आणि मग नक्की तुम्हाला ही साधना आपण करूया, हे शिकून घेऊया. कारण असं नाही आहे की मला किती वर्षानुवर्ष ही साधना करायला पाहिजे, रोजच्या आपल्या प्रश्नांमध्ये पण आपल्याला बॅलन्स आत्ता मला करताना काय बाबा केलं पाहिजे, तर मी ही मुद्रा करेन, मी हा बीजमंत्र म्हणेन, मी डोळ्यासमोर हा रंग आणेन, अशा सगळ्या गोष्टी यामध्ये आपल्याला शिकता येतात.
0: बरोबर,
1: त्यामुळे इतक्या सहज आणि सोप्या गोष्टी आहेत आणि त्या बीजमंत्राचा उच्चार करून आपल्याला ती शक्ती नक्की मिळते.
0: अच्छा,
1: आणि आपल्या ते पॉइंट्स पण आपल्या शरीरातच आहेत, ती ऊर्जा केंद्र आपल्याच शरीरात आहेत, आपल्याला कोणाचा दुसऱ्याचा आधार इथे जरुरीचा नाहीये. त्यामुळे स्त्री ही सजगतेने अशा पद्धतीने जर घर बॅलन्स करू शकली तर खूप चांगला उपयोग होईल.
0: खरंय, आणि म्हणजे असंच की घराघरात म्हणा किंवा कामाच्या ठिकाणी म्हणा, जर सगळीकडे अशी शांतता तिला अनुभवायला मिळाली तर ती जास्त कार्यक्षमतेने काम करू शकेल.
1: नक्की, काम करण्याची क्षमता कधी वाढेल की ती मनापासून ते करत असेल. म्हणजे मी असं सांगते ध्यानसंगीतामध्ये की तुम्ही जे काम करताय आपण काय म्हणतो ध्यान देऊन कर, तिथेच ध्यान देणं हेच तुमचं मेडिटेशन आहे.
0: बरोबर,
1: जे तुम्ही काम करताय त्याच्यामध्ये ध्यान लागणं, म्हणजे मी स्वयंपाक करत असेल तर ते ध्यान देऊन करेन, मी एकीकडे फोनवर बोलते आणि स्वयंपाक करते, तर या गोष्टी आपण हळूहळू टाळून ते पूर्ण एकाग्रतेने करायला लागलो, कुठलीही मग गोष्ट असू दे त्याची सवय लागायला लागली की त्याचं समाधान आणि आनंद पण मिळाला
0: वेगळा असतो. बरोबर आहे, आणि हे कुठल्याही वयोगटात लोकांना हा मार्ग योग्य आहे, कारण जे आपण काम करतो आहोत ते पूर्ण मन लावून त्या क्षणाला तिथे असणं आणि ते पूर्ण मन लावून करणं, म्हणजे त्या कामाचंही समाधान आपल्याला मिळतं, आपल्या वेळेचंही नियोजन होतं आणि इतर कामांसाठी आपल्याला वेळ उपलब्ध होऊ शकतो आणि आपण इतर गोष्टींचा आनंद घेऊ शकतो. आणि हे इतरांना समजून घेण्याकरता कसं उपयोगी पडतं?
1: म्हणजे मी आत्ता जे बोलतीये ते तिने ऐकून त्या पद्धतीने केलं नाही तर आपलं चिडचिड होणार आहे किंवा

0: तू म्हणतेस म्हणून मी काय ऐकू. या सगळ्यामध्ये आपलं अनाहत चक्र आपल्याला साथ देत. आपण बघ, एखादी गोष्ट कोणी काही विचारलं आपल्याला, निर्णय असेल तो की मी हे करू का ग, तर आपला सहजपणाने दीर्घ श्वास घेतला तो आणि उत्तर दिलं जातं.
1: थोडासा विचार करतो.
0: कारण दीर्घ श्वास का घेतो आपण, तर तिथे आपला तो विचार म्हणजे श्वासावरच पुन्हा आहे गोष्टी. मग दीर्घ श्वास काय, मी चला मी आता श्वास घेते आणि तुला उत्तर देते असा म्हणून नाही घेतला जात. तर माझ्या काहीतरी निर्णयावर ही गोष्ट करणार आहे म्हणून आपण सांगतो. म्हणजे आपण दीर्घ श्वास घेतो म्हणजे आपण एकाग्र करतो तेवढ्या सेकंदापुरतं पटकन आपल्याला आणि उत्तर देतो. मग इथे मी एवढं तिला उत्तर दिलंय आणि तिने तसं नाही वागलं, तर इथे चिडचिड किंवा तो दुजा भाव सुरू झाला. मग हा टाळायचा आहे. मला विचारलंय, माझं सांगून झालंय, पण इथे तू घ्यायचं की नाही म्हणून इथे बुद्धांनी जे सांगितलेलं ते फार महत्वाचं आहे.
1: खरं
0: की कोणावर चिडताना तू त्याचा नोकर होतोस असं त्यांनी एका गोष्टीत सांगितलं. मग तुला प्रत्येकाचा नोकर व्हायचंय का, हा विचार या तुझ्या प्रश्नाचं उत्तर आहे असं वाटतं मला.
1: खरं म्हणजे हे ध्यानसंगीत किंवा ही चक्र थेरपी स्वतःला बॅलन्स करण्याकरता तर आहेच, पण आपल्या इतरांशी असलेल्या संबंधांनाही बॅलन्स करण्याकरता आहे. म्हणजे तुम्हाला, तुम्ही इतरांना जास्त चांगल्या रीतीने समजून घेऊ शकता. ठीक आहे, मी सांगितलं तिने ऐकलं नाही, ऐकणं न ऐकणं तिच्या हातात आहे. तिचा काय म्हणत, तिचं कर्म तिच्याजवळ असं आपण म्हणू शकू. आणि माझं काय कर्तव्य होतं ते मी केलेलं आहे, हे समाधान आपल्याला आहे. म्हणजे इतरांशी असलेले संबंध चांगले होऊ शकतात, आपण आपल्या कामामध्ये चांगल्या तऱ्हेने योगदान देऊ शकतो, पूर्ण कार्यक्षमतेने आपण काम करू शकतो.

0: मग ती सगळ्या स्तरावर आहे, मानसिक, शारीरिक, मग त्याच्यामुळे असलेली आर्थिक, सामाजिक, सगळ्या स्तरावर. पुढे काय आहे, तो ओटीपोटाच्या इथे स्वादिष्ठान चक्र आहे, तिथे निर्मिती क्षमता आहे किंवा उत्साह आहे. म्हणजे काय, तुमचं मन एकदा स्थिर, म्हणजे तुमच्याकडे स्थिरता आल्यानंतर तुम्ही जे काम करताय त्याच्यामध्ये इतरांपेक्षा काहीतरी वेगळंच घडेल, कारण तुमची स्थिरता आली.
1: बरोबर.
0: पुढे काय आहे, तर मणिपूर आहे, तो आत्मविश्वास देतो, म्हणजे आपल्या बरगड यांच्या खाली त्याचं स्थान आहे. तिथे लक्ष केंद्रित करून तुम्ही बीजमंत्र किंवा तो रंग समोर आणायचा आहे किंवा त्या देवतेचं स्मरण करायचं आहे, असं प्रत्येक चक्राचं आहे. तर मणिपूर चक्र काय आपल्याला करताय, तर निर्भर बनवताय, कारण मला स्थिरता आलीये, माझं निर्मिती छान झाली आहे कुठल्या तरी कामाची, मग आता मी त्यामुळे निर्भर झालीये, म्हणजे मला आत्मविश्वास माझा वाढलाय त्याच्यामुळे.
1: बरोबर.
0: त्यामुळे मणिपूर चक्र तुमचा आत्मविश्वास वाढवतं. मग आत्मविश्वास वाढल्यामुळे पुढे काय, तर हृदय चक्रावर अनाहत चक्र. मग अनाहत चक्र काय करताय, तर आनंद, तुला आवडो ना आवडो, मी काम केलेल्याचा मला आनंद आहे.
1: बरोबर.
0: त्यामुळे आनंद हा आपल्या स्वतःसाठी. मग या सगळ्या खालच्या स्थिरतेमुळे, नवनिर्मितीमुळे, आत्मविश्वासामुळे, आनंदामुळे माझी वाणी कंठचक्र विशुद्ध चक्रातून गोडच बोललं जाणार आहे.
1: हो.
0: तिथे मी कोणाला दुखावणार नाहीये.
1: बरोबर.
0: मग पुढे आज्ञाचक्र आहे, जे आपल्या दोन बुवा यांच्या मध्ये, ते आपल्याला त्यामुळे योग्य का अयोग्य, चांगलं का वाईट, या गोष्टी नक्की दाखवणार आहे.
1: विवेक आपला जागृत
0: ठेवणार आहे. आणि मग सहस्रार, तिथे आपण म्हणतो कुंडलिनी जागृती. मग तू म्हणतेस तसं आपण नातेसंबंध किंवा या सगळ्याच्या पलीकडे गेलेलं असतो. मग तिथे कुठलाही दुजाभाव नाही, द्वैत अद्वैत नाही, सगळ्याच्या पलीकडे जाऊन सहस्रार चक्र माझं बॅलन्स झालंय. त्यामुळे अशा पद्धतीने आपल्याला ते काम देत राहतं, आणि हे तर रोजच्या आयुष्यात आपल्याला इतक्या ठिकाणी उपयोगी पडू शकतं.
1: बरोबर आहे. पण मग याची पद्धती काय, की आधी तुम्ही ध्यान लावायचं, मग प्राणायाम श्वासाकडे लक्ष द्यायचं, मग त्या त्या चक्राचा जो बीजमंत्र आहे तो म्हणायचा, त्याचं देवतेचं स्मरण करायचं, त्याचा
0: रंग आहे तो डोळ्यासमोर आणायचा,
1: अशा तऱ्हेने हे चक्र थेरपी चालते.
0: मग आता याच्यासाठी तुम्ही आसन घेऊन बसलात अगदीच योग्य. नाही जमलं, जसं तू म्हणलीस की महिलांसाठी आपण करतोय, मला वेळच नाहीये या साधनेला, हे तुम्ही जाता येता सुद्धा डोळ्यासमोर आणू शकता. तुम्ही एक लाल रंगाची पर्स जवळ ठेवू शकता, लाल रंगाचा रुमाल जवळ ठेवू शकता, कि राहू दे मला स्थिरता राहू दे. कारण काय, त्यानिमित्ताने मी सजग राहते की मला ही स्थिरता आली पाहिजे. मग नुसतं ते जवळ ठेवून होणार आहे का, तर तसं नाही. त्यासाठी साधना ही वेगळी आहेच, पण आपल्याला सजग ठेवण्यासाठी अशा गोष्टी पण आपण करू शकतो.

0: आपलं भारतीय शास्त्रीय संगीत आहे हे तुम्हाला अवगत असो अगर नसो, ते त्या ऐकण्याने आपल्या शरीरावर मनावरती परिणाम होतो, तो नक्कीच सकारात्मक असतो. आणि ते जर सजगतेने आपण ऐकलं तर त्याचा जास्ती परिणाम होतो, आपली क्रियाशक्ती कार्यशक्ती वाढते, सर्जनशीलता वाढते.
1: सजगतेने ऐकण्यासाठी नुसतं ऐकणं नाहीये, तर ते आपल्या त्या त्या शरीरातल्या ऊर्जा केंद्रांवर लक्ष केंद्रित करून परिणाम होण्यासाठी ऐकणं.
0: हो बरोबर बरोबर आहे. तर हे सगळं या चक्र थेरपीमध्ये आणि ध्यानसंगीतामध्ये आपल्याला साध्य करता येतं. आणि ही थेरपी अशी आहे की कोणा डॉक्टरकडे जायला पाहिजे किंवा कोणाकडे तरी जायला पाहिजे असं नाही. एकदा आपण ते शिकवून घेतलं की आपलं आपल्याला सुद्धा करता येतं, आपण आपल्या घरातल्यांनाही सांगू शकतो. आणि अशा तऱ्हेने म्हणजे सामाजिक शांतता आणण्याकरता सुद्धा याचा उपयोग
1: आहे. नक्की.
0: आणि फार मोठा त्याच्यात काही साधन लागत आहे किंवा फार मोठे त्याला काही वेळ द्यावा लागतो आहे असंही नाहीये. ह्या आपण सहज जाता जाता करता येण्यासारख्या गोष्टी आहेत. आणि ह्याच्यातनं सगळी शाश्वत मूल्य आपली जपली जाणार आहे की इतरांना समजून घ्या, इतरांशी चांगलं वागा, सत्सद विवेक बुद्धी पाळा आणि एकूणच शांतता समाधान समाजात असू दे. यासाठी ह्या सगळ्या गोष्टींचा उपयोग आपल्याला करता येणार आहे.

0: आणि हा खरंच आजच्या जगामध्ये सध्याच्या या सगळ्या बाहेरच्या परिस्थिती आपल्याला बघताना असं जाणवतं की आजच्या जगामध्ये हे अत्यंत उपयोगी असं साधन आहे आणि त्याचा खरंच उपयोग सगळ्यांनाच होऊ शकतो. आबालवृद्ध सगळ्यांनाच आपण त्याचा उपयोग करून देऊ शकतो. तर योग आणि संगीत असा दोन्हीचा मिलाफ या उपचार पद्धतीमध्ये आहे आणि 21 जून या जागतिक संगीत दिन आणि जागतिक योग दिनाच्या अनुषंगाने आपण हे सगळं आज इथे बोललो. खूप छान माहिती तुझ्याकडून मिळाली आणि खूप वेगळी दिशा या विचारांना मिळाली, त्याबद्दल मनापासून धन्यवाद. पुढच्या तुझ्या सगळ्या प्रकल्पांना आमच्या खूप शुभेच्छा आहेत.
1: धन्यवाद. मला इथे बोलावलं, विषय मला इथे सांगता आला आणि एवढ्या सविस्तर पद्धतीने सांगता आला, त्याबद्दल खरंच मनापासून धन्यवाद.
0: सख्यांनो, ध्यान संगीत चक्र थेरपी आपल्या जीवनाला एका उन्नत पातळीवरती घेऊन जातं हे आताच आपण ऐकलं. आपल्या भारतीय परंपरेत संगीत हे फक्त मनोरंजनाचं साधन नाही तर परमेश्वराच्या आराधनेचं माध्यम आहे. अशा या संगीताचा उपयोग आपण आपल्या आयुष्यात योग्य तऱ्हेने करून घ्यावा यासाठीच हा सगळा आज प्रवास आपण जाणून घेतला. याबरोबरच आजचा आपला कार्यक्रम आता समाप्त करण्याची अनुमती द्या. मी यशश्री पुणेकर सादरकर्त्या निलिमा पटवर्धन यांच्यासह आपला निरोप घेते. पुन्हा भेटूया पुढच्या कार्यक्रमात. तोपर्यंत नमस्कार.

आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. आता प्रसारित करीत आहोत गीतबहार कार्यक्रम. अष्टविनायक या सिनेमातली ही दोन गाणी सुरुवातीची.

महड गाव अति महसूर वरद विनायकाच तित एक मंदिर मंदिर लय साध सुध जस कौलारू घर घुमटाचा कळ सोनेरी नक्षी नागाची

0: कौस्तुभ पटाईत राष्ट्रीय बातम्या देत आहे. ठळक बातम्या. महाराष्ट्रात लागू झालेला जमीन सुधारणा कायदा देशाचं भविष्य बदलणारा ठरेल असं माहिती तंत्रज्ञान मंत्र्यांचं प्रतिपादन. आर्थिक वर्ष 2025-26 भारताचं संरक्षण सामुग्री उत्पादन 1,78,000 कोटी रुपयांच्या विक्रमी पातळीवर. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात फुटीच्या चर्चेच्या पार्श्वभूमीवर अरविंद सावंत यांनी घेतली लोकसभा सभापतींची भेट. आणि गुजरातमध्ये बडोदा इथं बस अपघातात 6 जणांचा मृत्यू, 31 जण जखमी. महाराष्ट्रात लागू झालेला जमीन सुधारणा कायदा देशाचं भविष्य बदलणारा ठरेल असं माहिती तंत्रज्ञान मंत्री अश्विनी वैष्णव यांनी म्हटलं आहे. पुण्याजवळ रांजणगाव औद्योगिक वसाहतीत जबील या इलेक्ट्रॉनिक्स उद्योगाच्या विस्तारित सुविधेचं उद्घाटन केल्यानंतर आज ते बोलत होते.
1: महाराष्ट्र मे 2,00,000 करोड रुपये के प्रोजेक्ट्स आज रेल्वे के चल रहे और जल्दी ही मुंबई से पुणे 48 मिनट्स मुंबई टू पुणे. इलेक्ट्रॉनिक्स की इंडस्ट्री में आपने जिस तरह से प्रमोशन किया है पूरे कंट्री में यू हैव सेट अ न्यू एग्जांपल.
0: इलेक्ट्रॉनिक्स उद्योगात महाराष्ट्राच्या कामगिरीचं कौतुक त्यांनी केलं. तसंच एकाच दिवसात सर्व परवानग्या देण्याच्या उद्योगस्नेही धोरणाचीही त्यांनी प्रशंसा केली. कौशल्य विकासाकरता गुंतवणूक कमी पडू दिली जाणार नाही असं आश्वासन देऊन त्यांनी महाराष्ट्रातल्या प्रस्तावित आणि प्रगतीपथावरच्या रेल्वे प्रकल्पांची माहिती दिली. मुंबई अहमदाबाद बुलेट ट्रेन पाठोपाठ मुंबई ते पुणे प्रवास 48 मिनिटांवर आणणारा तसंच पुणे ते हैदराबाद प्रवास 90 मिनिटांवर आणणारा बुलेट ट्रेन प्रकल्प लवकरच सुरू होईल असं त्यांनी सांगितलं. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस कार्यक्रमाला उपस्थित होते. मुंबई पुणे हा देशातला सर्वात प्रगत आर्थिक कॉरिडॉर ठरेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. जेएनपीटी आणि वाढवण बंदरांना जोडणारा समर्पित मालवाहतूक लोहमार्ग बांधण्याच्या प्रस्तावाबाबत आपण रेल्वेमंत्र्यांशी बोललो आहोत असं त्यांनी सांगितलं. रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांचं आज एक दिवसाच्या दौऱ्यासाठी पुणे विमानतळावर आगमन झालं. केंद्रीय नागरी विमान वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी त्यांचं स्वागत केलं. केंद्र सरकारच्या विविध विभागांचे वरिष्ठ अधिकारी यावेळी उपस्थित होते. आजच्या दौऱ्यात रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव पुणे रेल्वे स्थानकावर पुणे साईनगर शिर्डी या थेट दैनंदिन रेल्वे गाडीला हिरवा झेंडा दाखवणार आहेत. तसंच हडपसर रेल्वे स्थानकालाही ते भेट देतील. फ्रान्समध्ये G7 परिषदेच्या आजच्या दुसऱ्या दिवशी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी अनेक उच्चस्तरीय बैठकांमध्ये सहभागी होणार आहेत. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याबरोबर मोदी यांची द्विपक्षीय चर्चा सुद्धा आज होणार आहे. विविध क्षेत्रांमध्ये भारत आणि अमेरिकेचे द्विपक्षीय संबंध दृढ करण्याबरोबरच दोन्ही देशांशी संबंधित अनेक महत्वाच्या स्थानिक तसंच जागतिक मुद्द्यांवरही यावेळी चर्चा होईल. फेब्रुवारी 2025 पहिल्यांदाच दोन्ही नेत्यांची समोरासमोर भेट होणार आहे. आर्थिक वर्ष 2025-26 भारताचं संरक्षण उत्पादन 1,78,000 कोटी रुपयांच्या विक्रमी पातळीवर पोहोचल्याचं संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी समाजमाध्यमावरल्या संदेशाद्वारे सांगितलं. गेल्या आर्थिक वर्षाच्या तुलनेत यात 15.5% वाढ झाली आहे. गेल्या वर्षी हे उत्पादन 1,54,000 कोटी इतकं होतं तर 2020-21 84,000 कोटी रुपये इतकं होतं असं राजनाथ सिंह यांनी सांगितलं. 2013-14 भारताचं संरक्षण उत्पादन 4,746 कोटी रुपये इतकं होतं. त्यामुळे गेल्या 12 वर्षात संरक्षण उत्पादनात मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याचं ते म्हणाले. संरक्षण उत्पादन विभागाच्या आणि इतर सर्व संबंधितांच्या सामूहिक प्रयत्नांमुळे हे शक्य झालं. नवनवे उपक्रम, खासगी क्षेत्राचा वाढता सहभाग, निर्यात क्षमतेत वाढ यांच्या जोरावर संरक्षण उत्पादन क्षेत्र सातत्यानं प्रगती करत आहे असं राजनाथ सिंह म्हणाले. भारताच्या कृषी उत्पादन निर्यातीत मोठ्या प्रमाणात वाढ झाली असून भारत दररोज 5,000 उत्पादनं निर्यात करतो असं कृषी आणि प्रक्रियाकृत अन्न उत्पादन निर्यात विकास प्राधिकरणाचे अध्यक्ष अभिषेक देव यांनी सांगितलं आहे. भारताची स्पर्धा अमेरिका, ब्राझील, चीन आणि युरोपियन युनियन अशा तगड्या निर्यातदारांसोबत असूनही भारतानं हे साध्य केल्याचं देव म्हणाले. भारताची कृषी मालाची निर्यात गेल्या वर्षी 53 अब्ज डॉलरपर्यंत पोहोचली असून जगातल्या 10 देशांमध्ये भारताचा क्रमांक लागतो असं ते म्हणाले. तांदूळ आणि मसाल्याच्या पदार्थांशिवाय भारत आता अननस, द्राक्ष, डाळी या पदार्थांचीही निर्यात करत आहे असंही त्यांनी नमूद केलं. भारत आणि थायलंड यांच्यात काल बँकॉक इथं 10वी संरक्षण संवाद बैठक झाली. उत्पादन संशोधन, नवोन्मेष आणि क्षमता विकास या क्षेत्रात सहकार्य करण्याबाबत दोन्ही देशांनी यावेळी सहमती दर्शवली. भारताकडून संरक्षण विभागाचे सहसचिव सत्यजित मोहंती आणि थायलंडच्या संरक्षण विभागाचे उपसचिव ऍडमिरल नुत्तपोल ड्युनिच यांनी या बैठकीचं अध्यक्षपद संयुक्तपणे भूषवलं. या बैठकीत संरक्षण सहकार्याबाबत तसंच इतर प्रादेशिक आणि आंतरराष्ट्रीय मुद्द्यांवर सविस्तर चर्चा झाली. तसंच हिंद प्रशांत महासागर क्षेत्रात शांतता प्रस्थापित करण्याविषयीही दोन्ही देशांनी व्यापक चर्चा केली. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचं प्रतिनिधित्व करण्याचा दावा करणाऱ्या कुठल्याही बंडखोर गटाला मान्यता देऊ नये अशी विनंती करणारं पत्र खासदार अरविंद सावंत यांनी लोकसभेचे सभापती ओम बिर्ला यांना लिहिलं आहे. प्रसारमाध्यमांमधल्या वृत्तानुसार शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या निवडणूक चिन्हावर निवडून आलेले काही खासदार स्वतंत्र गट म्हणून मान्यता मिळवण्यासाठी किंवा दुसऱ्या पक्षात विलीन होण्यासाठी लोकसभा कार्यालयाशी संपर्क साधत आहेत असं अरविंद सावंत आपल्या पत्रात म्हणाले आहेत. राजकीय पक्षापासून स्वतंत्र असा कोणताही अधिकार विधिमंडळ पक्षाकडे नसतो. नेतृत्व ठरवणं, व्हीप जारी करणं आणि सभागृहातल्या कामकाजाबाबत निर्देश जारी करणं हे अधिकार फक्त मूळ पक्षाकडेच असतात. त्यामुळे पक्षाचं प्रतिनिधित्व करणाऱ्या दाव्याचा कुठलाही प्रस्ताव आल्यास शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला आपली बाजू मांडण्याची संधी दिल्याशिवाय कोणतीही अंमलबजावणी करू नये अशी विनंती खासदार अरविंद सावंत यांनी सभापती ओम बिर्ला यांना केली आहे. यासंदर्भात खासदार अनिल देसाई आणि अरविंद सावंत यांनी आज सभापती ओम बिर्ला यांची भेट घेतली. भाजपचा काहीही संबंध नसल्याचं भाजप नेते चंद्रशेखर बावनकुळे यांनी स्पष्ट केलं. भाजप आणि त्यांच्या नेत्यांना या वादात ओढण्याचे प्रयत्न अयोग्य आहेत. उद्धव ठाकरे आपल्या आमदारांना आणि खासदारांना पक्ष सोडून जाण्यापासून रोखण्यात अपयशी ठरले आहेत असा आरोपही त्यांनी केला. महाराष्ट्रात राज्याच्या माजी पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला यांना लोकायुक्त पदावर नेमण्यात आलं आहे. ओपी गुप्ता आणि सुवर्णा केवले हे लोकायुक्त सदस्य असतील. लोकायुक्त नेमणुकीसाठी सक्षम समितीनं काल या नेमणुकांना मंजुरी दिली.

राज्य शासनानं 6 IAS अधिकाऱ्यांच्याही बदल्या केल्या आहेत. सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक विजय सिंघल यांना धारावी पुनर्वसन प्रकल्पाचे मुख्य कार्यकारी अधिकारी नेमण्यात आला आहे, तर त्यांच्या जागी MMRDAचे अतिरिक्त महानगर आयुक्त अश्विन मुदगल यांची नेमणूक झाली आहे. मुदगल यांच्या जागी मुंबई महानगरपालिकेच्या अतिरिक्त आयुक्त अश्विनी जोशी यांची नेमणूक झाली आहे. राज्य औद्योगिक विकास महामंडळाचे मुख्य कार्यकारी अधिकारी पी वेलारासू यांची नेमणूक महसूल आणि वन विभागाचे सचिव म्हणून झाली आहे. त्यांच्या जागी दीपेंद्र सिंह कुशवाह यांची नियुक्ती झाली आहे. मुंबई महानगरपालिकेच्या अतिरिक्त आयुक्तपदी प्राजक्ता वर्मा यांची नेमणूक झाली आहे. कोळसा आणि लिग्नाईट गॅसिफिकेश प्रकल्पावरचा 3रा रोड शो उद्या मुंबईत होणार आहे. केंद्रीय कोळसा आणि खाणकाम मंत्रालयानं आयोजित केलेल्या या रोड शोला केंद्रीय कोळसा आणि खाणकाम मंत्री जी किशन रेड्डी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित राहतील. फिफा फुटबॉल विश्वचषक स्पर्धेत आज सकाळी झालेल्या सामन्यात गतविजेत्या अर्जेंटिनानं अल्जेरियाचा 3-0 पराभव केला. या सामन्यात लिओनल मेसीनं हॅटट्रिक साधत इतिहास रचला. भारत विरुद्ध अफगाणिस्तान एकदिवसीय क्रिकेट मालिकेतला दुसरा सामना आज लखनौ इथं सुरू झाला. अफगाणिस्ताननं नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला आहे. गुजरातमध्ये बडोदा इथल्या कोटंबी स्टेडियमजवळ आज पहाटे झालेल्या अपघातात 6 जणांचा मृत्यू झाला असून 31 जण जखमी झाले आहेत. जखमींना SSG रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. राजस्थानातल्या बासवाडा इथून सुरतला जाणारी भरधाव बस पहाटे रस्त्यात उभ्या असलेल्या एका ट्रकला धडकून हा अपघात झाला. ठळक बातम्या पुन्हा एकदा. महाराष्ट्रात लागू झालेला जमीन सुधारणा कायदा देशाचं भविष्य बदलणारा ठरेल असं माहिती तंत्रज्ञान मंत्र्यांचं प्रतिपादन. आर्थिक वर्ष 2025-26 भारताचं संरक्षण सामुग्री उत्पादन 1,78,000 कोटी रुपयांच्या विक्रमी पातळीवर. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात फुटीच्या चर्चेच्या पार्श्वभूमीवर अरविंद सावंत यांनी घेतली लोकसभा सभापतींची भेट. आणि गुजरातमध्ये बडोदा इथं बस अपघातात 6 जणांचा मृत्यू 31 जण जखमी. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया 3 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.

0: आकाशवाणीचं हे पुणे केंद्र आहे. दुपारचे 1:40 आणि 30 सेकंद झाले आहेत. प्रसारित करत आहोत पुणे जिल्ह्याचं वार्तापत्र.
1: श्रोते हो नमस्कार. आता आपण ऐकणार आहात पुणे जिल्ह्याचं वार्तापत्र. केंद्रीय माहिती आणि प्रसारण तसंच रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव आज एक दिवसाच्या पुणे दौऱ्यावर आहेत. पुणे आणि साईनगर शिर्डी दरम्यान आजपासून सुरू होणाऱ्या थेट दैनंदिन रेल्वे सेवेला दुपारी 4 वैष्णव पुणे रेल्वे स्थानकावरून हिरवा झेंडा दाखवणार आहेत. तत्पूर्वी त्यांनी रांजणगाव इथं जाबील कंपनी, इकोबॉक्स इंडस्ट्रियल पार्क आणि रांजणगाव गणपती MIDCला भेट दिली. जाबील कंपनीच्या अत्याधुनिक निर्मिती केंद्राचं उद्घाटन त्यांच्या हस्ते झालं. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या प्रसंगी उपस्थित होते. केंद्रीय सहकार आणि नागरी विमान वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी पुण्यात पत्रकार परिषद घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारच्या गेल्या 12 कार्याचा लेखाजोखा मांडला. जनधन, उज्ज्वला, PM आवास यासारख्या लोकोपयोगी योजना राबवत पायाभूत सुविधांमध्ये झालेल्या वाढीमुळे नागरिकांचं आयुष्य अधिक सुलभ झाल्याचं ते म्हणाले. पुणे शहरातील मेट्रो प्रकल्पाचं विस्तारीकरण, पुणे विमानतळाचं विस्तारीकरण, 1000 E-buses मंजुरी आदी पुण्यासाठी घेतलेल्या निर्णयांचा त्यांनी विशेष उल्लेख केला. गेल्या 12 देशात पारदर्शक आणि लोकाभिमुख प्रशासन आल्याचं ते यावेळी म्हणाले. उन्हाळी सुट्या संपवून नवीन शैक्षणिक वर्षाला सुरुवात झाली. यानिमित्तानं पुणे शहर आणि जिल्ह्यातील विविध शाळांमध्ये प्रवेशोत्सव साजरा करण्यात आला. नवीन शैक्षणिक वर्षात नव्या वर्गात पाऊल ठेवणाऱ्या लहानग्यांचं जल्लोषात स्वागत करण्यात आलं. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी मावळ तालुक्यातील PM श्री आदर्श केंद्र जिल्हा परिषद शाळेतील प्रवेशोत्सवामध्ये सहभागी होत विद्यार्थ्यांशी संवाद साधला. महाराष्ट्र शासनाच्या अर्थ आणि सांख्यिकी आयुक्तालयामार्फत राबवण्यात येणाऱ्या नियतकालिक श्रमशक्ती सर्वेक्षण म्हणजे PLFS आणि असंघटित क्षेत्रातील उद्योग व्यवसायांचं वार्षिक सर्वेक्षण म्हणजे ASUs पुणे जिल्ह्यात सुरुवात झाली आहे. या सर्वेक्षणाचा शुभारंभ जिल्हाधिकारी जितेंद्र डोडी यांच्या हस्ते करण्यात आला. या सर्वेक्षणातून रोजगार, बेरोजगारी, श्रमशक्ती सहभाग दर, स्वयंरोजगार तसंच लघु आणि असंघटित क्षेत्रातील उद्योग व्यवसायांची स्थिती याबाबत महत्वाची आकडेवारी संकलित केली जाणार आहे. पिंपरी चिंचवड महापालिकेच्या RRR म्हणजे

0: रिड्यूस रियूज रिसायकल संकलन मोहिमेला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून गेल्या एक महिन्यात शहरातील विविध भागातून खेळणी पुस्तकं कपडे इलेक्ट्रॉनिक साहित्य तसंच विविध घरगुती वस्तूंचं संकलन करण्यात आलं. नागरिकांनी या मोहिमेत सक्रिय सहभाग नोंदवून कचऱ्यातून संसाधन निर्माण करण्याच्या संकल्पनेला बळ द्यावं असं आवाहन महापौर रवी लांडगे यांनी केलं आहे. पुण्यातल्या खडकवासला इथल्या केंद्रीय जल आणि विद्युत संशोधन केंद्राचा 110वा स्थापना दिवस साजरा करण्यात आला. जलसंपदा प्रकल्प, नदी अभियांत्रिकी, वीज निर्मिती आणि किनारी अभियांत्रिकी प्रकल्पांमधील जलविषयक संरक्षणांच्या सुरक्षित आणि परवडण्यायोग्य आराखड्यांच्या निर्मितीसाठी आवश्यक असलेलं संशोधन आणि विकास कार्य करणारी CWPRS ही प्रमुख केंद्रीय संस्था बनली आहे. स्थापना दिवसानिमित्त संस्थेमध्ये सर्वांना मुक्त प्रवेश देण्यात आला. विद्यार्थी आणि सर्वसामान्य कुतूहल बाळगणाऱ्या सामान्य नागरिकांना विविध धरणांची प्रारूपं इथं पाहता आली. श्री क्षेत्र भीमाशंकर मंदिर दर्शनासाठी खुलं झालं आहे. मंदिरात दररोज 1000 भाविकांना प्रवेश दिला जाणार आहे. त्यासाठी दर्शन पास अनिवार्य करण्यात आला आहे. अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचं 100वं अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन पुण्यात सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या प्रांगणात पुढील वर्षी 28 ते 31 जानेवारी या कालावधीत होणार आहे. 4 दिवसांचं हे संमेलन ऐतिहासिक आणि भव्य स्वरूपात पार पडेल अशी माहिती महामंडळाचे अध्यक्ष योगेश सोमण यांनी पुण्यात पत्रकार परिषदेत दिली. 100व्या साहित्य संमेलनाच्या अनुषंगानं नांदी 100व्या साहित्य संमेलनाची हा उपक्रम राज्यभरात राबवला जाईल. सद्यस्थितीत राज्यातल्या धरणांमध्ये एकंदर उपयुक्त जलसाठा 25% आहे. तो गेल्या वर्षीच्या तुलनेत खूपच कमी आहे. विशेषतः पुणे विभागातला उपयुक्त जलसाठा गेल्या वर्षीच्या तुलनेत कमी असल्यानं परिस्थिती गांभीर्यानं हाताळावी असे निर्देश देण्यात आले आहेत. दरम्यान पुणे महानगरपालिका क्षेत्रात 1 दिवसाआड पाणी पुरवठा करण्यात येत आहे. हे होतं पुणे जिल्ह्याचं वार्तापत्र. आलेख आणि वाचन मनोज क्षीरसागर. हा कार्यक्रम आकाशवाणी पुणे केंद्राच्या प्रादेशिक वृत्त विभागाद्वारे सादर करण्यात आला.
1: मध्यम लहरी 378.78 मीटर अर्थात 792 किलोहर्ट्झवर आपल्या रेडिओ सेट तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल स्ट्रीमिंग ॲपवर आकाशवाणीचं हे पुणे केंद्र आहे. दुपारचे 2:15 आहेत. प्रसारित करत आहोत नवीन हिंदी चित्रपट गीतांचा कार्यक्रम. द नेक्स्ट वेव्ह. आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. आता सुगम संगीताचा कार्यक्रम भावधारा. उषा मंगेशकर यांना सुरुवातीला ऐकूया.

0: श्रोते हो ऐसी अक्षरे रसिके या कार्यक्रमात साहित्य वेद या मालेत ऐकूया विद्या प्रभू यांच्या येथे करमाझे जुळती या पुस्तकाचा चांगदेव काळे यांनी घेतलेला वेद.
1: येथे करमाझे जुळती हा विद्या प्रभू लिखित व्यक्तिचित्रणाचा संग्रह आहे. या संग्रहात एकूण 11 लेख आहेत ज्यांचं नातं कथेच्या जातकुळीशी जोडता येईल. ललितांगाने एकेका व्यक्तीचा घेतलेला वेद हा त्यांच्या मानसिकतेचा वैचारिकतेचा आणि सजग जाणीवेचा आहे. तशा अनेक व्यक्तिरेखा आपल्या आजूबाजूला वावरत असतात. अनेक कारणांनी आपल्याशी जोडल्याही जातात किंवा आपण त्यांच्याशी जोडले जातो. यात त्यांच्याकडे असलेल्या गुणावगुणामुळे आपण निरीक्षणाच्या नजरेतून पाहतोच असं नाही. त्यामुळे अनेकदा अशा व्यक्तिरेखा आपण अनेकातील एक अशा अर्थाने सोडून देतो. मात्र लेखिकेने माणूस आणि माणसाच्या ठाई असलेल्या गुणांचा व अवगुणांचा नेमका पदर पकडलेला आहे. त्यातून त्यांना भावलेलं निरीक्षण मात्र सामान्य स्तरावरील नसून प्रत्येकाच्या ठाई असलेल्या दिव्य स्पर्शाचा गुणांचा भाव अधिक वेदक वाटला तो शब्दातून व्यक्त करीत त्यांनी या संग्रहाद्वारे आपल्यासमोर मांडलेला आहे. लुकतुके गुरुजी प्राथमिक शाळेतील शिक्षक विद्यार्थ्यांना केवळ पुस्तकी ज्ञान पांडित्य रूपा स्वरूपात प्रदान करत हा आपला वसा आहे अशा मर्यादित वर्तुळात न राहता त्यांनी सर्व जात धर्म समभावाचं आचरण करून इतरांना त्यांची दिशा दाखविण्याचं काम स्व आचरणातून पार पाडलेलं आहे. स्वतःच्या मुलीने इतर जातीच्या मुलाशी लग्न केल्यानंतर तिचा द्वेष न करता मनपूर्वक स्वागत केलेलं आहे. इतकंच नाही तर अन्य जातीच्या शिक्षकांच्या घरी जेवण व त्यांच्याकडे मुक्काम करताना आपला शिक्षक धर्म एक आहे हे उदाहरण घालून देतात. गोष्ट हरकाम करणाऱ्या भिवाची केवळ बाजारी वायफळ गजाली सांगत नाही तर डोळ्यात अंजन देखील घालतो. गंडे दोरे तंत्र मंत्र यांच्या आहारी जाणाऱ्यांच्या समक्ष संबंधितांना वास्तवाचं दर्शन घडवतो. जेवणाकडे सकारात्मकतेने पाहतो आणि पाहायला शिकवतो देखील. शिक्षणाची आस मनात ठेवून आहे त्या परिस्थितीवर मात करणाऱ्या लखनची मा दुर्गा आणि मुक्ता आपल्याला इथंच भेटतात. उद्याची सुखद पहाट पाहण्यासाठी त्यांची जिद्द धडपड आणि वाटेल ते कष्ट करण्याची तयारी इथं दिसून येते. वसंता नव्हे बसंती हा प्रवास खूप जीवघेणा स्वतःचीच कसोटी पाहणारा असा. जन्मतःच शारीरिक न्यून असल्याने होणारी मानसिक कोंडी आणि तिच्यातून सुटका करून इतरांच्यासाठी काहीतरी करण्याची धडपड वसंता ते बसंती व्यक्तिरेखेच्या रूपात आपल्याला वाचायला मिळते. किन्नर म्हणून असलेला हा प्रवास केवळ कौटुंबिक न राहता तो सामाजिक आणि मानसशास्त्रीय पातळीवर पोहोचतो. दुर्गा मुक्ता आणि बसंती यांच्या एकूण आयुष्याच्या जगण्याच्या दृष्टीने जी वाटचाल आहे त्यावरून लेखिका लिहितात. ज्ञानाची पहाट त्यांच्या जीवनात खूप उशिरा आली आणि त्यांना प्रकाश वाट दिसू लागली. त्या वाटेवरून चालताना त्यांनी इतरांनाही सोबत घेऊन चालण्याचा संकल्प केला होता. ज्यात ज्योत जगाते चलो याप्रमाणे कोकणातून उदरनिर्वाहासाठी मुंबईत मिलमध्ये कामाला जाणं ही चाकरमानी माणसांचा कसा गळा घोटते याचं जिवंत दर्शन घडवते. बाबी हे त्याचं मूळ प्रातिनिधिक करणारी एक वेगळी कथा. मुंबईतल्या जीवनात लोकल ट्रेन हा प्रवास अविभाज्य भाग आहे. सोबत असलेली व्यक्ती ट्रेनमध्ये चढली आणि आपण गर्दीच्या रेट्यामुळे ट्रेनमध्ये चढू शकलो नाही तर काय अवस्था होते याचा अनुभव थरकाप उडवणारा असताच आहे. यासारख्या अनुभव वैयक्तिक पातळीवर प्रत्येकाने घेतलेला असतो तसा तो लेखिकेच्या वाट्यालाही आलेला आहे हे दिसून येतं. नाईक साहेब मताते आजी वासुदेव या व्यक्तिरेखा या संग्रहात आहेत. लेखिकेने या सर्व व्यक्तिरेखा उत्कटपणे साकारताना त्यांच्याशी आपलं नातं तितकंच आतूट आहे इतक्या आत्मीयतेने त्यांची दखल घेतलेली आहे. लेखनासोबतच हिंदी दोहे संस्कृत व मराठी श्लोक

0: यांचेही चपकल संदर्भ ओघवत्या प्रवाहात एकरूप झालेले आहेत, त्यांचा आनंद आणखी वेगळा.
1: श्रोते हो, साहित्य वेद या मालेत आताच आपण ऐकला विद्या प्रभू यांच्या येथे करमाझे जुळती या पुस्तकाचा सांगदेव काळे यांनी घेतलेला वेद. या कार्यक्रमासाठी निर्मिती सहाय्य केलं होतं संकेत गायकवाड यांनी, आणि या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते गुरुनाथ तेरवणकर.

आकाशवाणीचं हे रत्नागिरी केंद्र आहे. कृषीवाणी कार्यक्रमाच्या पुन्हा प्रसारणात आज आपण ऐकूया पीक वाढीसाठी जीवाणू खतांचा वापर याविषयीची माहिती. वाचन केलंय गायत्री भरणकर यांनी. नमस्कार मंडळी. मंडळी, पीक व्यवस्थापनामध्ये नत्र स्थिरीकरण, स्फुरत विरघळवणारे, पालाश उपलब्ध करून देणाऱ्या जीवाणू खतांचा असा वापर फायदेशीर ठरतो. जीवाणू खतांच्या वापरामुळे पिकाला विविध अन्नद्रव्य जसं नत्र, स्फुरद, पालाश, सूक्ष्मद्रव्य यांची नैसर्गिकरित्या सुलभपणे उपलब्धता होते. रासायनिक खतांचा वापर मर्यादित ठेवून उत्पादन खर्चामध्ये बचत करणं शक्य आहे. जमिनीमध्ये इतर सूक्ष्मजीवांचं प्रमाण वाढवून जमिनीचं जैविक संतुलन आपण राखू शकतो. पीक वाढीसाठी आवश्यक असलेली इतर जैवरसायनं जसं वृद्धी संप्रेरके, अमिनो आम्लाचे प्रकार आणि अन्य जैवरसायनं उपलब्ध होतात. पिकाची नैसर्गिक प्रतिकार शक्ती वाढते. जमिनीचे जैव, भौतिक आणि रासायनिक गुणधर्म टिकवून ठेवता येतात. बदलत्या परिस्थितीत दुबार किंवा तिबार पिकं घेण्याकडे शेतकऱ्यांचा कल वाढतो आहे. मात्र अनेकदा रासायनिक खतांच्या अतिवापरामुळे जमिनीची उत्पादकता कमी होते. याचं एक प्रमुख कारण म्हणजे जमिनीत नैसर्गिकरित्या वाढणाऱ्या उपकारक सूक्ष्मजीवांची संख्या रासायनिक खतांमुळे, तणनाशकांमुळे कमी होत आहे. ज्या पिकांची पुनर्लागवड केली जाते अशा पिकांमध्ये बीज प्रक्रियेऐवजी किंवा बीज प्रक्रियेबरोबरच रोपांची मुळं पुनर्लागवडीपूर्वी अर्धा तास जीवाणू खताच्या द्रावणामध्ये बुडवून ठेवावीत. यासाठी 1 किलो किंवा 1 लिटर जीवाणू खत 50 ते 100 लिटर पाण्यामध्ये मिसळून प्रक्रियेसाठी वापरावं. भात, नागली, वांगीवर्गीय पिकं, कोबीवर्गीय पिकं यासाठी ही पद्धत परिणामकारक आहे. शाकीय पद्धतीनं लागवड होणाऱ्या पिकांच्या बेण्यास जीवाणू खतांची प्रक्रिया करणं गरजेचं ठरतं. यासाठी 500 लिटर पाण्यामध्ये 1 ते 2 किलो जीवाणू खत मिसळून या द्रावणात बेणं अर्धा तास बुडवून ठेवावं आणि मग लागवड करावी. आलं, हळद, कंद पिकं, फुलपिकं यासाठी ही पद्धत परिणामकारक ठरते. द्रवरूप जीवाणू खतं पीक वाढीच्या विविध अवस्थेमध्ये देण्यासाठी ठिबक संचाद्वारे ती द्यावीत. यामध्ये आवश्यकतेनुसार वेगवेगळ्या प्रकारची द्रवरूप जीवाणू खतं सुलभतेनं ठिबक सिंचनाद्वारे सिंचनाच्या वेळी देता येतात. यासाठी 1 लिटर जीवाणू खत 1 एकर क्षेत्रासाठी वापरण्यात यावं. भाजीपाला पिकं तसंच बागायती पिकं आणि नगदी पिकं यासाठी ही पद्धत फायदेशीर ठरते. विविध फळझाडं, भाजीपाला पिकं यांची रोपवाटिका करताना लागवड माध्यमांमार्फत जीवाणू खतं देता येतात. 400 ते 500 किलो माती, शेणखत, गांडूळ खत यामध्ये 2 किलो किंवा 2 लिटर जीवाणू खत चांगल्या प्रकारे मिसळून रोपवाटिका बनवण्यासाठी वापरावं. आंबा, काजू, नारळ, सुपारी अशी आणि अन्य फळपिकं, त्याचप्रमाणे फुलझाडांसाठी ही पद्धत परिणामकारक ठरते. बहुवार्षीय फळपिकांना जीवाणू खतांचा वापर करायचा झाल्यास दरवर्षी सेंद्रिय खतं द्यायच्या वेळेलाच सेंद्रिय खतामध्ये प्रति झाड 50 ते 100 ग्रॅम जीवाणू खत मिसळून हे मिश्रण फळझाडांच्या मुळाभोवती चरामध्ये द्यावं. नारळ, सुपारी, केळी, चिकू अशा आणि अन्य फळांसाठी ही पद्धत परिणामकारक आहे. तर मंडळी, अशा प्रकारे पीक व्यवस्थापनामध्ये निकोप पिकाच्या वाढीसाठी जीवाणू खतांचा वापर करून पीक वाढीला फायदा मिळवून घेणं हे आता आवश्यक झालेलं आहे. बरं आहे तर मंडळी, पुन्हा भेटूया पुढल्या कृषीवाणीमध्ये. नमस्कार. कृषीवाणी कार्यक्रमाच्या पुन्हा प्रसारणात आज आपण ऐकलीत पीक वाढीसाठी जीवाणू खतांचा वापर याविषयीची माहिती. वाचन केलं होतं गायत्री भरणकर यांनी. या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते विवेक वानखडे. आकाशवाणीचं हे रत्नागिरी केंद्र आहे.

0: आकाशवाणी जळगाव केंद्र निर्मित आरोग्यम धनसंपदा कार्यक्रमात निरोगी वृद्धत्वासाठी योग याविषयीची माहिती आपण ऐकणार आहात. तज्ज्ञ योग शिक्षक प्राध्यापक अविनाश कुमावत.
1: श्रोतेव नमस्कार. यावर्षी आपण 12वा आंतरराष्ट्रीय योग दिन, निरोगी वार्धक्यासाठी योग, योगा फॉर हेल्थ एजिंग या संकल्पनेवर साजरा करीत आहोत. जागतिक आरोग्य संघटनेने आरोग्याची संकल्पना विशद करताना आरोग्य म्हणजे शारीरिक, मानसिक, सामाजिक आणि आध्यात्मिक परिपूर्णता अथवा संपूर्ण सुस्थिती होय, आनंद होय, केवळ रोगांचा अभाव म्हणजे आरोग्य नव्हे. आजच्या आधुनिक काळात संपत्तीत वाढ होत आहे, ऐषारामाचं जीवन आपण जगत आहोत, परिश्रम, मजुरी, मेहनत यांचे प्रमाण कमी झालेले आहे. तसेच आजची जीवनशैली, आहार विहार यात आमूलाग्र बदल झाल्याने आपण 40 आलेल्यातच पाहतोय की मेदवृद्धी, मधुमेहाचे प्रमाण वाढले आहे. वाढत्या वयाबरोबर अनेक प्रकारचे रोग निर्माण झालेले आहेत. यात प्रामुख्याने रक्तदाबाचे कमी किंवा अधिक प्रमाण, हृदयरोग, कॅन्सर, संधिवात, सांधेदुखी, मानसिक विकार, विसरभुळेपणा, मलबद्धता, आम्लपित्त यांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे वार्धक्य, वृद्धत्व धोक्यात आले आहे. मनुष्य शरीर हे एक अलौकिक मंदिर असल्याने ते स्वच्छ, सुंदर, मजबूत, टिकाऊ ठेवणे आवश्यक आहे. तसेच या शरीराचे संवर्धन, संगोपन करणे महत्त्वाचे आहे. याकरिता दररोज योग करणे अत्यावश्यक आहे. योग म्हणजेच आचरण होय. यात आहार, विहार, विचार आणि व्यवहार होय. योग आपण पाहतो की काही जण फक्त आसन आणि प्राणायाम किंवा व्यायाम करतात, मात्र आहार विहाराकडे लक्षच देत नाही. त्यामुळे साहजिकच शरीराच्या समस्या जोर धरत आहे. निसर्गाच्या नियमांचे पालन केल्यास, रोज आपल्या शरीराकरता योगद्वारे वेळ दिल्यास निश्चितच आपले वार्धक्य मजेत, आनंदात आणि आरोग्यदायी जाईल. काहींना असे वाटते की वृद्धावस्था एक अटळ अवस्था आहे, या अवस्थेत आजारांच्या समस्या येणारच आणि एक दिवस जायचेच आहे असा विचार करतात. मात्र आपल्याला अकाली वृद्धत्व येणार नाही याकरिता आपण योगाद्वारे निश्चितच प्रयत्न करू शकतो. आसन प्राणायामाच्या मदतीने विविध प्रकारांनी स्नायूंची हालचाल, आकुंचन, प्रसरण, शिथिलीकरणाने आरोग्य सुदृढ होते. आयुष्यभर निरोगी राहण्याची शक्ती आसनांमुळे प्राप्त होते. आसने अनेक प्रकारची आहे, मात्र आपले वय, शरीर, शक्ती आणि प्रकृतीला अनुरूप अशीच आसने आपण यावयात करणे योग्य ठरते. आसन प्राणायामाबरोबरच ध्यान धारणा केल्यास निश्चितच मनाला शांती मिळते. शारीरिक मानसिक रोग दूर होतात. वृद्धावस्थेत कोशिकांची निर्माण क्षमता जी असते तर ती मंदावलेली असते. प्राणायामांच्या मदतीने श्वासाचे संतुलन साधले जाते. ऍसिडिटी, आम्लपित्त या आजारावर जर आपण बघितलं तर कपालभाती, भस्त्रिका प्राणायाम, तसेच आसनांमध्ये पश्चिमोत्तासन, वक्रासन, त्रिकोणासन, उड्डयनबन याद्वारे आपण त्याच्यावर मात करू शकतो. मधुमेहामध्ये आपण अनुलोम विलोम प्राणायामाबरोबरच उड्डयनबंद, त्यानंतर आसनांमध्ये सर्वांगासन, मंडुकासन, वज्रासन, सुप्त वज्रासन हे आसन करून आपण याच्यावर मात करू शकतो. मलबद्धता, कॉन्स्टिपेशन आपण ज्याला म्हणतो हे बऱ्याच जणांमध्ये आढळून येतं. याकरता भस्त्रिका प्राणायामाबरोबर उड्डयनबंद, त्रिकोणासन, वक्रासन, पश्चिमोत्तासन, त्याचबरोबर नवली क्रियासुद्धा केल्यास निश्चितच फायद्याचं ठरेल. लठ्ठपणा आपल्याला जर कमी करायचा असेल तर भस्त्रिका प्राणायामाबरोबर उज्जयी, कपालभाती, उड्डयनबंद, सर्वांगासन, वज्रासन, धनुरासन, पश्चिमोत्तासन हे करू शकतो. अर्धांगवायू पॅरालिसिस आलेल्यांना अनुलोम विलोम प्राणायाम, नाडीशोधन प्राणायाम महत्वाचे ठरते. मूत्रपिंड विकारात अनुलोम विलोम, नाडीशोधन, उड्डयनबंद, भुजंगासन, धनुरासन हे महत्वाचे ठरते. चिंता, मनोदौर्बल्य, डिप्रेशनकरिता नाडीशोधन, भ्रामरी, सूर्यभेदन प्राणायामाबरोबर वक्रासनसुद्धा महत्वाचे ठरते. याबरोबरच सर्व आजारांकरिता हास्यासन, धारणा आणि ध्यान केल्यास निश्चितच अकाली वृद्धत्व आपण टाळू शकतो आणि आपण योगाद्वारे निरोगी जीवन आनंदाने जगू शकतो. नमस्कार.
0: निरोगी वृद्धत्वासाठी योग याविषयीची माहिती आपण ऐकलीत आजच्या आरोग्यम धनसंपदा कार्यक्रमात. तज्ज्ञ योग शिक्षक प्राध्यापक अविनाश कुमावत. कार्यक्रमाचे सादरकर्ते नरेंद्र कुमार ठाकूर. निर्मिती आकाशवाणी जळगाव केंद्राची.

0: श्रोतेहो नमस्कार. आकाशवाणी जळगाव निर्मित परिसर या कार्यक्रमात आपल्या सर्वांचं स्वागत. श्रोतेहो, आजच्या कार्यक्रमात पावसाळा आणि पर्यावरणीय बदल याविषयी जितेंद्र जोशी यांनी दिलेली माहिती ऐकूया. कार्यक्रमाचे सादरकर्ते विजय भुयार.
1: श्रोतेहो नमस्कार. श्रोतेहो, भारत हा मान्सून म्हणजेच मोसमी पावसावर अवलंबून असलेला देश आहे. भारताच्या भौगोलिक वैशिष्ट्यांमुळे आणि पृथ्वीवरील स्थानामुळे भारतात 3 ऋतू आहेत, उन्हाळा, पावसाळा आणि हिवाळा. भारतात मान्सून पाऊस पडतो कारण उन्हाळ्यात समुद्राच्या तुलनेत जमीन जास्त तापते, त्यामुळे जमिनीवर हवेचा दाब कमी होतो. समुद्रावरील तापमान जमिनीच्या तुलनेत कमी असल्यामुळे समुद्राकडे हवेचा दाब वाढतो, त्यामुळे आर्द्रतायुक्त वारे समुद्राकडून भारताकडे येतात. हे नैऋत्य मान्सून वारे म्हणून ओळखले जातात. हे वारे हिंदी महासागर आणि अरबी समुद्रातून बाष्पयुक्त आर्द्रता घेऊन येतात, त्यामुळे पावसाची निर्मिती होते. मान्सून हा शब्द अरबी भाषेतील मौसिम या शब्दापासून आला आहे. अरबी भाषेत त्याचा अर्थ ऋतू किंवा हंगाम असा आहे. ऋतूनुसार दिशा बदलणाऱ्या वाऱ्यांना मान्सून असे म्हणतात. भारतात साधारणतः 1 जून पर्यंत मान्सून केरळमध्ये दाखल होतो आणि हळूहळू संपूर्ण देशात पसरतो. मान्सून पावसावर भारताची शेती, उद्योग आणि सामान्य जनतेचे जीवन अवलंबून आहे. आपल्या देशात फेब्रुवारी, मार्च, एप्रिल आणि मे या महिन्यात उन्हाळा ऋतू असतो. होळी हा सण येऊन गेला की हळूहळू उन्हाळा आपला प्रभाव वाढवू लागतो. हिवाळ्याच्या 4 महिन्यांच्या थंडीनंतर उन्हाळा हा ऋतू सुरू झाला की वातावरणात उष्णता जाणवू लागते. मे महिन्यात तर उन्हामुळे कंटाळलेला प्रत्येक जीव पावसाची आतुरतेने वाट पाहत असतो. आपल्या देशात मोसमी पावसाचे म्हणजेच पावसाळ्या ऋतूचे जून, जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबर हे 4 महिने आहेत. काही वेळेस एप्रिल मे महिन्यात वाळिवाचा पाऊस पडतो. मे महिन्याच्या कडक उन्हानंतर जूनमध्ये पावसाळा ऋतूला सुरुवात होते, पण अलीकडे काही वर्षात जूनमध्ये सुद्धा पाऊस पडत नाही असे चित्र पाहायस मिळत आहे. यावर्षी तर तापमानाने उच्चांक गाठला आहे. या वाढत्या तापमानाचा आपल्या आरोग्यावर, आपल्या जीवनशैलीवर विपरीत परिणाम होतो. यावर्षी तर भारतातल्या काही ठिकाणी तब्बल 47 ते 48 डिग्री सेल्सिअस पर्यंत तापमान होते. ही खूप चिंताजनक गोष्ट आहे. ग्लोबल वॉर्मिंग म्हणजे जागतिक तापमान वाढ ही पर्यावरणीय समस्या आहे आणि ती भारतासारख्या विषुववृत्तीय देशांमध्ये प्रकर्षाने जाणवत आहे. तापमान वाढ झाल्यामुळे उष्माघाताच्या बळींची संख्या वाढत आहे आणि या सर्व समस्यांवर मात करण्यासाठी तापमान वाढ थांबवली पाहिजे. आणि तापमान वाढ थांबवण्यासाठी आपले खरेखुरे साथीदार, पर्यावरणाचे शिलेदार म्हणजे वृक्ष. मग आपल्याला आठवण होते पर्यावरण जपण्याची. मग आठवण होते झाडे लावली पाहिजेत, प्रदूषण टाळलं पाहिजे. पण एकदा जूनच्या शेवटी पावसाळ्याला सुरुवात झाली की आपण आपल्याच कामकाजात मग्न होतो आणि केलेला संकल्प विसरून आपल्या कामाला लागतो. आपल्या मूलभूत गरजांची पूर्तता ही पूर्णपणे पर्यावरणातून होत असते, निसर्गातून होत असते हे आपल्याला माहीत असून सुद्धा पर्यावरण संवर्धनाकरिता आपल्याकडून कोणतेच प्रयत्न होताना दिसत नाही. उलट पर्यावरणातील उपलब्ध घटकांचा वापर आपण आपल्या हव्यासापोटी करीत आहोत. मानवाच्या या स्वार्थी वृत्तीमुळे पर्यावरणाचे संतुलन मोठ्या प्रमाणावर बिघडत चालले असून त्याबाबत वेळीच जागरूकता न झाल्याने येणाऱ्या काळात गंभीर समस्यांना सामोरे जावे लागेल, यामध्ये कोणतीही दुमत नाही. मानव इतर सजीवांपेक्षा बुद्धिमान असला तरी तो सुद्धा पर्यावरणाचाच एक घटक आहे हे विसरता कामा नये. याबद्दल अधिक माहिती उद्याच्या भागात जाणून घेऊया. नमस्कार
0: श्रोतेहो, आताच आपण परिसर या कार्यक्रमात पावसाळा आणि पर्यावरणीय बदल याविषयी जितेंद्र जोशी यांनी दिलेल्या माहितीचा भाग पहिला ऐकला. या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते विजय भुयार. ही आकाशवाणीच्या सुवर्ण महोत्सवी जळगाव केंद्राची निर्मिती होती.

0: श्रोते हो, शास्त्रीय संगीताची परंपरा समर्थपणे सांभाळत रसिकांना अनेक भावमधुर गीतांचा नजराणा देणारे प्रसिद्ध संगीतज्ञ पंडित निळकंठबुवा अभ्यंकर यांच्या जन्मशताब्दी वर्षाची सांगता होती. त्यानिमित्तानं पंडित अभ्यंकर बुवांच्या शिष्या प्रसिद्ध संगीतकार आणि गायिका डॉक्टर वर्षा भावे यांच्याशी संवाद गुणसागर गंभीर. अवश्य ऐका. दिनांक 22 आणि 23 जूनला दुपारी 12 वाजता वनिता मंडळ कार्यक्रमात अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर गुणसागर गंभीर.
1: दुपारचे 2:15 वाजत आता दिल्लीहून प्रसारित होणारे हिंदीतलं बातमीपत्र समाचार दोपहर समाचार आम्ही सहक्षेपित करत आहोत.

रागेश्री कुलकर्णी यांनी गायलेला राग शुद्ध सारंग आपण ऐकलात. त्यांना तबल्याची साथ श्रीकांत भावे यांनी, हार्मोनियमची साथ लीलाधर चक्रवर्ती यांनी केली होती. हा कार्यक्रम आपण ऐकला होता आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवरून.

आकाशवाणी मुंबई, रश्मी पाटकर प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. राज्यात लागू झालेला जमीन सुधारणा कायदा देशाचं भविष्य बदलणारा ठरेल असं माहिती तंत्रज्ञान मंत्र्यांचं प्रतिपादन. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात फुटीच्या चर्चेच्या पार्श्वभूमीवर अरविंद सावंत यांनी घेतली लोकसभा सभापतींची भेट. आर्थिक वर्ष 2025-26 भारताचं संरक्षण सामुग्री उत्पादन 1,78,000 कोटी रुपयांच्या विक्रमी पातळीवर. आणि राज्यात धार्मिक, राजकीय आणि सामाजिक आंदोलनांदरम्यान दाखल झालेले 44 खटले मागे घेण्याचा मंत्रिमंडळ उपसमितीचा निर्णय. राज्यात लागू झालेला जमीन सुधारणा कायदा देशाचं भविष्य बदलणारा ठरेल असं माहिती तंत्रज्ञान मंत्री अश्विन वैष्णव यांनी म्हटलं आहे. पुण्याजवळ रांजणगाव औद्योगिक

मिनिटांवर आणणारा तसंच पुणे ते हैदराबाद प्रवास 90 मिनिटांवर आणणारा बुलेट ट्रेन प्रकल्प लवकरच सुरू होईल असं त्यांनी सांगितलं. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या कार्यक्रमाला उपस्थित होते. मुंबई पुणे हा देशातला सर्वात प्रगत आर्थिक कॉरिडोर ठरेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. जेएनपीटी आणि वाढवण बंदरांना जोडणारा समर्पित मालवाहतूक लोहमार्ग बांधण्याच्या प्रस्तावाबाबत आपण रेल्वेमंत्र्यांशी बोललो आहोत असं ते म्हणाले. G7 परिषदेच्या आजच्या दुसऱ्या दिवशी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी सर्वांसाठी संतुलित सर्वसमावेशक आणि शाश्वत आर्थिक विकासाला चालना यावर आयोजित चर्चा सत्रात भाग घेणार आहेत. फ्रान्समध्ये एव्हियन इथं सुरू असलेल्या या परिषदेत G7च्या सदस्य देशांबरोबरच OECD म्हणजेच जागतिक आर्थिक सहकार्य करणाऱ्या देशांचे तसंच आंतरराष्ट्रीय नाणेनिधीचे प्रमुख प्रतिनिधी उपस्थित आहेत. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याबरोबर मोदी यांची आज संध्याकाळी द्विपक्षीय बैठक होणार आहे. विविध क्षेत्रांमध्ये भारत आणि अमेरिका यांच्यामधले द्विपक्षीय संबंध दृढ करण्याबरोबरच दोन्ही देशांशी संबंधित अनेक महत्वाच्या स्थानिक तसंच जागतिक मुद्द्यांवरही यावेळी चर्चा होईल. फेब्रुवारी 2025 नंतर पहिल्यांदाच दोन्ही नेत्यांची समोरासमोर भेट होणार आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचं प्रतिनिधित्व करण्याचा दावा करणाऱ्या कुठल्याही बंडखोर गटाला मान्यता देऊ नये अशी विनंती करणारं पत्र खासदार अरविंद सावंत यांनी लोकसभेचे सभापती ओम बिर्ला यांना लिहिलं आहे. प्रसारमाध्यमांमधल्या वृत्तानुसार शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या निवडणूक चिन्हावर निवडून आलेले काही खासदार स्वतंत्र गट म्हणून मान्यता मिळवण्यासाठी किंवा दुसऱ्या पक्षात विलीन होण्यासाठी लोकसभा कार्यालयाशी संपर्क साधत आहेत असं अरविंद सावंत आपल्या पत्रात म्हणाले आहेत. राजकीय पक्षापासून स्वतंत्र असा कोणताही अधिकार विधिमंडळ पक्षाकडे नसतो. नेतृत्व ठरवणं, व्हीप जारी करणं आणि सभागृहातल्या कामकाजाबाबत निर्देश जारी करणं हे अधिकार फक्त मूळ पक्षाकडेच असतात. त्यामुळे पक्षाचं प्रतिनिधित्व करणाऱ्या दाव्याचा कुठलाही प्रस्ताव आल्यास शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला आपली बाजू मांडण्याची संधी दिल्याशिवाय कोणतीही अंमलबजावणी करू नये अशी विनंती खासदार अरविंद सावंत यांनी सभापती ओम बिर्ला यांना केली आहे. यासंदर्भात खासदार अनिल देसाई आणि अरविंद सावंत यांनी आज सभापती ओम बिर्ला यांची भेट घेतली. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातल्या नेत्यांना फोडण्याच्या तथाकथित प्रयत्नांशी भाजपाचा काहीही संबंध नसल्याचं भाजप नेते चंद्रशेखर बावनकुळे यांनी स्पष्ट केलं आहे. आपल्या पक्षातल्या काही खासदारांना विकत घेण्यासाठी भाजपाकडून 15 कोटी रुपयांची आगाऊ रक्कम दिली जात असल्याचा दावा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी केला होता. त्या दाव्यावर बावनकुळे यांनी हे स्पष्टीकरण दिलं आहे. भाजप आणि त्यांच्या नेत्यांना या वादात ओढण्याचे प्रयत्न अयोग्य आहेत. उद्धव ठाकरे आपल्या आमदारांना आणि खासदारांना पक्ष सोडून जाण्यापासून रोखण्यात अपयशी ठरले आहेत असा आरोपही त्यांनी केला. भारताच्या कृषी उत्पादन निर्यातीत मोठ्या प्रमाणात वाढ झाली असून भारत दररोज 5,000 उत्पादनं निर्यात करतो असं कृषी आणि प्रक्रियाकृत अन्न उत्पादन निर्यात विकास प्राधिकरणाचे अध्यक्ष अभिषेक देव यांनी सांगितलं आहे. भारताची स्पर्धा अमेरिका, ब्राझील, चीन आणि युरोपियन युनियन अशा तगड्या निर्यातदारांसोबत असूनही भारताने हे साध्य केल्याचं देव म्हणाले. भारताची कृषी मालाची निर्यात गेल्या वर्षी 53 अब्ज डॉलरपर्यंत पोहोचली असून जगातल्या पहिल्या 10 देशांमध्ये भारताचा क्रमांक लागतो असं ते म्हणाले. तांदूळ आणि मसाल्याच्या पदार्थांशिवाय भारत आता अननस, द्राक्ष, डाळी या पदार्थांचीही निर्यात करत आहे असंही त्यांनी नमूद केलं. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. आर्थिक वर्ष 2025-26 भारताचं संरक्षण उत्पादन 1,78,000 कोटी रुपयांच्या विक्रमी पातळीवर पोहोचल्याचं संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी समाजमाध्यमावरच्या संदेशाद्वारे सांगितलं. गेल्या आर्थिक वर्षाच्या तुलनेत यात 15.5% वाढ झाली आहे. गेल्या वर्षी हे उत्पादन 1,54,000 कोटी इतकं होतं तर 2020-21 84,000 कोटी रुपये इतकं होतं असं राजनाथ सिंह यांनी सांगितलं. 2013-14 भारताचं संरक्षण उत्पादन 4,746 कोटी रुपये इतकं होतं. त्यामुळे गेल्या 12 वर्षात संरक्षण उत्पादनात मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याचं ते म्हणाले. संरक्षण उत्पादन विभागाच्या आणि इतर सर्व संबंधितांच्या सामूहिक प्रयत्नांमुळे हे शक्य झालं. नवनवे उपक्रम, खासगी क्षेत्राचा वाढता सहभाग, निर्यात क्षमतेत वाढ यांच्या जोरावर संरक्षण उत्पादन क्षेत्र सातत्यानं प्रगती करत आहे असं राजनाथ सिंह म्हणाले.
राज्यात झालेल्या धार्मिक राजकीय आणि सामाजिक आंदोलनांदरम्यान दाखल 44 खटले मागे घेण्याचा निर्णय मंत्रिमंडळ उपसमितीने घेतला आहे. यासंबंधीची शिफारस सरकारला करण्यात आल्याची माहिती राज्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री आणि उपसमितीचे अध्यक्ष आशिष शेलार

यांनी दिली आहे. शेलार यांच्या अध्यक्षतेखाली सह्याद्री अतिथीगृह इथे झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. मात्र महिलांशी संबंधित गुन्हे, गंभीर स्वरूपाचे खटले, वैयक्तिक आणि दिवाणी प्रकरणं ही शासनाच्या धोरणांतर्गत माफ केली जाऊ शकत नाहीत, त्यामुळे अशा प्रकरणांवरील खटले मागे घेतले जाणार नसल्याचं शेलार यांनी सांगितलं. महाराष्ट्रात राज्याच्या माजी पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला यांना लोकायुक्त पदावर नेमण्यात आलं आहे. ओपी गुप्ता आणि सुवर्णा केवले हे लोकायुक्त सदस्य असतील. लोकायुक्त नेमणुकीसाठी सक्षम समितीने काल या नेमणुकांना मंजुरी दिली. राज्य शासनानं सहा आयएएस अधिकाऱ्यांच्याही बदल्या केल्या आहेत. सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक विजय सिंघल यांना धारावी पुनर्वसन प्रकल्पाचे मुख्य कार्यकारी अधिकारी नेमण्यात आलं आहे, तर त्यांच्या जागी एमएमआरडीएचे अतिरिक्त महानगर आयुक्त अश्विन मुद्गल यांची नेमणूक झाली आहे. मुद्गल यांच्या जागी मुंबई महानगरपालिकेच्या अतिरिक्त आयुक्त अश्विनी जोशी यांची नेमणूक झाली आहे. राज्य औद्योगिक विकास महामंडळाचे मुख्य कार्यकारी अधिकारी पी वेलारासू यांची नेमणूक महसूल आणि वनविभागाचे सचिव म्हणून झाली आहे. त्यांच्या जागी दीपेंद्र सिंह कुशवाह यांची नियुक्ती झाली आहे. मुंबई महानगरपालिकेच्या अतिरिक्त आयुक्त प्राजक्ता वर्मा यांची नेमणूक झाली आहे. कोळसा आणि लिग्नाईट गॅसिफिकेशन प्रकल्पांवरचा तिसरा रोड शो उद्या मुंबईत होणार आहे. केंद्रीय कोळसा आणि खाणकाम मंत्रालयाने आयोजित केलेल्या या रोड शोला केंद्रीय कोळसा आणि खाणकाम मंत्री जी किशन रेड्डी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित राहतील. भारताच्या कोळसा गॅसिफिकेशन प्रकल्पात उद्योगांचा सहभाग वाढावा या उद्देशाने कोळसा मंत्रालयाच्या संकल्पनेतला हा रोड शो नवी दिल्ली आणि हैदराबाद नंतर आता मुंबईत होत आहे. राज्यातल्या विधान परिषदेच्या 17 जागांसाठी उद्या मतदान होणार आहे. सर्व मतदान केंद्रांवर तयारी पूर्ण झाली असून मतदान केंद्र अधिकाऱ्यांना निवडणूक साहित्याचं वितरण करण्यात आलं आहे. भारत विरुद्ध अफगाणिस्तान एकदिवसीय क्रिकेट मालिकेतला दुसरा सामना आज लखनौ इथं सुरू झाला. अफगाणिस्तानने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला आहे. शेवटची बातमी हाती आली तेव्हा भारताच्या 22 षटकात 2 बाद 163 धावा झाल्या होत्या. ठळक बातम्या पुन्हा एकदा. राज्यात लागू झालेला जमीन सुधारणा कायदा देशाचं भविष्य बदलणारा ठरेल असं माहिती तंत्रज्ञान मंत्र्यांचं प्रतिपादन. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात फुटीच्या चर्चेच्या पार्श्वभूमीवर अरविंद सावंत यांनी घेतली लोकसभा सभापतींची भेट. आर्थिक वर्ष 2025-26 भारताचं संरक्षण सामुग्री उत्पादन 1,78,000 कोटी रुपयांच्या विक्रमी पातळीवर. आणि राज्यात धार्मिक, राजकीय आणि सामाजिक आंदोलनांदरम्यान दाखल झालेले 24 खटले मागे घेण्याचा मंत्रिमंडळ उपसमितीचा निर्णय. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 5 वाजता आकाशवाणी मुंबईच्या पुढच्या बातमीपत्रात. नमस्कार.

आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. 3 वाजून 10 मिनिटं झालेली आहेत. पहिली सभा संपली, पुन्हा भेटूया दुसऱ्या सभेत संध्याकाळी ठीक 5 वाजता. मात्र या दरम्यान AIR मराठी DTH उपग्रह वाहिनीचे कार्यक्रम सुरू राहतील. नमस्कार.

श्रोते हो नमस्कार. मध्यम लहरी 262.47 मीटर्स अर्थात 1143 किलोहर्ट्सवर, एफ एम बँड 101.5 मेगाहर्ट्सवर, तसंच न्यूज ऑन ए आय आर या लाईव्ह मोबाईल ॲपवर हे आकाशवाणीचं रत्नागिरी केंद्र आहे. संध्याकाळचे 5 वाजत आहेत. आमच्या दुसऱ्या प्रसारण सभेत मी मंजिरी गोखले आपलं स्वागत करते. यानंतर ठीक 5 वाजता मराठीतून ठळक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून प्रसारित होतील. आम्ही त्या सहक्षेपित करणार आहोत.

तसंच एकाच दिवसात सर्व परवानग्या देण्याच्या उद्योगस्नेही धोरणाचीही त्यांनी प्रशंसा केली. त्यानंतर अश्विनी वैष्णव यांनी पुणे रेल्वे स्थानकावर पुणे साईनगर शिर्डी या थेट दैनंदिन रेल्वे गाडीला हिरवा झेंडा दाखवला. आर्थिक वर्ष 2025-26 भारताचं संरक्षण उत्पादन 1,78,000 कोटी रुपयांच्या विक्रमी पातळीवर पोहोचल्याचं संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी समाज माध्यमावरल्या संदेशाद्वारे सांगितलं. गेल्या आर्थिक वर्षाच्या तुलनेत यात 15.5% वाढ झाली आहे असं सिंह म्हणाले. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचं प्रतिनिधित्व करण्याचा दावा करणाऱ्या कोणत्याही बंडखोर गटाला मान्यता देऊ नये अशी विनंती करणारं पत्र खासदार अरविंद सावंत यांनी लोकसभेचे सभापती ओम बिर्ला यांना लिहिलं आहे. यासंदर्भात खासदार सावंत आणि अनिल देसाई यांनी आज सभापतींची भेट घेतली. राज्यात झालेल्या धार्मिक राजकीय आणि सामाजिक आंदोलनादरम्यान दाखल 44 खटले मागे घेण्याचा निर्णय

0: मंत्रिमंडळ उपसमितीनं घेतला आहे. यासंबंधीची शिफारस सरकारला करण्यात आल्याची माहिती राज्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री आणि उपसमितीचे अध्यक्ष आशिष शेलार यांनी दिली आहे. मुंबई शेअर बाजाराच्या सेन्सेक्समध्ये आज दिवसअखेर 347 अंकांची वाढ झाली आणि तो 77,156 अंकांवर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी 97 अंकांची वाढ नोंदवत 24,086 अंकांवर बंद झाला. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 7 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.
1: आम्ही आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून बोलत आहोत. संध्याकाळचे 5:02 झाली आहेत. आता आनंद घेऊया मराठी चित्रपट संगीताचा. ऐकूया कार्यक्रम गीत संध्या.

0: टाइम प्लीज या चित्रपटातली क्षितिज पटवर्धन यांची गीतरचना आपण ऐकली. संगीतकार आणि गायक कलाकार होते ऋषिकेश कामेरकर.
1: मित्रांनो, तुम्हाला माहिती आहे का की ज्या तीव्र सूर्यप्रकाशाला कधी काळी आपण केवळ असह्य उष्णता म्हणून पाहत होतो, त्याच उन्हाचा वापर आता आपल्या घराच्या छतावरून ऊर्जा निर्मिती करण्यासाठी केला जात आहे. यामुळेच आज देशातील सुमारे 37 लाख घरे प्रधानमंत्री सूर्य घर बनली आहे. यामुळे विजेच्या बिलांमध्ये कपात झाली आहे आणि संपूर्ण देशभरात एक नवा आत्मविश्वासही वाढला आहे.
2: एक दशक पहले भारत सोलर पॉवर के मामले में बहुत पीछे था, लेकिन आज सोलर पावर के मामले में भारत दुनिया के टॉप 5 देशों में आ गया.
1: 12 वर्षे विश्वासाची, विकासाची, जनकल्याणाची.
0: गीत संध्या या कार्यक्रमात आता ऐकूया देऊळ या चित्रपटातली स्वानंद किरकिरे यांची गीतरचना.

0: ये विलेज ड्रिवन विमेन ड्रिवन मूवमेंट है।
1: 12 वर्षे विश्वासाची विकासाची जनकल्याणाची।
2: श्रोते हो, आपण ऐकत आहात कार्यक्रम गीत संध्या आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून। कार्यक्रमात आता अवधूत गुप्ते यांनी संगीतबद्ध केलेली मोरया या चित्रपटातली गीतरचना

0: यापूर्वी जेव्हा कधी कोणी परदेशातून परत यायचे तेव्हा ते त्या देशांमधील पायाभूत सुविधांची सातत्याने प्रशंसा करायचे. परंतु आता अटल सेतू, सुदर्शन सेतू, जिनाब रेल्वे पूल, बोगी बिल पूल, अटल बोगदा आणि पामबंद सागरी पुलाकडे पहा. या सुविधा प्रत्येक ठिकाणी अधिक जवळ असल्याची अनुभूती देतात आणि प्रत्येक प्रवास अधिक आनंददायी बनवतात.
1: 21वी सदी का भारत आधुनिक इन्फ्रास्ट्रक्चर के जिस नए युग में प्रवेश कर रहा है वो अभूतपूर्व है, अकल्पनीय है.
0: 12 वर्षे विश्वासाची, विकासाची, जनकल्याणाची.
2: श्रोते हो, कार्यक्रमात यानंतर ऐकूया मंगलाष्टक वन्स मोर या चित्रपटातली ही गुरु ठाकूर यांची गीतरचना.

0: अभिजीत सावंत आणि बेला शेंडे यांना आपण ऐकलत मंगलाष्टक वन्स मोर या चित्रपटासाठी. संगीत होतं निलेश मोहरीर यांचं.
1: तुम्हाला माहित आहे का, केंद्र सरकारने जवळपास जर्मनीच्या एकूण लोकसंख्ये इतकी किसान क्रेडिट कार्ड जारी केली आहे, म्हणजेच 8 कोटी शेतकऱ्यांना. त्यामुळेच आपले शेतकरी म्हणतात की बियाणांपासून ते बाजारपेठेपर्यंत देश त्यांच्या सोबत खंबीरपणे उभा आहे.
2: हमारा छोटा किसान बाजार से महंगे ब्याज पर ऋण लेने के लिए मजबूर था. हमने ऐसे करोड़ों छोटे किसानों को भी किसान क्रेडिट कार्ड की सुविधा से जोड़ा.
1: 12 वर्षे विश्वासाची, विकासाची, जनकल्याणाची.
0: श्रोते हो, कार्यक्रमात शेवटी ऐकूया अगबाई अरेच्या 2 या चित्रपटातलं हे निषाद यांनी संगीतबद्ध केलेलं गीत. ओमकार मंगेश दत्त यांची ही गीतरचना आहे. गातायत मनोहर गोलंबरे.

अगमई अरेच्चा या चित्रपटातलं हे गीत होतं ओमकार मंगेश दत्त यांचं. गायलं होतं मनोहर गोलंबरे यांनी. संगीतबद्ध केलं होतं निषाद यांनी. श्रोते हो, गीत संध्या या कार्यक्रमात आत्ताच आपण ऐकलीत मराठी चित्रपट गीतं. आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून हा कार्यक्रम प्रसारित करण्यात आला. यानंतर 5:30 युववाणी हा युवक दोस्तांसाठी असलेला कार्यक्रम आम्ही मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करू. त्यानंतर 6:00 हिंदीतून आणि 6:05 इंग्रजीतून बातम्या दिल्ली केंद्रावरून सहक्षेपित केल्या जातील.

0: राणी लक्ष्मीबाई अर्थात झाशीची राणी यांच्या पुण्यतिथीच्या अनुषंगाने विशेष कार्यक्रम शौर्याची अमरगाथा. कार्यक्रमासाठी लेखन आणि निवेदन केलं आहे गायत्री सुतार यांनी, सादरकर्ते आहेत धीरज केदारी.
1: युवक मित्र मैत्रिणींनो नमस्कार. युवानीच्या स्टेट्यूने सत्रात मी गायत्री अविनाश सुतार आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करते. जिस उम्र में लोग जिंदगी के ख्वाब बुनते हैं, उसने अपनी पूरी उम्र एक मुल्क के नाम लिख दी. तख्त उसका था मगर फिक्र वतन की थी. वो रानी कम आज़ादी का पहला ख्वाब ज़्यादा थी. झांसी की मिट्टी आज भी ये सदाई देती है, वफा की आखिरी हद लक्ष्मीबाई होती है. मित्रांनो, वीरांगना महारानी लक्ष्मीबाई गंगाधरराव नेवाळकर ज्यांना झांसीची राणी लक्ष्मीबाई म्हणून ओळखले जाते, ती भारतातील महिला सक्षमीकरणाचे प्रतीक आहे. भारतीय इतिहासात त्यांना एक प्रसिद्ध व्यक्तिरेखा म्हणून ओळखले जाते. त्यांचा दृढ निश्चय अतुलनीय होता. त्यांना भारताची जोन ऑफ आर्क म्हणून व्यापकपणे ओळखले जाते आणि भारताच्या पहिल्या मुक्ती लढाईतील त्या एक प्रमुख व्यक्तिरेखा होत्या. लक्ष्मीबाईंनी ब्रिटिशांविरुद्ध शौर्याने लढा दिला आणि भारतीय इतिहासावर अमिट छाप पाडली. देशभक्ती आणि आपल्या देशाबद्दल अभिमानाने भरलेली ती एक कन्या आणि राणी म्हणून मिळणे हे भारताचे भाग्य होते. महाराणी लक्ष्मीबाईंचे मूळ नाव मणिकर्णिका होते. त्यांचे वडील मोरोपंत तांबे हे पुण्याच्या पेशव्यांच्या आश्रयाला होते. तांबे कुटुंब मूळचे रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळूण तालुक्यातील गुढेगावचे होते. राणीचा जन्म मोरोपंत तांबे आणि भागीरथीबाई तांबे यांच्या पोटी उत्तर प्रदेशातील काशी येथे 19 नोव्हेंबर 1835 रोजी झाला. त्यांचे वडील व्यवसायानिमित्त पुणे आणि सातारा येथे स्थायी झाले होते. नेवाळकर कुटुंब मूळचे कोट रत्नागिरी येथील होते. पेशव्यांनी त्यांना जळगावच्या पारोळा येथील जहागीर दिली आणि कालांतराने झांशी संस्थानची सुभेदारी दिली. इसवी सन 1818 नंतर इंग्रजांशी तह करून नेवाळकरांनी झांशी वंशपरंपरागत ताब्यात घेऊन महाराजा ही पदवी धारण केली. राणी लक्ष्मीबाई धोरणी, चतुर, युद्धशास्त्र निपुण, शूर आणि थोर नेतृत्वगुण असणाऱ्या होत्या. त्या जन्मतः कोणत्याही राजघराण्यातील नव्हत्या, परंतु राजघराण्याशी संबंधित व्यक्तींमध्ये वावरत वाढल्या होत्या. त्यांचे पालनपोषण पेशव्यांचे राजवाड्यात झाले आणि पेशवा बाजीराव दुसरे यांनी तिला स्वतःच्या मुलीसारखे वागवले. ते त्यांना चबिली असे म्हणत, ज्याचा अर्थ खेळणारी असा होतो. नानासाहेब आणि तात्या टोपे यांच्यासोबत ती वाढत असताना

त्यांना मार्शल आर्ट्स, तलवारीने लढणे आणि घोडेस्वारीचे प्रशिक्षण देण्यात आले. अशा असामान्य संगोपनामुळे राणी लक्ष्मीबाई त्यांच्या वयाच्या इतर मुलींपेक्षा अधिक स्वतंत्र होत्या.

राजवाडे आणि मंदिरांमध्ये फिरताना लक्ष्मीबाईंना पालखीऐवजी घोड्यावर स्वार होणे जास्त आवडायचे. मनाची एकाग्रता, चपळता, शरीराचं तोल सांभाळण्याचे कौशल्य आणि चतुरस्त्र भान वृद्धिंगत करणाऱ्या मल्लखांब विद्येतही राणी लक्ष्मीबाई तरबेज होत्या. 19 मे 1842 रोजी त्यांचे विवाह झांशी संस्थानचे राजे श्रीमंत महाराजाधिराज महाराजा गंगाधरराव नेवाळकर यांच्याशी झाला. तेव्हा त्यांचे नाव बदलून लक्ष्मीबाई असे ठेवण्यात आले. लग्नानंतर झांशीच्या प्रजेत राणीबद्दल विशेष प्रेम निर्माण झाले. मात्र दरबारचे कामकाज राणीने पाहणे गंगाधररावांना पसंत नव्हते. त्यामुळे राणीने आपला वेळ स्वतःच्या कौशल्यांना जपण्यासाठी वापरला. त्यांनी रोजचा व्यायाम, कसरत, घोडेस्वारी आणि तलवारबाजी नियमित सुरू ठेवली. महाराज गंगाधरराव आणि महाराणी लक्ष्मीबाई यांना एक मुलगा झाला, परंतु तो 3 महिन्यांचा असताना मृत्यू पावला. या दुःखातून गंगाधरराव खचले. त्यांनी वासुदेवराव नेवाळकर यांचा मुलगा आनंदराव याला दत्तक घेऊन त्याचे नाव दामोदरराव असे ठेवले. 21 नोव्हेंबर 1853 रोजी महाराज गंगाधररावांचे निधन झाले. महाराजांच्या मृत्यूनंतर ब्रिटिशांनी दामोदरराव यांना झाशीच्या सिंहासनाचा कायदेशीर वारस म्हणून मान्यता देण्यास नकार दिला. कारण तत्कालीन गव्हर्नर जनरल लॉर्ड डलहौसी यांनी भारतीय संस्थाने काबीज करण्यासाठी सुरू केलेल्या धोरणाचा उल्लेख डॉक्ट्रिन ऑफ लॅप्सचा होता. लॉर्ड डलहौसीच्या द इंडियन वॉर ऑफ इंडिपेंडन्स 1857 या पुस्तकात विस्ताराच्या योजना स्पष्ट करताना विनायक दामोदर सावरकर लिहितात, केवळ पंजाबच नव्हे तर ब्रह्मदेशाचे विस्तृत अधिराज्य गिळंकृत करूनही डलहौसीची

0: समाधानी नव्हती. भारताच्या सीमा वाढल्या असल्या तरी आत प्राचीन राज्यांच्या कबरी होत्या. त्यामुळे डलहौसीने त्यांना उपटून टाकण्यास आणि सर्व काही समतल करण्यास सुरुवात केली. त्यांनी केवळ खूप मौल्यवान जागा व्यापली नाही, तर त्या कबरींमधून एके दिवशी भारताच्या चुकांचा बदला घेणारे उदयास येतील अशी भीती होती. ईस्ट इंडिया कंपनी भारतीयांविरुद्ध वापरत असलेल्या अनेक दडपशाही उपायांपैकी एक म्हणजे डॉक्ट्रिन ऑफ लॅप्स. भारत धार्मिक छळ, राजकीय मानवी हक्कांचे उल्लंघन आणि नैसर्गिक संसाधनांचे शोषण यासारख्या संघटनांना तोंड देत होता. त्याच्या शतकानुशतके जुन्या स्थापित संस्था नामशेष होण्याच्या मार्गावर होत्या.
1: देश से है प्यार तो हर पल ये कहना चाहिए, मैं रहूं या ना रहूं, भारत ये रहना चाहिए,
2: भारत रहना चाहिए.

6 जून 1857 रोजी राणी लक्ष्मीबाईंनी स्वतःचा राज्याभिषेक करून बुंदेलखंडच्या सम्राज्ञी म्हणून घोषणा केली. झांसीच्या राजदरबारात त्यांना बिरुदावली लावली जायची. जेव्हा त्या शाही पोशाखात, विशेषतः महाराष्ट्रीय नववारी साडी, खांद्यावर शेला किंवा निळा मखमली पायजमा आणि लाल मखमली अंगारखा, डोक्यावर चंदेरी निळा फेटा आणि कमरेला रत्नजडित तलवार बांधून राजदरबारी यायच्या, तेव्हा ही बिरुदावली त्यांना दिली जायची. 1853 मध्ये महाराणी लक्ष्मीबाईंनी महाराज गंगाधरराव नेवाळकर यांच्या परवानगीने झांशी राजमहालाच्या अंगणात एक महिला सेना तयार केली होती. या सेनेचे नाव दुर्गा दल असे होते. इसवी सन 1857 ते 1858 स्वातंत्र्ययुद्धात या नारी सेनेने इंग्रजांविरुद्ध लढा देत महत्वाची भूमिका बजावली. त्यावेळी हिंदुस्थानातील संस्थाने खालसा करण्याचा निर्णय गव्हर्नर जनरल डलहौसीने घेतला होता. त्यानुसार 13 मार्च 1854 रोजी झांसीच्या जनतेला उद्देशून जाहीरनामा काढण्यात आला. दत्तक विधान नामंजूर करून झांसी संस्थान ब्रिटिश सरकारात विलीन करण्यात आले. त्यावेळी स्वाभिमानी राणीने मेरी झांसी नाही दूंगी असे स्फूर्तीदायक उद्गार काढले. कंपनी राजवटीविरुद्ध आणि त्याच्या मार्गांविरुद्ध सुरू झालेला मोठा उठाव जून 1857 मध्ये झांशीला पोहोचला. राणी लक्ष्मीबाईंच्या सक्षम राजवटीत झांशी लवकरच स्वातंत्र्य लढ्यातील क्रांतिकारकांचा गड बनला. 5 जून 1857 रोजी झांशीतही शिपायांचा उद्रेक झाला. केवळ 35 शिपायांनी इंग्रजांना पळवून लावले. या परिस्थितीत राणी लक्ष्मीबाईंनी इंग्रजांच्या परवानगीची वाट न पाहता किल्ल्यावर राहण्याचा निर्णय घेतला. पुढे 22 जुलै 1857 रोजी ब्रिटिशांनी राणींना झांशीची अधिकार सूत्रे हाती घेण्यास सांगितले. राणी पुन्हा राजकर्त्या झाल्या, परंतु त्यांच्यासमोर अत्यंत बिकट परिस्थिती होती. मनुष्यबळाची कमतरता आणि रिकामा खजिना यामुळे प्रजेच्या मनात असुरक्षिततेची भावना. तरीही राणी लक्ष्मीबाईंनी खंबीरपणे परिस्थिती हाताळली. त्यांनी जुन्या विश्वासू लोकांना परत बोलावून त्यांना महत्वाची पदे दिली. दिवान लक्ष्मणरावांना प्रधानमंत्री तर वडील मोरोपंत तांबे यांना खजिनदार नेमले. लक्ष्मणरावांचे भाऊ, मुलगा मुनसब भोलानाथ आणि नामांकित गोलंदाज खुदाबक्ष यांना फौजेचे शस्त्रास्त्रांच्या जोडणीचे काम दिले. बंडखोर ठाकूरांना धोरणीपणाने आपल्या बाजूस वळवून राज्याच्या सल्लागार मंडळात सामील करून घेतले. ब्रिटिशांनी निकामी केलेल्या 22 तोफा पुन्हा सुरू करून तोफगोळ्यांची निर्मिती केली. इंग्रजांविरुद्ध बंड करणाऱ्या विद्रोही शिपायांना आपल्या सैन्यात सामील करून घेतले. यामुळे झांशीवर हल्ला करू पाहणाऱ्या ब्रिटिशांना राग आला. झांशीवर हल्ला करण्याची जबाबदारी सर ह्यू रोज यांना देण्यात आली, परंतु झांशीच्या भूमीवर पाऊल ठेवताच इंग्रजी सैन्याचे मोठे नुकसान झाले. शत्रूला पुरवठा रोखण्यासाठी राणीच्या आदेशानुसार झांशीच्या सभोवतालच्या सर्व जमिनी उद्ध्वस्त करण्यात आल्या होत्या. शेतात धान्याचा एक तुकडाही नव्हता, कुरणात गवताचा एकही तुकडा नव्हता, त्यांना आश्रय देणारे एकही झाड नव्हते. पण इंग्रज झांशीपर्यंत पोहोचण्यात यशस्वी झाले. ही सर्व परिस्थिती पाहता लक्ष्मीबाईंनी क्रांतिकारी सैन्यात सामील होण्याचा निर्णय घेतला आणि ग्वाल्हेर राज्यात सैन्याला प्रशिक्षण देण्यास सुरुवात केली. त्यांच्या सक्रिय सहभागाने आणि सामरिक कौशल्याने सर्वांना प्रेरणा दिली.

झाशीचे लोक देशाच्या यशासाठी प्रार्थना करत होते. येथील मंदिरे युद्धभूमीवर गेलेल्या सैनिकांना आशीर्वाद देत असत आणि परत आलेल्या जखमींची काळजी घेत असत. दरम्यान 21 मार्च 1858 रोजी सकाळी सर ह्यू रोज आपल्या फौजेसह झांशीजवळ आला. त्याने राणीला निशस्त्र भेटीस येण्यास किंवा युद्धास तयार राहण्यास सांगितले.

फौज आपल्या फौजेसह झांशीजवळ आला. त्याने राणीला निशस्त्र भेटीस येण्यास किंवा युद्धास तयार राहण्यास सांगितले. ब्रिटिशांच्या विश्वासघातामुळे आणि अन्यायामुळे भारतात परकीय शासन नको अशा ठाम मताच्या राणींनी भेटीस जाण्यास नकार दिला. त्याचवेळी त्यांनी तात्या टोपे यांच्याशी संधान बांधून एका बाजूने इंग्रजांवर हल्ला करण्याची सूचना केली. उत्तम सेनानी आणि कर्तव्यगार राजकारणी असणाऱ्या ह्यू रोजने झांशीच्या किल्ल्यावर मारा करण्यासाठी आजूबाजूच्या टेकड्यांवर कब्जा मिळवला आणि तिथे तोफा चढवल्या. सुरुवातीला झांशीची बाजू अभेद्य होती. घनगर्ज, नालदार, भवानी शंकर, कडक बिजली या तोफांनी चांगला प्रतिकार केला. गौस खान याने तर तोफेमधून असा मारा केला की दोन शिवमंदिरे वाचली. या गोष्टीसाठी आजही झांशीतील लोक त्यांना धन्यवाद देतात. युद्धाच्या 9व्या दिवशी इंग्रजांनी पश्चिमेकडील तोफा बंद पाडून त्या बाजूच्या तटाला खिंडारी पाडली. ही खिंडारी बुजवण्यासाठी रातोरात काम झाले, ज्यामध्ये स्त्रियांनी चुना, दगड आणि विटा ने आण करण्याचे काम केले. शेवटी झांशीमधील शंकर किल्ल्यावरील मोठ्या विहिरीतून संपूर्ण झांशीला पाणी पुरवठा होत असे. ही विहीर आणि दारूगोळा तयार होणारा कारखाना इंग्रजांनी उद्ध्वस्त केला. अशा परिस्थितीत राणींची आशा पेशव्यांकडून येणाऱ्या मदतीवर होती. 31 मार्चला तात्या टोपे यांचे सैन्य आले, परंतु इंग्रजांपुढे त्यांचा टिकाव लागला नाही. राणी लक्ष्मीबाईंनी सर्व फौजेला धीर देताना स्वतःच्या बळावर लढण्याचे आवाहन केले. त्यांनी सैनिकांना आश्वासन दिले, रणांगणात तुम्हाला मृत्यू आला तर तुमच्या विधवांच्या निर्वाहाची व्यवस्था मी करेन. राणीचे डावे उजवे हात असणारे खुदा बख्श आणि गौस खान इंग्रजांच्या गोळीबारात मृत्युमुखी पडले. तेव्हा परिस्थिती बिकट झाली. ब्रिटिश सैन्य शिड्या लावून शहरात उतरले. शांत आणि सुंदर शहराची होणारी वाताहत पाहून राणी संतापल्या आणि त्यांनी स्वतः रणांगणात उतरण्याचा निर्णय घेतला. संतापलेल्या राणीची तलवार अशी तळपत होती की समोर येणारा गोरा शिपाई गारदच होत होता. त्यांचे धैर्य आणि शौर्य पाहून ह्यू रोजही थबकला. तरीही एका अनुभवी सरदाराने पुढचा धोका लक्षात घेऊन राणीला परत किल्ल्यावर नेले. सर्व फौजी अधिकाऱ्यांशी चर्चा करून राणीने रातोरात झांशी सोडण्याचा निर्णय घेतला. सतत 11 दिवस त्यांनी ब्रिटिशांना झुलवत ठेवले. लढाईचे साक्षीदार ह्यू रोजने नंतर म्हटले, राणी लक्ष्मीबाई सर्वोत्कृष्ट सैनिक आणि सर्वाधिक हिंमतवान व्यक्ती होती. झांशीतील पराभवानंतर 3 एप्रिलच्या मध्यरात्री राणी लक्ष्मीबाई आपल्या सारंगी घोडीवर स्वार होऊन दामोदररावाला पाठीशी बांधून किल्ल्यावरून खंदकात उडी मारून काल्पीला गेल्या. कोंच आणि काल्पी येथील पराभवानंतर ते रावसाहेब पेशव्यांसह 30-31 मे 1858 रोजी ग्वाल्हेरला पोचल्या. तिथेही त्यांनी स्वस्थ न बसता सैन्याची कवायत नियमित चालू ठेवली. सैनिकांची चौकशी करीत इंग्रजांना रोखण्यासाठी रणनीती आखत होत्या. 16 जून 1858 रोजी ग्वाल्हेर जवळील कोट्याच्या लढाईत राणी लक्ष्मीबाईंनी शेवटपर्यंत लढा दिला. 17 जून 1858 रोजी रणांगणातच त्यांचा मृत्यू झाला. त्यांच्या मृत्यूनंतर त्यांचे पार्थिव बाबा गंगादास यांच्या मठात नेण्यात आले, जिथे त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. झांशीच्या राणीचे वर्णन करताना सर ह्यू रोज म्हणाले, राणी तिच्या शौर्य, हुशारी आणि चिकाटीसाठी उल्लेखनीय होती. तिच्या अधीन स्थानांबद्दल तिची उदारता अमर्याद होती. हे गुण तिच्या पदासह एकत्रितपणे तिला बंडखोर नेत्यांपैकी सर्वात धोकादायक बनवत होते. भारतीय विद्रोहाने फक्त एकच पुरुष निर्माण केला होता आणि तो पुरुष एक महिला होती. तिच्या मृत्यूनंतर 20 वर्षांनी कर्नल मॅलेसन यांनी हिस्ट्री ऑफ द इंडियन म्युटिनी खंड 3 मध्ये लिहिले, ब्रिटिशांच्या नजरेत तिच्या चुका काहीही असल्या तरी तिचे देशवासी नेहमीच लक्षात ठेवतील की ती तिच्या देशासाठी जगली आणि मरण पावली. भारतासाठी तिचे योगदान आपण विसरू शकत नाही. 1857च्या क्रांतिकारी युद्धात ब्रिटिश वसाहतवादाला सर्वात शक्तिशाली सर्वव्यापी प्रतिकार मिळाला. मातृभूमीच्या मुक्तीचे एक समान ध्येय विविध वर्ग, पंथ आणि धर्मांच्या लोकांना कसे जोडू शकतो आणि त्यांना राष्ट्रीय संघर्षाचे नेतृत्व करण्यासाठी एकत्र कसे आणू शकते हे याने दाखवून दिले. आपण भारताच्या स्वातंत्र्याचे 79 वर्षे साजरे करणार असताना ही भावना पुन्हा जागृत आणि आदरणीय झाली पाहिजे. राणी लक्ष्मीबाईंनी दिलेल्या बलिदानांना तीच खरी श्रद्धांजली असेल. तर भेटूयात पुन्हा एकदा नवीन भागामध्ये नवीन विषयासह. तोपर्यंत धन्यवाद. युवावाणीचा आजचा भाग आपल्याला कसा वाटला हे तुम्ही आम्हाला जरूर कळवा. तुमच्या प्रतिक्रिया, तुमचा अभिप्राय हा आमच्यापर्यंत पोहोचावा यासाठी आमचा एक ईमेल आयडी आहे.
तो तुम्ही

0: लिहून घ्या. ईमेल आयडी आहे yuvavaniair@gmail.com. ईमेल आयडी पुन्हा एकदा yuvavaniair@gmail.com. तुमच्या प्रतिक्रिया, अभिप्राय यासोबतच जर तुमच्या ओळखीचे किंवा माहितीतील युवक युवती हे त्यांच्या त्यांच्या क्षेत्रातील कार्याने युवकांसाठी प्रेरणादायी ठरत असतील तर त्यांचीही माहिती याच मेल आयडीच्या माध्यमातून तुम्ही पोहोचवा. त्यांचाही या कार्यक्रमात समावेश करण्याचा आम्ही नक्की प्रयत्न करू. आजच्या भागात इथेच निरोप घेते. नमस्कार.
1: युववाणी कार्यक्रमाच्या स्टे ट्यून या सदरात 18 जून या वीरांगणा महाराणी लक्ष्मीबाई अर्थात झाशीची राणी यांच्या पुण्यतिथीच्या अनुषंगाने विशेष कार्यक्रम शौर्याची अमरगाथा आत्ताच आपण ऐकलात. कार्यक्रमासाठी लेखन आणि निवेदन केलं होतं गायत्री सुतार यांनी. सादरकर्ते होते धीरज केदारी. ही आकाशवाणी पुणे केंद्राची निर्मिती होती.

0: श्रोतेहो, युवावाणी हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून.
1: मंडळी, गॅस सिलेंडरची काळजी कशी घ्यावी, अपघात कसे टाळावे, अवैध विक्री होत असेल तर काय करावं, याविषयी सविस्तर माहिती जाणून घेऊया. अवश्य ऐका बलसागर भारत हो. सामाजिक कार्यकर्ते नितीन सोळंके यांची मुलाखत बुधवार दिनांक 17 जून रोजी संध्याकाळी 6:30 आणि गुरुवार दिनांक 18 जून रोजी दुपारी 3:40 आपल्या अस्मिता वाहिनीवर जगभर बलसागर भारत.

घर या चित्रपटासाठी हे गीत गायलं होतं लता मंगेशकर यांनी. श्रोते हो, कार्यक्रमातलं यानंतरचं गीत मेरे सनम या चित्रपटातलं आहे. संगीत दिलंय ओ पी नय्यर यांनी आणि हे गीत गात आहेत मोहम्मद रफी.

हे होतं मेरे सनम या चित्रपटातलं मजरूह सुलतानपुरी यांचं गीत. मोहम्मद रफी यांनी हे गीत गायलं, संगीतबद्ध केलं होतं ओ पी नय्यर यांनी. श्रोते हो, गीत बहार हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून. यानंतर 6:20 संस्कृतमधून बातम्या आकाशवाणीच्या दिल्ली केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करणार आहोत.

0: सक्रिय सदस्याः सन्ति ये पश्चिम इम्फाल मण्डलात् गृहीताः एते अनेकेषु हिंसाचार अपराधेषु संलिप्ताः आसन् अपरपक्षे कामजोंग उख्लोल मण्डलयोः सशस्त्र समूहैः उपयुज्यमानाः 26 अवैध गुहास्थानानि ध्वस्तीकृतानि क्रिकेट क्रीडायां लखनऊ नगरे स्पर्धात्रयाणां श्रृंखलायाः द्वितीयायाम् एकदिवसीय अन्ताराष्ट्रिय क्रिकेट क्रीडायां अफगानिस्तान देशं विरुध्य 1-0 अग्रस्थं भारतं 3-400 धावनांकानां लक्ष्यम् अददात् यत्र दलनायकेन शुभमन गिलेन 125 ईशान किशनेन च 75 धावनांकानि रचितानि इतः प्राग अफगानिस्तान देशः पणकं विजित्य प्रथमतया क्षेत्ररक्षणम् अचिनोत् पुनः एकवारं मुख्याः वार्ताः G7 इत्यस्य नेतारः वैश्विक स्थिरतां सुरक्षा सहकारं बहुराष्ट्रिय संघटित अपराधस्य प्रतिकार प्रयत्नांच केन्द्रीय मानाः घोषणानां श्रृंखलाः स्वीकृतवन्तः फ्रांस देशस्य एवियान नगरे G7 इति शिखर सम्मेलनेन समं प्रधानमंत्री नरेन्द्र मोदी अमेरिका देशस्य राष्ट्रपतिना डोनाल्ड ट्रम्पेन सह मेलनं करिष्यति रक्षामंत्री राजनाथ सिंह भारतस्य सार्वभौमता निर्विवाद्यमिति कथयन आतंकवादं विरुध्य सर्जिकल स्ट्राइक्स बालाकोट ऑपरेशन सिंदूर इत्येतानि च निर्णायकानि कार्याणि इति उदघोषयत् भारतस्य रक्षोत्पादनं निवर्तमान वित्तीय वर्षे 0.78 लक्षं कोटि रूप्यकाणि अभिलेख्यं यावत् वर्धितम् इति वार्ताः
1: आम्ही आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून बोलत आहोत श्रोतेहो संध्याकाळचे 6:30 वाजलेत आता ICC T20 महिला विश्वचषक स्पर्धा 2026 अंतर्गत भारत आणि नेदरलँड संघांदरम्यान इंग्लंडमधील लीड्स इथे खेळल्या जाणाऱ्या क्रिकेट सामन्याचं प्रत्यक्ष धावतं वर्णन सामना संपेपर्यंत आम्ही दिल्ली केंद्रावरून सहक्षेपित करणार आहोत हे धावतं वर्णन आपण रेडिओ सेटवरून ऐकू शकाल दरम्यान आमचे नेहमीचे कार्यक्रम न्यूज ऑन AIR या ऍपवरून नेहमीप्रमाणेच सुरू राहतील तर श्रोतेहो आता जाणून घेऊया या आमच्या कार्यक्रमांची रूपरेषा या रूपरेषेनंतर 6:35 लोकसंगीताचा कार्यक्रम 7 प्रादेशिक बातम्या मुंबई केंद्रावरून 7:15 वृत्तविशेष हा कार्यक्रम मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करू 7:30 आमचं घर आमचं शेत या कार्यक्रमात आपण ऐकाल पावसाळ्यातील दुधाळ जनावरांचं व्यवस्थापन याविषयी डॉक्टर आनंद हणमंते यांची मुलाखत रात्री 8:05 मराठीतून राष्ट्रीय बातम्या मुंबई केंद्रावरून सहक्षेपित केल्या जातील 8:15 आपण आनंद घ्याल नाट्यसंगीताचा 9:45 समाचार संध्या त्यानंतर न्यूज ॲट 9 9:15 स्पॉटलाईट आणि 9:30 चर्चा का विषय है हे सर्व कार्यक्रम आम्ही सहक्षेपित करणार आहोत आकाशवाणीच्या दिल्ली केंद्रावरून आज रात्री 10:00 हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम रजनीगंधा तर 10:30 नाद ब्रह्म या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात आपण ऐकाल प्रसाद गुळवणी यांनी गायलेला राग विहंग 11:00 हिंदीतून तर 11:05 इंग्रजीतून बातम्या दिल्ली केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करू आता जाणून घेऊया आमचे उद्याचे कार्यक्रम उद्याच्या आमच्या पहिल्या सभेत सकाळी 6

वाजून 5 मिनिटांनी आजचा सुविचार, त्यानंतर मंगल प्रभात हा भक्तिसंगीताचा कार्यक्रम, 6:40 कृषीवाणीमध्ये ट्रायकोडर्माचा शेतामध्ये वापर याविषयीची माहिती, 6:45 आरोग्यम धनसंपदा, तर 6:50 परिसर हे दोन्ही कार्यक्रम मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करू, 6:55 कार्यक्रमांची रूपरेषा, 7 प्रायोजित कार्यक्रम गोष्टीतून दृष्टी, 7:25 दिलखुलास हा प्रायोजित कार्यक्रम आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करू, 7:40 श्री विश्ववल्लभ आयुर्वेदचा प्रायोजित कार्यक्रम, 7:50 आपण ऐकाल अनुरूप विवाह संस्थेचा प्रायोजित कार्यक्रम, 7:55 भावधारा, 8:40 कोकणची खाद्य संस्कृती पल्लवी माने यांनी सांगितलेली पाककृती, संवादिका पूर्णिमा साठे, सादर करते विवेक वानखडे, 9 लखलख चंदेरी हिंदी चित्रपट संगीत, 9:30 इंद्रधनुष्य

साडेनऊ वाजता इंद्रधनुष्य या कार्यक्रमात हिवताप प्रतिरोध महिन्याच्या निमित्ताने हिवतापाविषयी जिल्हा हिवताप अधिकारी डॉ संतोष यादव यांची मोरेश्वर जोशी यांनी घेतलेली मुलाखत, सादर करते विवेक वानखडे. 10 वाजता मराठी चित्रपट संगीत, 10:30 NCERTचा प्रायोजित कार्यक्रम उमंग, 11:05 गाता रहे मेरा दिल. उद्या दुपारी 12 वाजल्यापासून आकाशवाणी महाराष्ट्राच्या मुंबई केंद्राचे कार्यक्रम आम्ही सहक्षेपित करू. यामध्ये 12 वाजता महिलांसाठी कार्यक्रम वनिता मंडळ, 1:05 गीतबहार, 1:40 बीड जिल्ह्याचं वार्तापत्र भावधारा, 1:45 तर 1:55 कार्यक्रम ऐसी अक्षरे रसिके, 2:05 आरोग्यम धनसंपदा, तर 2:10 परिसर या कार्यक्रमांचं पुनःप्रसारण, 2:30 नाद ब्रह्म शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात आपण ऐकाल दीपिका भागवत यांनी गायलेला राग शुद्ध सारंग. दरम्यान 2:02 कृषीवाणीचं पुनःप्रसारण आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून. श्रोतेहो, आमच्या उद्याच्या दुसऱ्या सभेत 5:02 गीतसंध्यामध्ये ऐकाल हिंदी चित्रपट संगीत, 5:30 युवक दोस्तांसाठी कार्यक्रम युववाणी आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करू. यामध्ये भारतीय महिला शास्त्रज्ञ कमला सोहनी यांच्या जन्मदिनानिमित्त त्यांची माहिती, त्यानंतर वेद विश्वाचा ही मालिका लेखन समर बोबडे यांचं, तरुणाई या मालिकेत मलखांबपटू निनाद दीक्षित यांची मुलाखत आपण ऐकाल, 6:10 गीतबहार, 6:30 कार्यक्रमांची रूपरेषा, 6:35 आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या अनुषंगाने उत्तम आरोग्यासाठी योग या विषयी डॉक्टर निवृत्ती भगवानराव स्वामी यांची सुहास नंदुरे यांनी घेतलेली मुलाखत, त्यानंतर ऐकाल लोकसंगीत, 7:30 आमचं घर आमचं शेत या कार्यक्रमात गप्पा गोष्टी हा कौटुंबिक संवाद लेखन अमोल पालये यांचं, 8:15 सुगम संगीत, 9:30 कंट्री वाईड आणि 9:45 इनसाईट्स हे कार्यक्रम दिल्ली केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करू, 10:00 रजनीगंधा, तर 10:30 शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात पंडित रविशंकर यांनी सतारीवर सादर केलेला राग मिया मल्हार. याशिवाय सर्व बातमीपत्र आम्ही नेहमीच्याच वेळेवर सहक्षेपित करणार आहोत. तेव्हा श्रोतेहो, ही होती रूपरेषा आमच्या आजच्या उर्वरित तसंच उद्याच्या कार्यक्रमांची. हे आहे आकाशवाणीचं रत्नागिरी केंद्र. श्रोतेहो, आता प्रसारित करत आहोत लोकसंगीताचा कार्यक्रम. सुरुवातीला ऐकूया अरुण भोईर शहाडकर यांची ही गीतरचना.

0: हे गीत गायलं होतं अरुण भोईर शहाडकर आणि सहकलाकारांनी. संगीतकार होते अनिरुद्ध काळे.
1: तुम्हाला माहीत आहे का, ईशान्य भारत जो कधी काळी दूरचा वाटत होता तो गेल्या 12 वर्षात आपल्या हृदयाच्या खूप जवळ आला आहे. ईशान्य भारतातील राष्ट्रीय महामार्गाची लांबी वाढून 16,200 किलोमीटर वर पोहोचली आहे. सिक्कीम आणि अरुणाचल प्रदेशाला पहिल्यांदाच हवाई दळणवळणाची जोडणी मिळाली आहे. आता ईशान्य भारतासोबतचे अंतर कमी झाले आहे.
2: नॉर्थ ईस्ट अब दूर नहीं रहा.

0: उत्तरा केळकर यांच्या मुख्य स्वरातली ही होती कल्याण इनामदार यांची गीतरचना.
1: तुम्हाला माहित आहे का, केंद्र सरकारने लहान उद्योजकांसाठी 40 लाख कोटी रुपयांपेक्षा जास्त मूल्याचे तारण मुक्त मुद्रा कर्ज उपलब्ध करून दिले आहे. ही रक्कम कुवेत सारख्या देशाच्या सकल देशांतर्गत उत्पादनाच्या जवळपास 3 पट इतकी आहे.
2: करोडो छोटे उद्यमियों को मुद्रा योजना से लोन मिला, उन्हें आज महसूस होता है कि डेमोक्रेसी कैन डिलीवर.
1: 12 वर्षे विश्वासाची, विकासाची, जन कल्याणाची.
0: श्रोतेहो, आपण ऐकत आहात लोकसंगीताचा कार्यक्रम आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून.

0: विठ्ठल हेदुकर यांना आपण ऐकलत. ही रचना होती प्रवीण दवणे यांची. संगीतबद्ध केली होती कृष्णा शिंदे आणि सोमनाथ परब यांनी.
1: कमी वेळात जास्त नफा,
2: बस एका क्लिकवर कमाल हसला.
3: अनोळखी लिंक्स वर क्लिक करू नका. RBI सांगते,
4: जाणकार बना, सतर्क रहा.
0: श्रोते हो, लोकसंगीताच्या कार्यक्रमात आता ऐकूया विठ्ठल उमप आणि सहकलाकारांनी गायलेली ही गीतरचना.
5: आई राजा उधा उधा उधा उधा गा आई उधा उधा उधा उधा दारूगड भैया.

विठ्ठल उमप आणि सहकलाकारांनी गायलेलं हे गीत आपण ऐकलं. श्रोते हो, या गीताबरोबरच लोकसंगीताचा कार्यक्रम आम्ही आता समाप्त करत आहोत. हा कार्यक्रम प्रसारित झाला आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून. यानंतर 7 वाजता प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करणार आहोत.

आकाशवाणी मुंबई. राजेश शिरभाते प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. रेल्वे मंत्र्यांच्या हस्ते पुण्यात विविध विकास कामांचं लोकार्पण आणि पायाभरणी. पुणे साईनगर शिर्डी एक्सप्रेस रेल्वेला दाखवला हिरवा झेंडा. पुणे रेल्वे स्थानकाच्या विस्तारासाठी 600 कोटी रुपयांची गुंतवणूक करणार. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचं प्रतिनिधित्व करण्याचा दावा करणाऱ्या कुठल्याही बंडखोर गटाला मान्यता देऊ नये अशी पक्षाची लोकसभेच्या सभापतींना विनंती. राज्यात धार्मिक राजकीय आणि सामाजिक आंदोलनांदरम्यान दाखल झालेले 44 खटले मागे घेण्याचा मंत्रिमंडळ उपसमितीचा निर्णय. आणि लखनौ इथं सुरू असलेल्या दुसऱ्या एकदिवसीय क्रिकेट सामन्यात भारताचं अफगाणिस्तान पुढे विजयासाठी 403 धावांचं आव्हान. पुणे रेल्वे स्थानकाच्या विस्तारासाठी सुमारे 600 कोटी रुपयांची गुंतवणूक करण्यात येणार असून आणखी 6 नवीन फलाट उभारले जातील असं रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी आज सांगितलं. पुणे रेल्वे स्थानकावर पुणे साईनगर शिर्डी एक्सप्रेस रेल्वेला हिरवा झेंडा दाखवून रवाना केल्यावर तसंच विविध विकास कामांचं लोकार्पण आणि पायाभरणी केल्यानंतर ते बोलत होते. या कार्यक्रमाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दूरस्थ पद्धतीनं उपस्थित होते. केंद्रीय नागरी विमान वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ तसंच शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्यासह रेल्वे विभागाचे वरिष्ठ अधिकारी कार्यक्रमाला उपस्थित होते. जेएनपीटी आणि वाढवण या बंदरांपर्यंत विदर्भ आणि मराठवाड्याचा संपर्क मजबूत करण्यासाठी समर्पित मालवाहतूक लोहमार्ग मिळावा असा प्रस्ताव मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मांडला आहे. त्यावर लवकरच काम सुरू करण्याचं आश्वासन वैष्णव यांनी दिलं.

0: महाराष्ट्र में 2 लाख करोड़ रुपए के प्रोजेक्ट्स आज रेलवे के चल रहे हैं और जल्दी ही मुंबई से पुणे 48 मिनट्स मुंबई टू पुणे।
1: मुंबई पुणे रेलवे मार्गाच्या चौपदरीकरणाचं काम वेगानं सुरू असल्याचं त्यांनी सांगितलं। मुंबई पुणे आणि पुणे हैदराबाद या प्रस्तावित बुलेट ट्रेन मार्गामुळे मुंबई पुणे प्रवास अवघ्या 48 मिनिटात तर पुणे हैदराबाद प्रवास सुमारे 2 तास 8 मिनिटात पूर्ण होऊ शकेल असं त्यांनी नमूद केलं। राज्यातल्या रेल्वे विकासासाठी केंद्र सरकारनं यंदा सुमारे 23,900 कोटी रुपयांची तरतूद

0: असल्याचं त्यांनी सांगितलं. हडपसर रेल्वे स्थानकावरून पुणे हडपसर पाटणा दानापूर या अमृत भारत एक्सप्रेसला श्री वैष्णव यांनी हिरवा झेंडा दाखवला. एक दिवसाच्या दौऱ्यासाठी आज सकाळी वैष्णव यांचं पुणे विमानतळावर आगमन झालं. केंद्रीय विमान वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी त्यांचं स्वागत केलं. राज्यात आकाशवाणीची यंत्रणा अधिक मजबूत करण्याचा केंद्र सरकारचा विचार असल्याचं यावेळी वैष्णव यांनी सांगितलं. पनवेल रेल्वे स्थानकावरची गर्दी कमी करण्यासाठी भारतीय रेल्वेनं राज्यात सोमाटणे चिखली कॉर्ड लाईन प्रकल्पाला 172 कोटी रुपये खर्चासह मंजुरी दिली आहे. हा नवीन रेल्वेमार्ग कर्जत मार्गावरच्या चिखली आणि रोहा मार्गावरच्या सोमाटणे यांना जोडणारा अत्यंत महत्वाचा दुवा ठरेल असं रेल्वे मंत्रालयानं म्हटलं आहे. यामुळे कर्जत आणि रोह्यादरम्यान रेल्वेगाड्यांना पनवेल स्थानकात प्रवेश करण्याची किंवा इंजिनाची दिशा बदलण्याची गरज न पडता अखंड प्रवास करता येईल. हा प्रकल्प विशेषतः जवाहरलाल नेहरू बंदर प्राधिकरण आणि ट्रस्टशी संबंधित मालवाहतुकीसाठी अत्यंत महत्वाचा आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचं प्रतिनिधित्व करण्याचा दावा करणाऱ्या कुठल्याही बंडखोर गटाला मान्यता देऊ नये अशी विनंती करणारं पत्र खासदार अरविंद सावंत यांनी लोकसभेचे सभापती ओम बिर्ला यांना लिहिलं आहे. प्रसारमाध्यमांमधल्या वृत्तानुसार शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या निवडणूक चिन्हावर निवडून आलेले काही खासदार स्वतंत्र गट म्हणून मान्यता मिळवण्यासाठी किंवा दुसऱ्या पक्षात विलीन होण्यासाठी लोकसभा कार्यालयाशी संपर्क साधत आहेत असं अरविंद सावंत आपल्या पत्रात म्हणाले आहेत. राजकीय पक्षापासून स्वतंत्र असा कोणताही अधिकार विधिमंडळ पक्षाकडे नसतो, त्यामुळे पक्षाचं प्रतिनिधित्व करणाऱ्या दाव्याचा कुठलाही प्रस्ताव आल्यास शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला आपली बाजू मांडण्याची संधी दिल्याशिवाय कोणतीही अंमलबजावणी करू नये अशी विनंती खासदार अरविंद सावंत यांनी सभापती ओम बिर्ला यांना केली आहे. यासंदर्भात खासदार अनिल देसाई आणि अरविंद सावंत यांनी आज सभापती ओम बिर्ला यांची भेट घेतली. पक्षाच्या शिष्टमंडळानं बिर्ला यांना पक्षबद्दल विरोधी कायद्यातील तरतुदींविषयीचं निवेदन सादर केल्याचं खासदार अनिल देसाई यांनी भेटीनंतर बातमीदारांना सांगितलं.
1: लोकसभा स्पीकर ने कहा जो व्यवस्था रही कि उसी के तहत कायदे कानून को ये रखते हैं वो हम हमारी आशंका कुछ नहीं है. हमारे सांसदों के ऊपर पूरा विश्वास है और जो अटकलें माध्यमों के द्वारा आ रही हैं तो एक सावधानता बरतने के लिए हमने ये कदम लिया हुआ है.
0: शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातल्या नेत्यांना फोडण्याच्या तथाकथित प्रयत्नांशी भाजपाचा काहीही संबंध नसल्याचं भाजप नेते चंद्रशेखर बावनकुळे यांनी स्पष्ट केलं आहे. आपल्या पक्षातल्या काही खासदारांना विकत घेण्यासाठी भाजपाकडून 15 कोटी रुपयांची आगाऊ रक्कम दिली जात असल्याचा दावा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी केला होता. त्या दाव्यावर बावनकुळे यांनी हे स्पष्टीकरण दिलं आहे. उद्धव ठाकरे आपल्या आमदारांना आणि खासदारांना पक्ष सोडून जाण्यापासून रोखण्यात अपयशी ठरले आहेत अशी टीका त्यांनी केली. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. राज्यात झालेल्या धार्मिक राजकीय आणि सामाजिक आंदोलनांदरम्यान दाखल झालेले 44 खटले मागे घेण्याचा निर्णय मंत्रिमंडळ उपसमितीनं घेतला आहे. यासंबंधीची शिफारस सरकारला करण्यात आल्याची माहिती राज्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री आणि उपसमितीचे अध्यक्ष आशिष शेलार यांनी दिली आहे. शेलार यांच्या अध्यक्षतेखाली सह्याद्री अतिथीगृह इथं झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. मात्र महिलांशी संबंधित गुन्हे, गंभीर स्वरूपाचे खटले, वैयक्तिक आणि दिवाणी प्रकरणं ही शासनाच्या धोरणांतर्गत माफ केली जाऊ शकत नाहीत, त्यामुळे अशा प्रकरणांवरील खटले मागे घेतले जाणार नसल्याचं शेलार यांनी सांगितलं. एकदिवसीय क्रिकेट मालिकेत आज लखनौ इथं सुरू असलेल्या दुसऱ्या सामन्यात भारतानं अफगाणिस्तानपुढे विजयासाठी 403 धावांचं आव्हान ठेवलं आहे. अफगाणिस्ताननं नाणेफेक जिंकून भारताला प्रथम फलंदाजीसाठी आमंत्रित केल्यावर शुभमन गिल आणि ईशान किशन यांच्या 224 धावांच्या भागीदारीच्या जोरावर भारतानं 402 धावा केल्या. शुभमन गिलनं 154 तर ईशान किशननं 125 धावा केल्या. अफगाणिस्तानतर्फे नांगी आलिन खरोतेनं 4 तर रशीद खाननं 3 गडी बाद केले. शेवटची बातमी हाती आली तेव्हा अफगाणिस्तानच्या 16 षटकात 2 बाद 84 धावा झाल्या होत्या. आयसीसी महिला T20 विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत भारत आणि नेदरलँड्स यांच्यातला सामना युकेमध्ये लीड्स इथं होत आहे. नेदरलँडनं नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करायचा निर्णय घेतला आहे. राज्यातल्या विधान परिषदेच्या 17 जागांसाठी उद्या मतदान होणार आहे. सर्व मतदान केंद्रांवर तयारी पूर्ण झाली असून मतदान केंद्र अधिकाऱ्यांना निवडणूक

0: त्याचं वितरण करण्यात आलं आहे. फ्रान्समध्ये एव्हियन इथं G7 परिषदेत आज प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं भाषण झालं. सर्वांच्या फायद्यासाठी समतोल, समावेशक आणि शाश्वत आर्थिक विकासाला प्रोत्साहन या विषयावर बोलताना प्रधानमंत्र्यांनी अधोरेखित केलं की विकसनशील देशांच्या मदतीसाठी वित्तीय यंत्रणा तयार करण्याची गरज आहे. प्रधानमंत्री मोदी आज अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी द्विपक्षीय चर्चा करणार आहेत. पश्चिम आशियातला संघर्ष आणि होर्मुझ समुद्रधुनीतील वाहतूक सुरळीत करणं या मुद्द्यांसह विविध विषयांवर चर्चा होईल. जर्मनीचे चॅन्सलर फ्रेडरिक मर्स यांच्याशी प्रधानमंत्री मोदी यांनी द्विपक्षीय चर्चा केली. व्यापार, गुंतवणूक, संरक्षण सामुग्री, माहिती तंत्रज्ञान आणि इतर संबंधित क्षेत्रांमध्ये उभयपक्षी संबंध दृढ करण्यावर दोन्ही नेत्यांमध्ये सहमती झाली. कोळसा आणि लिग्नाईट गॅसिफिकेशन प्रकल्पांवरचा तिसरा रोड शो उद्या मुंबईत होणार आहे. केंद्रीय कोळसा आणि खाणकाम मंत्रालयाने आयोजित केलेल्या या रोड शोला केंद्रीय कोळसा आणि खाणकाम मंत्री जी किशन रेड्डी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित राहतील. भारताच्या कोळसा गॅसिफिकेशन प्रकल्पात उद्योगांचा सहभाग वाढावा या उद्देशानं कोळसा मंत्रालयाच्या संकल्पनेतला हा रोड शो नवी दिल्ली आणि हैदराबादनंतर आता मुंबईत होत आहे. हवामान. गेल्या 24 तासात राज्याच्या चारही विभागामध्ये तुरळक ठिकाणी पाऊस पडला. विदर्भात तुरळक ठिकाणी उष्णतेची लाट होती. मध्य महाराष्ट्र, कोकण आणि मराठवाड्यात कमाल तापमानात लक्षणीय वाढ झाली. येत्या 2 दिवसात चारही विभागांमध्ये तुरळक ठिकाणी सोसाट्याचा वारा, विजांचा कडकडाट आणि मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची तसंच तुरळक ठिकाणी उष्णतेची लाट येण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. रेल्वेमंत्र्यांच्या हस्ते पुण्यात विविध विकास कामांचं लोकार्पण आणि पायाभरणी. पुणे साईनगर शिर्डी एक्सप्रेस रेल्वेला दाखवला हिरवा झेंडा. पुणे रेल्वे स्थानकाच्या विस्तारासाठी 600 कोटी रुपयांची गुंतवणूक करणार. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचं प्रतिनिधित्व करण्याचा दावा करणाऱ्या कुठल्याही बंडखोर गटाला मान्यता देऊ नये अशी पक्षाची लोकसभेच्या सभापतींना विनंती. राज्यात धार्मिक, राजकीय आणि सामाजिक आंदोलनांदरम्यान दाखल झालेले 44 खटले मागे घेण्याचा मंत्रिमंडळ उपसमितीचा निर्णय. आणि लखनौ इथं सुरू असलेल्या दुसऱ्या एकदिवसीय क्रिकेट सामन्यात भारताचं अफगाणिस्तानपुढे विजयासाठी 403 धावांचं आव्हान. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया रात्री 8:05 आकाशवाणी मुंबईच्या राष्ट्रीय बातमीपत्रात. नमस्कार.
1: आम्ही आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून बोलत आहोत.
2: चीन का हांजोऊ शहर जानते हैं आप? वहीं पर हमने रचा था इतिहास जब 2022 के एशियन गेम्स में हमने 107 मेडल्स जीते थे, क्योंकि पीछे थी हमारे 1045 खेलो इंडिया सेंटर्स की ट्रेनिंग, कंडीशनिंग कोचेस, डाइटिशियंस और फिजियोस की पूरी फौज. तभी तो पैरालंपिक में भी हमने रिकॉर्ड 29 पदक जीते. और हॉकी, बैडमिंटन, एथलेटिक्स, वुमेन क्रिकेट, बॉक्सिंग, चेस, सभी मैदानों में तिरंगा फहराया.
3: एक खिलाड़ी दुनिया के किसी कोने में हाथ में तिरंगा लेकर के दौड़ता है, सारे हिंदुस्तान में ऊर्जा भर देता है, सारे हिंदुस्तान में चेतना भर देता है.
2: 12 साल विश्वास के, विकास के, जन कल्याण के.
4: श्रोते हो इंद्रधनुष्य या कार्यक्रमात शुक्रवारी 19 जूनला सकाळी 9:30 आपण ऐकणार आहात ज्ञान भाषा ते करिअर भाषा, संस्कृतच्या नव्या वाटा या विषयावरती डॉक्टर कल्पना आठले यांच्याशी रोहित देव यांनी केलेली बातचीत.
5: या वर्षीपासून म्हणजे 26-27 या शैक्षणिक वर्षापासून केंद्रीय संस्कृत विद्यापीठाला बीटेक अभ्यासक्रमाला मंजुरी मिळालेली आहे. AI आणि डाटा सायन्स या विषयातलं बीटेक तिथे करता येणार आहे विद्यार्थ्यांना. त्यांना नेहमीच्याच प्रोसेसमधून जायचं आहे, म्हणजे त्याच्यासाठी आवश्यक असलेली परीक्षा देऊन या कोर्सला त्यांना प्रवेश घेता येणार आहे. आणि तसंच आयुर्वेद आणि संस्कृत याची सांगड तर निश्चितपणे आपल्याला माहिती आहे. आयुर्वेद गुरुकुलम अशी एक संकल्पना आहे आणि त्यामध्ये 10वी नंतर या विद्यार्थ्यांनी 2 वर्षाचा प्री आयुर्वेद कोर्स करायचा आहे की ज्याच्यामुळे त्यांची नीट साठी तयारी होणार आहे. त्यामुळे नीट उत्तीर्ण केल्यानंतर त्यांना ह्या BAMS मध्ये प्रवेश मिळून संस्कृत शिकलेल्या विद्यार्थ्यांना आयुर्वेदाचं वैद्य होता येणार आहे.
4: तेव्हा अवश्य ऐका शुक्रवारी 19 जूनला सकाळी 9:30 कार्यक्रम इंद्रधनुष्य 11.43 kHz या मध्यम लहरी वाहिनीवर, 101.5 MHz या FM वाहिनीवर आणि न्यूज ऑन AIR या लाईव्ह मोबाईल ॲपवरून जगात सर्वत्र या

0: विक्रमाचे सादरकर्ते विवेक वानखडे.
1: मित्रांनो, तुम्हाला माहिती आहे का की ज्या तीव्र सूर्यप्रकाशाला कधी काळी आपण केवळ असह्य उष्णता म्हणून पाहत होतो, त्याच उन्हाचा वापर आता आपल्या घराच्या छतावरून ऊर्जा निर्मिती करण्यासाठी केला जात आहे. यामुळेच आज देशातील सुमारे 37 लाख घरे प्रधानमंत्री सूर्य घर बनली आहे. यामुळे विजेच्या बिलांमध्ये कपात झाली आहे आणि संपूर्ण देशभरात एक नवा आत्मविश्वासही वाढला आहे.
2: एक दशक पहले भारत सोलर पॉवर के मामले में बहुत पीछे था, लेकिन आज सोलर पावर के मामले में भारत दुनिया के टॉप 5 देशों में आ गया.
1: 12 वर्षे विश्वासाची, विकासाची, जनकल्याणाची.
3: श्रोते हो, दर मंगळवारी सकाळी 8:40 आपण ऐकाल संत चरित्र आणि संत साहित्य यांचा मागोवा घेणारी मालिका संतवाणी.
4: आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून 1143 kHz या मध्यम लहरी वाहिनीवर, 101.5 MHz या FM वाहिनीवर आणि न्यूज ऑन AIR या लाईव्ह मोबाईल ॲपवर जगात सर्वत्र.
3: तेव्हा जरूर ऐका कार्यक्रम संतवाणी.
4: सादर करते विवेक पानखर.

आम्ही बोलत आहोत आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून. यानंतर 7:15 वाजता वृत्तविशेष हा कार्यक्रम आम्ही मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करणार आहोत.

0: संघर्षाची झळ प्रत्यक्ष युद्धात सहभागी असलेल्या देशांशिवाय अवघ्या जगाला सोसावी लागली. इंधनाची कमतरता आणि इंधनासह सर्वच गोष्टींच्या वाढलेल्या दरांनी सामान्य माणसाचं जगणंही बाधित झालं. म्हणूनच हा संघर्ष थांबावा अशी आशा अवघं जग करत आहे आणि आता ही गोष्ट प्रत्यक्षात उतरण्याची शक्यता निर्माण झाली. येत्या 19 तारखेला हा संघर्ष थांबवण्यासाठी अमेरिका आणि इराणमध्ये करारावर स्वाक्षरी होणार आहे. त्याचविषयी अधिक बोलण्यासाठी निवृत्त प्राध्यापिका आणि आंतरराष्ट्रीय घडामोडींच्या अभ्यासक अरुणा पेंडसे मॅडम आज आपल्यासोबत आहेत. अरुणा मॅडम नमस्कार. आकाशवाणीच्या सगळ्या श्रोत्यांच्या वतीनं आपलं मनापासून स्वागत.
1: नमस्कार
0: अरुणा मॅडम. गेले 100 दिवसांपेक्षा जास्त दिवसांपासून सुरू असलेला हा संघर्ष संपुष्टात आणण्यासाठी अमेरिका आणि इराणमध्ये येत्या 19 तारखेला शांतता करारावर स्वाक्षरी होणार आहे. ही घडामोड तुम्हाला किती महत्वाची वाटते आणि या कराराचं नेमकं स्वरूप काय, दुसरं म्हणजे या करारातून इराणच्या वाट्याला काय येणार आहे, त्यातले महत्वाचे घटक काय असतील आणि त्यामुळे त्यांना काय आर्थिक राजनैतिक लाभ मिळतील याविषयी काय माहिती द्याल.
1: एक तर आपल्याला असं दिसतंय की इराणची ह्या युद्धामध्ये थोडी अधिक सरशी झाली असं म्हणायला पाहिजे. म्हणजे इराण जिंकलंय पूर्णपणे असं जरी नसलं तरी सुद्धा वर्चस्मा थोडा इराणचा आहे असं आपल्याला जाणवतं. कारण इराणनी अनेक गोष्टींमध्ये आपल्या मागण्या मागे घेतलेल्या नाहीयेत. त्यांनी अमेरिकेची एक गोष्ट मान्य केली की हॉर्मुझची समुद्र धुनी आपण 60 दिवसांसाठी आम्ही खुली ठेवू असं म्हटलेलं आहे. म्हणजे पुढचे 2 महिने. 2 महिन्यांनंतर काय असणार आहे हे आत्ता तरी गुलदस्त्यात आहे. ते काय करू शकतात तर ते कदाचित त्यांचं जे म्हणणं आहे की आम्ही मॅरीटाईम सर्व्हिस देऊ, म्हणजे जहाजांची सुरक्षितता आम्ही पाहू आणि त्या बदल्यात आम्ही काही फीज आकारू, हे कदाचित ते करू शकतील आणि त्याला कोणी फार हरकत

0: घेऊ शकेल, अमेरिका घेऊ शकेल असं वाटत नाही. इराकची दुसरी एक जी मागणी आहे ती अमेरिकेने मान्य केली आहे, ती म्हणजे अमेरिकेने आपली सर्व सैन्य आणखीन लष्करी जी काय दल विमानं अमुक तमुक सगळं त्यांनी माघारी घ्यायला पाहिजे ही त्यांची अट आहे. अमेरिकेने ती मान्य केली आहे, म्हणजे अमेरिकेचे सैनिक वगैरे इराणच्या किंवा त्याच्या बाजूच्या भूमीवरती असणार नाहीत आणि समुद्रधुनीतून सुद्धा ते माघार घेतील. इराणच्या बंदरांवरती अमेरिकेने जो काही कब्जा म्हणता येणार नाही पण त्यांच्यावरती त्यांनी जी बंदी घातलेली आहे ती बंदी उठवली जाईल. आणखीन एक जे महत्वाचं म्हणजे आता हा आर्थिक मुद्दा आहे इराणच्या संदर्भातला, इराणच्या बाजूनी जे करारामधला जो मुद्दा आहे तो की इराणनी अगदी सुरुवातीच्या याच्यामध्ये त्यांच्या वाटाघाटींमधून जो एक मुद्दा येत होता तो रिपेरेशन्स म्हणजे युद्ध खंडणी अमेरिकेने द्यावी आम्हाला, कारण अमेरिकेने हा आमच्यावरती एकतर्फी हल्ला केलेला आहे, हे बेकायदेशीर युद्ध आमच्यावर लादलंय आणि त्यामुळे आमचं जे नुकसान झालंय त्या नुकसान भरपाई आम्हाला द्यावी. तर आता त्या पद्धतीचे रिपेरेशन्स नाहीयेत म्हणजे निदान करारामध्ये त्याबद्दलची चर्चा नाहीये, पण अमेरिकेनी गेली अनेक वर्ष निदान 20-25 वर्ष इराणची मालमत्ता अमेरिकेत असलेले त्यांचे जे काही इन्व्हेस्टमेंट आहेत ते जे गोठवलेले आहेत त्या मालमत्ता ते खुल्या करणं आणि इराणवरती असलेले आर्थिक निर्बंधही ते काढून घेणं ही एक महत्वाची बाब ज्याच्यामुळे इराणने कदाचित या प्रकारच्या प्रस्तावाला मान्यता दिली असणार आहे. आणि अमेरिकेच्या दृष्टीने याच्यामध्ये काय आहे तर इराणने हे मान्य केले की आता युद्ध थांबवू, म्हणजे मला अमेरिकेच्या दृष्टीने याच्यात काय फायदेशीर आहे हे फार मोठं काही दिसत नाहीये, पण युद्ध संपेल हे त्याच्यामधली महत्वाची गोष्ट आहे.
1: थोडक्यात अनेक बाबतीत हा करार जितका इराणच्या हिताचा आहे तितकाच अवघ्या जगाच्या पण हिताचा आहे शांततेच्या दृष्टीनं आपण असं नक्कीच म्हणू शकतो. पण अनेक वेळा असा करार होण्याच्या शक्यता निर्माण झाल्या होत्या आणि पुन्हा पुन्हा नंतर संघर्ष उफाळून आला आणि त्यामुळे असा करार होऊ शकला नाही. या सगळ्या पार्श्वभूमीवर आत्ताचा करार होईल याबाबतची निश्चितता अनिश्चितता याबाबतीत तुम्ही काय सांगाल आणि त्याची कारणमीमांसा कशी कराल?
0: आपण जो प्रश्न विचारलाय त्याच्याबद्दल सांगायचं म्हणजे 100 दिवसापेक्षा जास्त हे युद्ध चालू होतं आणि या युद्धामुळे एकंदरीतच जगावर बरेच परिणाम झाले, जागतिक राजकारणावर मोठे परिणाम झाले आणि प्रामुख्याने पश्चिम आशियाई देशांच्या राजकारणावर मोठा त्याचा प्रभाव पडणार आहे आणि पडतोय. कराराच्यामुळे काय मोठं होणार आहे कसं होणार आहे माहिती नाही. कराराचा मुख्य उद्देश आहे युद्ध थांबवणे आणि या कराराने युद्ध थांबेल अशी आता आपण आशा करूया, पण अजून 2 दिवस आहेत म्हणजे परवा शांतता करारावर सह्या होतील. पण आधीचे सुद्धा ह्याच पद्धतीचे जे प्रयत्न होते ते प्रयत्न बघता बघता कोसळलेले आपल्याला दिसले आणि त्याचं एक कारण आपल्याला दिसतं आणि ते अजूनही तसंच आहे आणि त्यामुळे ही चिंता आहे अजून. मला असं वाटतं जगात जे कोणी या घडामोडींचा अभ्यास करतायत त्यांच्याही डोक्यामध्ये ते आहे, ते म्हणजे इस्रायल. इस्रायलनी या करारामध्ये सामील व्हायला नकार दिलेला आहे. खरं तर इस्रायल हा युद्धामधला एक मोठा घटक आहे. अमेरिका आणि इस्रायल दोघांनी मिळून इराणवर हल्ला केला आणि त्याच वेळेला इस्रायलनी लेबाननवर पण हल्ला सुरू केला, गाझामध्ये त्यांनी आपले हल्ले वाढवले आणि आता परिस्थिती अशी आहे की त्यांना हा करार नको असल्यामुळे पुन्हा लेबाननवर त्यांनी कालपासून हल्ले सुरू केले. प्रश्न असा आहे की हा करार ट्रम्प यांना किती महत्वाचा वाटतो त्यावर ह्या कराराचं भवितव्य काही प्रमाणात अवलंबून आहे, कारण इराण आणि अमेरिका दोन्ही बाजूनी काही बाबतीमध्ये माघार घेतली आणि काही बाबतीमध्ये त्यांनी आपल्या भूमिका स्पष्ट केल्या आहेत आणि त्यावर ते ठाम आहेत. पण लेबनन मध्ये सुद्धा म्हणजे एक महत्वाची अट इराणने जी घातलेली आहे या कराराच्या आधीची ती अशी आहे की सर्व प्रकारचे हल्ले आणि सर्व प्रकारचं जे काही युद्ध आहे ते थांबलं पाहिजे सर्व भागात, त्याच्यामध्ये लेबनन पण येतं. आता ही गोष्ट ते किती रेटतात हे आपल्याला बघावं लागेल.

0: इराणी एक म्हटलंय की आम्ही युरेनियम आमच्याकडचं नष्ट करणार नाही किंवा देणार नाही, म्हणजे आपला शांततेसाठीचा अणु कार्यक्रम चालू राहील हा मुद्दा त्यांनी ठेवलेला आहे. आज आपल्याला असं दिसतंय की हा कार्यक्रम इराण चालू ठेवतं का नाही, पण अगदी शांततेसाठी सुद्धा जर का तुमच्याकडे न्यूक्लिअर कपॅसिटी असेल तर तुम्ही शस्त्र केव्हाही निर्माण करू शकता हे जगात सगळ्यांना माहिती आहे. अमेरिकेने सध्या तरी इराणच्या ह्या अणु कार्यक्रमाच्या बद्दलच्या ज्या धोरणाला किंवा आम्ही शांततेसाठी बनवतो याला मान्यता दिलेली असं दिसतंय किंवा या करारात ते चालू ठेवू असं दिसतं. आणखीन एक मुद्दा सांगायचा होता तो म्हणजे क्षेपणास्त्रांच्या संदर्भात इराणनी कोणत्याही प्रकारचं लिमिट मान्य करणार नाही हे आधी स्पष्ट केलं की आमच्या क्षेपणास्त्रांच्या कार्यक्रमावर आम्ही बंदी आणू देणार नाही, तो नॉन निगोशिएबल आहे हाही भाग आहे.
1: या करारातून अवघं जग ज्याची वाट पाहतंय ते म्हणजे हॉर्मुझची समुद्रधुनी खुली होणार आहे. पण हॉर्मुझची समुद्रधुनी खुली होणार म्हणजे नेमकं काय होणार, त्याचा जागतिक अर्थव्यवस्थेला पर्यायानं भारताला कशाप्रकारे दिलासा मिळणार आहे याबद्दल सगळेच जण जाणून घ्यायला उत्सुक आहेत, त्याबद्दल काय सांगाल?
0: हॉर्मुझची समुद्रधुनी अगोदर खुलीच होती, 28 फेब्रुवारीच्या आधी त्याच्यात काहीही प्रॉब्लेम्सच नव्हते, अगदी नॉर्मली जहाजं येत जात होती, सर्व प्रकारचा व्यापार तिथून चालत होता. त्यावेळेला तो एक चोक पॉइंट असेल याबद्दलची काही कल्पनाही नव्हती, म्हणजे सुएझ कॅनॉल होताच पण हा सुद्धा चोक पॉइंट होईल असं त्यावेळेला वाटलेलं नव्हतं. पण युद्ध चालू झाल्यावर इराणनी हॉर्मुझच्या समुद्रधुनीचा हा जो सामरिक त्याचं जे महत्व आहे ते लक्षात घेऊन त्यांनी ते बंद केलं, कारण हा त्यांनी शस्त्र म्हणून एका परीने ह्या गोष्टीचा वापर केला आणि त्यामुळे जो व्यापारात अडथळा निर्माण झाला आणि ज्याच्यामुळे पुढे तेलाच्या बाबतीतलं जे जागतिक संकट तयार झालं, कारण जवळजवळ दुप्पट झाल्या तेलाच्या किमती बॅरल मागे आणि त्याचा परिणाम सगळीकडे झाला, अमेरिकेमध्ये सुद्धा त्याचा परिणाम झाला, तर तो मुद्दा अमेरिकेने आता लावून धरलेला आहे की हॉर्मुझची समुद्रधुनी खुली व्हायला पाहिजे आणि इराणने त्याला तत्वत मान्यता दिली की 60 दिवस तरी ही समुद्रधुनी पूर्ण खुली असेल की मग पुढेही खुली असेल, पण पुढे ते काय करतील कारण आता असं आहे की त्याच्यामध्ये काही ठिकाणी तुरुंग पेरलेले, त्यामुळे त्यांना अजून त्या समुद्रधुनीचं सेफ करण्यासाठी त्यांना काही पावलं उचलावी लागतील, पण बऱ्याच अंशी जिथे सेफ्टी आहे तिथे ते ती समुद्रधुनी खुली करतील. आता समुद्रधुनी खुली होईल काही काळाने कदाचित ते त्या ठिकाणी टोल आकारतील एका परीने, टोल म्हणजे ते म्हणतील आम्ही ते मॅरिटाईम सर्व्हिस असा शब्द वापरला जातोय की जहाजांची सुरक्षितता आम्ही देण्यासाठी आम्ही त्यांच्याकडून काही फीज वसूल करू, ते आत्ता ते म्हणत नाहीये पण ते करणार ते कारण त्यांच्या प्लॅनमध्ये तो एक भाग आहे. तर त्यांचं प्रचंड नुकसान झालं युद्धामध्ये, ते भरून कसं काढायचं तर ते आम्ही या पद्धतीने भरून काढू हेही त्यांनी म्हटलेलं आहे. त्यामुळे आता पहिले 60 दिवस ती पूर्ण खुली असेल, आता पुढे काय होतं हे आपल्याला पाहायला लागेल, आत्ताच आपण सांगू नाही शकत. पण खुला झाल्यामुळे भारताच्या दृष्टीने काय होणार आहे, तर भारतात पूर्वीप्रमाणे आपल्याला तेल आयात करता येणार आहे. तेल आपली आयात जर का पूर्ववत झाली तर आपल्या देशातलं सुद्धा हे जे तेलाचं संकट आहे म्हणजे गॅस न मिळणं किंवा कमर्शियल गॅस अत्यंत महाग होणं ह्या गोष्टी कदाचित रिव्हर्ट होतील आणि भारतीय अर्थव्यवस्थेला काही प्रमाणात दिलासा मिळू शकेल. हे युद्ध थांबणं आणि सातत्याने हा जो हॉर्मुझच्या समुद्रधुनीचा वापर करून जागतिक व्यापारावरती जे काही बंधनं येत होती ती निघणं हा एक महत्वाचा भाग आहे आणि त्यामुळे काही प्रमाणात जागतिक व्यवहार आहेत ते सुरळीत होतील आणि शांतता प्रस्थापित होईलच.
1: अरुणा मॅडम, हे युद्ध जरी अमेरिका इस्रायल आणि इराण मधलं असलं तरी हा करार अवघ्या जगासाठी आणि भारतासाठी सुद्धा तितकाच महत्वाचा आहे. इतक्या महत्वाच्या विषयावरती तुम्ही फार सोप्या शब्दांमध्ये नेमकी माहिती दिलीत, त्यासाठी

0: आपला वेळ दिलात याकरता आकाशवाणीच्या सगळ्या श्रोत्यांच्या वतीनं आपले मनपूर्वक आभार.
1: या मुलाखतीसाठी मला बोलावलं त्याबद्दल धन्यवाद.
0: श्रोते हो, आपला वृत्तविशेष हा कार्यक्रम आपण न्यूज ऑन AIR या ॲपवर लाईव्ह ऐकू शकता. यासोबतच आमच्या मुंबई एअर न्यूज या यूट्यूब वाहिनीवर तसंच आकाशवाणी मराठी बातम्या या पॉडकास्ट चॅनलवर देखील या कार्यक्रमाचं ध्वनिमुद्रण आपल्याला कधीही ऐकता येईल. याबरोबरच आजचा वृत्तविशेष हा कार्यक्रम संपला. हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला. संपादन आणि सादरकर्त्या संगीता गोडबोले, निर्मिती सहाय्य शीतल जाधव, लेखन आणि समन्वय सोनाली मनसेकर आणि मुलाखत तुषार पवार.
2: श्रोते हो, वृत्तविशेष हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवरून.
3: हा कार्यक्रम आम्ही मुंबई केंद्रावरून सहक्षेपित केला. आम्ही आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून बोलत आहोत. श्रोते हो, आज रात्री 8:15 आपण आनंद घ्याल नाट्य संगीताचा. 10:00 आपण ऐकाल हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम रजनीगंधा. तर 10:30 शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात आज आपण ऐकू शकाल प्रसाद गुळवणी यांचं गायन. आपण ऐकाल त्यांनी गायलेला राग विहंग. तेव्हा श्रोतेहो ऐकत रहा आकाशवाणीचं रत्नागिरी केंद्र 262.47 अर्थात 1143 kHz या मध्यम लहरी वाहिनीवर, तसंच 101.5 MHz या FM बँडवर आणि न्यूज ऑन AIR या लाईव्ह मोबाईल ॲपवर. संध्याकाळचे 7:30 वाजलेत. आता प्रसारित करत आहोत कार्यक्रम आमचं घर आमचं शेत. निवेदन विद्या तावडे यांचं.

0: नमस्कार नमस्कार मंडळी, आजच्या कार्यक्रमात मी विद्या तावडे तुमचं स्वागत करते. आज आहे बुधवार, भारतीय सौरदिनांक 27 ज्येष्ठ, शके 1948, अर्थात 17 जून 2026. मंडळी, पशुपालन हा शेती जोडधंदा करताना आपल्या पाळीव जनावरांची काळजी घ्यायला हवी. विशेष करून या पावसाळ्यात आपल्या गाई म्हशींना अनेक रोग आजार होण्याची शक्यता असते, त्यामुळे या कालावधीत विशेष काळजी घेणं गरजेचं असतं. आज आपण पावसाळ्यातील दुधाळ जनावरांचं व्यवस्थापन याविषयी डॉक्टर आनंद हणमंते यांची ऋचा गद्रे यांनी घेतलेली मुलाखत ऐकूया.
1: नमस्कार श्रोतेहो. श्रोतेहो, आपल्याकडे शेतीबरोबरच पशुपालन हा देखील एक महत्त्वाचा असा व्यवसाय आहे, आणि विशेषतः दूध उत्पादनासाठी आपल्याकडे गाई म्हशी ह्या मोठ्या प्रमाणात पाळल्या जातात. या दुधाळ जनावरांचं आरोग्य चांगलं राहिलं तरच शेतकऱ्यांना नियमित असं उत्पन्न मिळतं. आता पावसाळ्यामध्ये अनेक अडचणी निर्माण होत असतात, तर या पावसाळ्यामध्ये या दुधाळ जनावरांचं व्यवस्थापन आपण नेमक्या कशा पद्धतीने ठेवणं गरजेचं आहे याविषयीच आज आपण माहिती करून घेणार आहोत. आणि ही माहिती देण्यासाठी आपल्या इथे जे कृषी विज्ञान केंद्र आहे लांजा इथे, त्यातील वरिष्ठ शास्त्रज्ञ आणि प्रमुख डॉक्टर आनंद हणमंते सर आपल्या स्टुडिओमध्ये आलेले आहेत, आणि त्यांच्याकडूनच याविषयी आपण सविस्तर माहिती घेणार आहोत. नमस्कार सर.
2: नमस्कार मॅडम.
1: सर, सगळ्यात पहिल्यांदा हे सांगा की कोकणातील पावसाळा हा दुधाळ जनावरांसाठी कोणती प्रमुख आव्हानं निर्माण करतो?
2: तर सर्वप्रथम धन्यवाद मॅडम, आकाशवाणी रत्नागिरीच्या माध्यमातून शेतकरी आणि पशुपालक बांधवाशी संवाद साधण्याची संधी दिल्याबद्दल मी आपला आभारी आहे.
1: धन्यवाद सर.
2: आपण जो प्रश्न विचारले, कोकणातील पावसाळ्यामध्ये ज्या पशुपालक आणि दुधाळ जनावरांसाठी अडचणी आहेत, तर हा अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे. कारण कोकणातील पावसाळा हा आपल्या शेतीसाठी आणि निसर्गासाठी वरदान असला तरी दुधाळ जनावरांच्या दृष्टीने काही विशेष काळजी घेण्याची गरज आहे. जसं की आपल्या कोकणामध्ये जूनपासून सप्टेंबरपर्यंत अनेक ठिकाणी

0: मुसळधार पाऊस पडतो, तसं सततचं दमट वातावरण आणि गोठ्याभोवती होणारा चिखल, पाणी साचणे यामुळे जनावरांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागते. तसं आपण आपल्या घरात ओलावा वाढला की अस्वस्थ होतो, किंवा ह्युमिडिटी गरमी वाढली तर अस्वस्थ होतो, तसंच जनावरांनाही सततच्या ओलसट वातावरणाचा त्रास होतो. म्हणजे गोठा ओला राहिल्या जनावरांच्या खुरांमध्ये संसर्ग होऊ शकतो, त्वचेचे विकार वाढू शकतात आणि दुधाळ जनावरांमध्ये कासधास सारखे आजार सुद्धा दिसून येतात. आणि पावसाळ्यात गोचिड, उवा, माशा आणि इतर काही परजीवी जंतू वगैरे यांचा पण प्रादुर्भाव वाढतो. त्या याशिवाय पावसाळ्यात हिरवा चारा भरपूर उपलब्ध असल्या कारणाने आणि तो खूप ओला किंवा कोवळा असल्यास जनावर ते जास्त खाण्याचा प्रयत्न करतात किंवा खातात, त्यामुळे त्यांच्या पचनावर परिणाम दिसून येतो. यामुळे जनावरांची काही वेळा भूक कमी होते आणि थेट परिणाम दूध उत्पादनावर दिसून येतो. म्हणूनच पावसाळ्याकडे केवळ पावसाचा हंगाम म्हणून न पाहता जनावरांच्या आरोग्याची विशेष काळजी घेण्याचा हा काळ आहे. आणि गोठ्याची स्वच्छता, संतुलित आहार, स्वच्छ पिण्याचे पाणी आणि वेळेवर आरोग्य तपासणी ह्या गोष्टीकडे लक्ष दिल्यास पावसाळ्यातील जनावरे निरोगी राहू शकतात आणि दूध उत्पादन आपल्याला चांगले टिकवून ठेवता येईल.
1: नक्कीच,
0: तर पावसाळ्यात काळजी घेणं फार गरजेचं आहे.
1: बरोबर सर, पावसाळ्यात गोठ्याचं जे व्यवस्थापन आहे ते करताना कोणती काळजी घेतली पाहिजे?
0: हां, तर मॅडम पावसाळ्यात जनावरांच्या आरोग्याचा पाया हा चांगल्या गोठा व्यवस्थापनामध्ये असतो. जर गोठ्याचं व्यवस्थापन चांगलं असेल तर त्याचा प्रत्यक्षरित्या जनावरांच्या आरोग्यावर परिणाम होतो. म्हणजे जसं की आपलं घर स्वच्छ असेल तर आरोग्य चांगले राहते, तसं जनावरांचा गोठासुद्धा स्वच्छ असला पाहिजे. ज्या प्रकारे आपण आपल्या कुटुंबासाठी सुरक्षित आणि स्वच्छ घराची काळजी घेतो त्याचप्रकारे गोठ्याची काळजी घेणे सुद्धा फार गरजेचं आहे.
1: बरोबर.
0: आता पावसाळा सुरू होण्यापूर्वी गोठ्याची एकदा पशुपालकांनी नीट पाहणी करावी, कारण छपरातून कुठे पाणी गळतं का, भिंतीने तडे गेले आहेत का, किंवा पावसाचं पाणी आत शिरण्याची शक्यता आहे का, ह्या गोष्टीची खात्री करून घेणं गरजेचं आहे. तसंच सतत पाणी गळत राहिल्यास, पावसाळ्यामध्ये जर पाऊस असेल आणि सतत पाणी गळत राहिल्यास गोठा ओला राहतो आणि त्यामुळे जनावरांना आराम मिळत नाही. म्हणून गोठ्याच्या आजूबाजूला पाण्याचा योग्य निचरा होतो की नाही हे पण फार पाहणं महत्वाचं आहे. अनेक वेळा पावसाचे पाणी गोठ्याभोवती साचते आणि चिखल तयार होतो. अशा ठिकाणी मग डास, माशा आणि रोगकारक जंतू वाढण्याचं प्रमाण जास्त असते, कारण त्यांना पोषक वातावरण मिळतं ह्या जंतूंना. त्यामुळे गोठ्याच्या भोवती असलेल्या नाल्या वगैरे यांची सुद्धा स्वच्छता ठेवली पाहिजे आणि शक्यतो पाणी साचू नाही दिलं पाहिजे गोठ्याच्या अवतीभोवती. त्याचबरोबर गोठ्यातील जी जमीन आहे जिथं गुरं आपण बांधतो ती जमीन कोरडी असायला पाहिजे, म्हणजे कोरडेपणा राखावा. शेण, मूत्र नियमितपणे काढून टाकावे, त्याची विल्हेवाट लावावी. तर काही शेतकरी शेतामध्ये किंवा त्यांच्या गोठ्यामध्ये चुना टाकतात, त्यामुळे दुर्गंधी कमी होते आणि रोगजंतूचा वाढी आटोक्यात राहतो. पण एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे गोठ्यात कोरड्याबरोबरच हवा खेळती राहिली पाहिजे.
1: बरोबर.
0: आणि किंवा पावसापासून संरक्षण करण्याच्या नादात काही वेळा गोठा पूर्णपणे बंद केला जातो, पण तो बंद न करता, कारण बंद केल्यामुळे दमटपणा वाढतो आणि जनावरांना त्रास होतो. त्यामुळे प्रकाश आणि हवेची योग्य व्यवस्था गोठ्यामध्ये असणं फार गरजेचं आहे.
1: बरोबर.
0: म्हणजे थोडक्यात सांगायचं झालं तर गोठा हा स्वच्छ, कोरडा आणि सुरक्षित असायला पाहिजे. त्याच्यानंतर गोठ्यामध्ये अनेक आजार जे येतात ते जर आपण हे जर कोरडा आणि हवेशीर जर ठेवला तर त्याच्यातून आपल्याला बरेचसे आजार टाळता येतात आणि जनावरे आरामदायी वातावरणामध्ये राहून चांगले दूध देऊ
1: शकतं. म्हणजे गोठ्याचं व्यवस्थापन करताना या सगळ्या गोष्टी लक्षात घेतल्या पाहिजेत पशुपालकांनी. सर, अनेक वेळा शेतकरी जनावरांच्या आहाराकडे लक्ष देतात, पण कसं होतं की गोठ्याची जी स्वच्छता आहे त्याकडे थोडं दुर्लक्ष होतं. पण आपण आत्ता खूप छान पद्धतीने ह्या गोष्टी सांगितल्या आहेत. आता आहार व्यवस्थापन हा जो विषय आहे तर त्यामध्ये पावसाळ्यातला आहार आणि त्यांचं जे चारा व्यवस्थापन आहे याविषयी काय सांगाल?
0: हां, तर पावसाळ्यात हिरव्या चाऱ्याची उपलब्धता मोठ्या प्रमाणात वाढते आणि शेतकऱ्यांना जनावरांच्या खाद्याची चिंता काही प्रमाणात कमी होते. मात्र हिरवा चारा भरपूर मिळतो म्हणून केवळ जनावरांना हिरवा चारा देणं योग्य नाही. दुधाळ जनावरांच्या आरोग्यासाठी आणि चांगल्या दूध उत्पादनासाठी संतुलित आहार देणं फार आवश्यक आहे, अत्यंत महत्त्वाचं आहे. जसं आपण जर आपलं माणसाचं उदाहरण घेतलं तर रोज फक्त भाजी खाऊन आपलं पोषण पूर्ण होणार नाही, मग त्यासाठी आपण भात, पोळी, डाळ, फळे आणि इतर काही अन्न घटक आपण जी गरज असते ते आपण खातो. त्याचप्रमाणे जनावरांना सुद्धा आपण विविध

0: पोषक घटकांनी भरलेला असा संतुलित आहार द्यायला पाहिजे. आता पावसाळ्यात उपलब्ध होणारा हिरवा चारा यामध्ये जीवनसत्व खनिजं भरपूर प्रमाणात असतात, म्हणजे तो जीवनसत्व आणि खनिजांनी समृद्ध असतो. परंतु त्यासोबत योग्य प्रमाणात सुका चारा देणे गरजेचं आहे.
1: बरोबर.
0: कारण सुका चारा हा पचनक्रिया सुरळीत ठेवण्यास मदत करतो आणि तसे दूध देणाऱ्या जनावरांना त्यांच्या उत्पादन क्षमतेनुसार संतुलित पशुखाद्य सुद्धा देणे, म्हणजे हिरवा चारा सुका चारा आणि संतुलित पशुखाद्य देणं गरजेचं आहे. आणि आणखी एक महत्त्वाची बाब म्हणजे पावसाने पूर्णपणे भिजलेला चारा लगेच जनावरांना खायला दिला नाही पाहिजे, कारण तो काही वेळ सावलीत ठेवून अतिरिक्त ओलावा जो आहे तो थोडा त्याच्यावरलं पाणी कमी झालं पाहिजे. कारण काय की खूप ओला आणि कुजलेला चारा दिल्यास त्याच्यापासून जनावरांना अपचन, जुलाब, अतिसार आणि इतर काही जे काही पचनाचे आजार आहेत ते
1: होऊ शकतात. बरोबर आहे.
0: हा, मग त्याच्यामुळे त्यांना ओला चारा
1: द्यायचा नाही,
0: तेवढा द्यायचा नाही. आणि तसंच ह्या चाऱ्याबरोबर दुधाळ जनावरांच्या आहारामध्ये खनिज मिश्रण आणि मिठावाचा समावेश करणं फार गरजेचं आहे. कारण अनेकदा जनावरांना पुरेसा चारा मिळतो मग त्याच्यामुळे त्याची पोट भरते, परंतु खनिजाची कमतरता राहते आणि खनिजाची कमतरता असल्यामुळे याचा परिणाम दूध उत्पादन, प्रजनन क्षमता
1: आणि
0: एकूण आरोग्यावर होऊ शकतो.
1: बरोबर.
0: म्हणून पावसाळ्यामध्ये भरपूर हिरवा चारा उपलब्ध असला तरी हिरव्या चाराबरोबर सुका चारा, पशुखाद्य, खनिज मिश्रण आणि स्वच्छ पाणी यांचा समतोल राखणं हेच यशस्वी दुग्ध व्यवसायाचं रहस्य आहे.
1: नक्कीच. म्हणजे जनावरांना एक परिपूर्ण आहार दिला गेला पाहिजे, तर त्यांचं जे आरोग्य आहे ते देखील चांगलं राहायला मदत होऊ शकेल. सर, तुम्ही खनिज मिश्रणांविषयी बोललात, तर यांचं नेमकं महत्त्व जनावरांच्या आहारामध्ये काय आहे?
0: हा होय, खनिज मिश्रणांचं जनावरांच्या आहारामध्ये खूप महत्त्व आहे. दिसायला जरी हा कमी प्रमाणामध्ये खनिजं देत असलो परंतु दूध उत्पादनाच्या दृष्टीने दुधाळ जनावरांना ते देणं फार गरजेचं आहे. कारण दुधाळ जनावरांच्या आरोग्यदृष्टीने अत्यंत महत्त्वाचे हे जे खनिज मिश्रण आहे, कारण याच्याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. जरी आपण भरपूर हिरवा चारा, वैरण आणि पशुखाद्य देत असलो तरी जनावराचे याच्यामुळे फक्त पोट भरते परंतु शरीराचं सर्व पोषण होण्याकरिता, ज्या गरजा पूर्ण होण्याकरिता हे खनिज मिश्रण फार महत्त्वाचं आहे. यामध्ये जसं की शरीराला कॅल्शियम, लोह, आयोडीन आणि इतर सूक्ष्म पोषक घटकाची गरज असते, त्याचप्रमाणे जनावरांनाही कॅल्शियम, फॉस्फरस, मॅग्नेशियम आहे, कॉपर, झिंक यासारख्या खनिजांची आवश्यकता असते. आणि ही खनिजं शरीराची वाढ, हाडांच्या मजबूतीसाठी किंवा प्रजनन क्षमता आणि दूध उत्पादन वाढणे यासाठी फार मोठी भूमिका बजावतात. त्यामुळे आहारामध्ये खनिज मिश्रण असणं फार गरजेचं आहे. आणि विशेषतः दूध देणाऱ्या गायी आणि म्हशी याच्या शरीरातून दुधाद्वारे मोठ्या प्रमाणात खनिजं बाहेर पडतात, म्हणजे दुधामध्ये सुद्धा खनिजाचं प्रमाण आहे, त्या दुधाच्या माध्यमातून खनिजं बाहेर पडतात. आणि मग ही कमतरता भरून काढण्यासाठी नियमित खनिज मिश्रण देणे आवश्यक असतं. आता खनिज मिश्रणामुळे काय होतं की जनावरांची भूक चांगली राहते, दूध उत्पादनामध्ये सुधारणा आपल्याला दिसून येते आणि जनावरांची रोगप्रतिकारक शक्ती जी आहे ती वाढण्यास या खनिजामुळे मदत होते.
1: बरोबर.
0: अनेकदा पशुपालक तक्रार करतात की जनावर वेळेवर माजावर येत नाहीत किंवा गर्भधारणेत अडचणी येतात किंवा दूध उत्पादन अपेक्षाप्रमाणे होत नाही.
1: बरोबर.
0: अशा समस्या मागे हे खनिजाच्या कमतरतेचं कारणही असू शकतं. म्हणून प्रत्येक पशुपालकाने पशुवैद्यकीय तज्ज्ञाच्या सल्ल्यानुसार नियमितपणे खनिज मिश्रण आणि मिठाचा पुरवठा करावा. हा खर्च फारसा मोठा नसतो पण त्याचा फायदा जनावरांच्या आरोग्यावर आणि उत्पादन क्षमतेवर आपल्याला दीर्घकाळ दिसून येतो.
1: एकूणच खनिज मिश्रणांचं जनावरांच्या आहारामध्ये खूप महत्त्व आहे. सर, अनेकदा शेतकरी म्हणतात की पावसाळ्यामध्ये जनावरं वारंवार आजारी पडतात, तर यामागचं नेमकं कारण काय असतं?
0: तर काय होतं मॅडम, पावसाळ्यामध्ये दमट वातावरण असल्यामुळे जीवाणू विषाणू त्यांना वाढण्यासाठी पूरक वातावरण तयार होतं.
1: बरोबर.
0: आणि यामध्ये काय की गोठ्यामध्ये अस्वच्छता असणे हे एक प्रमुख कारण आहे. त्याचबरोबर शेण, मूत्र, साचलेलं पाणी हे जर असेल तर याच्यामध्ये जीवाणू आणि परजीवीची संख्या वाढते किंवा त्यांचं प्रमाण वाढते. आणि त्यामुळे रोज गोठा साफ करणं, निर्जंतुक करणं आणि हवा खेळती ठेवणं आवश्यक आहे.
1: बरोबर. म्हणजे जर स्वच्छता राखली तर रोगांचं नियंत्रण करणं सोपं जाईल. अनेकदा पशुपालकांना असं वाटतं की पावसाळा आहे तर जनावरांची जी पाणी पिण्याची गरज आहे ती कमी असते, तर हे खरं आहे का की पावसाळ्यात जनावरांना कमी पाणी

0: लागतं.
1: बऱ्याच शेतकऱ्यांचा असा समज असतो की पावसाळ्यात पाणी असल्यामुळे जनावरांना
0: हां
1: आपण पाणी कमी दिलं पाहिजे, पण तसं
0: बरोबर.
1: नाही आहे. हा एक त्यांचा एक सर्वसामान्य गैरसमज आहे. कारण पावसाळ्यात वातावरण जरी थंड असलं, सर्वत्र पाणी दिसत असलं, तरी अनेकांना वाटते की जनावरांना पाण्याची गरज कमी झाली. परंतु प्रत्यक्षात दुधाळ जनावरासाठी वर्षभर पुरेशा प्रमाणात स्वच्छ पाणी उपलब्ध असणं फार अत्यंत आवश्यक आहे. म्हणून पशुपालकांनी एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की दुधामध्ये सुमारे 85 ते 87% पाणी असतं. त्यामुळे जनावर जितके जास्त दूध देते तितकी त्याची पाण्याची गरज वाढते.
0: बरोबर.
1: आणि साधारणपणे एक दुधाळ गाय दिवसाला 50 ते 70 लिटर पाणी जर पित असेल तर जास्त दूध देणाऱ्या जनावरांहून त्याहूनही अधिक पाण्याची आवश्यकता भासू शकते. म्हणजे एका गायीला 50 ते 70 लिटर
0: पाणी आवश्यक आहे दिवसाला,
1: आणि जर दूध देणाऱ्या गाय असतील तर त्यांना त्याच्यापेक्षा
0: जास्त
1: पाणी दिलं.
0: बरोबर आहे.
1: आणि पावसाळ्यात अनेक वेळा जनावरे बाहेर साचलेल्या पाण्यातून किंवा दूषित पाण्यातून पाणी पिण्याचा प्रयत्न करतात. अशा पाण्यात मग रोगजंतू, परजीवी आणि इतर काही घटक असू शकतात, त्यामुळे अतिसार आणि पचनाचे आजार होऊ शकतात. म्हणून पशुपालकांनी पिण्याच्या पाण्याच्या टाक्या, हौद किंवा भांडी नियमित स्वच्छ ठेवावीत.
0: बरोबर.
1: जनावरं नेहमी स्वच्छ ठेवावीत. ताजे आणि सुरक्षित पाणी उपलब्ध करून द्यावे. पाणी पिण्याची जागा चिखलमुक्त आणि स्वच्छ असणं फार महत्त्वाचं आहे. आणि आपण स्वतः दूषित पाणी पिणं टाळतो.
0: नक्की.
1: बरोबर. कारण त्याचा आपल्या आरोग्यावर परिणाम होऊ शकतो. त्याचप्रमाणे जनावरांच्या बाबतीतही स्वच्छ पाणी ही आरोग्याची मूलभूत गरज आहे. म्हणून अनेकदा दूध उत्पादन कमी होण्यामागे किंवा जनावरांची भूक मंदावण्यामागे अपुऱ्या किंवा निकृष्ट दर्जाची पाण्याची कारणं असू शकतात.
0: बरोबर आहे.
1: म्हणून पावसाळ्यात पाणी सर्वत्र दिसत असलं तरी जनावरांना स्वच्छ आणि शुद्ध पाणी मिळते का हे पाहणं गरजेचं आहे. याकडे विशेष लक्ष देणं आवश्यक आहे. कारण पाणी म्हणजे जीवन आणि हे जनावरांसाठी तितकंच खरं आहे.
0: नक्कीच सर. जनावरांच्या पाणी पिण्याच्या बाबतीतला जो पशुपालकांमध्ये गैरसमज होता तो तुम्ही अगदी सोप्या पद्धतीने आम्हाला सांगितलात. आता दुधाळ जनावरांमध्ये कासदाह ही एक मोठी समस्या मानली जाते.
1: बरोबर.
0: तर पावसाळ्यामध्ये त्याचा धोका वाढतो का?
1: हो नक्कीच. कारण दुधाळ जनावरांमध्ये आढळणाऱ्या महत्त्वाच्या आजारापैकी कासदाह, याला आपण मस्टायटिस असंही म्हणतो, हा एक गंभीर आजार मानला जातो.
0: हो.
1: आणि पावसाळ्यात त्याचा धोका तुलनेने अधिक वाढतो. याचं मुख्य कारण म्हणजे गोठ्यातील ओलावा, चिखल आणि अस्वच्छता. पावसाळ्यात अनेक वेळा जनावरे चिखलात बसतात किंवा उभी राहतात. अशा वेळी कासेला घाण लागून रोगजंतूचा संपर्क अधिक प्रमाणात होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
0: बरोबर.
1: आणि जर दूध काढताना स्वच्छतेची काळजी घेतली नाही तर हे जंतू कासेत प्रवेश करून संसर्ग निर्माण करू शकतात. मग कासदाह झालेल्या जनावरांमध्ये आपल्याला कास सुजणे, कास गरम वाटणे किंवा वेदना होणे, दुधामध्ये गुठळ्या किंवा बदल दिसणे, दुधाच्या रंगामध्ये बदल दिसणे अशी लक्षणं आढळू शकतात. काही वेळा जनावराची भूक कमी होते आणि दूध उत्पादनात लक्षणीय घट दिसून येते. त्यामुळे हा आजार केवळ जनावरांच्या आरोग्यावरच नव्हे तर पशुपालकाच्या आर्थिक उत्पन्नावरही याचा परिणाम होतो. परंतु आनंदाची गोष्ट म्हणजे काही साध्या सवयी अंगीकारून कासदाहाचा धोका मोठ्या प्रमाणात कमी करता येतो. उदाहरणार्थ, दूध काढण्यापूर्वी कास स्वच्छ पाण्याने धुवून स्वच्छ आणि कोरड्या कापडाने पुसावी. काही काही शेतकरी दूध काढण्यापूर्वी आणि दूध काढल्यानंतर पोटॅशियम प्रमॅग्नेटच्या पाण्याने सुद्धा कास स्वच्छ धुवून घेतात. आणि दूध काढणाऱ्या व्यक्तीचेही हात स्वच्छ असावेत. म्हणजे स्वच्छ दूध उत्पादनाचा जेव्हा आपण विचार करतो तर दुधाळ जनावराबरोबरच दूध काढणारा व्यक्ती किंवा पशुपालक याची पण स्वच्छता तेवढीच महत्त्वाची आहे. त्याचे हात स्वच्छ असायला पाहिजे, त्याचे नखं काढलेले असायला पाहिजे. नाहीतर नखं काढताना कासेला जर नखाचा लागलं तर त्याच्यातून सुद्धा जंतू संसर्ग होऊ शकतो.
0: अगदी छोट्या छोट्या गोष्टी आहेत की ज्या लक्षात
1: ठेवल्या पाहिजे. आणि म्हणून दूध काढून झाल्यानंतर कासेच्या स्तनाग्राचे निर्जंतुकीकरण करणं फार गरजेचं आहे. मग त्याच्यासाठी निर्जंतुकीकरण द्रावण बाजारामध्ये मिळतं किंवा पशुवैद्यकाच्या सल्ल्याने जर आपण घेतलं आणि त्याच्यामध्ये दूध काढल्यानंतर ते बुडवून ठेवणं फार फायदेशीर ठरतं. याशिवाय जनावरांना स्वच्छ आणि कोरड्या जागेवर बसण्याची व्यवस्था करणे तितकंच महत्त्वाचं आहे. कारण कासदाहाच्या प्रतिबंधामध्ये औषधापेक्षा स्वच्छतेची भूमिका अधिक महत्त्वाची आहे.
0: बरोबर.
1: थोडक्यात सांगायचं झालं तर स्वच्छ कास, स्वच्छ हात आणि स्वच्छ गोठा हे कासदाह प्रतिबंधाचे 3 महत्त्वाचे आधारस्तंभ आहेत.
0: नक्कीच.
1: या छोट्या पण नियमित काळजीमुळे जनावरांचे आरोग्य चांगले राहते आणि दूध उत्पादन सातत्य टिकून राहण्यास मदत होते.
0: खरं आहे. म्हणजे आत्ता

0: ज्या तुम्ही गोष्टी सांगितल्यात त्या लक्षात ठेवल्या तर कासदाह होण्याचं जे प्रमाण आहे ते नक्कीच आणू शकतो. सर, कासदाह प्रमाणेच खुरांची जी जनावरांचे आजार आहेत किंवा त्यांची जी निगा आहे याबाबतीतही शेतकऱ्यांमध्ये चिंता असते, तर या खुरांच्या आजाराबाबतीत काय केलं पाहिजे?
1: बरोबर मॅडम, कारण पावसाळ्यामध्ये सतत चिखल आणि ओलावा असल्यामुळे याचा परिणाम चिखल खुरामध्ये जाऊन खुरांचा आजार, पायखुरी वगैरे जो आहे तो रोग होऊ शकतो. तर पावसाळ्यात खुरांच्या आरोग्याकडे विशेष लक्ष देणं अत्यंत गरजेचं आहे. अनेकदा पशुपालक जनावरांच्या आहार आणि दूध उत्पादनाकडे लक्ष देतात पण खुरांच्या निगेकडे थोडं दुर्लक्ष होतं. प्रत्यक्षात खुरं हे जनावरांच्या शरीराचा अतिशय महत्त्वाचा भाग आहे, कारण खुरं निरोगी असतील तरच जनावरं व्यवस्थित चालू फिरू शकतात, चारा खाऊ शकतात आणि त्यांचे उत्पादनही चांगले राहते. आता पावसाळ्यात गोठ्याभोवती किंवा चराईच्या ठिकाणी सतत चिखल आणि ओलावा असतो, अशा परिस्थितीत खूर बराच वेळ ओले राहतात, त्यामुळे खूर मऊ पडणे, भेगा पडणे किंवा जीवाणू आणि बुरशीजन्य संसर्ग होण्याची शक्यता त्या पशूमध्ये आपल्याला दिसते, वाढते. काही वेळा जनावरांना चालताना वेदना होतात, लंगडणे सुरू होते आणि त्याचा परिणाम त्यांच्या भूक आणि दूध उत्पादनावर दिसून येतो.
0: बरोबर.
1: मग यासाठी सर्वप्रथम गोठा आणि परिसर शक्य तितका कोरडा व स्वच्छ ठेवणं आवश्यक आहे.
0: बरोबर.
1: जनावरांचे खूर नियमितपणे स्वच्छ करून त्यामध्ये अडकलेला चिखल किंवा घाण काढून टाकावी. खुरांची वेळोवेळी तपासणी केल्यास सुरुवातीच्या अवस्थेतच समस्या ओळखता येतात आणि मोठे नुकसान आपल्याला टाळता येऊ शकतं.
0: बरोबर.
1: काही ठिकाणी पशुवैद्यकीय तज्ज्ञांच्या सल्ल्यानुसार फुटबाथचा वापर केला जातो, त्यामुळे खुरावरील जंतू संसर्ग कमी होण्यास मदत होते. तसेच खुरांची वाढ अनियमित झाल्यास किंवा आकार बिघडल्यास तज्ज्ञाकडून खुरांची योग्य छाटणी करून घेणेही गरजेचं आहे.
0: बरोबर.
1: आता आपण एखाद्या व्यक्तीला पायात दुखत असेल तर त्याचे दैनंदिन कामकाज किती अडचणीत येते हे पाहतो. अगदी त्याचप्रमाणे खुरांच्या समस्येमुळे जनावरांनाही त्रास होतो, त्यामुळे खुरांची काळजी ही केवळ स्वच्छतेपुरती मर्यादित नसून जनावरांच्या एकूण आरोग्याशी आणि उत्पादन क्षमतेशी जोडलेली आहे.
0: नक्कीच.
1: आणि म्हणून स्वच्छ आणि निरोगी खूर म्हणजे निरोगी जनावरांचे भक्कम पाय. आणि पावसाळ्यात थोडीशी अतिरिक्त काळजी घेतल्यास खुरांच्या आजार आपण मोठ्या प्रमाणात टाळू शकतो.
0: नक्कीच. म्हणजे एकूणच जनावरांची स्वच्छता आणि गोठ्याची स्वच्छता या दोन गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत. आता पावसाळ्यामध्ये जंतांचा प्रादुर्भाव वाढतो असं म्हटलं जातं, तर याविषयी काय सांगाल?
1: हो, पावसाळ्यामध्ये नक्कीच दंतांचा प्रादुर्भाव वाढतो हे अगदी बरोबर आहे, कारण पावसाळ्यातील दमट वातावरण आहे, वाढलेली आर्द्रता आणि साचलेले पाणी यामुळे विविध प्रकारच्या जंत आणि परजीवींची वाढ होण्यासाठी ही पोषक परिस्थिती निर्माण होते.
0: बरोबर.
1: त्यामुळे या काळात जंत नियंत्रणाकडे विशेष लक्ष देणं गरजेचं आहे. साधारणपणे दंताचे दोन प्रकार असतात, एक अंतर्गत परजीवी आणि बाह्य परजीवी. आता अंतर्गत परजीवीमध्ये पोटातील दंत, गोलकृमी, चपटे दंत यांचा समावेश होतो. तर बाह्य परजीवीमध्ये गोचिड आहे, उवा, पिसवा आणि रक्त शोषणाऱ्या माशा यांचा समावेश होतो. हे परजीवी जनावरांच्या शरीरातील पोषक घटकावर जगतात, त्यामुळे जनावरांची तब्येत खालावते, भूक कमी होते, वजन घटते आणि दूध उत्पादनावर परिणाम होतो. म्हणजेच जनावरांचं रक्त शोषण हे करतात. काही वेळा जनावरे निरोगी दिसत असली तरी शरीरात जंत असल्यामुळे त्यांची उत्पादन क्षमता कमी झालेली दिसते. म्हणजे विशेषतः गोचिड हा एक महत्त्वाचा बाह्य परजीवी आहे, कारण जनावरांमध्ये गोचिडाचं प्रमाण पावसाळ्यात जास्त दिसतं, तर तो जनावरांचे रक्त शोषतो आणि काही संसर्गजन्य आजाराचा प्रसारही करू शकतो. म्हणजे गोचिडापासून काही संसर्गजन्य आजार सुद्धा जनावरांना होतात.
0: बरोबर.
1: त्यामुळे जनावरे सतत अंग घासणे, अस्वस्थ राहणे किंवा त्वचेवर जखमा होणे अशी लक्षणं आपल्याला दिसू शकतात.
0: बरोबर.
1: मग यासाठी गोठा आणि परिसर स्वच्छ ठेवणं ही पहिली आणि महत्त्वाची पायरी आहे. तसंच पशुवैद्यकीय तज्ज्ञांच्या सल्ल्यानुसार नियमित जंतनाशक औषध उपचार करावेत. प्रत्येक जनावराचे वय, वजन आणि आरोग्य लक्षात घेऊन योग्य औषध आणि योग्य वेळ निवडणे आवश्यक असते.
0: बरोबर.
1: त्याचबरोबर गोठ्यात माशा आणि गोचिड यांचे नियंत्रण करण्यासाठी आवश्यक ती फवारणी करावी. चारा व पाणी दूषित होणार नाही याची काळजी घ्यावी. म्हणजे थोडक्यात सांगायचं झालं तर जेव्हा जंत नियंत्रण आहे तर जंत आणि परजीवी हे जनावरांच्या आरोग्याचे मुख्य शत्रू आहेत.
0: बरोबर.
1: ते लगेच दिसून येत नाही पण हळूहळू जनावरांची ताकद आणि उत्पादन क्षमता कमी करतात. त्यामुळे पावसाळ्यात नियमित जंत नियंत्रण केल्यास जनावर

0: निरोगी राहतात आणि दूध उत्पादनही आपल्याला चांगलं मिळतं, म्हणजे उत्पादनामध्ये आपण सातत्य टिकून ठेवू शकतो.
1: बरोबर आहे. म्हणजे जंतांचा प्रादुर्भाव अनेकदा लक्षात येत नाही, पण त्याचा परिणाम मात्र जनावरांच्या आरोग्यावर आणि दूध उत्पादनावरती होत असतो. सर, जनावरांच्या आरोग्यातला अतिशय महत्त्वाचा भाग म्हणजे लसीकरण, तर हे लसीकरण किती महत्त्वाचं आहे?
0: पावसाळ्यामध्ये जनावरांना, जसं की आपण आताच पाहिलं की खुरकतचा आजार, ते लाळ्या खुरकत आहे, किंवा एचएफ आपण त्याला गळ्याचा आजार आहे, घटसर्प, किंवा त्याला गलघोटू असं म्हणतो, किंवा बिकू, ह्यासारखे संसर्गजन्य आजार वाढण्याची शक्यता असते. त्यामुळे हे आजारवर प्रतिबंध म्हणून पावसाळ्याच्या सुरुवातीलाच शेतकऱ्यांनी आपलं लसीकरण करून घ्यावं.
1: बरोबर.
0: आणि लसीकरण हे दुधाळ जनावरांच्या आरोग्य व्यवस्थापनातील अत्यंत महत्त्वाचं एक अंग आहे. सोप्या भाषेत सांगायचे झाले तर लसीकरण म्हणजे जनावरासाठी एक प्रकारचे संरक्षण कवच किंवा सुरक्षा ढाल आहे. ज्या प्रकारे आपण आपल्या मुलांना विविध रोगापासून संरक्षण मिळावं म्हणून लसी देतो, त्याचप्रमाणे जनावरांनाही संसर्गजन्य रोगापासून

0: करून घ्यावं.
1: बरोबर.
0: आणि लसीकरण हे दुधाळ जनावरांच्या आरोग्य व्यवस्थापनातील अत्यंत महत्त्वाचं एक अंग आहे. सोप्या भाषेत सांगायचे झाले तर लसीकरण म्हणजे जनावरासाठी एक प्रकारचे संरक्षण कवच किंवा सुरक्षा ढाल आहे. ज्या प्रकारे आपण आपल्या मुलांना विविध रोगापासून संरक्षण मिळावं म्हणून लसी देतो, त्याचप्रमाणे जनावरांनाही संसर्गजन्य रोगापासून वाचवण्यासाठी लसीकरण करणं
1: गरजेचं आहे. बरोबर.
0: कारण पावसाच्या काळात वातावरणातील बदल, वाढलेली आर्द्रता आणि रोगजंतूची वाढ यामुळे हे संसर्गजन्य आजार, विशेष करून लाळ्या खुरकत, HSBQ यासारखे रोग मोठ्या प्रमाणावर होतात आणि पशुपालकासाठी म्हणजे या मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसानीचं कारण हे
1: ठरू शकतं. बरोबर आहे.
0: मग हे रोग झाल्यास जनावरांची भूक कमी होते, दूध उत्पादन घटतं आणि काही वेळा जनावरांची जीवितहानीसुद्धा होऊ शकते.
1: बरोबर.
0: मग अनेक वेळा शेतकरी असा विचार करतात की जनावर निरोगी दिसत आहे, मग लसीकरणाची काय गरज आहे?
1: बरोबर.
0: पण लसीकरण हे आजार झाल्यानंतरचं उपचार नसून आजार होण्यापूर्वीचं संरक्षणात्मक एक उपाययोजना आहे. म्हणून पशुवैद्यकीय किंवा तज्ज्ञांनी दिलेल्या वेळेपत्रकानुसार लसीकरण करणं अत्यंत महत्त्वाचं आहे. आणि खर्च पाहिलं तर लसीकरणाच्या बाबतीत खर्च खूप तुलनेनं कमी आहे, परंतु त्यातून मिळणारे संरक्षण हे खूप मोठं आहे.
1: बरोबर.
0: एक गंभीर रोग झाल्यानंतर उपचारासाठी लागणारा खर्च आणि उत्पादनातील घट आणि होणारे नुकसान हे जर बघितलं तर यापेक्षा वेळेवर केलेलं लसीकरण अधिक फायदेशीर आणि
1: सुरक्षित
0: ठरतं. म्हणून प्रत्येक पशुपालकानं आपल्या जनावरांचे लसीकरण वेळेवर करून घ्यावे, लसीकरणाच्या तारखांच्या नोंदी ठेवाव्यात, आवश्यक असल्यास जवळच्या पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांचा सल्ला घ्यावा. म्हणजेच काय की उपचारापेक्षा प्रतिबंधक अधिक चांगला हा नियम पशुपालकांनी हा तंतोतंत पाळला पाहिजे, कारण याच्यापासून होणारं नुकसान हे पशुपालक टाळू शकतात. म्हणून लसीकरण फार महत्त्वाचं आहे.
1: नक्कीच. सर, आता जाता जाता तुम्ही आमच्या पशुपालक बांधवांना काय सांगाल याविषयी?
0: तर कार्यक्रमाच्या शेवटी मी सर्वप्रथम कोकणातील पशुपालक बांधवांना सांगू शकतो की शेतीबरोबर पशुपालनाचा व्यवसाय करून ते आपल्या कुटुंबाच्या अर्थकारणाला हातभार लावत आहेत.
1: बरोबर.
0: म्हणून दुधाळ जनावरे ही केवळ उत्पन्नाचं साधन नसून अनेक शेतकरी कुटुंबाचा एक अविभाज्य भाग असतात. म्हणून पावसाळा हा कोकणातील निसर्गाचा उत्सव असला तरी या काळात जनावरांच्या आरोग्याकडे थोडं अधिक लक्ष देणं गरजेचं आहे.
1: बरोबर.
0: अनेक आजार आणि समस्या योग्य व्यवस्थापनामुळे सहज टाळता येतात, त्यामुळे पशुपालकांनी काही सोप्या आणि महत्त्वाच्या गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजेत. तर मी तर त्याला म्हणेल की पावसाळ्यातील यशस्वी पशुपालनासाठी चार महत्त्वाचे ते मंत्र आहेत. तर पहिला मंत्र कुठला? तर स्वच्छ आणि कोरडा गोठा.
1: बरोबर.
0: म्हणजे शेतकऱ्यांनी पहिलं स्वच्छ आणि कोरडा गोठा ठेवावा. गोठ्यात पाणी साचणार नाही, चिखल होणार नाही आणि हवा खेळती राहील याची काळजी शेतकऱ्यांनी घ्यावी. दुसरा मंत्र म्हणजे संतुलित आहार आणि स्वच्छ पिण्याचे पाणी.
1: बरोबर.
0: म्हणजे जनावरांना हिरवा चारा उपलब्ध असला तरी त्यासोबत सुका चारा, पशुखाद्य, वाळलेला चारा आणि खनिज मिश्रण देणं गरजेचं आहे, ते विसरता कामा नये. आणि तिसरं म्हणजे नियमित लसीकरण आणि जंत नियंत्रण. आजार झाल्यानंतर उपचार करण्यापेक्षा वेळेवर प्रतिबंधात्मक उपाय करणं हे अधिक फायदेशीर ठरू शकते. आणि शेवटचा चौथा मंत्र म्हणजे आजाराची लक्षणं दिसतात त्वरित पशुवैद्यकीय डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.
1: बरोबर.
0: कारण उपचारात विलंब केल्यास समस्या वाढू शकते आणि आर्थिक नुकसानी होऊ शकते. म्हणून माझा सर्व पशुपालकांना एकच सल्ला आहे की जनावराकडे केवळ उत्पादन देणारे प्राणी म्हणून न पाहता कुटुंबातील सदस्याप्रमाणे काळजी घ्या. जनावरे निरोगी राहतील तर दूध उत्पादन चांगलं राहील, खर्च कमी होईल आणि पशुपालन व्यवसाय अधिक फायदेशीर बनेल.
1: नक्कीच सर. तर शेतकरी बंधूंनो, सरांनी आत्ताच जे चार मंत्र सांगितलेत ते जर तुम्ही अंमलात आणलेत तर तुमचा जो दुग्ध व्यवसाय आहे आणि तुमची जी जनावरं आहेत ती तर निरोगी राहतीलच, पण हा व्यवसायसुद्धा खूप चांगल्या पद्धतीने वाढेल. सर, तुम्ही इथे आलात आणि आमच्या शेतकरी बांधवांना पावसाळ्यात दुधाळ जनावरांचं व्यवस्थापन कसं राखलं पाहिजे याविषयी खरोखरच खूप उपयुक्त अशी माहिती दिलीत. त्याबद्दल आकाशवाणीच्या वतीने आणि आमच्या शेतकरी बांधवांच्या वतीने मी आपले आभार मानते. नमस्कार.
0: खूप खूप धन्यवाद मॅडम.
2: पावसाळ्यातील दुधाळ जनावरांचं व्यवस्थापन ही डॉक्टर आनंद हणमंते यांची रुचा गद्रे यांनी घेतलेली मुलाखत आत्ताच आपण ऐकलीत. बरं तर मंडळी, या मुलाखतीबरोबरच आजचा आमचं घर आमचं शेत हा कार्यक्रम संपला. नमस्कार.

0: श्रोते हो इंद्रधनुष्य या कार्यक्रमात शनिवारी 20 जूनला सकाळी 9:30 वाजता आपण ऐकणार आहात दैनंदिन जीवनात योग साधनेचं महत्त्व याविषयी योग शिक्षिका नीता साने यांच्याशी संपदा जोशी यांनी केलेली बातचीत.
1: प्राणायाम करताना जर आपण त्याला नामस्मरणाची जोड दिली प्रत्येक श्वासाला तर त्याच्यामुळे काय होतं की आपल्या परमेश्वर सतत बरोबर आहे असं लक्षात येतं आणि एकटेपणा दूर होतो. तसंच ध्यानाच्या अभ्यासामुळे सकारात्मक विचार वाढीला लागतात आणि नैराश्यपूर्ण दूर होतं.
2: कार्यक्रमाचे सादरकर्ते विवेक वानखडे. तेव्हा अवश्य ऐका
0: शनिवारी 20 जूनला
2: सकाळी 9:30 वाजता कार्यक्रम इंद्रधनुष्य 1143 किलोहर्ट्झवर तसंच 101.5 MHz या FM वाहिनीसह न्यूज ऑन AIR या लाईव्ह मोबाईल ॲपवरही.

0: रजनीगंधा हिंदी चित्रपट संगीत।
1: मेरे हम सफर, मेरे हम सफर, मेरे हम सफर।
0: तेव्हा श्रोते हो जरूर ऐका आज रात्री 10 वाजता कार्यक्रम रजनीगंधा।

आम्ही आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून बोलत आहोत. श्रोतेहो, यानंतर 8:05 मराठीतून राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून प्रसारित होतील. आम्ही त्या सहक्षेपित करू.

विजया सहजराव राष्ट्रीय बातम्या देत आहे. ठळक बातम्या. विकसनशील देशांच्या मदतीसाठी वित्तीय यंत्रणा तयार करण्याची गरज असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं G7 परिषदेत प्रतिपादन. इराणसोबत युद्धबंदी करार अद्याप पूर्ण झालेला नाही, गरज पडली तर पुन्हा इराणवर हल्ला करू असा डोनाल्ड ट्रम्प यांचा इशारा. रेल्वे मंत्र्यांच्या हस्ते पुण्यात विविध विकास कामांचं लोकार्पण आणि पायाभरणी. पुणे साईनगर शिर्डी एक्सप्रेस रेल्वेचा प्रारंभ. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचं प्रतिनिधित्व करण्याचा दावा करणाऱ्या कुठल्याही बंडखोर गटाला मान्यता देऊ नये अशी पक्षाची लोकसभेच्या सभापतींना विनंती. आणि लखनौ इथं सुरू असलेल्या दुसऱ्या एकदिवसीय क्रिकेट सामन्यात भारताचं अफगाणिस्तान पुढे विजयासाठी 403 धावांचं आव्हान. फ्रान्समध्ये एव्हियन इथं G7 परिषदेत आज प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं भाषण झालं. सर्वांच्या फायद्यासाठी समतोल, समावेशक आणि शाश्वत आर्थिक विकासाला प्रोत्साहन या विषयावर बोलताना प्रधानमंत्र्यांनी अधोरेखित केलं की विकसनशील देशांच्या मदतीसाठी वित्तीय यंत्रणा तयार करण्याची गरज आहे. जर्मनीचे चॅन्सेलर फ्रेडरिक मर्ज यांच्याशी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांची द्विपक्षीय चर्चा झाली. व्यापार, गुंतवणूक, संरक्षण सामग्री, माहिती तंत्रज्ञान आणि इतर संबंधित क्षेत्रांमध्ये उभयपक्षी संबंध दृढ करण्यावर दोन्ही नेत्यांमध्ये सहमती झाली. मोदी यांनी आज युरोपियन कौन्सिलचे अध्यक्ष अँटोनियो कोस्टा आणि युरोपियन परिषदेच्या अध्यक्ष उर्सुला वोन डेर लेयन यांच्याशीही द्विपक्षीय चर्चा केली. भारत आणि युरोपियन युनियनमधल्या मुक्त व्यापार कराराच्या वाटाघाटी हे ऐतिहासिक यश असल्याचं त्यांनी यावेळी नमूद केलं. भारत आणि युरोपियन युनियन सर्वसमावेशक धोरणात्मक अजेंडा हा दोन्ही बाजूंना लाभदायक ठरेल असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला. इराणसोबत युद्धबंदीसाठीचा सामंजस्य करार अद्याप पूर्ण झालेला नाही, गरज पडली तर पुन्हा इराणवर हल्ला करू असा इशारा अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी दिला आहे. ते फ्रान्समध्ये G7 परिषदेत बोलत होते. इराणसोबत शांतता कराराची घोषणा केल्यामुळे बाजारपेठेत सकारात्मक वातावरण आहे. होर्मुझची सामुद्रधुनी 1-2 दिवसात पूर्णपणे खुली झाल्यामुळे इथून व्यापार सुरळीत सुरू होईल असं ट्रम्प म्हणाले. मात्र गरज पडली तर इराणवर पुन्हा हल्ला करण्याचा इशाराही त्यांनी दिला. पुणे रेल्वे स्थानकाच्या विस्तारासाठी सुमारे 600 कोटी रुपयांची गुंतवणूक करण्यात येणार असून आणखी 6 नवीन फलाट उभारले जातील असं रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी आज सांगितलं. पुणे रेल्वे स्थानकावर पुणे साईनगर शिर्डी एक्सप्रेस रेल्वेला हिरवा झेंडा दाखवून रवाना केल्यावर तसंच विविध विकास कामांचं लोकार्पण आणि पायाभरणी केल्यानंतर ते बोलत होते. या कार्यक्रमाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दूरस्थ पद्धतीनं उपस्थित होते. केंद्रीय नागरी विमान वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ तसं

0: शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील कार्यक्रमाला उपस्थित होते. जेएनपीटी आणि वाढवण या बंदरापर्यंत विदर्भ आणि मराठवाड्याचा संपर्क मजबूत करण्यासाठी समर्पित मालवाहतूक लोहमार्ग मिळावा असा प्रस्ताव मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मांडला आहे. त्यावर लवकरच काम सुरू करण्याचं आश्वासन वैष्णव यांनी दिलं.
1: महाराष्ट्र मे 2,00,000 करोड रुपये के प्रोजेक्ट आज रेल्वे के चल रहे और जल्दी ही मुंबई से पुणे 48 मिनट्स मुंबई टू पुणे.
0: हडपसर रेल्वे स्थानकावरून पुणे हडपसर पाटणा दानापूर या अमृत भारत एक्सप्रेसला वैष्णव यांनी हिरवा झेंडा दाखवला. आज सकाळी वैष्णव यांचं पुणे विमानतळावर आगमन झालं. केंद्रीय विमान वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी त्यांचं स्वागत केलं. राज्यात आकाशवाणीची यंत्रणा अधिक मजबूत करण्याचा केंद्र सरकारचा विचार असल्याचं यावेळी वैष्णव यांनी सांगितलं. पनवेल रेल्वे स्थानकावरची गर्दी कमी करण्यासाठी भारतीय रेल्वेनं राज्यात सोमाटणे चिखली कॉर्डलाईन प्रकल्पाला 172 कोटी रुपये खर्चासह मंजुरी दिली आहे. हा नवीन रेल्वे मार्ग कर्जत मार्गावरच्या चिखली आणि रोहा मार्गावरच्या सोमाटणे यांना जोडणारा अत्यंत महत्वाचा दुवा ठरेल असं रेल्वे मंत्रालयानं म्हटलं आहे. हा प्रकल्प विशेषतः जवाहरलाल नेहरू बंदर प्राधिकरण आणि ट्रस्टशी संबंधित मालवाहतुकीसाठी अत्यंत महत्वाचा आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या शुक्रवारी नवी दिल्लीत प्रधानमंत्री विकसित भारत रोजगार योजनेच्या तब्बल 2,400 कोटी रुपयांच्या प्रोत्साहन हप्ता वितरित केला जाणार आहे. हा कार्यक्रम केंद्र सरकारच्या रोजगार संबंधी महत्वाच्या योजनेमधला मोठा टप्पा असल्याचं प्रधानमंत्री कार्यालयानं म्हटलं आहे. या योजनेद्वारे रोजगार निर्मितीला चालना देण्यात येणार असून सामाजिक सुरक्षा प्रदान करण्यात येत असल्याचंही प्रधानमंत्री कार्यालयानं म्हटलं आहे. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या AR न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचं प्रतिनिधित्व करण्याचा दावा करणाऱ्या कुठल्याही बंडखोर गटाला मान्यता देऊ नये अशी विनंती करणारं पत्र खासदार अरविंद सावंत यांनी लोकसभेचे सभापती ओम बिर्ला यांना लिहिलं आहे. प्रसार माध्यमांमधल्या वृत्तानुसार शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या निवडणूक चिन्हावर निवडून आलेले काही खासदार स्वतंत्र गट म्हणून मान्यता मिळवण्यासाठी किंवा दुसऱ्या पक्षात विलीन होण्यासाठी लोकसभा कार्यालयाशी संपर्क साधत आहेत असं अरविंद सावंत आपल्या पत्रात म्हणाले आहेत. राजकीय पक्षांपासून स्वतंत्र असा कोणताही अधिकार विधिमंडळ पक्षाकडे नसतो, त्यामुळे पक्षाचं प्रतिनिधित्व करणाऱ्या दाव्याचा कुठलाही प्रस्ताव आल्यास शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला आपली बाजू मांडण्याची संधी दिल्याशिवाय कोणतीही अंमलबजावणी करू नये अशी विनंती खासदार अरविंद सावंत यांनी सभापती ओम बिर्ला यांना केली आहे. यासंदर्भात खासदार अनिल देसाई आणि अरविंद सावंत यांनी आज सभापती ओम बिर्ला यांची भेट घेतली. पक्षाच्या शिष्टमंडळानं बिर्ला यांना पक्षबदल विरोधी कायद्यातल्या तरतुदींचं निवेदन सादर केल्याचं खासदार अनिल देसाई यांनी भेटीनंतर बातमीदारांना सांगितलं. एकदिवसीय क्रिकेट मालिकेत आज लखनौ इथं सुरू असलेल्या दुसऱ्या सामन्यात भारतानं अफगाणिस्तानपुढं विजयासाठी 403 धावांचं आव्हान ठेवलं आहे. अफगाणिस्ताननं नाणेफेक जिंकून भारताला प्रथम फलंदाजीसाठी आमंत्रित केल्यावर शुभमन गिल आणि ईशान किशन यांच्या 224 धावांच्या भागीदारीच्या जोरावर भारतानं 402 धावा केल्या. शुभमन गिलनं 154 तर ईशान किशननं 125 धावा केल्या. अफगाणिस्तानतर्फे नांगे आलिया खारोतेनं 4 तर रशीद खाननं 3 गडी बाद केले. शेवटची बातमी हाती आली तेव्हा अफगाणिस्तानच्या 31व्या षटकात 5 बाद 170 धावा झाल्या होत्या. ICC महिला T20 विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत आज भारत आणि नेदरलँड्स यांच्यात UK लीड्स इथं सामना सुरू आहे. नेदरलँड्सनं नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला. शेवटची बातमी हाती आली तेव्हा भारताच्या 14 षटकात 1 बाद 134 धावा झाल्या होत्या. राज्यातल्या विधान परिषदेच्या 17 जागांसाठी उद्या मतदान होणार आहे. सर्व मतदान केंद्रांवर तयारी पूर्ण झाली असून

0: मतदान केंद्र अधिकाऱ्यांना निवडणूक साहित्याचं वितरण करण्यात आलं आहे. अणुऊर्जा विभागाचे सचिव डॉ अजित कुमार यांनी तारापूर अणुऊर्जा स्थानकाला आज भेट दिली. जगातल्या सर्वात जुन्या असणाऱ्या TAPS-1 आणि TAPS-2 या अणुभट्ट्यांच्या कामकाजाचा त्यांनी आढावा घेतला. या दोन्ही अणुभट्ट्यांना नुकताच 10 वर्षाचा वाढीव कार्यकाळ मंजूर झाला आहे. या वाढीव कार्यकाळात अणुभट्ट्यांची सर्वसमावेशक तपासणी आणि कार्यक्षमतेचं मूल्यमापन करण्यासाठी स्वदेशी तंत्रज्ञानाचा वापर होणार असल्याचं त्यांनी यावेळी नमूद केलं. ठळक बातम्या पुन्हा एकदा. विकसनशील देशांच्या मदतीसाठी वित्तीय यंत्रणा तयार करण्याची गरज असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं G7 परिषदेत प्रतिपादन. इराणसोबत युद्धबंदी करार अद्याप पूर्ण झालेला नाही, गरज पडली तर पुन्हा इराणवर हल्ला करू असा डोनाल्ड ट्रम्प यांचा इशारा. रेल्वेमंत्र्यांच्या हस्ते पुण्यात विविध विकास कामांचं लोकार्पण आणि पायाभरणी. पुणे साईनगर शिर्डी एक्सप्रेस रेल्वेचा प्रारंभ. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचं प्रतिनिधित्व करण्याचा दावा करणाऱ्या कुठल्याही बंडखोर गटाला मान्यता देऊ नये अशी पक्षाची लोकसभेच्या सभापतींना विनंती. आणि लखनौ इथं सुरू असलेल्या दुसऱ्या एकदिवसीय क्रिकेट सामन्यात भारताचं अफगाणिस्तान पुढं विजयासाठी 403 धावांचं आव्हान. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: श्रोते हो, आपण ट्यून केलंय आकाशवाणीचं रत्नागिरी केंद्र. रात्रीचे 8:15 श्रोते हो, आता आनंद घेऊया नाट्य संगीताचा. सुरुवात करतोय संशय कल्लोळ नाटकातल्या गोविंद बल्लाळ देवल यांच्या या पदाने.

गोविंद बल्लाळ देवल यांची ही पदरचना गायली होती पंडित वसंतराव देशपांडे यांनी संशय कल्लोळ या नाटकातली. कार्यक्रमात आता धाडीला राम तिने का वनी या नाटकातलं हे राजा बढे यांचं पद गातायत आशा खाडीलकर.

आशा खाडीलकर यांनी गायलेलं राजा बढे यांचं पद आपण ऐकलं. धाडीला राम तिने का वनी या नाटकातलं हे पद होतं. याला संगीत दिलं होतं पंडित जितेंद्र अभिषेकी यांनी. नाट्यसंगीताचा कार्यक्रम श्रोतेहो आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून.

हे होतं ययाती देवयानी या नाटकातलं कवी कुसुमाग्रज यांचं पद, गायलं होतं रामदास कामत यांनी. आता यानंतर ऐकूया आशालता वाबगावकर यांच्या स्वरातली ही वसंत कानेटकर यांची पदरचना. संगीत दिले पंडित जितेंद्र अभिषेकी यांनी. नाटक मत्स्यगंधा.

मत्स्यगंधा या नाटकातलं वसंत कानेटकर यांचं पद आपण ऐकलं. श्रोतेहो, कार्यक्रमात आता ऐकूया पंडित राम मराठे यांनी गायलेली विद्याधर गोखले यांची पदरचना.

पंडित राम मराठे यांनी गायलेलं विद्याधर गोखले यांचं आपण पद ऐकत होता. हे पद होतं जय जय गौरी शंकर या नाटकातलं. संगीत दिलं होतं वसंत देसाई यांनी. श्रोतेहो, कार्यक्रमात शेवटी संत गोरा कुंभार या नाटकातली ही पंडित जितेंद्र अभिषेकी यांनी संगीतबद्ध केलेली पदरचना.

पंडित जितेंद्र अभिषेकी यांनी गायलेली अशोकजी परांजपे यांची पदरचना आपण ऐकलीत. ही रचना होती संत गोरा कुंभार या नाटकातली. श्रोतेहो, याबरोबरच नाट्यसंगीताचा कार्यक्रम आम्ही आता समाप्त करत आहोत. हे आहे आकाशवाणीचं रत्नागिरी केंद्र. यानंतर 9:15 समाचार संध्या, त्यानंतर न्यूज ॲट 9, 9:15 स्पॉटलाईट आणि 9:30 चर्चा का विषय है. हे सर्व कार्यक्रम आकाशवाणीच्या दिल्ली केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करणार आहोत. सुरुवातीला 9:15 समाचार संध्या.

नमस्कार श्रोते हो, रजनीगंधा या कार्यक्रमात मी मंजिरी गोखले आपलं स्वागत करते. श्रोते हो, कार्यक्रमाची सुरुवात आम्ही करणार आहोत राजा मेहदी अली खान यांच्या गीतरचनेने. नीला आकाश या चित्रपटातलं हे गीत आहे. संगीतबद्ध केलं आहे मदन मोहन यांनी.

नीला आकाश या चित्रपटातलं हे गीत गायलं आशा भोसले आणि मोहम्मद रफी यांनी. आता ऐकवतोय सचिन देव बर्मन यांनी संगीतबद्ध केलेलं मजरूह सुलतानपुरी यांची ही गीतरचना.

चलती का नाम गाडी या चित्रपटातली मजरूह सुलतानपुरी यांची गीतरचना आपण ऐकलीत किशोर कुमार यांच्या आवाजात. रजनीगंधा हा कार्यक्रम आपण ऐकताय आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावर.

0: हे होतं समाधी या चित्रपटातलं मजरूह सुलतानपुरी यांचं गीत.
1: श्रोते हो, इंद्रधनुष्य या कार्यक्रमात शुक्रवारी 19 जूनला सकाळी 9:30 आपण ऐकणार आहात ज्ञानभाषा ते करिअर भाषा, संस्कृतच्या नव्या वाटा या विषयावरती डॉक्टर कल्पना आठले यांच्याशी रोहित देव यांनी केलेली बातचीत.
2: या वर्षीपासून म्हणजे 26-27 या शैक्षणिक वर्षापासून केंद्रीय संस्कृत विद्यापीठाला बीटेक अभ्यासक्रमाला मंजुरी मिळालेली आहे.
1: बरं.
2: AI आणि डाटा सायन्स या विषयातलं बीटेक तिथे करता येणार आहे विद्यार्थ्यांना. त्यांना नेहमीच्याच प्रोसेसमधून जायचं आहे, म्हणजे त्याच्यासाठी आवश्यक असलेली परीक्षा देऊन या कोर्सला त्यांना प्रवेश घेता येणार आहे. आणि तसंच आयुर्वेद आणि संस्कृत याची सांगड तर निश्चितपणे आपल्याला माहिती आहे. आयुर्वेद गुरुकुलम अशी एक संकल्पना आहे आणि त्यामध्ये 10वीनंतर या विद्यार्थ्यांनी 2 वर्षाचा प्री आयुर्वेद कोर्स करायचा आहे की ज्याच्यामुळे त्यांची नीट साठी तयारी होणार आहे. त्यामुळे नीट उत्तीर्ण केल्यानंतर त्यांना ह्या BAMS मध्ये प्रवेश मिळून संस्कृत शिकलेल्या विद्यार्थ्यांना आयुर्वेदाचं वैद्य होता येणार आहे.
1: तेव्हा अवश्य ऐका शुक्रवारी 19 जूनला सकाळी 9:30 कार्यक्रम इंद्रधनुष्य 11.43 kHz या मध्यम लहरी वाहिनीवर, 101.5 MHz या FM वाहिनीवर आणि न्यूज ऑन AIR या लाईव्ह मोबाईल ॲपवरून जगात सर्वत्र. या कार्यक्रमाचे सादरकर्ते विवेक वानखडे.
0: आपण ऐकताय कार्यक्रम रजनीगंधा आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून.

शब्द मजरूह सुलतानपुरी यांचे आणि संगीत आहे सचिन देव बर्मन यांचं. आवाज किशोर कुमार यांचा.

मजरूह सुलतानपुरी यांचं गीत आपण ऐकलं किशोर कुमार यांच्या आवाजात. 9-2-11 या चित्रपटातलं हे गीत सचिन देव बर्मन यांनी संगीतबद्ध केलं होतं.

0: कोकण म्हणजे सुंदर निसर्ग,
1: हिरवीगार वनराई,
0: खळाळत वाहणाऱ्या नद्या आणि नाले,
1: अफाट अथांग पसरलेला समुद्र,
0: आणि या सगळ्या बरोबर अजून एक वैशिष्ट्य म्हणजे इथली खवय्यगिरी,
1: अर्थात कोकणातल्या पदार्थकृती,
0: कोकणची खाद्य संस्कृती.
1: दर गुरुवारी सकाळी 8:40
0: सादर करते विवेक वानखडे.
2: श्रोतेहो, उद्याच्या या कार्यक्रमात आपण ऐकाल पल्लवी माने यांनी सांगितलेल्या काही पाककृती, तेव्हा जरूर ऐका हा कार्यक्रम. आता आपण ऐकताय आमचा कार्यक्रम रजनीगंधा. मेरे हम सफर या चित्रपटातलं गीत आता ऐकवतोय. आनंद बक्षी यांचं हे गीत आहे, गात आहेत लता मंगेशकर आणि मुकेश.

हे होतं मेरे हम सफर या चित्रपटातलं आनंद बक्षी यांचं गीत. कल्याणजी आनंदजी यांनी या गीताला संगीत दिलं होतं आणि हे गीत गायलं लता मंगेशकर आणि मुकेश यांनी. श्रोतेहो, या गीताबरोबरच रजनीगंधा हा कार्यक्रम आम्ही आता समाप्त करत आहोत. या कार्यक्रमातून मी आता आपला निरोप घेते. नमस्कार.

0: हिंदी चित्रपट गीतांचा कार्यक्रम रजनीगंधा।
1: रजनीगंधा फूल तुम्हारी महके
0: जीवन। रजनीगंधा हा कार्यक्रम प्रसारित झाला आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून।

आकाशवाणीचं हे आहे रत्नागिरी केंद्र. रात्रीचे साडेदहा वाजलेत. श्रोते हो, आता नाद ब्रह्म या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात ऐकूया प्रसाद गुळवणी यांचं गायन. ऐकूया त्यांनी गायलेला राग विहंग.

नाद ब्रह्म या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात आताच आपण ऐकलात प्रसाद गुळवणी यांनी गायलेला राग विहंग. शास्त्रीय संगीताचा हा कार्यक्रम आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून प्रसारित करण्यात आला.

श्रोतेहो, उद्या रात्री 10:30 प्रसारित होणाऱ्या आमच्या नादब्रह्म या कार्यक्रमात आपण ऐकू शकाल पंडित रविशंकर यांचं सतारवादन. त्यांनी सतारीवर सादर केलेला राग मिया मल्हार आम्ही आपल्याला ऐकवू.

आम्ही बोलत आहोत आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रावरून. यानंतर 11 वाजता हिंदीतून आणि 11:05 इंग्रजीतून बातम्या आकाशवाणीच्या दिल्ली केंद्रावरून प्रसारित होतील. आम्ही ही बातमीपत्र आता सहक्षेपित करणार आहोत.